लता मंगेशकर, रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर यांच्या स्वरात आपण श्री साईबाबांची आरती ऐकली. यानंतर ऐकूया दत्ता पाटील यांची रचना प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरात.

प्रल्हाद शिंदे आणि सहकारी यांच्या स्वरात आपण ऐकत होतात दत्ता पाटील यांची ही भक्तिरचना. यानंतर ऐकूयात सुरेश वाडकर यांनी गायलेलं संत एकनाथ महाराज यांचं हे अभंग. संगीतकार श्रीधर.

हा अभंग होता संत एकनाथ महाराजांचा, गायला होता सुरेश वाडकर आणि सहकारी यांनी, संगीतकार श्रीधर फडके. आपण ऐकत आहात भावधारा.

संत एकनाथ महाराजांची रचना श्रोते हो आत्ताच आपण ऐकलीत. गायली होती सुरेश वाडकर यांनी. भावधारा कार्यक्रम श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात. काही क्षणातच आपण अस्मिता वाहिनीवरील पहिली प्रसारण सभा ऐकू शकता.

श्रोतः सुप्रभात. प्रसारभारतीच्या वेब्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 18 आषाढ शके 1948, 9 जुलै 2026. पहाटेचे 5:56 झाली आहेत. आजची आमची पहिली प्रसारण सभा आता सुरू होत आहे. या सभेत आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुरुवात करूया मंगलध्वनीनं.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपसहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. काही क्षणातच दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत हिंदी बातम्या.

वैभवी शेट्टे यांच्या आवाजात श्री दत्तात्रेय स्तोत्र आत्ताच आपण ऐकलं. मंगलप्रभात कार्यक्रमात यानंतर ऐकूया सीमा दामले यांनी गायलेली संत तुकाराम महाराजांची ही रचना.

प्रशांत काळुंद्रेकर यांनी गायलेली संत ज्ञानेश्वर महाराजांची रचना श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत. मंगलप्रभात कार्यक्रमात यानंतर ऐकूया वसंत आजगावकर यांनी गायलेली स्वामी स्वरूपानंद यांची ही रचना.

आकाशवाणी गायकवृंदाने गायलेलं आनंदराव टेकाडे यांचं गीत श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलं. या गीतासोबतच मंगल प्रभात कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 6:30 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम, जगूया आनंदी.

श्रोते हो नमस्कार. जगूया आनंदी कार्यक्रमात मी आपल्यासोबत आहे पद्मशा बापये. श्रोते हो, जसा पाऊस म्हणजे उडालेली त्रेधा तिरपीठ, साचलेलं पाणी, प्रवासाला विलंब आणि खोळंबा, मोडकळलेलं वेळापत्रक, तसाच पाऊस म्हणजे मातीचा सुवास, छत्र्या, रेनकोट, वाफाळता चहा, कांदा भजी, जाई जुईचा दरवळ, हवेतला सुखद गारवा आणि उगवून आलेलं बरंच काही. हो, पेरलेलं नाही तर उगवलेलं. अर्थातच मंडळी, मी बोलते आहे ते रानभाज्यांबद्दल. यांची लागवड केलेली नसते, पहिल्या किंवा सुरुवातीच्या पावसाबरोबर या रानात आपोआप उगवतात म्हणून या रानभाज्या. रानात, कडेकपारीत, डोंगरदऱ्यात ऊन, वारा, पाऊस यांच्या माऱ्यामध्ये निसर्गाच्या कुशीत आपसूक उगवलेल्या या भाज्यांच्या ठाई अनेक औषधी गुणधर्म असतात. पावसाळ्यात होणाऱ्या आजारांवर मात करण्यासाठी या भाज्या प्रभावी ठरतात. पण एकूणच रोगप्रतिकार

रक्त शक्ती वाढवण्यास यांनी मदत होते. टाकळा, शेवळं, कंटोली, कुरडू, फोडशी, भारंगी, कुडा, अभय या आणि अशा कितीतरी रानभाज्या पावसाळ्याच्या सुरुवातीला विकायला येतात. अगदी ऐन शहरी वस्तीतही या भाज्या ठराविक ठिकाणी विकत मिळतात. फक्त जरा यांचा शोध घ्यावा लागतो. पाककृती फारशी तामझाम नसलेली साधी सोपी अशी असते. या भाज्या बारीक चिरून अथवा उकडून घ्यायच्या. कांदा, लसूण, खोबरं किंवा एखादी डाळ घालून या करायच्या. एखाद्या माहितगार गृहिणीला किंवा अगदी भाजीवाल्या मावशींनाही विचारलं तर याची कृती कळते. समाज माध्यमांच्या प्रभावामुळे सध्या कंटोलीसारख्या भाजीला सुगीचे दिवस आलेत. काही ठिकाणी रानभाज्या महोत्सव भरवले जातात. वेगवेगळ्या माध्यमातून रानभाज्यांची माहिती तुमच्यापर्यंत पोचली असेलही, काही घरांमध्ये या भाज्या करतही असतील तर अशा घरांसाठी आठवण किंवा जे करत नसेल त्यांच्यासाठीही श्रोते हो, तुम्ही अशी रानभाजी नक्की करा. नैसर्गिकरित्या उगवलेल्या या असल्याने याचा मौसम अगदी थोडा काळ असतो. त्यामुळे चला त्वरा करा. पावसाळ्यात आरोग्य सांभाळायची निसर्गाने ही जी उत्तम सोय केली आहे तिचा लाभ जरूर घ्या. आरोग्य सांभाळा आणि आनंदी रहा.

जगूया आनंदी हा कार्यक्रम श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 6:35 झाली आहेत. जाणून घेऊया कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळी 6:40 आणि दुपारी 2 कृषीवाणी कार्यक्रमात कोहळा लागवड याविषयीची माहिती. सकाळी 6:45 आणि दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात किडनी स्टोन याविषयीचा भाग पहिला, तज्ज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख. सकाळी 6:50 आणि दुपारी 2:10 परिसर कार्यक्रमात ई कचरा आणि धोके भाग पहिला, सहभाग भावना चौधरी. सकाळी 7 आणि दुपारी 1:55 ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात सरी वर सरी या मालेत विठ्ठल वाघ यांच्या पाऊस या कवितेचा मधुरा लेमय यांनी घेतलेला काव्यवेध. सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. सकाळी 7:40 प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था. 7:45 प्रायोजित कार्यक्रम श्री विश्ववल्लभ आयुर्वेद. सकाळी 8:40 पायी वारी पंढरीची संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा. सकाळी 9 अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन भाग 59 लेखन नितेळ साळुंखे. सकाळी 11:05 स्वरसंवाद. विषय आहे पावसाळ्याची बेगमी. संवादिका मैथिली पांडे. दुपारी 12 वनिता मंडळ नागपूर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम. दुपारी 1:40 जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र. संध्याकाळी 4:50 पासून 6:50 पर्यंत पायी वारी पंढरी.

0: पुणेरीची. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचं पुणे येथील आगमन सोहळ्याचं थेट प्रसारण आम्ही सहक्षेपित करू. संध्याकाळी 7:30 वाजता माझावर माझं शिवार, पावसाळ्यातील पशुधनाचं आहार व्यवस्थापन याविषयी डॉ सुरेश जगदाळे यांची मुलाखत. रात्री 7:15 वाजता लोकसंगीताचा कार्यक्रम. रात्री 9:15 वाजता कार्यक्रम स्पॉटलाईट. 9:30 वाजता कंट्री वाईल्ड. 9:45 वाजता कार्यक्रम इन्साईट्स. हे तीनही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10:30 वाजता नभोनाट्य शेवटी बाजी कोणी मारली, लेखन प्रियमवद्दा करंडे. नादब्रह्मांतर्गत कार्यक्रम सकाळी 10:30 वाजता अनवर हुसेन यांचं संतूर वादन राग गुणकली. दुपारी 2:30 वाजता किरण कामत यांचं गायन राग मधुवंती. रात्री 10:00 वाजता एहसान अहमद यांचं गायन राग जय जयवंती आपण ऐकू शकाल. आता जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. काल मुंबई शहर आणि उपनगरामध्ये मध्यम स्वरूपाची पर्जन्यवृष्टी झाली. कमाल तापमान कुलाबा आणि सांताक्रूझ दोन्ही ठिकाणी 29 अंश सेल्सिअस. किमान तापमान कुलाबा 25 अंश सेल्सिअस, सांताक्रूझ 24 अंश सेल्सिअस. सापेक्ष आर्द्रता सांताक्रूझ 88%, पर्जन्यमान सांताक्रूझ 32.4 मिलीमीटर. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आकाश मुख्यतः ढगाळ राहील. हलक्या ते मध्यम स्वरूपाची खंडित स्वरूपाची पर्जन्यवृष्टी होईल. काही ठराविक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. तसंच मेघगर्जनेसह आणि विजेच्या लखलखाटासह पाऊस होईल. वादळी वारे 40 ते 50 किलोमीटर प्रतितास वेगाने वाहतील. कमाल आणि किमान तापमान 31 अंश सेल्सिअस आणि 25 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. मच्छीमार बांधवांसाठी 75 किलोमीटरपर्यंत सागरी क्षेत्रासाठी समुद्र खवळलेला राहील. तरी या परिसरात मच्छीमारीसाठी जाऊ नये. 75 किलोमीटर पुढील सागरी क्षेत्रासाठी गुजरात, कोकण, गोवा, कर्नाटक, केरळ किनारपट्टीलगत 40 ते 50 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील. 60 किलोमीटर प्रतितासपर्यंत हा वेग वाढण्याची शक्यता आहे. पालघर, रायगड, रत्नागिरी या किनाऱ्यांलगत उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. तरी या किनाऱ्यांलगत सागरी साहसी आणि मनोरंजक उपक्रमांवर बंदी घालण्यात आलेली आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आताच आपण ऐकला. सकाळचे 6:40 होत आहेत. वेळ झाली आहे कृषीवाणी कार्यक्रमाची. तत्पूर्वी हवामानाविषयी ठाणे, रायगड आणि पालघर या तीनही जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाची पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवलेली आहे. कृषीवाणी कार्यक्रमात कोहळा लागवड याविषयीची माहिती.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. कोहळा लागवडीकडे व्यापारी दृष्टिकोन ठेवून वळणे किफायतशीर ठरेल, कारण आज मोठमोठ्या शहरात कोहळ्याची मागणी वाढू लागली आहे. म्हणून काही शहरांच्या आसपासच्या प्रदेशात लागवड होऊ लागली आहे. कोहळ्याला अजूनही भाव माफक असला तरी त्याचं हेक्टरी उत्पादन जास्त असतं. साठवणीत तो बरेच दिवस टिकून राहतो, त्यामुळे कोहळा लागवड चांगलीच फायदेशीर ठरते. या पिकाला निचरा होणारी भारी जमीन आणि रेताड मध्यम जमीन चांगली मानवते. चोपणयुक्त जमिनीत फारसं चांगलं पीक येत नाही, मात्र रेताड जमिनीत हा वेल जोमाने वाढतो. या पिकाला उष्ण आणि दमट हवामान चांगलं मानवतं. खरीप हंगामात कोहळा लागवड केली जाते आणि उत्पादनही चांगलं मिळतं. अलीकडे बागायती क्षेत्रात उन्हाळी लागवडही फायदेशीर ठरू लागली आहे. खरीपात पावसाच्या सुरुवातीला या पिकाची लागवड केली जाते. काही भागात ऑक्टोबरमध्ये लागवड करून बाजारात हे फळ लवकरात लवकर आणलं जातं. पूर्व मशागतीसाठी आडवी उभी नांगरट करून कुळवाच्या 4 बाळ्या द्याव्यात. शेतीची मळणी करून जमीन भुसभुशीत करावी. सड आणि पालापाचोळा वेचून शेणखत किंवा कंपोस्ट खत हेक्टरी 20 ते 25 टन इतकं द्यावं. त्यानंतर पालाश, स्पुरद आणि नत्राचा योग्य मारा द्यावा. खरीपात पाण्याचा प्रश्न फारसा होत नाही, परंतु उन्हाळी लागवडीत पाण्याची किमान आठवड्याला 1 पाळी असावी. फुलं असताना पाणी पुरवठा व्यवस्था

0: अवस्थेत असावा. वारंवार खुरपण्या करून तणाचा नाश करावा. खुरपण केल्याने जमिनीत ओलावाही टिकून राहतो आणि वेलीला आधार देऊन मांडव घातल्यास उत्तम होईल. कोहळा पक्व झाला की वाळतो, त्यावेळी तोड करावी. हेक्टरी 200 क्विंटल उत्पादन मिळू शकतं. कोहळ्यात कोइंबतूर कृषी संशोधन केंद्राने विकसित केलेल्या काही जाती असून त्यामध्ये CO1 ही जात 140 दिवसात येते. याची फळं आकर्षक, मोठी आणि गोल असतात. वजन 6 ते 8 किलो भरतं. यामध्ये गर जादा असून बियांचं प्रमाण फारच कमी असतं. हा कोहळा दोन्ही हंगामात लागवड केला जातो. ही फळभाजी अतिशय पौष्टिक असून रुचकर असते. शहर परिसरात या भाजीला अधिक मागणी आहे. उत्तर भारतात पेठा नावाची मिठाई कोहळ्यापासून केली जाते. या फळात 96.5% पाणी असून बाकीच्या 3.5% प्रथिन, कार्बोहायड्रेट, ब जीवनसत्व, क जीवनसत्व, चुना, स्फुरद, लोह, स्निग्ध पदार्थ आणि इतर घटक असतात. कोहळा लागवड आपल्या महाराष्ट्रात केली तर जास्त फायदेशीर ठरू शकते.
1: कोहळा लागवड याविषयीची माहिती कृषीवाणी कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलीत. वाचक स्वरोता स्वप्निता शिंदे यांचा आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. हा कार्यक्रम आपण पुन्हा 2:00 ऐकू शकता.
2: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषीविषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 10 जुलै 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल विषमुक्त शेती काळाची गरज. याविषयी मुक्काम पोस्ट राणी सावरगाव, तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी येथील प्रगतशील शेतकरी शिवप्रसाद कोरे यांच्याशी वैशाली वांगीकर यांनी साधलेला संवाद. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
1: प्रसारभारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:45 होत आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध मूत्रविकार तज्ज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आता किडनी स्टोन हा वर्ड सगळ्यांना नोन आहे असं मी म्हणेल, तर सगळ्यात आधी तर हा किडनी स्टोन म्हणजे काय आणि तो का तयार होतो याविषयी आमच्या श्रोत्यांना सांगाल.
1: बिलकुल. तर बेसिकली काय आहे ना की मला आपल्या श्रोतांना हे महत्वाचं सांगायचं म्हणजे की आपण विदर्भ रिजनमध्ये राहतो, इथे किडनी स्टोन हा आजार अत्यंत कॉमन आहे. अनेकशे असे परिवार आहे ज्यांच्यामध्ये एक तर कोणी फॅमिली मेंबर नाही तर त्यांच्या ओळखीत कोणाला तरी हा किडनी स्टोन होतोच. त्याच्यामध्ये बेसिक गोष्ट समजायची ही आहे की किडन्यांचं काम काय आहे आपल्या शरीरामध्ये. तर किडन्यांचं काम आपल्या शरीरामध्ये आहे रक्ताचं शुद्धीकरण करणे आणि रक्ताचं फिल्ट्रेशन करून लघवी तयार करणे. लघवी म्हणजे आपल्या शरीरामधलं जे काही मेटाबॉलिझमचे जे बाय प्रोडक्ट्स आहे, जे घाण आहे, त्याला आपण लघवीच्या माध्यमाने बाहेर करतोय. तर त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट कंपोनेंट जो असतो लघवीमध्ये तो असतो वॉटर, म्हणजे पाणी. तर आपल्या शरीराला जर पुरेसं पाणी मिळालं नाही तर हे जे किडन्या असतात ह्या किडन्या लघवी फिल्टर करताना घट्ट लघवी तयार करतात आणि ही घट्ट लघवी जी असते याच्यामध्येच खूपसे हे जे क्षार असतात हे एकमेकांशी जुडतात आणि ते जुडून मग स्टोन्स तयार होतात. तर त्याच्यामध्ये मग कॅल्शियम, युरिक ऍसिड, फॉस्फेट, ऑक्झॅलेट्स हे सगळे सॉल्ट्स असतात. हे सॉल्ट्स मग सेटल होणं सुरू होतात, एकमेकांशी जुडतात आणि त्याचे क्रिस्टल्स तयार होऊन मग दगड तयार होतात. तर मुख्य रूपाने जे कारण आहे ते म्हणजे पाणी कमी पिण्यामुळे हे स्टोन्स तयार होतात आणि हे बेसिकली आपल्या शरीरामधले सॉल्ट्सच असतात जे एकमेकांशी हळूहळू जुडून जुडून ते स्टोन्स तयार होतात. तर हे यांना आपण किडनी स्टोन्स म्हणतो. आता याच्यामध्ये बेसिकली स्टोन्सचे वेगवेगळे प्रकार असतात. काही कॅल्शियम स्टोन्स असतात, काही ऑक्झॅलेट स्टोन्स असतात, काही फॉस्फेट आणि काही युरिक ऍसिड असे काही कॉमन स्टोन्स आम्ही बघतो. त्याच्याशिवाय काही मेटाबॉलिझम डिसऑर्डर्समुळे होणारे पण काही स्टोन्स असतात, जसे सिस्टीन स्टोन्स, स्ट्रोवाईट्स.

0: स्टोन्स वगैरे हे पण काही अनकॉमन स्टोन्स असतात, तर असे हे स्टोन्स राहतात किडनीचे.
1: आता हे होण्यामागचे कारण काय असतात? पाणी कमी पिणं हे कारण तर असतं, पण बॉडीची काही टेंडन्सी असते का?
0: असे पेशंट्स हे खूप कॉमनली हा प्रश्न विचारतात. त्याच्यात सगळ्यात महत्वाचं कारण तर पाण्याची कमतरताच आहे. आपण डे टू डे बेसिसवर किती पाणी पितो याच्यावर आपल्याला खूप लक्ष देणं भाग आहे. आणि सगळ्यांची दिनचर्या, सगळ्यांचं व्यवसाय वेगळं वेगळं असतं, त्या हिशोबाने त्यांनी आपला लिक्विड इंटेक नाहीतर वॉटर इंटेक आपला मॅनेज करायला पाहिजे. तर पाण्याची कमतरतामुळे स्टोन्स होतात. दुसरं कारण असतं की हवामान. जर हवामानात खूप उष्णता असेल, ह्युमिड वेदर असेल, त्याच्यामध्ये पण खूप वॉटर लॉस होतो शरीरात. जरी आपण पाणी भरपूर पित आहे पण पाण्याचा लॉस पण खूप होतोय, त्याच्यामुळे पण त्या प्रांतांमध्ये दगड आम्ही जास्त कॉमनली पाहतो. त्याच्याशिवाय मिठाचं प्रमाण जास्त राहिलं आपल्या आहारामध्ये तर त्यांनी पण दगड जास्त तयार होण्याची टेंडन्सी राहते. दुसरं म्हणजे लठ्ठपणा आणि तिसरं मधुमेह. डायबिटीज पण आता समोर येऊन राहिला आहे की डायबिटीज हा एक असा आजार आहे की ज्याच्या चालता पण किडनी स्टोन फॉर्मेशनची टेंडन्सी वाढते, स्पेशली जर ते डायबिटिक लोकांमध्ये जर त्यांनी आपल्या शुगर्सवर व्यवस्थित कंट्रोल नाही ठेवला तर. आणि एक अजून महत्वाचं म्हणजे अनुवंशिक. काही लोकांमध्ये काही अनुवंशिक आजार असतात ज्याच्या चालता कॅल्शियम आणि युरिक ऍसिडच्या मेटाबॉलिझमचा प्रॉब्लेम होतो बॉडीमध्ये, ज्याच्या चालता त्यांच्या लघवीमध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम ओतल्या जातं. आणि त्या लोकांमध्ये पण मग आम्ही बघतो हे प्रॉब्लेम्स होताना. तुम्हाला एकदा कधीतरी स्टोन झाला आहे, त्याचा तुम्ही उपचार करून घेतलाय सर्जिकली म्हणा की नाहीतर औषधांनी म्हणा, परत स्टोन होण्याची टेंडन्सी राहू शकते. 30-40% चान्स असतो तुम्हाला स्टोन होण्याचा. तो एक गैरसमज असतो लोकांना की मला एकदा स्टोन झालाय तर बस झाला, आता मला कधी स्टोन होणार नाही. कधी कधी डॉक्टरांना एक प्रश्न विचारतात पेशंट्स की डॉक्टर साहेब माझं एकदा तुम्ही ऑपरेशन केलं तर मग आता तर होणार नाही ना. तुम्ही त्यांना सरळ उत्तर देतो की ऑपरेशन ही गॅरंटी नव्हे की परत स्टोन होणार नाही. तुमचे स्टोन्स होण्याची मुख्य कारण आहे तुमच्या सवयी. तुम्हाला तुमच्या सवयी बदलाव्या लागतील तर मग आपल्याला स्टोन होण्याचा चान्स कमी राहील. आणि एक अजून गैरसमज जो असतो लोकांना तो हा असतो की स्टोन म्हणजे हा 1-2 दिवसात तयार होतो. हे जे काही मी तुम्हाला समजवलं की स्टोन कसा तयार होतो, ही प्रक्रिया खूप स्लो असते. ही असे 1-2 दिवसात तयार होणारे स्टोन्स नसतात. स्टोन्स जेव्हा तयार होतात त्यांना महिने लागतात, कधी कधी वर्षही लागून जातात. हे काही गैरसमज याला जोडून आहे जे मला थोडे क्लिअर करायचे होते याच्यामध्ये.
1: डॉक्टर चैतन्य देशमुख आपण इथे आलात आणि किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार श्रोते हो, किडनी स्टोन या विषयावर सुप्रसिद्ध मूत्रविकारतज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर
1: श्रोते हो नमस्कार, सादर करीत आहोत कार्यक्रम परिसर। आजच्या परिसर या कार्यक्रमात मी रोहिणी सूर्यवंशी आपणा सर्व श्रोत्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते। श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण ई कचरा आणि त्याचे धोके याविषयीची माहिती जाणून घेणार आहात भावना चौधरी यांच्याकडून। चला तर ऐकूयात या कार्यक्रमाचा भाग पहिला।
2: नमस्कार श्रोते हो, आज आपण जाणून घेणार आहोत ई कचरा आणि त्याचे धोके। यात आज आपण पहिल्या भागात जाणून घेणार ई कचरा म्हणजे काय। आज आपण अशा काळात जगत आहोत जिथे तंत्रज्ञान आपल्या आयुष्याचा एक खूप मोठा भाग बनला आहे। सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपण इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरत असतो। मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही, संगणक, विविध उपकरणांमुळे आपलं जीवन खूप सोपं झालं आहे। पण या सोयीसोबत एक नवीन समस्या सुद्धा निर्माण झाली आहे आणि ती म्हणजे ई कचरा। आज मी आपल्यासमोर पर्यावरणाशी संबंधित एका महत्त्वाच्या विषयावर म्हणजेच ई कचरा आणि त्याचे धोके या विषयावर बोलणार आहे। सर्वात आधी आपण समजून घेऊया की ई कचरा म्हणजे नेमकं काय। ई कचरा म्हणजे आपल्या वापरातून बाहेर पडलेल्या जुन्या, खराब झालेल्या किंवा आपल्याला आता उपयोगात न येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू। यामध्ये जुने मोबाईल, चार्जर, बॅटरी, लॅपटॉप,

0: संगणक, टीव्ही, प्रिंटर, हेडफोन, वायर, फ्रीज किंवा वॉशिंग मशीन अशा अनेक वस्तूंचा समावेश होतो. आपण एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरतो, काही काळाने ती जुनी होते आणि नवीन मॉडेल येतं आणि आपण ती बदलतो. पण बदललेली जुनी वस्तू पुढे कुठे जाते याचा विचार आपण कधीच करत नाही. आपल्याला वाटतं की वस्तू घरातून बाहेर गेली म्हणजे विषय संपला, पण खरं तर तिथूनच ई कचऱ्याची समस्या सुरू होते. कारण ई कचरा हा साधा कचरा नाही, यात प्लास्टिक सोबत वेगवेगळे धातू आणि काही रासायनिक पदार्थ असतात. जर हा कचरा योग्य पद्धतीनं गोळा करून त्याचा पुनर्वापर केला तर त्यातील काही भाग पुन्हा उपयोगात आणता येतो. पण जर तो कुठेही फेकला गेला तर त्याचा परिणाम आपल्या पर्यावरणावर होऊ शकतो. आज फक्त शहरांमध्येच नाही तर गावांमध्येही इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, त्यामुळे ई कचऱ्याचं प्रमाणही वाढतंय. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की तंत्रज्ञानाचा वापर करणं चुकीचं नाहीये, पण त्या वस्तूंचा योग्य वापर आणि योग्य विल्हेवाट लावणं ही आपली जबाबदारी आहे. एखादी वस्तू फेकण्याआधी आपण विचार केला पाहिजे की ती दुरुस्तही होऊ शकते का, दुसऱ्याच्या उपयोगी पडू शकते का, किंवा ती योग्य ठिकाणी जमा करता येईल का. कारण आज आपण जो कचरा निर्माण करतो त्याचा परिणाम उद्याच्या पर्यावरणावर होणार आहे. म्हणूनच ई कचरा ही फक्त कचऱ्याची समस्या नाही, तर ती आपल्या विचार करण्याच्या पद्धतीशी जोडलेली समस्या आहे. तंत्रज्ञान स्वीकारताना पर्यावरणाची काळजी घेणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आता आपण ई कचरा म्हणजे काय हे समजून घेतलं. पुढच्या भागात आपण ई कचरा निर्माण होण्याची कारणं जाणून घेऊया. नमस्कार.
1: मंडळी, आताच आपण ई कचरा आणि त्याचे धोके या विषयावर जाणून घेतलं भावना चौधरी यांच्याकडून. आज या कार्यक्रमाचा भाग पहिला आपण ऐकलात. याबरोबरच आजचा आपला परिसर हा कार्यक्रम इथेच संपत आहोत. पुन्हा भेटूया दुसऱ्या भागात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे.

परिसर कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम पुन्हा दुपारी 2:10 ऐकू शकता. सकाळचे 6:55 होत आहेत. संस्कृत बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात सरीवर सरी या मालेत ऐकूया कवी विठ्ठल वाघ यांच्या पाऊस या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेद.
1: श्रोते हो, काही कविता या समाजातल्या छोट्या छोट्या मूल्यांचं रूपक प्रकट करत असतात, तर काही कविता ह्या जीवनातल्या गोष्टींबद्दल प्रेरणा देतात. ह्या दोन्ही गोष्टी एकाच कवितेत आहेत आणि ती कविता पावसावर आहे. ऐकून नवल वाटलं ना? पण हो, समाजातल्या काही महत्वाच्या गोष्टी, जीवनातल्या घटना असं एका पावसाळीत कवितेत आपल्याला पाहायला मिळतंय. आणि ती कविता आहे प्रसिद्ध कवी विठ्ठल वाघ यांची पाऊस. विठ्ठल वाघ हे मराठी साहित्यातले अतिशय प्रसिद्ध कवी आहेत. मुख्यत्वे विठ्ठल वाघांचं साहित्य हे वराडी या बोलीभाषेवर आधारित आहे. इतकंच नाही तर त्यांचं साहित्य हे साता समुद्रापार देखील पोहोचलेलं आहे. ऐकूयात पाऊस हीच कविता. पाऊस असतो तलम पोताचा, कापुरी कायचा, रेशमी हाताचा. पाऊस असतो खरा सहोदर, नभात जाऊन गाठतो सागर. पाऊस असतो जीवाचा, भावाचा, सुख दुःखातून डोळ्यात यायचा. पावसाची दृष्टी असते सारखी, पहाड असो वा टेकडी बारकी. पाऊस सांगतो मोठी घ्या भरारी, ओट्याची नदीत नदीची सागरी. पाऊस सोसतो विजांचा सुकाळ, तरी अमृताचे ओठात कल्लोळ. पावसासारखं कुठं नातं गोत, पावसासारखं कुठं नातं गोत. काहीच न घेता फक्त राही देत. पाऊस रिकाम्या हातानं येईना, पाऊस रिकाम्या हातानं येईना. जाताना काहीही घेऊन जाईना. पाऊस असतोच तलम पोताचा, कापुरी कायचा, रेशमी हाताचा. पाऊस हा फक्त एक नैसर्गिक घटना म्हणून इथे पाहायला मिळत नाही, तर त्याची विविध रूपे देखील पाहायला मिळतात. म्हणजे कसं? तर तो मित्रासारखा आहे, तो प्रेरणा देणारा आहे. मुळात तो मानवासारखा कुणीतरी आहे जो आपल्याला आपलासा वाटतो. कवितेत ओळ येतेच ना, पाऊस असतो खरा सहोदर. असं म्हणत पावसाला माणसाचं जीवलग भाऊ मानलंय. तो नभात जाऊन सागराला भेटतो, म्हणजेच निसर्गातील सर्व घटकांना जोडणारा एक दुवा ठरतो. पाऊस हा मनातली सगळी वादळ ओळखतो आणि त्याच्या बरसण्यामुळे शांत देखील करतो, आणि म्हणून तो मित्रासारखा भासतो असाही आपल्याला अर्थ घेता येईल. सुखदुःखातून डोळ्यात यायचा, या ओळीतून पावसाची तुलना ही मानवाच्या अश्रूंशी केलेली आहे. आनंद असो किंवा दुःख, डोळ्यात येणारं पाणी आणि पाऊस या दोघांमधलं एक भावनिक नातं आपल्याला सुंदरपणे मांडलेलं पाहायला मिळतं. ओट्याची नदीत नदीची सागरी, या ओळींमधून पाऊस माणसाला मोठी स्वप्न पाहण्याची प्रेरणा देतो. छोट्या प्रवाहाचे नदीत आणि नदीचे सागरात रूपांतर होतं, तसंच माणसानेही प्रगतीची उंच भरारी घ्यावी. कधीच खचून जाऊ नये, कारण छोट्या छोट्या वाटा ह्याच मोठ्या महासागरापर्यंत घेऊन जाण्याचे मार्ग असतात. पावसाची दृष्टी ही सगळ्यांवर सारखीच असते, मग मोठं पहाड असू दे किंवा बारकी अशी टेकडी असू दे. पाऊस भेदभाव करत नाही. या ओळीतून आपल्याला समतेचा संदेश पाहायला मिळतो. मोठा लहान, श्रीमंत गरीब असा कोणताच भेद पाऊस मानत नाही, तो सगळीकडे सारखाच बरसतो. श्रोते हो, या कवितेत सगळ्यात प्रभावी भाग म्हणजे पावसाची निस्वार्थ वृत्ती, काहीच न घेता फक्त राही देत. या ओळींमधून आपल्याला जाणवतं की खरे पाऊस फक्त देत राहतो, पण त्या बदल्यात काही मिळावं अशी कुठली अपेक्षा नाही ठेवत. खरं तर तो रिकाम्या हातानं येतो आणि रिकाम्याच हातानं जातो. खरंय हो, आजकालच्या आजूबाजूच्या जगात जिथे प्रत्येक जण काहीतरी घेण्यासाठीच येतो, पण पाऊस तो मात्र काहीही घेत नाही. उलट तो भरभरून देतो, आणि कुणा एकट्यासाठी नाही तर समस्त सृष्टीला, चराचराला बहरून टाकतो, फुलवून टाकतो, प्रसन्न करतो. खरंय, ही कविता किती छान आहे ना? श्रोते हो, पावसाकडे आपल्याला या एकाच कवितेतून किती वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येत आहे.
0: सरीवर सरी या मालेत आत्ताच आपण ऐकला कवी विठ्ठल वाघ यांच्या पाऊस या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: ऐसी अक्षर रसिके हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. श्रोतेहो, एक निवेदन. मराठी विज्ञान परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धेसाठी विद्यार्थी गटाकरता इयत्ता 12वीपर्यंत, घरातील रसायनशास्त्र आणि खुल्या गटाकरता युद्धाचे हवामानावर परिणाम हे विषय असून अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2026 आहे. स्पर्धेकरता शब्दमर्यादा 1500 ते 2000 इतकी आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील स्पर्धकांनी आपापले निबंध कार्यवाह मराठी विज्ञान परिषद रत्नागिरी विभाग द्वारा डॉ उमेश सकबाळ रसायनशास्त्र विभाग कोकटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी 415612 यांच्याकडे पाठवावेत. स्पर्धेच्या अधिक माहितीकरता संकेतस्थळ www.mavipa.org असं आहे.

0: राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धेचं निवेदन आताच आपण ऐकलं. प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. काही क्षणातच म्हणजे 7:10 प्रसारित करू प्रादेशिक बातम्या.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
2: श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। सकाळचे 7:10 होत आहेत। आता ऐकूया प्रादेशिक बातम्या।
3: आकाशवाणी पुणे, विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। मुंबईत एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर। भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक विधान परिषदेत मंजूर। आषाढी वारीसाठी संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान। माऊली आणि तुकोबारायांच्या पालखी सोहळा आज पुण्यात दाखल होणार। आणि पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला, बचाव कार्य सुरू। आता सविस्तर बातम्या। मुंबईतील पूरस्थितीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून 13,000 कोटी रुपयांचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिली। शहरातील 370 पूरप्रवण ठिकाणी पावसाचं पाणी अवघ्या 30 मिनिटात बाहेर काढण्याची व्यवस्था उभारली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। मुंबईला भविष्यातील जागतिक दर्जाचे सुरक्षित आणि सक्षम महानगर म्हणून विकसित करण्यात येत आहे, असंही फडणवीस म्हणाले। कनेक्टिंग लिंक प्रकल्पातील जलवाहिनीचं नुकसान झालं असलं तरी बोगदा आणि पुलाला कोणतीही संरचनात्मक हानी झालेली नाही, असं त्यांनी नमूद केलं। आपत्कालीन यंत्रणांनी अवघ्या 18 तासात वाहतूक पूर्ववत केली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक काल विधान परिषदेत संमत झालं। या विधेयकामुळे कुठल्याही नागरिकावर अन्याय होणार नाही याची ग्वाही देत संयुक्त समितीकडे हे विधेयक पाठवण्याची गरज नसल्याचं गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केलं। विधेयकातल्या तरतुदींना विरोध करत विरोधकांनी हे विधेयक मंजूर करताना सभात्याग केला। महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला परंपरेचं जतन संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी राज्य सरकारनं एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे। नमन खेळे, जाखडी, वही गायन आणि झाडीपट्टी या 4 पारंपरिक लोककलांचा लोककला अनुदान योजना

0: समावेश करण्यात आल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी काल विधानसभेत केली. नव्यानं समाविष्ट झालेल्या लोककला प्रकारातील 20 कला पथकांना प्रत्येकी 50,000 रुपये याप्रमाणे दरवर्षी 10,00,000 रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पुढील 10 वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या म्हणजेच एसटीच्या सर्व बस इलेक्ट्रिक करण्याचा सरकारचा संकल्प जाहीर केला. आतापर्यंत 67,00,000 नागरिकांनी एनसीएमसी कार्ड घेतल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. आषाढी वारीसाठी आळंदीहून ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीनं काल पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं. अवघी अलंकापुरी यावेळी ज्ञानोबा माऊलीच्या गजरात दुमदुमून गेली. तत्पूर्वी आळंदी इथल्या संजीवन समाधी मंदिरामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांची जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करण्यात आली. आजोळघरचा कालचा मुक्काम आटोपून पालखीचं आज पुण्यात आगमन होणार आहे. जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा काल पिंपरी चिंचवड इथं मुक्कामी होता. माऊली आणि तुकोबारायांचा पालखी सोहळा आज पुण्यात दाखल होणार आहे. दोन्ही संतांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी पुणे जिल्हा प्रशासन आणि महापालिकेनं जय्यत तयारी केली आहे. पुणे आणि परिसरात निर्माण झालेल्या पूरसदृश परिस्थितीमुळे आळंदी आणि देहूकडे जाणाऱ्या वारकऱ्यांना पुण्यातच थांबण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्या होत्या. त्यानुसार अनेक दिंड्यांनी पुण्यातच मुक्काम केला. पुणे महापालिकेच्या 101 शाळांमध्ये दिंड्यांच्या मुक्कामाची व्यवस्था केली आहे. पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी सर्व व्यवस्थेची पाहणी केली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. आकाशवाणीच्या माध्यमातून नागपुरे यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे.
1: पुण्यात संत ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी येणार आहे, त्यामुळे मोठ्या संख्येने वारकरी आता येतील. त्यांची आणि आपली सगळ्यांची सेफ्टी महत्वाची आहे म्हणून पुणे महानगरपालिकेची सगळी यंत्रणा म्हणजे फायर ब्रिगेड, डॉक्टर आणि आपत्ती व्यवस्थापन टीम एकदम अलर्ट मोडवर आहेत. नदी काठच्या आणि सखल भागातल्या लोकांनी जास्त सतर्क राहायला हवं, वारकरी भाविकांनीही सावध राहावं. सगळ्यांना आवाहन करते की कोणत्याही परिस्थितीत नदी पात्रात उतरू नका आणि नदीवर उगीच गर्दी करू नका. नदी किंवा नदी काठी तुमची गाडी किंवा काही सामान असेल तर ते लगेच सुरक्षित ठिकाणी हलवून घ्या. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. पालिका किंवा प्रशासन जे सांगेल तेच ऐका. स्वतःची, घरच्यांची आणि आपल्या लाडक्या वारकऱ्यांची काळजी घ्या आणि प्रशासनाला सहकार्य करा.
0: संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्या आज पुण्यात येत असल्यानं वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे शहर वाहतूक शाखेनं काही बदल केले आहेत. जुना पुणे मुंबई महामार्ग आणि आळंदी रस्ता आज पूर्णपणे बंद राहणार आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासे येथील ग्रंथराज श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांच्या दिंडीचं काल प्रस्थान झालं. ज्ञानेश्वरी आषाढी दिंडी पालखी सोहळ्यात नेवासा, शेवगाव तसंच गंगापूर तालुक्यातील 27 अधिक दिंड्यांमधील 15,000 अधिक वारकरी या पालखी सोहळ्यात सहभागी झाले आहेत. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोशीमधल्या कचरा डेपोत काल कचऱ्याचा ढीग इमारतीवर कोसळून घडलेल्या दुर्घटनेत सुमारे 23 नागरिक अडकून पडले होते. त्यापैकी 5 नागरिक स्वतःहून बाहेर पडले तर 9 नागरिकांना बचाव पथकांनी सुखरूप बाहेर काढलं. उर्वरित नागरिकांना बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, लष्कर तसंच महापालिका अग्निशमन दलाचं बचाव कार्य सुरू आहे. जखमींना महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात तसंच नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, पिंपरी चिंचवड पालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. हिंगोली जिल्ह्याला आज पहाटे सलग 2 तासात 4 भूकंपाचे धक्के बसले. रिक्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 4.6 इतकी नोंदवण्यात आली असून भूकंपाचा केंद्रबिंदू वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे या गावात होता. परभणीमध्ये देखील आज पहाटे 1:37 भूकंपाचा धक्का जाणवला. यामध्ये कोणत्याही जीवितहानीचं वृत्त नाही. तसंच नांदेड आणि लातूरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवल्याचं वृत्त आहे. लंडनमध्ये सुरू असलेल्या विम्बल्डन कनिष्ठ गट स्पर्धेत भारताच्या अर्णव पापरकरनं ऐतिहासिक विजय मिळवला. मुलांसाठी असलेल्या एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत त्यानं धडक मारली आहे. गेल्या 36 वर्षात ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. 18 वर्षांच्या पापरकरने उपउपांत्यपूर्व फेरीत जपानच्या यो ताबाताचा 6-2, 6-1 असा पराभव केला. पापरकर आज सायंकाळी उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या जॉर्डन ली याच्या विरुद्ध सामना खेळेल. अर्णव मूळचा पुण्यातला आहे. भंडारा जिल्ह्यात दीर्घ प्रतीक्षेनंतर पावसानं हजेरी लावण्यानं बळीराजा सुखावला आहे. जिल्ह्यातील पाऊस आणि शेती संदर्भात ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
2: भंडारा जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी धान पीक लागवड करीत आहेत. मान्सून जिल्ह्यात दाखल झाल्याने शेतकरी राजा सुखावलाय. शेतकऱ्यांनी धानाचे परे टाकायला सुरुवात केली आहे. जून महिन्यात संपूर्ण कोरडा गेला, पण आता जुलै महिन्यामध्ये पावसाने हजेरी लावली असून शेतकरी आपल्या शेतीवर परे टाकायला सुरुवात केली आहे. तर ज्या शेतकऱ्यांकडे वाटर पंप आहे, तशा शेतकऱ्यांनी शेतीमध्ये रोवणी देखील सुरू केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आणखी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. आकाशवाणी बातमीकरिता भंडाऱ्यावरून प्रवीण तांडेकर.
0: राज्यभरात गेले काही दिवस सुरू असलेला पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे, तर गडचिरोलीसह काही भागात पावसानं हजेरी लावली आहे. रायगडमध्ये गेले काही दिवस असलेली पूरस्थिती ओसरली असली तरी घाटमाथ्यावर झालेल्या जोरदार पावसानं सावित्री, अंबा, कुंडलिका या नद्या पुन्हा धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. पाताळगंगाही इशारा पातळीवरून वाहत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही पावसाचा जोर ओसरला आहे. जिल्ह्यातील 31 धरण प्रकल्पांपैकी 21 धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. पालघर जिल्ह्यात गेल्या 10 दिवसांच्या मुसळधार पावसानं धरणातील पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ झाली आहे. कवडास धरणाचे 17 दरवाजे उघडून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. मुंबईतही दमदार पावसामुळे सातही धरण क्षेत्रातला पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ होत असून 24 तासात 12.44% वाढ झाली आहे. सांगली शहरासह जिल्ह्यात अनेक भागात काल सायंकाळी पुन्हा जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यातल्या कृष्णा आणि वारणा नद्या दुथडी भरून वाहत आहेत. नाशिकमध्येही काल पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. दरम्यान नाशिक जिल्ह्यात नांदूर मधमेश्वर इथं 5 व्यक्ती पाण्यानं वेढलेल्या बेटावर अडकल्या होत्या. त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आपत्ती प्रतिसाद दलानं कार्यवाही केली आहे. पुण्यातही कालपासून पावसानं काहीशी विश्रांती घेतली. खडकवासला धरणातून सुरू असलेला विसर्ग आता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. हवामान. कोकणात आज बहुतांश ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असून किनारपट्टीच्या भागात सोसाट्याचे वारे वाहतील. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मुंबईत एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक विधान परिषदेत मंजूर. आषाढी वारीसाठी संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान. माऊली आणि तुकोबारायांचा पालखी सोहळा आज पुण्यात दाखल होणार. आणि पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला, बचाव कार्य सुरू. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नभोवाणी.
1: जिथे जिथे आकाशवाणी, तिथे तिथे गोड गाणी.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं।
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागवू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: पुस्तकातली
3: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
4: आकाशवाणी
3: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
4: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।
5: श्रोते हो, आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच।
6: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित। श्रोते हो, व्यावसायिक गणित सांभाळणाऱ्या चित्रपटसृष्टीमध्ये काव्य रुपेरी पडद्यावर साकारण्याचं स्वप्न पाहणाऱ्या आणि ते सत्यात उतरवण्यासाठी झटणाऱ्या चित्रकर्मींमध्ये ज्यांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं ते म्हणजे निर्माते, दिग्दर्शक, लेखक, अभिनेते गुरुदत्त। व्यावसायिक चित्रपटांची चलती असतानाही कलात्मक चित्रपट बनवण्याचं धाडस गुरुदत्त यांनी दाखवलं। सर्वकालिक श्रेष्ठ चित्रपटांच्या यादीमध्ये त्यांच्या प्यासा आणि कागज के फूल या चित्रपटांचा समावेश केला गेला आहे। समीक्षक आणि प्रेक्षक अशी दोन्हींची पसंती ज्यांनी मिळवली त्या गुरुदत्त यांना त्यांच्या जन्मदिनी विनम्र अभिवादन।

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 7:25 होत आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारित करत आहोत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनाने निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपलं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, महाराष्ट्राच्या शेतीला नवसंजीवनी देणारा, गट शेतीला नवी दिशा देणारा आणि लाखो शेतकऱ्यांना सामूहिक शेतीच्या माध्यमातून सक्षम करण्याचा संकल्प घेऊन सुरू झालेला सत्यमेव जयते फार्मर कप 2026 हा उपक्रम आज राज्यभरात व्यापक चळवळीचे स्वरूप धारण करत आहे. पाणी फाउंडेशन आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सामूहिक नियोजन, जलसंधारण, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शेती आणि उत्पादन वाढीचे नवे मार्ग खुले होत आहेत. आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 50 लाख शेतकऱ्यांना गटशेतीत सहभागी करण्याचा महत्वाकांक्षी संकल्पही यानिमित्ताने व्यक्त केला आहे. या सर्व उपक्रमांची संकल्पना, अंमलबजावणी, आतापर्यंतची यशस्वी वाटचाल आणि भविष्यातील दिशा

0: ही संकल्पना नेमकी कशी विकसित झाली आणि काय उद्दिष्ट आहेत त्याच्या मागची?
1: सत्यमेव जयते फार्मर कप 2026 आता लॉन्च झालंय, त्यामुळे आपण त्याबद्दल बोलत आहोत. याची सुरुवात बरोबर 10 वर्ष अलीकडे झालेली आहे, की जेव्हा आपण 2016 साली सत्यमेव जयते वॉटर कप या स्पर्धेचं आपण लॉन्च केलं होतं. त्यावेळेलाही देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या आणि सरकारच्या पाठिंब्याने, मदतीने, सहकार्याने, पार्टनरशिपने आपण वॉटर कपची संकल्पना त्यावेळेला राबवली होती. त्यामागचा विचार जो आहे वॉटर कपचा आणि फार्मर कपचा, यात एक महत्त्वाचं साम्य आहे. आणि ते साम्य हे आहे की यामध्ये हा विश्वास आहे की आपल्याला मोठ्या स्केलवरती बदल घडवून आणायचा असेल तर त्यासाठी आपण आपल्याला गावकरी, शेतकरी हीच सर्वात महत्त्वाची ताकद आहे. गावकरी शेतकरी अतिशय सक्षम आहे, त्यांच्यामध्ये प्रचंड निर्मिती क्षमता आहे. त्या निर्मिती क्षमतेला आपण सामूहिकरित्या त्याला एक वाट दाखवण्याचा आपण प्रयत्न केला. त्यामुळे एवढं आपण म्हणू शकतो की वॉटर कप आणि फार्मर कपमध्ये साम्य हे आहे की प्रयत्न हा राहिलेला आहे की ही जी निर्मिती क्षमता आहे याला आपण कसं जागं करता येईल, याला कसं आपण वाट देता येईल. आणि त्यासाठी दोन महत्त्वाच्या गोष्टी आपण केल्या. एक म्हणजे आपण मोटिवेशन तयार केलं. माणसाला जर काम करायचं असेल तर माणूस काम का करतो त्याला एक मोटिव्ह पाहिजे, त्याला एक कारण पाहिजे की मी हे का करते किंवा मी हे का करतोय. जोपर्यंत वर्ण कोणीतरी मला आदेश देईल, मला सांगेल तुला कळत नाही का हे कर, लहान मुलंही करत नाही, मोठं मुलंही करत नाही, बरोबर. तर त्यामुळे त्याला मोटिवेशन देण्याची गरज आहे. आणि ते मोटिवेशन शोधता शोधता आम्हाला असं वाटलं की सर्वात सुंदर मोटिवेशन आहे आनंद.
0: वा,
1: की ज्या गोष्टीतनं आपल्याला आनंद मिळतो ती गोष्ट आपण करतो. परंतु एक गोष्ट आम्हाला लक्षात आली की गावाबद्दल अभिमान, आपल्या गावाबद्दल, आपलं गाव आहे, माझं गाव आहे, ही भावना खूप महत्त्वाची आहे. माझं गाव, माझी शेती, माझा ओढा, माझी माती, हे खूप पॉवरफुल मोटिवेशनचं फॅक्टर आहे. तर त्याला कुठेतरी एक वाट दाखवण्याच्या दृष्टीने आपण एक स्पर्धा उभी केली. त्यावेळेला वॉटर कप स्पर्धा होती, आता फार्मर कप स्पर्धा आहे. पण दोन्हीमध्ये हे एक साम्य आहे की त्याच्यामध्ये समूह याला खूप जास्त महत्त्व आहे. वॉटर कपच्या वेळेला समूह ग्रामपंचायत होती, म्हणजे अख्खं गाव.
0: ओके.
1: गावातील सर्व माणसं, महिला, पुरुष, मुलं, सिनियर सिटिझन, सगळे कॅटेगरीज त्यांना एकत्र कसं आणायचं काम करण्यासाठी, श्रमदान करण्यासाठी, आपल्या गावाला पाणीदार करण्यासाठी, हा प्रयत्न वॉटर कपच्या वेळेला होता. फार्मर कपच्या वेळेला आपण म्हणत होतो तेच पीक घेणारे सर्व शेतकरी एका समूहात येऊन गटशेतीची आपल्याला स्पर्धा करायची. तर आता मी वॉटर कपचा म्हणजे इतिहास म्हणजे आता पूर्ण सांगत नाही कारण त्याला खूप वेळ लागेल. परंतु मी फार्मर कपची संकल्पना कुठून आली तर वॉटर कपच्या अनुभवातून आली, ज्यातून आम्हाला लक्षात आलं की जेव्हा एखादं काम का करायचंय हे मला जर पटलं तर ते कसं करायचंय मी आपोआप शिकेन. मग त्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या त्या गोष्टी मी आनंदाने करेन, कारण त्यात माझं समाधान आहे, त्यात माझी आयडेंटिटी आहे, त्यात मला मजा येते. कसं आहे, अनेक वेळेला आपण सामाजिक कामाला जणू काही खूप मोठं ओझं आहे आपण घेऊन वाहत आहोत, यातनं काही चांगलं काम करणं खूप कठीण आहे. करत असतील लोक पण आम्हाला तरी ती वाट नाही सापडली. मला वाटतं की जेव्हा आपल्याला एखादा आनंद मिळतो तेव्हा आपण आपसुक त्या दिशेने आपण प्रवास करत राहतो. त्यामुळे फार्मर कपमध्ये आम्ही दोन गोष्टींना प्राधान्य देतो, एक हे समूहाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्ञानाला. कारण तुम्ही फक्त समूह तयार केला, एक गट तयार केला, शेतकरी गट तयार केला, पण ते शेतकरी गटाकडे ज्ञान जर नसेल तर मग खूप कठीण आहे. तर शेतकऱ्यांपर्यंत ज्ञान कसं पोचवायचं, तर यासाठी आपण फार्मर कप रचनेमध्ये अनेक पद्धतीची आपण व्यवस्था केलेली आहे. त्याच्याबद्दल मी लगेच तपशिलात जात नाही कारण मी अगोदर तुमच्या प्रश्नाचं उत्तर पूर्ण करतो की फार्मर कप 26 ची संकल्पना ही एक 10 वर्षाच्या प्रवासातनं निर्माण झालेली आहे. आता कुठे आपण पॅन महाराष्ट्र म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राच्या पातळीवरती करत असू तरी संकल्पना 10 वर्ष जुनी आहे आणि आता ती नावारूपाला आली आहे असं म्हणायला हरकत नाही.
0: खरं आहे, म्हणजे जेव्हा आपण असं म्हणतो की झाड लगेच वाढत नाही, ते रोप हळूहळू लावावं लागतं, रुजवावं लागतं, तशीच ही संकल्पना 10 वर्ष आधी रुजवली गेली, आता कुठेतरी त्याचं एक वटवृक्ष आपण म्हणतो तयार होत आहे.
1: अजून

0: वृक्ष नाही झाले, आपण असं म्हणू शकतो की त्यांनी एक मोठं रूप धारण करण्याचा एक प्रयत्न आहे. आता बघूया कितपत आपल्याला यश मिळतं मिळत नाही हे आपण काळ ठरवेल. कारण या कामात सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की या हे काम पूर्णपणे डिमांड ड्रिव्हन आहे. म्हणजे अनेक वेळेला सामाजिक कामामध्ये कसं असतं की उदाहरणार्थ एक वॉटरशेडमध्ये मला काम करण्यासाठी समजा एक एन जी ओ आहे, ते एन जी ओ सी एस आरकडनं पैसे घेते, त्या वॉटरशेडचं काम राबवते. किंवा शेतीमध्ये काम करणारी जर एन जी ओ असेल तर ती निधी उभा करते, मग तो ते निधी वाटते. आपण अजिबात तसं नाही करत. आपण काय म्हटलं आहे की शेतकरी सक्षम आहे, सर्व निर्मिती क्षमता शेतकऱ्यांमध्ये, ती निर्मिती क्षमता फक्त जागं करण्याचं आपण काम करत आहोत. त्यामुळे आपला प्रयत्न हा ट्रेनिंगवरती आहे, पूर्ण भर आपला ट्रेनिंग ट्रेनिंग ट्रेनिंगवरती आहे. हे प्रशिक्षण घेऊन शेवटी काम कोणाला करायचंय? शेतकऱ्यांना करायचंय. तर त्यामुळे शेतकऱ्यांना जितकं पटतं तेवढंच काम होणार आहे. ही चळवळ आहे आणि निश्चित ती वाढते आणि झपाट्याने वाढते. म्हणजे बघा, 2022 साली आपण फार्मर कप सुरू केला त्यावेळेला अपेक्षा ही होती की तेच पीक घेणाऱ्या एका गावातील सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गट करावा आणि गट शेती करावी. गट शेती म्हणजे काय असं त्याचा हा अर्थ होत नाही की आपल्या जमिनीच्या मालकीमध्ये काही फरक झाला. तुमची जमीन तुमची, माझी जमीन माझी, त्यात काही फरक नाही झाला. परंतु आपल्या शेतीच्या प्रॅक्टिसेस आहेत त्या आपण एकत्र कराव्या. म्हणजे उदाहरणार्थ निविष्ठा खरेदी करताना तुम्ही वेगळी कराल मी वेगळी केली तर आपला खर्च जवळजवळ 25 ते 30% वाढतो. थोडं विचार करा की तुम्हाला दर जो मिळतो दुकानदाराकडनं, तुम्ही होलसेलमध्ये विकत घेतलं तर स्वस्त मिळेल की रिटेलमध्ये?
1: होलसेल.
0: होलसेलमध्ये नेहमीच स्वस्त होतं. त्यामुळे गट जेव्हा एकत्र येतो तेव्हा आपलं बी बियाणं, आपलं खत, आपली औषधं, आपली यंत्र, या सगळ्या गोष्टींवरती किमान 20 ते 25% आपल्याला डिस्काउंट मिळतो. काही काही आमचे शेतकरी गट इतके हुशार आहे की डायरेक्ट कंपनीबरोबर नेगोशिएट करून जवळजवळ 40% डिस्काउंट आणतात. म्हणजे एका वर्षामध्ये आपण म्हणू शकतो कोट्यावधी रुपयांची सेव्हिंग्स शेती सुरू होण्या अगोदरच झालेली असते, पेरणी अगोदरच झालेली असते. का? कारण शेतकरी एकत्र आले.
1: खूप मोठा फायदा आहे त्यांचा,
0: प्रचंड मोठा फायदा आहे. त्यामुळे पहिला मुद्दा हा आहे की गटशेती म्हणजे आपण एकत्र येऊन शेती करतो याचा हा अर्थ होत नाही की आपली मालकी गेली. आपली मालकी जशीच्या तशी आहे. परंतु शेती करणाऱ्या पद्धतीमध्ये पहिली गोष्ट म्हणजे निविष्ठा आपण एकत्र घेतो. दुसरी गोष्ट, आज शेतीमधलं एक खूप मोठं संकट आहे की आपल्याला गरज असते तेव्हा शेतकऱ्याला मजूर मिळत नाहीत.
1: हो
0: बरोबर. त्यामुळे पेरणी वेळेवर होत नाही, निंदणी होत नाही, कोळपणी होत नाही, काढणी होत नाही, फवारणी होत नाही, बरीच कामं रखडून जातात आणि त्याचा उत्पादनावरती खूप मोठा परिणाम पडतो. खर्च वाढतात. आपण जेव्हा गट बनवतो आणि गटशेतीच्या नियमामध्ये, आपल्या स्पर्धेच्या नियमामध्ये इर्जिक, आवड चावड, अडजी पडजी हे शब्द आहेत. त्याचा अर्थ हा आहे की तुमची गरज असेल तेव्हा मी तुमच्या शेतावर काम करतो आणि माझी गरज आहे तेव्हा तुम्ही माझ्या शेतावर काम कराल विना मोबदला. त्यामुळे माझं लेबरवरती प्रचंड पैसे वाचतात आणि फक्त पैसे वाचत नाहीत,
1: काम होतंय,
0: काम होतंय. त्यामुळे एकत्र म्हणजे त्याचा हा अर्थ, आपण एकत्र घाम गाळतो, आपण एकमेकांना मदत करतो, आपण एकमेकांवरती विश्वास ठेवतो आणि आपण विश्वास संपादन करतो. तिसरी गोष्ट गटशेतीमध्ये जी आपण करतो ती म्हणजे आपण शास्त्रशुद्ध शेती करायला शिकतो. आता शेतकरी किंवा शेती हा एक व्यवसाय आहे. म्हणजे जशी मोठी इंडस्ट्री व्यवसाय करत असताना त्यांचे काही ना काहीतरी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रॅक्टिसेस असतात ना, तसंच शेतीमध्येही प्रत्येक पिकाला, पीक निहाय शास्त्रशुद्ध पद्धती आहेत. की उदाहरणार्थ बीज प्रक्रिया करायची असते तर ती बीज प्रक्रिया कोणत्या रसायनाने करायची, किती प्रमाणात आपल्याला करायचं आहे. म्हणजे अनेक वेळेला आपल्याला लक्षात येत नाही की शेती हे ज्ञानावरती आधारित आहे. निविष्ठा इम्पॉर्टंट असतील, जमीन माती इम्पॉर्टंट आहे, हवामान इम्पॉर्टंट आहे, पण ज्ञान सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. तर हे ज्ञान पोचवण्याचं काम या स्पर्धेमार्फत होतं आणि गट एकत्र येऊन ते ज्ञान संपादन करतं. आणि ज्ञान संपादन करण्यासाठी आपण महाराष्ट्रातील 5ही कृषी विद्यापीठांबरोबर आपण MOU केलेलं आहे आणि त्यांचे शास्त्रज्ञ 130 असे शास्त्रज्ञ आहेत की जे दररोज यासाठी क्लास घेतात, ज्याला डिजिटल शेतीशाळा म्हणतात. ही डिजिटल शेतीशाळा इतकी आता रंगलेली आहे आणि शेतकऱ्यांना त्याची इतकी गोडी लागलेली आहे. म्हणजे तुम्ही अनेक ठिकाणी पाहाल की महिला

0: एका बाजूला चुलीवर भाकरी करते आणि दुसऱ्या बाजूला तिचा फोन चालू आहे आणि ती डिजिटल शेती शाळेमध्ये भाग घेते. तर हे खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना एकदम घरापर्यंत विना मोबदला आपण ज्ञान पोहोचवतो. आणि हे ज्ञान वन वे ट्रॅफिक नाही आहे. शेतकरी सुद्धा त्यांचा कॅमेरा ऑन करतात, शेतातनं ऑन करतात, पानं दाखवतात, मुळं दाखवतात, माती दाखवतात आणि थेट प्रश्न विचारतात. आणि काही काही शेतकरी तर आता इतके काय म्हणतात तरबे झालेले आहेत की कधी कधी आपल्या बिचाऱ्या शास्त्रज्ञांची ते टेस्ट घेतात की ही कीड याचं नाव काय सांगा, कारण आज त्यांनाही माहिती आहे की त्याचं नाव काय, अमुक कीड त्याला अमुक अमुक उपाय हे सगळं त्यांना माहिती असतं. तर हे शास्त्रज्ञ अगदी मन लावून 130 शास्त्रज्ञ ज्याच्यामध्ये प्रत्येक डिपार्टमेंटचे आहेत, म्हणजे आपल्याकडे प्लांट ब्रीडर आहे, जसं माणसाला वेगवेगळे डॉक्टर लागतात, आपल्याला ऑर्थोपेडिक वेगळा असतो, गायनॅक वेगळा असतो, फिजिशियन वेगळा असतो, ॲनेस्थेटिस वेगळा असतो, तसे शेतीच्या बाबतीत सुद्धा वेगवेगळे डॉक्टर आहेत. तर हे सगळ्या डॉक्टरांचा समूह एकत्र येऊन अतिशय उत्तमरित्या गेले आता 5 वर्ष हे काम करतोय आणि खूप मोलाचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या शास्त्रज्ञांचं आणि आपल्या कृषी विद्यापीठांचं आहे, जे मला निश्चित नमूद करावं असं वाटतं.
1: खरंच खूप खूप म्हणजे त्यांचे आभार मानावे तेवढे कमी वाटतात.
2: श्रोते हो, आजच्या भागातून गटशेती हा केवळ एक प्रयोग नसून तो शेतकऱ्यांच्या आर्थिक बळकटीकरणाचा आणि सामाजिक परिवर्तनाचाही प्रभावी मार्ग ठरू शकतो हे स्पष्ट झालं. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी 7:25 तोपर्यंत पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आताच आपण ऐकलात. आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
3: नमस्ते.
2: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनातनं बघतेय की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत, मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
3: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत. मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही एक दोन गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयडी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही. त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आयडी प्रूफ मॅन्डेटरी आहे. तुम्ही जर आयडी प्रूफ दिलं नाहीत तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रिमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट मधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते. आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-79-91 1800-267-79 1800-267-91 1800-267-79

0: 7991 आणि वेबसाईट www.anurupvivah.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासनं आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
1: मी म्हणलं तसं डॉक्युमेंट्स तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर, त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे.
0: ओके,
1: याबरोबर मला एक दोन गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे, पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच, या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो पण तरी त्या पॉईंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होतंय आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचं सल्ला मसलत घेणं, आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असे जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं, एवढं मात्र आपल्याला पाळायला हवं.
0: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991 वेबसाईट www.anurupvivah.com. पुन्हा भेटूयात. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानेटकर यांच्यासह, तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था आत्ताच आपण ऐकलात. आणखीन एक ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम श्री विश्ववल्लभ आयुर्वेद.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: श्रोते हो, नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, आपण आमचा हा कार्यक्रम दर आठवड्याला ऐकत आहात, खूप चांगला प्रतिसाद देत आहात आणि त्याचा आपल्याला उपयोगही होतोय हे ऐकून खूप बरं वाटलं, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आपल्याला या कार्यक्रमातून आयुर्वेदासंबंधी जास्तीत जास्त माहिती देण्याचा आमचा प्रयत्न असतो आणि आजही आम्ही आपल्याला तशाच प्रकारची आयुर्वेदातल्या उपचारांची माहिती देणार आहोत आणि ती माहिती देण्यासाठी आपल्याकडे आले आहेत पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गडदे. नमस्कार डॉक्टर, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत.
6: नमस्कार मॅडम.
5: गेले 4 भाग डॉक्टर आपण सुजेविषयी आणि डोळ्याच्या पडद्याला येणाऱ्या सुजेविषयी बोलत होतो, त्याची कारणं जाणून घेतली, त्याचे परिणाम जाणून घेतले, आता त्याच्यावर आयुर्वेदामध्ये नेमके उपचार काय आहेत हे आम्हाला ऐकायला आवडेल.
6: नक्की, खरं तर ट्रीटमेंट हाच खरं तर काब आहे. जसं मी गेले काही भाग सांगतोय, मूळ कारण शोधा, मूळ कारण शोधा आणि ट्रीटमेंट करा. आता उदाहरण दाखलच द्यायचं झालं तर रक्तवाहिन्यांमध्ये कुठल्या होणं आणि मग त्याच्यामुळे पडद्याला सूज येणं, त्याची ट्रीटमेंट करताना आपण काय विचार करतो?
5: डोळ्याच्या रक्तवाहिन्या किती लहान छोट्या असतील, त्याला सूज येते,
6: अगदी सूज, त्याच्यात ब्लॉक बसतो, अगदी केसांपेक्षाही त्या पातळ असतात, आम्हाला भिंगांमधून ते बघावं लागतं त्यावेळी त्या मोठ्या दिसतात, तर त्याच्यात ब्लॉक बसतो. बऱ्याचदा मुळात तो डोळ्यातला ब्लॉक असू दे, तो हृदयातला ब्लॉक असू दे, किंवा डीप वेन थ्रोम्बोसिस असू दे, किंवा व्हेरिगोज व्हेन असू दे, किंवा बायकांना पाळीला बाहेर पडणाऱ्या त्या रक्तामध्ये गुठळे असू दे, हा रक्ताचा दोष आहे. हे सांगायचा मुद्दा हा त्या अवयव चा दोष नाही, म्हणजे तो ब्लॉक होणं हा हृदयाचा दोष नाही, तो डीप वेन थ्रोम्बोसिस होतं तो त्या नसांचा दोष नाही, किंवा बायकांना रक्त पडतं ते गर्भाशयाचा दोष नाही, तो रक्ताचा आहे. तुम्ही लक्षात घ्या ना, हृदय हे सिरामर्म आहे, म्हणजे तिथं सिरा रक्तवाहिन्यांचं जाळं आहे, त्या सिरामध्ये त्या रक्तवाहिन्यांमध्ये दोष नाहीये ना, गुठळी कशात झाली, रक्तात झाली,
5: बरोबर,
6: म्हणजे स्वतः रक्तात गुठळी आहे ती, त्यामुळं मग तो अवयवाचा विकार होऊ शकत नाही, म्हणजे तो डोळ्याचा आजार नाही, तो हृदयाचा आजार नाही, तो नसांचा आजार नाही, तो रक्ताचा आजार आहे. रक्ताचा आजार

0: होण्यामागची तशी कारण आहेत. खरं तर ज्या वेळेला गुठळी होते त्यावेळेला आयुर्वेदानुसार त्याला वात कफ संप्राप्ती म्हटली जाते. म्हणजे तुमच्या खाण्यापिण्यात वाताशी कफाशी आणि रक्तदृष्टी करणारी अशी काहीतरी तुमची दिनचर्या खाणं पिणं किंवा दिनचर्येतल्या काही त्रुटी इतक्या मेजर असतात की तुमची रक्तदृष्टी पराकोटीची व्हायला लागते. आता उदाहरण दाखल द्यायला झालं तर काही लोकांनी म्हणजे आता लाईफस्टाईल आहे बरं का, एक गंमत अशी आहे बघा, चांगली गोष्ट मी ज्यावेळेला पथ्याची सांगायला लागतो त्यावेळेला मला पेशंट रुग्ण डायरेक्ट तोंडामध्ये हे कसं शक्य आहे
1: हे आमच्या होणार
0: हा, ह्याचं कारण असं आपली दिनचर्या आपलं ऋतुचर्या आपले दिनक्रम इतका विकृत आणि घाणेरडा करून ठेवलाय आपण की त्याचा परिणाम किंवा ते चुकीचं हेच माहित नाही. म्हणजे आपण मराठी भाषेत बऱ्याचदा बोलतो, आपल्या मराठी भाषेत उर्दू शब्द आहेत, संस्कृत शब्द आहेत, हिंदी शब्द आहेत, बऱ्याच भाषेंचा भेळ मिसळ मराठी झालेली आहे आणि आपल्यालाही माहितीच नाही ना ते मराठी शब्द आहेत का त्या वेगळ्या
1: भाषेचे
0: वापरतोय. आपल्याला वाटतं की हे जे आहे हे मराठी शब्द आहेत. तसं झाले आपल्या चुकीची दिनचर्येची एवढी सवय झाली की तेच योग्य असं वाटतं आणि तेच ह्याचं मूळ कारण आहे.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999. तर डॉक्टर आपण म्हणतो ना आहार विहार आणि विचार हे तिन्ही परिणाम करतात आणि त्या तिन्हीचा विचार आयुर्वेदामध्ये केलेला आहे, त्याच्यामुळे ह्या अशा सगळ्या आजारांवर ह्या तिन्हीचा सुद्धा विचार करायला लागतो.
0: अगदी बरोबर. म्हणजे उदाहरण दाखल झालं तर मधुमेहाच्या पेशंटमध्ये देऊयात आपण किंवा वयस्कर लोकांचं, तर सकाळी चहा सोबत बिस्किट हे पाहिजेच आहे, कोणत्याही पद्धतीने हे पाहिजेच आहे. आपल्याकडे पद्धत काय होती न्याहारीची, न्याहारी बंद झाली आयुर्वेदात, न्याहारी सकाळची सांगून ठेवली न्याहारी करायला पाहिजे हेही खरं आहे. तुम्ही सांगली कोल्हापूर साईडला गेलात ना बऱ्याचदा बघा न्याहारीमध्ये दही ठेचा भाकरी खाल्ली जाते.
1: अच्छा,
0: त्यामुळे बऱ्याच लोकांना त्याने मूळव्याधन तत्सम गोष्टी होतात पण व्यायाम असेल तर विरुद्ध आहारी पसतो. हे गंमत आहे. म्हणजे आयुर्वेदानं सांगून ठेवलंय की विरुद्ध जरी खाल्लं चुकीचं जरी खाल्लं तर तुमचा चांगला व्यायाम असेल तर तुम्हाला ते पचणार आहे, पण तो व्यायामच नाही. बैठका आळशी झालीत की आता घरातील कपड्याची बाई वेगळी आहे, धुणे भांड्याची वेगळी आहे, स्वयंपाकाची वेगळी आहे आणि बायका काय करतात कपड्याच्या गड्या घालतात आणि नवऱ्याची वाट बघतात, म्हणजे अशी विचित्र होऊन बसले. व्यायामच नाही ना राहिलेला, व्यायाम नाही राहिलेला, खाता तुम्ही घाणेरडं काही आणि मग ते त्याचा परिणाम लिव्हरवरती एवढा मोठा यायला लागतो की रक्ताची क्वालिटी आपल्याला खराब होताना दिसते. त्यातलं जसं मधुमेह सांगितलं की बिस्किट खातात, अरे नाश्त्याला आम्हाला चहा म्हणजे चहा बिस्किट लागतो, त्यापेक्षा न्याहारी करा. तेच तुमचा जर व्यायाम असेल तर न्याहारी पसते, 11 भूक लागते, परत 11 जेवलात की संध्याकाळी 7 पर्यंत भूक लागते. आयडियल जे लाईफस्टाईल झाली
1: आणि 8-9 पर्यंत झोपा.
0: अगदी बरोबर. बरं, ताजं खाल्ल्यामुळे लवकर पसतही. ज्यावेळेस शिळं मैद्याचं खाल्लं जातं तेव्हा पचन काळ वाढतो आणि कोठ्यावरती इम्पॅक्ट येतो. हे एक दिवस बिस्किट टोस्ट खाल्ले तर होणार आहे का? नाही होणार आहे. पण बिस्किट टोस्ट ही जी गोष्ट आहे किंवा पोळी आणि चहा एकत्र, पोळी आणि दूध एकत्र, पोळीत असतं मीठ आणि हे विरुद्ध झालं, हे सगळं करत असल्यामुळं वर्षानुवर्ष चालत असल्यामुळं आणि एका बाजूला मोठ्या आजारांची नांदी आहेच, मधुमेह आहे,
1: बापरे,
0: मधुमेहाची औषधं आहेत, मधुमेहाचं मूळ निदान झालेलं नाही आणि त्याच्यासोबत त्याची औषधं घेत असताना असा चुकीचा आहार विहार चालू आहे की ज्याचा परिणाम अल्टिमेटली हे पचवणार कोण आहे? लिव्हर. किंवा त्या लिव्हरवरती परिणाम होतो आणि मग रक्तदृष्टी होऊन बऱ्याच वेळेला या छोट्याशा कारणानं सुद्धा आपल्याला रक्तात गुठळ्या व्हायला मदत व्हायला लागते.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999. डॉक्टर, आता तुम्ही रक्तामध्ये गुठळ्या होतात त्याबद्दल बोलत होतात आणि आम्हाला पण आश्चर्य वाटलं की डोळ्यांमध्ये इतक्या बारीक नसायत आणि त्या एवढ्या बारीक नसेमध्ये सुद्धा गुठळी होऊ शकते हे आपल्याला खरंच वाटत नाही, तर त्याबद्दल अजून काय सांगाल?
0: जसं आपण उपचाराबद्दल बोलतोय की उपचार होताना त्याचं मूळ कारण काय हे शोधण्याचं जे मी सांगितलं आणि त्या ओघात आपण रक्तवाहिन्यातल्या गुठळ्यांच्या बद्दल बोलतोय, तर हे जे कारण सांगितलं ह्याच ज्यावेळेला ही रक्तात गुठळी अजून काय होऊ शकतं, तर जर तुम्हाला कोणतेही मोठे आजार असतील

0: लिव्हरशी संबंधित,
1: लिव्हर सिरोसिस सारखा आजार आहे किंवा लिव्हरला वारंवार सूज येते, फॅटी लिव्हर सारखा आजार आहे, शुगरमुळे लिव्हरचं फंक्शन कमी झालेलं आहे, हायपर टेन्शन आहे, भूक मारताय तुम्ही प्रचंड आणि भूकेच्या वेळेला वेगळं काय तर घाणेरडं खाताय, आणि ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम ज्या वेळेला लिव्हरवरती परिणाम यायला लागतो किंवा भयंकर स्ट्रेस आहे, ह्या सगळ्या गोष्टीनं लिव्हरचं फंक्शन कमी होऊन ज्या वेळेला कफाशी संबंधित आजार पण आहेत आणि त्याची अननेसेसरी औषधं घेतली जातात, ह्या सगळ्याचा वात आणि कफाशी संबंधित दृष्टी होऊन बऱ्याचदा रक्त घट्ट व्हायला लागतं. बऱ्याचदा जसं मी सांगितलं की तुमचं किडनीचं फिल्ट्रेशन हॅम्पर झाले आणि मग ते दोष रक्तात साठायला लागलेत की मग बऱ्याचदा रक्ताचा पातळपणा कमी होऊन रक्त घट्ट व्हायला लागतं. बऱ्याचदा तुमचं हृदयाचं पंपिंग कमी आहे, तुम्ही बऱ्याचदा हृदयाशी संबंधित मोठे आजार पण आहेत आणि त्याच्यासाठी औषध उपचार चालू आहेत आणि रक्ताची क्वालिटी त्या औषधांच्या अनुषंगानं तुमची खराब व्हायला लागलेली आहे. ह्या कोणत्याही कारणानं ज्या वेळेला रक्त वात कफाच्या अनुषंगानं खराब व्हायला लागतं तर मग ह्या रक्तात गुठळ्या होतात आणि भविष्यात ह्या गुठळ्या ज्या वेळेला हृदयात असेल तर हार्टशी संबंधित प्रॉब्लेम येतो किंवा ज्यावेळेला डोळ्यावरती परिणाम करतं त्यावेळेला मग पडद्याला सूज येते आणि रक्तस्राव होतो. मग अशा वेळेला हे जे कारण आहे हे कारण शोधून त्याची ट्रीटमेंट केली तर मग रक्तातली दोष कमी होतं, गुठळ्या कमी होतात आणि अशा लोकांची सूज आपल्याला कायमची घालवता येऊ शकते. पण ह्यासाठी ह्या लोकांची दिनचर्या पूर्ण तपासणं, ऋतुचर्या तपासणं, खाणं पिणं सांभाळणं, आजार कोणते बघणं, मूळ रक्तदृष्टी ती गुठळी होण्याचं कारण तो वात आणि कफाचं का प्रकोपित झालाय आणि तो रक्ताला खराब केलाय ते शोधून औषध दिलं तर गुठळी कायमची जाते, रक्तदृष्टी कायमची जाते आणि डोळा निर्दोष होतो आणि अंधत्व कायमचं टाळता येऊ शकतो.
2: बरोबर. तर डॉक्टर, डोळ्याच्या पडद्याला येणारी सूज यावर आपण आता गेले 4-5 भाग बोलतोय, पण आता त्याच्यावरचे अजून एक महत्वाचे उपचार आपल्याला आयुर्वेदामध्ये असलेले जाणून घ्यायचे ते आपण पुढच्या भागात जाणून घेऊया. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
1: नमस्कार.
2: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261699.
3: ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम श्री विश्व वल्लभ आयुर्वेद. आताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 7:55 आणि 25 सेकंद झाली आहेत.
4: या वर्षीच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचं पुणे इथल्या आगमनाचं प्रत्यक्ष वर्णन ऐका. आज दुपारी 4:50 सायंकाळी 6:50 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची. या कार्यक्रमाचे प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र. एक परिवार एक बँक.

मिलिंद चोग यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलं. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 8 वाजत आहेत. ठीक 8 वाजता समाचार प्रभात हिंदी बातमीपत्र, 8:15 मॉर्निंग न्यूज इंग्रजी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. ठीक 8 वाजता समाचार प्रभात.

0: श्रोतेहो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान तिसऱ्या वार्षिक परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मेलबर्नमध्ये दाखल. ब्रिक्स देशांतील महिलांच्या मंत्रीस्तरीय बैठकीचं कोचीमध्ये आयोजन. इराण अमेरिकेदरम्यानचा संघर्ष पुन्हा उफाळला. आणि विम्बल्डन कनिष्ठ गट स्पर्धेत भारताच्या अर्णव पापरकरचा ऐतिहासिक विजय. आता सविस्तर बातम्या. तिसऱ्या भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काल मेलबर्नला पोहोचले. आज ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानिस यांच्याशी ते चर्चा करतील आणि व्यापार, संरक्षण, तंत्रज्ञान, शिक्षण आणि परस्पर जनसंपर्क या क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्यावर या दोनही नेत्यांदरम्यान चर्चा अपेक्षित आहे. यामुळे भारत ऑस्ट्रेलिया सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीला नवी गती मिळेल. पंतप्रधान मोदी भारत ऑस्ट्रेलिया मुख्य कार्यकारी अधिकारी मंचाच्या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. दोनही देशातील उद्योग क्षेत्रातील प्रमुख नेत्यांना ते संबोधित करतील. तसंच मेलबर्नमध्ये ते भारतीय समुदायाशीही संवाद साधणार आहेत. आपल्या 3 देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान ऑस्ट्रेलियाला पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं चालू आर्थिक वर्षात भारताचा विकासदर 7% राहण्याचा अंदाज वर्तवल्यामुळे जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून भारताचं स्थान भक्कम झालं असल्याचं नाणेनिधीच्या वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक अपडेट या द्वैवार्षिक अहवालात नमूद केलं आहे. पुढील वर्षात भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनातील वाढीचा दर काहीसा मंदावेल आणि तो 6.4% येईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ब्रिक्स अध्यक्षपदाच्या कार्यकाळात भारताच्या पंचायती राज मंत्रालयाद्वारे कोची इथं ब्रिक्स देशांतील महिलांच्या मंत्रीस्तरीय बैठकीची आज सांगता होणार आहे. महिलांच्या मंत्रीस्तरीय बैठकीदरम्यान विविध देशांच्या मंत्र्यांनी काल मसुदा ठरावावर चर्चा केली. महिला सक्षमीकरण आणि महिलांच्या नेतृत्वाखालील विकास यासह विविध मुद्द्यांचा यामध्ये समावेश होता. मंत्रीस्तरीय बैठकीपूर्वी कार्यगटाची काल बैठक झाली. आज संध्याकाळी या मंत्रीस्तरीय बैठकीचा संयुक्त ठराव स्वीकारला जाण्याची अपेक्षा आहे. भारत आणि म्यानमार दरम्यान द्विपक्षीय स्तरावरील संरक्षण सहकार्याबाबत चर्चा करण्यात आली. तसंच आतापर्यंतच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आल्याचं गृहमंत्रालयानं सांगितलं. भारत आणि म्यानमार दरम्यान 23वी राष्ट्रीय स्तरावरील बैठक काल नवी दिल्लीत झाली. दोनही देशांदरम्यान दहशतवाद, अंमली पदार्थांची तस्करी, शस्त्रास्त्रांची तसंच मानवी तस्करी आणि वन्यजीवांची तस्करी, सायबर गुन्हे यासह इतर

आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीचा सामना करण्यासाठीच्या सहकार्यावर चर्चा करण्यात आली असंही मंत्रालयानं म्हटलं आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात DRDO ओडिशातल्या चंदीपूर इथल्या एकात्मिक चाचणी क्षेत्रात लांब पल्ल्याच्या पिनाका क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी घेतली. किमान 60 किलोमीटरच्या पल्ल्यासाठी या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली. या क्षेपणास्त्राची रचना पुण्यातील शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास संस्था म्हणजे ARDE ऊर्जा सामग्री संशोधन प्रयोगशाळेच्या सहकार्यानं तसंच संरक्षण संशोधन विकास प्रयोगशाळा आणि इमारत संशोधन केंद्राच्या मदतीनं केली आहे. या यशस्वी उड्डाण चाचणीबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी DRDO आणि लष्कराचं अभिनंदन केलं आहे. या महिन्याच्या 17 आणि 18 तारखेला होणाऱ्या CSIR UGC नेट जून 2024 या परीक्षेसाठी राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात NTA आगाऊ शहर सूचना पावती जारी केली आहे. परीक्षार्थींनी त्यांना नमूद करून दिलेले परीक्षा शहर जाणून घेण्यासाठी संस्थेच्या संकेतस्थळावरून आपली स्लिप डाऊनलोड करावी असं सूचित करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी केंद्र सरकारनं तामिळनाडूतील शेतकऱ्यांकडून खोपरा आणि तोतापुरी या प्रकारच्या आंबे खरेदीला मंजुरी दिली आहे. या मंजुरीअंतर्गत राज्यात 87,000 मेट्रिक टनांहून अधिक खोपरा आंब्याची खरेदी केली जाणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणने जहाजांवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेच्या लष्करानं इराणवर पुन्हा एकदा हल्ले करणार असल्याचं जाहीर केलं आहे. इराणच्या या हल्ल्यांमुळे युद्धविराम संपुष्टात आल्याचं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. इराणविरुद्ध लष्करी कारवाई अधिक कठोर करण्याचा इशारा दिल्यानंतर काही तासातच अमेरिकी लष्करानं ही घोषणा केली. दरम्यान इराणमधील दक्षिण किनारपट्टीवरील शहरांमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचं वृत्त इराणच्या प्रसारमाध्यमांनी दिलं आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये वाढत्या राजकीय अशांततेच्या पार्श्वभूमीवर जॉईंट अवामी एक्शन कमिटी या मुख्य निदर्शक गटानं आंदोलनाची हाक दिली आहे. या गटाच्या अटक केलेल्या नेत्यांची सुटका, दळणवळण सेवा पूर्ववत करणं, अन्न आणि औषधांचा पुरवठा खंडित ठेवणं आणि 38 कलमी कराराची अंमलबजावणी करणं अशा या गटाच्या मागण्या आहेत. मुझफ्फराबाद, रावळकोट, हवेली, पुलंद्री आदी भागातल्या निदर्शनांमध्ये हजारो नागरिकांनी सहभाग घेतला. मुंबईतील पूरस्थितीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून 13,000 कोटी रुपयांचा एकात्मिक पूरनियंत्रण आराखडा केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिली. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक काल विधान परिषदेत संमत झालं. या विधेयकामुळे कुठल्याही नागरिकावर अन्याय होणार नाही याची ग्वाही देत संयुक्त समितीकडे हे विधेयक पाठवण्याची गरज नसल्याचं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केलं. विधेयकातल्या तरतुदींना विरोध करत विरोधकांनी हे विधेयक मंजूर करताना सभात्याग केला. महाराष्ट्रात आषाढी वारीसाठी आळंदीहून ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीनं काल पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं. अवघी अलंकापुरी यावेळी ज्ञानोबा माऊलीच्या गजरात दुमदुमून गेली. तत्पूर्वी आळंदी इथल्या संजीवन समाधी मंदिरामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांची पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करण्यात आली. आजोळघरचा कालचा मुक्काम आटोपून पालखीचं आज पुण्यात आगमन होणार आहे. जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा काल पिंपरी चिंचवड इथं मुक्कामी होता. दोनही संतांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी पुणे शहर आणि जिल्हा प्रशासन आणि महापालिकेनं जय्यत तयारी केली आहे. लंडनमध्ये सुरू असलेल्या विम्बल्डन कनिष्ठ गट स्पर्धेत भारताच्या अर्णव पापरकरनं ऐतिहासिक विजय मिळवला. मुलांसाठी असलेल्या एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत त्यानं धडक मारली आहे. गेल्या 36 वर्षात ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. 18 वर्षांच्या पापरकरनं उपउपांत्यपूर्व फेरीत जपानच्या रिओ ताबाताचा 6-2, 6-1 असा पराभव केला. त्याआधी त्यानं अमेरिकेच्या आणि जागतिक क्रमवारीत 3 क्रमांकावर असलेल्या किटन हॅन्सचा 6-2, 6-3 असा पराभव करून सर्वांना चकित केलं होतं. या स्पर्धेत त्यानं आतापर्यंत एकही सेट गमावलेला नाही. पापरकर आज सायंकाळी उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या जॉर्डन ली याच्याविरुद्ध सामना खेळेल. भारताची 100व्या ग्रँडमास्टरकडे होणारी वाटचाल काल अधिक वेगवान झाली. हा टप्पा गाठण्यासाठी केवळ 2 ग्रँडमास्टर

0: मास्टर्सची गरज आहे. काल पुण्यात बुद्धिबळ क्रीडा ट्रस्टच्या वतीनं आयोजित सामन्यात कन्याकुमारीच्या 17 वर्षीय अश्वथ एस याने पुणे इंटरनॅशनल ग्रँडमास्टर राऊंड रॉबिन स्पर्धेत आपला अंतिम जीएम नॉर्म पूर्ण करून देशाचा 98वा ग्रँडमास्टर होण्याचा मान मिळवला. काल झालेल्या अंतिम फेरीत अश्वथने अमेरिकेच्या एफ एम कन्नन वैद्यनाथनचा पराभव केला आणि ग्रँडमास्टर किताब मिळवण्यासाठीच्या सर्व अटी पूर्ण केल्या. त्यानं 9व्या फेरीत 7 गुण मिळवत दुसरं स्थान मिळवलं. कालच्या स्पर्धेत ग्रँडमास्टर अभिजित गुप्ता अव्वल स्थानी राहिला. मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये आता पावसाचा जोर ओसरत आहे. केरळमधील पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. आज उत्तर केरळमधील 5 जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. राज्याच्या किनारी भागात मासेमारीसाठी बंदी घालण्यात आली आहे. उत्तराखंड राज्यात पावसाचा जोर अद्याप कायम असून पुढील 36 तासांसाठी मुसळधार पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे. अत्यावश्यक नसल्यास नागरिकांनी घराबाहेर पडू नये, तसंच चारधाम यात्रेकरूंनी हवामानाचा अंदाज घेऊन पुढील प्रवासाचं नियोजन करावं अशा सूचना प्रशासनानं दिल्या आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान तिसऱ्या वार्षिक परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मेलबर्नमध्ये दाखल. ब्रिक्स देशातील महिलांच्या मंत्रीस्तरीय बैठकीचं कोचीमध्ये आयोजन. इराण अमेरिकेदरम्यानचा संघर्ष पुन्हा उफाळला. आणि विम्बल्डन कनिष्ठ गट स्पर्धेत भारताच्या अर्णव पापरकरचा ऐतिहासिक विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित पायी वारी पंढरीची या कार्यक्रमात आज ऐकूयात आळंदी येथे संपन्न झालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत. निवेदन आहे कैलास शिंदे यांचं. सादर करते धीरज केदारी.

0: मंडळी रामकृष्ण हरी. जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखीनं परवा म्हणजे 7 जुलै रोजी देहूतून पंढरपुराकडे प्रस्थान ठेवला. तर याची देही याची डोळा हा सोहळा अनुभवण्यासाठी हजारो भाविक देहूत आणि आळंदीत दाखल झाले होते. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीनं काल म्हणजे 8 जुलैला पंढरपुराकडं प्रस्थान ठेवला. यावेळी सुरुवातीला ओढ दिलेल्या पावसानं आता मात्र संततधार पकडली आहे. इंद्रायणी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. सगळे पूल पाण्याखाली गेल्यानं मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीत प्रस्थानाचा ऐतिहासिक निर्णय समितीनं घेतला आहे. पंढरीस जाय तो विसरे बाप माय, पंढरीस जाय तो विसरे बाप माय, अवघा होय पांडुरंग राहे धरून या अंक. आजही पिढीजात वारीची परंपरा अव्याहत सुरू आहे. अबालवृद्ध आळंदीत मुक्कामास आहेत. पावसाची पुराची चिंता न बाळगता वारकऱ्यांनी धर्मशाळांमध्ये आश्रय घेतलेला दिसत होता. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याच्यासाठी माऊलींच्या चलपादुकांचं काल दुपारी 2 वाजता परंपरेनुसार पंढरीकडे प्रस्थान ठेवणं गेलं. या सोहळ्यासाठी आळंदी सज्ज झाली होती. दुपारी 2 वाजता भर पावसात नेत्रदीपक अशा प्रस्थान सोहळ्यास सुरुवात झाली. माऊलींच्या चलपादुकांना न्हाऊ घालण्यासाठी जणू काही बरसणाऱ्या टपोऱ्या थेंबांमध्ये अहमिकाच लागली होती. सुरुवातीला देऊळवाडा स्वच्छतेनंतर मानाच्या दिंड्यांना महाद्वारातून मंदिरात प्रवेश देण्यात आला. त्यानंतर विनामंडपात दिंडी प्रमुख आणि मानकऱ्यांना गुरु हैबतबाबा आणि देवस्थानच्या वतीनं नारळ प्रसाद आणि पागोटं देऊन सन्मानित करण्यात आलं. मुख्य समाधी गाभाऱ्यातील मानपानाच्या सोहळ्यानंतर रथापुढील क्रमांकांच्या दिंड्या अश्व बाहेर पडले आणि त्यानंतर माऊलींच्या चलपादुकांना पालखीत ठेवण्यात आलं आणि नगर प्रदक्षिणा घालण्यात आली. रात्री पालखीचा मुक्काम आजोळघरातील दर्शन मंडपात होता. या सोहळ्याबाबत सोहळा समिती प्रमुख आणि विश्वस्त डॉक्टर भावार्थ देखणे यांनी प्रस्थान सोहळ्याबाबत आणि आजोळात होणाऱ्या मुक्कामाबाबत आम्हाला सांगितलं.
1: आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचं प्रस्थान आळंदीवरनं होणार आहे आणि माऊली पंढरपूरच्या दिशेने आज निघणार आहेत. हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा आनंद सोहळा आहे असं मी म्हणतो. आनंद तेथीचा मुक्याशिवाचा भैरे ऐकती कानी रे, आंधळ्याशी डोळे पांगुळ्याशी पाय कामळे वृद्ध होती तरणे, नाचत नाचत जायरे पंढरी विठ्ठल रसुबाई पाहू रे. हा वैष्णवांची मांडियाळी चालत चालत नाचत नाचत भक्ती गजरामध्ये रममाण होऊन पांडुरंगाला भेटण्यासाठी या ठिकाणी ती साधना वारीच्या रूपाने करत आज निघणार आहे आणि 18 दिवसांनी पांडुरंगाचं दर्शन त्यांना होणार आहे. त्या दृष्टिकोनातून आळंदीवरनं साधारणपणे 3 वाजता हे प्रस्थान होणार आहे. अतिवृष्टीमुळे 3-4 दिवस आळंदीला येणारे सगळे जे रस्ते आहेत ते सध्या ब्लॉक आहेत. काही रस्ते चालू झालेले आहेत पण तरी सुद्धा प्रशासनाने आणि आळंदी देवस्थानने सुद्धा सर्व वारकऱ्यांना एक विनंती केली होती आणि त्या विनंतीला प्रतिसाद देऊन बरेच जण पुण्यामध्ये थांबलेले आहेत.
0: चलपादुकांचं प्रस्थान झाल्यानंतर कामी आजोळी काम करेपर्यंतची हा जो सगळा सोपस्कार असेल, हा जो सगळा सोहळा होणार आहे, याबाबत थोडस सांगा ना.
1: काकडा आरतीने ह्या संपूर्ण कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. त्याच्यानंतर 2:30 आपण मान्याच्या ज्या दिंड्या 47 त्यांना आपण आतमध्ये घ्यायला सुरुवात करणार आहोत. 3 वाजता साधारणपणे सोहळ्याला सुरुवात होईल, प्रस्थान सोहळ्याला. त्याच्यानंतर हैबत बाबांची आरती होईल, नंतर संस्थानतर्फे आरती होईल आणि जे नारळ प्रसाद असतात मानकऱ्यांचे ते सुद्धा त्याच्यानंतर देण्यात येईल. नंतर पादुका बाहेर पडून मंदिर प्रदक्षिणा करून साधारणपणे 8 ते 8:15 दरम्यान आजोळ घरामध्ये आळंदीमध्येच त्या विसावतील आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे 5 ते 5:30 दरम्यान आपण पालखी आळंदीवरनं त्या पालखीचं प्रस्थान होऊन पुण्याच्या दिशेने निघेल.
0: कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी प्रशासन कशा पद्धतीने सज्ज झालेले आहेत आणि काय खबरदारीचे उपाय म्हणून काय योजना अंमलात आणण्यात आलेल्या आहेत?
1: गेली 1.5 ते 2 महिने प्रशासन, त्याचबरोबर पोलीस प्रशासन, सामान्य प्रशासन, नंतर वाहतूक व्यवस्था यांच्या बऱ्याच मीटिंग आपल्या झालेल्या आहेत. त्या दृष्टिकोनातून फौजफाटा आणि पावसाच्या पार्श्वभूमीवरती जास्तीत जास्त ठेवावा आणि ज्या ज्या ठिकाणी बॉटल नेकिंग होतं त्या त्या ठिकाणी तो पोलिसांचं जे काही कंट्रोल आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं सक्षमीकरण करावं असे आपण सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि जे काही पुलावरनं जे वाहून गेलेले आहेत कठडे वगैरे ते तिथे आपण बॅरिकेटिंग लावायला सांगितलेलं आहे, हार्ड बॅरिकेटिंग सांगितलेलं आहे. दिवे घाटामध्ये सुद्धा हार्ड बॅरिकेटिंग सांगितलेली आहे. जुना जो रस्ता आहे तोच आम्ही वापरू असे आपण त्यांना सूचना देऊन बाकीच्या ठिकाणी हार्ड बॅटिंग टेक्निक तिथे जे काही लँडस्लाइड्स होतील किंवा होत झालेले आहेत त्याला तिथे मज्जा होऊ शकतो. त्या दृष्टिकोनातून सेफ वारी आणि आपण जो रथ केलेला आहे त्या रथामध्ये सुद्धा दुर्घटना होणार नाही कारण पाय अडकण्याची शक्यता असते दर्शन घेताना. त्या दृष्टिकोनातून आपण तिथे सेफ वारीच्या दृष्टिकोनातून रथाची सुद्धा इंजिनिअरिंग त्या पद्धतीने आपण करून घेतलेलं आहे.
0: प्रस्थान सोहळा समितीचे प्रमुख ऍडव्होकेट राजेंद्र बाबूराव उमाप हे म्हणाले,
2: संस्थानं यापूर्वीच जाहीर केलेलं आहे की जे वारकरी या ठिकाणी येत आहेत त्या वारकऱ्यांनी ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी किंवा त्या लगतच्या सुरक्षित ठिकाणी थांबावं अशा प्रकारची आपण सर्वांना सूचना केलेल्या होत्या. त्याप्रमाणे वारकऱ्यांनी त्या सूचनेचं पालन केलं. काल पुराचा आणि पावसाचा जोर कमी झाल्यामुळं पुलावरचं पाणी ओसरलेलं आहे आणि म्हणून आम्ही रात्री संस्थानं स्ट्रक्चरल ऑडिट लवकरात लवकर करून घ्यावं आणि त्या पद्धतीनं त्याचा अहवाल येणं बाकी आहे. निश्चितपणे अहवाल आल्यानंतर आम्ही जी काही प्रस्थांची माहिती सांगितलेली आहे की ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या ज्या काही मानाच्या श्रींच्या रथापुढील 1 ते 27 आहेत, रथामागील 1 ते 20 व पोटधारक अशा 56 दिंड्यांचे प्रत्येकी 10 प्रतिनिधी वारकरी त्या ठिकाणी सहभागी होतील. परंतु त्यामध्ये आम्ही बदल केलेला आहे. आत्ता पाऊस कमी झालेला आहे, पुराचं देखील पाणी कमी झालेलं आहे, त्यामुळं प्रत्येक दिंडीत त्या ठिकाणी ज्या काही 56 मानाच्या दिंड्या आहेत त्यामध्ये 50 वारकऱ्यांना आम्ही सामावून घेत आहोत. अशा प्रकारे थोडासा बदल आम्ही केलेला आहे कारण पाणी जरी ओसरलेलं असलं आणि पाऊस जरी कमी झालेला असला तरी धरणाच्या साईडला पाऊस पडत असल्यामुळं निश्चितपणे त्या ठिकाणी किती पाऊस पडेल आणि उद्या सकाळी काय सिच्युएशन राहील हे आत्ताच आपण सांगणं हे घाईचं होईल. परंतु आम्ही 2 मार्ग त्या ठिकाणी प्रथमतः प्राधान्य देतोय. तो परंपरागत जो मार्ग आहे त्या परंपरागत मार्गाने आम्ही जाण्याचा प्रयत्न करत आहोत. त्या ठिकाणी देखील जाण्याला आम्ही जे काही प्रमुख दिंड्या आहेत

0: त्या दिंड्यांचे जे काही प्रतिनिधी आहेत ते किती घ्यायचं त्या देखील कमी करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. कारण पूल देखील त्या ठिकाणी पाणी किती राहील किंवा कशा पद्धतीने राहील त्याचा आढावा घेऊन त्याप्रमाणे परंपरागत मार्गाने आम्ही जाण्याचा प्रयत्न करू. पण तिथे जर पाणी आलं तर त्या ठिकाणी निश्चितपणे मरकळ रोड जो आहे त्या मरकळ रोडनी आम्ही चरोली फाट्यावरती पालखी नेण्याचा आमचा हे आहे.
1: आळंदी नगर परिषदेच्या रुग्णालयाचे डॉक्टर राहुल पाटील यांनी वैद्यकीय सुविधा ज्या पुरवण्यात येणार आहेत या सुविधांबाबत माहिती देताना आम्हाला सांगितलं.
2: महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा तसेच ग्रामीण रुग्णालय आळंदी नगर परिषद यांच्यातर्फे आपल्या पूर्ण आळंदी नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रामध्ये जी काही जी पालखी सोहळा आयोजित केलेला आहे त्या संदर्भात आरोग्य सेवेसाठी साधारणतः 11 बूथ वेगवेगळ्या ठिकाणी चाकण चौक, वडगाव चौक, चरोली फाटा अशा ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत. त्या ठिकाणी 2 वैद्यकीय अधिकारी, 2 इंटर्न, 1 ANM व आदी परिसेविका अशा पद्धतीने व त्या संदर्भात जे काही औषधोपचार लागतात जो फर्स्ट एड म्हणजे प्रथमोपचार स्वरूपातील तर ती सुद्धा सर्व औषधं आपल्या इथं उपस्थित आहेत. या ठिकाणी सर्वसाधारणतः भाविकांचे सर्व महाराष्ट्रातून या ठिकाणी एकत्रित आलेले असतात आणि इथून पालखी आपली आळंदीतून आपली पंढरपूरकडे प्रस्थान होते. तर त्या निमित्ताने साधारणतः 4 दिवसापूर्वीपासूनच आम्हाला इथं प्रतिनियुक्तीवरती पाठवलेलं आहे. आज आता 8 तारखेपासून प्रस्थान आहे माऊलींच्या पालखीचं. तर आज आता इथपर्यंत साधारणतः दर रोज साधारणतः 1-1 बूथवर 1000 ते 1200 रुग्णांची इथं नोंद केली जाते आणि त्यांना औषधोपचार साधारणतः पुरवला जातो. साधारणतः प्राथमिक उपचारामध्ये सर्दी, ताप, खोकला, दर वेगवेगळ्या प्रकारचे जुलाब, उलटी, ताप या संदर्भातले सर्व औषधं आपल्याकडे प्रथम उपचाराचे उपलब्ध असतात. त्यांना त्या स्वरूपात त्याचा चेक करून मग त्यांना औषधोपचार आपण केला जातो.
1: या प्रस्थान सोहळ्यास भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे हे आवर्जून उपस्थित होते. वारीतला त्यांचा वंश परंपरागत सहभाग याबाबत सांगताना ते म्हणाले.
3: रामकृष्ण हरी, महाराष्ट्राची ही संत परंपरा अनादिकालापासून चालू आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या माध्यमातून अनेक भाविक वारकरी या ठिकाणी येतात आणि पंढरपूरच्या दिशेनं पालखीचं प्रस्थान होतं. मला जसं कळतं आहे तसं माझे आजोबा, माझे वडील, माझे चुलते, माझे भाऊ हे सगळे या वारीमध्ये प्रत्येक वर्षी सहभागी होत असतात. इथून पंढरपूरपर्यंत चालत जात असतात. या वर्षीची परिस्थिती थोडीशी पाऊस जास्त झाल्यामुळं आळंदीमध्ये काल आम्ही तुकाराम महाराजांच्या, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला पण होतो. सगळ्या वारकरी बांधवांनी त्या ठिकाणी सहकार्य केलं. इथं आज इंद्रायणीचा जो आळंदीतला जो ब्रिज आहे, पूल आहे, त्या पुलावर पाणी आहे, त्यामुळं वारकऱ्यांना यावेळेस थोडीशी गैरसोय होईल. पण सगळ्यांनी थोडंसं सहकार्य संस्थांना, इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेला, देवस्थान संस्थेला, प्रशासनाला केलं पाहिजे. कारण आपल्याकडं संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये लाखोंनी भाविक असतात आणि त्या ब्रिजवरनं जाताना सगळे सुखरूप पोचावेत आणि कुठलेही हे होऊ नये एवढी काळजी सगळ्यांची घेण्यासाठी सगळे नगरसेवक या परिसरातले देवस्थानचे लोक प्रामुख्याने प्रयत्न करत आहेत. तर त्याच्यात मी या निमित्तानं आवाहन करेन आपल्या सगळ्या वैष्णव भक्तांना, वैष्णव वारकरी भक्तांना सगळ्यांना की थोडंसं आळंदीच्या नंतर जिथं पण मुक्काम आहे तिथनं सगळ्यांनी पालखीमध्ये जास्तीत जास्त सहभागी व्हा. कारण आता इंद्रायणीला आत्ता आम्ही बसलो इथं आळंदीत तरी पाणी रात्रीपेक्षा 2-2.5 फुटाने वाढले. अजून पाऊस वरती चालू आहे तर पाऊस जर जास्त वाढला तर उद्या आपली पालखी, त्याच्याकरता सगळ्यांनी सुखरूप राहावं, सगळ्या वारकऱ्यांचं आरोग्य चांगलं राहावं याच्याकरता आम्ही प्रयत्न करतो.
1: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी प्रस्थानात सेलिब्रिटी संवादक अभिनेते आदेश बांदेकर हे देखील उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे त्यांचा यातला सहभाग हा एक आकर्षणाचा विषय. आदेश बांदेकर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं.
4: जसं आपण बघितलं इंद्रायणी मातेला महापूर आलेला होता आणि आता सगळं पुन्हा स्थिरस्थावर होत आहे. पाऊस जसा बरसतो आहे तसे डोळ्यातलंही अश्रू थांबत नाहीत ज्या क्षणी माऊलींचं ते प्रस्थान सोहळा आपण अनुभवतो. मी सातत्याने गेली 10 ते 12 वर्ष न चुकता या वारीत सहभागी होतो. अगदी देहू आळंदीपासून पंढरपूरपर्यंत जात असतो. माऊलींमधली श्रीमंती, माणसातलं माणूसपण,

0: आणि प्रत्येक माणसातला पांडुरंग काय कुठून ही अनन्यसाधारण शक्ती आणि ऊर्जा आहे, खरंच अलौकिक आहे सगळं. आपण कोणीही नाही हे सगळं तो ठरवतो, तो करून घेतो. आणि माऊलींच्या चेहऱ्याकडे आपण बघितलं की लक्षात येतं त्यांची ऊर्जा. आणि कुठलंही सुख दुःख असू द्या, त्यांच्याकडून शिकण्यासारखी महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे फक्त एकच विठ्ठलाचा ध्यास. आणि तिथे गेल्यानंतरसुद्धा कुठलीही निरपेक्ष भावना, अगदी कळसाला नमस्कार करून सगळे माऊली परततात, यापेक्षा वेगळं काय आहे. तर आपण कुठं आहोत, आपण कुठंच नाही.
1: या वारी सोहळ्याविषयी आपला अनुभव व्यक्त करताना सुनेत्रा नाम जोशी या म्हणाल्या,
2: आमचं वारीला जायचं पक्क झालं आणि एक एक टप्पा ओलांडत आम्ही वारी करत होतो. मी नुसतं निरीक्षणच करत होते. कधी त्या विठुरायाचं नाव न घेणारी मी हरिभजनात कधी दंग झाले हे मला कळलंच नाही. दगडाची उशी आणि आकाशाचं पांघरुण करून जिथे जागा मिळेल तिथे लोक विसावत होते. खरंच मी हे सगळं बघतच राहिले. माझ्या मनात शंका होती ना की वारीला जाऊन देव भेटतो का, त्याचं काहीस थोड्याफार प्रमाणात निरसन मला तिथे व्हायला लागलं. मला देव दिसला त्या सेवाभावी संस्थेत जे येणाऱ्या वारकऱ्यांची उठभस करत होते, झोपण्या उठण्याची सोय करत होते. मला देव दिसला जे वारकऱ्यांची तुटलेली चप्पल कोणतेही पैसे न घेता शिवून देत होते. मला देव दिसला त्या डॉक्टरांच्या मध्ये कोणतेही पैसे न घेता सगळ्यांना औषध पाणी करत होते. एखादा म्हणलाच की पायाला फोड आलेत तर म्हणायचे डॉक्टर की बस न गाडीत आणि पुढची वारी पूर्ण करा, बसा गाडीत. केवढीही पॉझिटिव्हिटी. मला देव दिसला त्या आया बहिणींच्या मध्ये ज्या जेमतेम घरी 10-15 लोकांसाठी स्वयंपाक करत होत्या तर इथे 100-500 लोकांसाठी सहज पोळ्या भाकरी करत होत्या. खरंच कुठून आले एवढे लोक, अगदी लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत स्त्री पुरुष सर्व जाती धर्माचे लोक एकत्र आले होते. तेव्हा मला लक्षात आलं की कुठं 2 पैशाची जाहिरात नाही किंवा कुठंही असा बोर्ड नाही की व्हा आमच्या पक्षात सामील आणि चला वारीला. देव भावाचा भुकेला. सगळ्या संतांच्या पालख्या तिथे एकत्र आल्या होत्या. संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताई, सोपानदेव, संत तुकाराम, संत एकनाथ या सगळ्यांचे गोड कौतुक मी डोळ्यांनी पाहू, कानाने ऐकू की मुखाने गाऊ अशी माझी स्थिती झाली.
1: धोधो बरसणाऱ्या जलधारांच्या आणि माऊलींच्या भक्तीवर्षावात चिंब भिजण्यासाठी अलोट गर्दीचा वैष्णवांचा मेळा आणि हा महापूर जमेल तसा आळंदीत दाखल झाला होता आणि दाखल होतच होता. अशा काही भगिनींशी आम्ही संवाद साधला.
3: रामकृष्ण हरी माऊली. तर आमचं दुकान आहेत भाजीचे. आमच्या दुकानात संपूर्ण माल वाहून गेला, काहीच राहिलेलं नाही. फक्त पाण्यात बुडालेली ज्ञानेश्वरी डोक्यापेक्षा बी वर उंच पाणी असल्याने ज्ञानेश्वरी अगदी बाकीचे पुस्तकं सगळे ओले झाले आणि ज्ञानेश्वरी गाथा ही पूर्ण कोरडी निघाली. जशा तुकाराम महाराजांच्या गाथा तरंगू आल्या तशा आमच्या ज्ञानेश्वरीसुद्धा 24 तास पाण्यात असूनसुद्धा कोरडीच्या कोरडी निघाली. आम्हाला ते भाजीपाला गेला, माल गेला त्याचं काही दुःख वाटलं नाही, पण आमची गाथा आणि ज्ञानेश्वरी जी पाण्यातून तरंगून आलेली कोरडी निघाली तर आम्हाला एकदम म्हणजे डोळे तरंगून आलेत आमचे. आश्चर्य वाटलं. बाकी ग्रंथ पुस्तकं वया कोऱ्या ओल्या झाल्या आणि ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोरडाच्या कोरडा निघाला.
1: मंडळी, परमेश्वराची अगाध लीला असंच याचं वर्णन करता येईल.
4: आमचा अनुभव असा आहे, दर साली प्रस्थान निघत आहे आणि प्रस्थानातून आनंद मिळतो. दर साला तर आम्ही इथलेच रहिवासी आहेत, पण शेवाई आठवड्याची शेवाई आहे माऊलीची. इतर ठिकाणी बी आपण जिकडं अध्यक्ष सांगन सुनील भाऊ तापकीर यांच्या हस्ते किंवा यांच्या स्वाधीन ते सांगन तिकडं आम्ही जातो शेवेला. शेवेला जातो तर आता इथं हे माहेर नाही, सासरच आहे आणि पंढरपूर माहेर आहे. त्या आता हे दोन्ही बी आपण सहज घेतोय, आनंद मिळलाय, आनंद घेतलाय आणि आपला आयुष्य आता याच्यातच चाललंय म्हणायचं. पण चांगला आनंद घेऊन, आनंद मिळून सगळी सेवा घडती, देवदेव घडतात.
5: पण बाहेर धोधो पाऊस पडतोय, चारही पूल पाण्यात गेलेत, घरामध्येच बसावंसं वाटलं नाही, माऊलीच्या दर्शनासाठी जावंसं वाटलं.
4: वाटलं म्हणजे पाऊस आता हा नेहमीचाच आहे, पण आनंद भरपूर झाला. आणि पाणी चारही पूल पाण्याखाली जरी गेले तरी पण भाविक, पाऊस जरी असेल तरी भाविक ह्या आळंदीत परस्थानाला किंवा वारीला मागं हटत नाही आहेत. किती पाऊस येऊ द्या, गाळ हटत म्हणलं तरी जातात. आणि पंढरपूरला बी पाऊस असला तरी जातात.

0: राहुट्या जरी पाण्यात असल तरी पण माग वारकरी माग हटत नाही. ओढीने जातात, आवडीने जातात, भावेने जातात आणि आनंद लुटायला बी येतात आणि जातात.
1: अजोळचा मुक्काम संपवून ताज्या दमानं वैष्णवांचा हा महापुराचा लोंढा ज्ञानबा तुकारामांच्या जयघोषात आज सायंकाळपर्यंत पुण्यात दाखल होईल. तेव्हा या सजीव प्रसारणात भेटण्याच्या आश्वासनासह कैलास शिंदे पायी वारी पंढरीची या आकाशवाणी वृत्तांतातून माझा सहकारी धीरज केदारी यांच्यासह आपला निरोप घेतोय. रामकृष्ण हरी.

0: पायी वारी पंढरीची या कार्यक्रमात आळंदी येथे संपन्न झालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत आत्ताच आपण ऐकलात. निवेदन होतं कैलास शिंदे यांचं, सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍप सहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 9 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन, भाग 59.

0: श्रोत्याहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक ओंकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज आपण ऐकणार आहोत व्यापारासाठी मुंबईत अधिकृतरित्या आलेला पहिला गुजराती व्यापारी नीमा पारेख याच्या गोष्टीचा चौथा भाग.
1: दीवहून मुंबईला स्थलांतर करण्यासाठी गुजराती व्यापारी नीमा पारेख याने कंपनी समोर काही मागण्या ठेवल्या होत्या. त्या मागण्यांव्यतिरिक्त त्याने आणखीही एक अट स्वतंत्ररित्या घातली होती. नीमा पारेख याला कंपनीने कोणतेही कर किंवा शुल्क न आकारता 10 मण तंबाखू खरेदी करण्याची परवानगी द्यावी असं त्याचं म्हणणं होतं. ही अटही कंपनीने मान्य केली आणि दिनांक 10 एप्रिल 1677 रोजी नीमा पारेख याचा मुंबईत येण्याचा मार्ग मोकळा झाला.
2: मुंबईला जागतिक दर्जाचं व्यापारी शहर म्हणून ओळख देण्याचं स्वप्न पाहणारा आणि त्या दिशेनं भरीव प्रयत्न करणारा गव्हर्नर जेरॉल्ड ऑन्जिए दिनांक 30 जून 1677 रोजी सुरत मुक्कामी ख्रिस्तवासी झाला. पण दीव मधल्या व्यापाऱ्यांचा मुंबईत येण्याचा मार्ग त्यानं मोकळा केला होता. दीव मधल्याच नव्हे तर देशभरातल्या धडपड्या लोकांचा मुंबईत येण्याचा मार्ग त्यानं खुला केला असं म्हणल्यास चुकीचं ठरणार नाही.
1: नीमा पारेख नेमका कधी स्थलांतरित झाला त्याची नोंद नाही, पण तो त्याच्या लवाजम्यासहित 1677 मध्ये मुंबईत स्थलांतरित झाला असावा. व्यापारासाठी विशेष सवलती आणि पेटंट घेऊन मुंबईत अधिकृतरित्या आलेला हा पहिला व्यापारी. पुढे आणखीही व्यापारी कुटुंबासहित इकडे येऊ लागले. कंपनीने त्यांनाही अनेक सवलती दिल्या. त्यानंतर 10 वर्षांनी म्हणजे

0: 1687 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीचं सुरतेतलं मुख्यालय मुंबईत आलं. यानंतर मुंबईकडे देशभरातल्या व्यापाऱ्यांचा, कसबी कारागिरांचा आणि कष्टकरी मजुरांचा ओघ आणखीनच वाढला. देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची हळूहळू ख्याती होऊ लागली. त्याची पायाभरणी केली होती मुंबईचा पहिला गव्हर्नर जेरॉल्ड ऑंजियेने.
1: आता नीमा पारेख विषयी थोडी अवांतर माहिती करून घेऊ. त्यावेळेच्या कागदपत्रात नीमा पारेख याचं आडनाव पारख किंवा परख असं दिलेलं आहे. या आडनावांची त्या काळातली इंग्रजी स्पेलिंग्स PARRAKE, PARRAKH किंवा PARAKH अशी लिहिलेली आहेत. परख आडनावाची माणसं आजही आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे नीमा. नीमा हे त्याचं नाव नसून ती जात आहे. पारेख ज्या बनिया समाजातून येत असत त्यात पोरवाड, खडायता, मेवाड, श्रीमाली इत्यादी 14 प्रकारचे जातभेद असल्याची नोंद मुंबई प्रांताच्या गॅझेटमध्ये आहे. त्यातलाच नीमा हा सुद्धा एक भेद आहे.
0: असं अजिबात नाही की नीमा पारेख हा मुंबईत आलेला पहिलाच गुजराती व्यापारी. ईस्ट इंडिया कंपनीशी व्यापारी जवळीक असलेले आणखीही काही व्यापारी त्यापूर्वीही मुंबईत येत असत. उदाहरणार्थ सन 1671-72 मध्ये सुरतचा भीमजी पारेख हा व्यापारी छपाईच्या धंद्यात नशीब आजमावण्यासाठी मुंबईत आला होता. कोणतीही नोंद नसली तरी आणखीही अनेक जण मुंबईत आले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. पण त्यांच्यासाठी कोणत्याही विशेष सवलती दिल्या गेल्या नव्हत्या आणि त्यांनीही तशी मागणी केलेली नव्हती. रितसर मागणीपत्र पुढे करून त्यावर कंपनीच्या मंजुरीचा सही शिक्का घेऊन आलेला नीमा पारेख हा पहिला व्यापारी.
1: मुंबईत कामाला नेहमीच महत्व राहिलेलं आहे. ते काम कुठल्या जातीची, कुठल्या धर्माची, कुठल्या प्रांताची किंवा कुठल्या भाषेची व्यक्ती करतेय याला कधीच महत्व दिलं जात नाही. म्हणून तर मुंबईत देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या कुणाही मेहनती व्यक्तीला पैसे कमवायला फार अडचण येत नाही. मुंबईत देशाच्या हर धर्माची, हर प्रांताची वेगवेगळ्या भाषा बोलणारी माणसं गेली 350 वर्ष एकत्र नांदत आली आहेत आणि मुंबईची भरभराट झाली ती त्यामुळे. मुंबईच्या यशाचं मर्म हेच आहे.
0: मुंबई बाहेरून मुंबईत नशीब आजमावण्यासाठी देशभरातून येणाऱ्या कष्टकऱ्यांचा ओघ आजही चालूच आहे. अधूनमधून त्याविषयी नापसंती दर्शवणाऱ्या कमी अधिक तीव्रतेच्या लाटा येतात, येतात तशा विरूनही जातात. मुंबईच्या हवेतच कुणाशी कुठल्याही आधारावर भेदभाव न करण्याचा गुण असल्याने अशा कितीही लाटा आल्या तरी हा ओघ थांबणे नाही.
1: मुंबईच्या आणि देशाच्या भरभराटीसाठीही धार्मिक आणि जातीय सहिष्णुतेचं वातावरण जपणं खूप आवश्यक आहे. मुंबईत ते सुरुवातीपासूनच होतं, आजही आहे आणि उद्याही राहील. म्हणूनच मुंबईचं आर्थिक राजधानी हे बिरुद हिसकावून घेण्यासाठी कुणी कितीही प्रयत्न करू, व्यवसाय करू इच्छिणाऱ्या कुणालाही इतर ठिकाणी कितीही आधुनिक अत्याधुनिक सोयी सुविधा देवो, कराच सवलत देवो, त्यात ते तात्पुरते यशस्वी झाले असं वाटेलही, पण ते यश टिकून राहण्याची शक्यता नाही. कारण सोयी सुविधा आणि सवलतींपेक्षाही व्यापार उदीम करण्याकरता लागणारं सामाजिक सौहार्दाचं, धार्मिक सहिष्णुतेचं, जातीभेद न पाळण्याचं आणि कामाला महत्व देण्याचं जे वातावरण लागतं ते फक्त आणि फक्त मुंबईत आणि मुंबईकरांच्या रक्तातच आहे. जोपर्यंत ते रक्त मुंबईकरांच्या धमन्यातून फिरतंय तोपर्यंत मुंबईचं सर्वोच्च स्थान हिरावून घेण्याची कुणाचीही ताकद नाही. प्रति मुंबई तयार करणंही शक्य.

0: नाही. मुंबईच्या नकला तयार करण्याचे प्रयत्न होतील, केल्याही जातील, पण मुंबई ही मुंबईच राहील. मागेल त्याला काम देणारी, पोटाला अन्न देणारी आणि सर्वांना मायेनं कुशीत घेणारी.
1: आणि श्रोते हो, ही होती व्यापारासाठी मुंबईत अधिकृत रित्या आलेला पहिला गुजराती व्यापारी नीमा पारेखची गोष्ट. अज्ञात मुंबई, लेखक नितीन साळुंखे, वाचक ओमकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, शीर्षक गीत समीर सामंत, शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके, गायक मंदार पिलवलकर, ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे, निर्मिती सहाय्य आशिष शेडगे आणि क्षितिजा सहकारी, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन भाग 59 आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 9:10 आणि 27 सेकंद झाली आहेत. ऐकूया गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम. अक्रीत या चित्रपटातलं गीत ऐकूया. रवींद्र साठे, केशव बडगे आणि सहगायकांनी गायलेलं. गीतरचना संत तुकाराम महाराज यांची आहे आणि संगीतकार आहेत भास्कर चंदावरकर.

0: अकृत या सिनेमातलं रवींद्र साठे, केशव बडगे आणि सहगायकांनी गायलेलं गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. श्रोते हो, एक निवेदन. मराठी विज्ञान परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धेसाठी विद्यार्थी गटाकरता इयत्ता 12वीपर्यंत घरातील रसायनशास्त्र आणि खुल्या गटाकरता युद्धाचे हवामानावर परिणाम हे विषय असून अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2026 आहे. स्पर्धेकरता शब्दमर्यादा 1500 ते 2000 इतकी आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील स्पर्धकांनी आपापले निबंध कार्यवाह मराठी विज्ञान परिषद रत्नागिरी विभाग द्वारा डॉ उमेश सकपाळ, रसायनशास्त्र विभाग गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी 415612 यांच्याकडे पाठवावेत. स्पर्धेच्या अधिक माहितीकरता संकेतस्थळ www.maavipa.org. विनाशुल्क असलेल्या या स्पर्धेकरिता आलेल्या निबंधांचं विभागीय आणि राज्यस्तरीय परीक्षण केलं जात असून विभागीय स्तरावरील विजेत्यांनाही पारितोषिके दिली जातात. निवेदन संपलं.
1: श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
2: भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
1: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.

0: वर्क फ्रॉम होम हाय सैलरी बस एका क्लिक मध्ये अरे वाह
1: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका आरबीआय सांगते
2: जाणकार बना सतर्क रहा

श्रोता, आम्ही जातो आमच्या गावा या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते सुधीर फडके. गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोता हो, गेल्या आठवड्याभरापासून पावसानं सगळीकडे दमदार अशी हजेरी लावली आहे. याचा थोडाफार परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर देखील झाला आहे. या मुसळधार पावसात घराबाहेर पडून भाजी काय किंवा काही किराणा सामान देखील आणायला जायला आपण सगळे कंटाळा करतो. अर्थात आता सगळं ऑनलाईन उपलब्ध आहे. एक बटन दाबलं की सामान घरपोच येतं खरं, पण काही ठिकाणी काही लोकांना आजही स्वतः जाऊन खरेदी करायला आवडतं. पूर्वी पावसाळा सुरू होण्याआधी घरी बेगमी केली जायची, त्यामुळे कितीही पाऊस असला तरी त्यात काही उणं नसायचं. काही ठिकाणी आजही वस्तू किंवा धान्य याची बेगमी केली जाते. तर अशी बेगमी तुम्ही करता का आणि त्याचे फायदे किंवा तोटे याबद्दल सांगा आजच्या स्वरसंवाद कार्यक्रमात. पावसाळ्याची बेगमी असा आजच्या स्वरसंवाद कार्यक्रमाचा विषय आहे. संवादिका असतील मैथिली पांडे, तेव्हा जरूर संपर्क साधा. आज सकाळी 11:05 स्वरसंवाद कार्यक्रमात

मानिनी या चित्रपटातलं सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं हे गीत श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलं. गीतरचना बहिणाबाई चौधरी यांची होती आणि संगीतकार होते वसंत पवार. या गीतासोबतच गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आता ऐकूया कार्यक्रम भावधारा. भीमराव पांचाळे यांनी गायलेलं सुरेश भट यांचं गीत ऐकूया.

भीमराव पांचाळे यांनी गायलेलं सुरेश भट यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. भावधारा कार्यक्रमात यानंतर शोभा जोशी यांनी गायलेलं वसंत बापट यांचं गीत.

श्रोते हो, सर्वोच्च, उच्च, जिल्हा आणि दुय्यम न्यायालयात दाखल खटल्यांची माहिती, न्यायालयाने दिलेले निकाल, दाव्यांची सद्यस्थिती याची माहिती सर्वसामान्यांना ऑनलाईन देणारी व्यवस्था म्हणजे नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड पोर्टल। या पोर्टलवर जाऊन विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाकडून देण्यात आलेली माहिती अवश्य जाणून घ्या। याविषयी शंका प्रश्न असतील तर hod.ecourts@nic.in वर ईमेलद्वारे पाठवा। NJDG नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीडचा

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
0: आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
2: आपुलकी या घरात.

0: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी भावधारा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात.
1: या वर्षीच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचं पुणे इथल्या आगमनाचं प्रत्यक्ष वर्णन ऐका. आज दुपारी 4:50 सायंकाळी 6:50 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची. या कार्यक्रमाचे प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र, एक परिवार एक बँक.
0: भावधारा कार्यक्रमात आता ऐकूया अभिषेक भालेकर यांनी गायलेलं हे भावगीत.

0: अबोली गद्रे यांनी गायलेलं सुरेश भट यांचं गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.

0: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद।
1: सहज संवाद,
2: सहज संवाद।
1: श्रोते हो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर।
3: भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत, निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर।
1: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 10 वाजले आहेत. ऐकूया गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम. झेप या चित्रपटातलं गीत ऐकूया. सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी गायलेलं. गीतरचना ग.दि. माडगुळकर यांची आहे आणि संगीतकार आहेत सुधीर फडके.

बिनकामाचा नवरा या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते राजेंद्र विनय. श्रोत्याहो स्वरसंवाद कार्यक्रमाविषयी निवेदन. श्रोत्याहो, गेल्या आठवडाभरापासून पावसानं सगळीकडे दमदार हजेरी लावली आहे. याचा थोडाफार परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर देखील झालेला आहे. या मुसळधार पावसात घराबाहेर पडून भाजी किंवा किराणा सामान आणायला आपण कंटाळा करतो. अर्थात आता सगळं ऑनलाईन उपलब्ध आहे. एक बटन दाबलं की सामान घरपोच येतं खरं, पण काही ठिकाणी काही लोकांना आजही स्वतः खरेदी करायला आवडते. पूर्वी पावसाळा सुरू होण्याआधी घरी बेगमी केली जायची, त्यामुळे कितीही पाऊस असला तरी काही उणं नसायचं. काही ठिकाणी आजही वस्तू म्हणा धान्य म्हणा यांची बेगमी केलेली असते. तर अशी बेगमी तुम्ही करता का? त्याचे फायदे तोटे काय आहेत? किंवा पावसाळ्यासाठीचं व्यवस्थापन तुम्ही कसं करता? त्याच्या काही आठवणी असतील तर जरूर सांगा. आज सकाळी 11:05 स्वरसंवाद कार्यक्रमात पावसाळ्याची बेगमी याविषयी संवादिका मैथिली पांडे. तेव्हा जरूर संपर्क साधा स्वरसंवाद कार्यक्रमात. गीतबहार चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया रवींद्र साठे यांनी गायलेलं एक होता विदूषक या चित्रपटातलं गीत. गीतकार नाधो महानोर आणि संगीतकार आनंद मोडक.

0: रवींद्र साठे, अरुण इंगळे आणि उत्तरा केळकर यांनी गायलेलं एक होता विदूषक या चित्रपटातलं गीत श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलं. गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात.
1: यावर्षीच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचं पुणे इथल्या आगमनाचं प्रत्यक्ष वर्णन ऐका. आज दुपारी 4:50 सायंकाळी 6:50 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची. या कार्यक्रमाचे प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र. एक परिवार एक बँक.

गीतभार कार्यक्रमात आता ऐकूया लक्ष्मीबाई भरतार वासुदेव या चित्रपटातलं अनुराधा पोडवाल आणि सहगायकांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत. संगीतकार श्रीधर फडके.

आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.

0: श्रोते हो, सर्वोच्च, उच्च, जिल्हा आणि दुय्यम न्यायालयात दाखल खटल्यांची माहिती, न्यायालयाने दिलेले निकाल, दाव्यांची सद्यस्थिती याची माहिती सर्वसामान्यांना ऑनलाईन देणारी व्यवस्था म्हणजे नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड पोर्टल। या पोर्टलवर जाऊन विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाकडून देण्यात आलेली माहिती अवश्य जाणून घ्या। याविषयी शंका प्रश्न असतील तर hod.ecourts@nic.in वर ईमेलद्वारे पाठवा। NJDG नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीडचा जरूर उपयोग करा।
1: श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर।
2: भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत, निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर।
1: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

गीतबहार कार्यक्रमात शेवटी ऐकूया अगबाई अरेच्या दोन या चित्रपटातलं मनोहर कोलांबरे आणि सहगायकांनी गायलेलं ओमकार मंगेश दत्ता यांचं गीत. संगीतकार निषाद.

श्रोते हो, या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता इथेच संपवित आहोत. आपण ऐकत आहात प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. श्रोते हो, सकाळचे 10:30 वाजतात. प्रसारित करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आज नादब्रह्म अंतर्गत ऐकूया शास्त्रीय वाद्यसंगीत. अन्वर हुसेन यांचं संतूरवादन राग गुणकली. मध्यलयगत रूपक तालात निबद्ध आहे तर द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. यांना तबला साथ केली आहे प्रसून चॅटर्जी यांनी. ऐकूया अन्वर हुसेन यांचं संतूरवादन राग गुणकली.

0: नमस्कार श्रोते हो, स्वरसंवाद या कार्यक्रमात मी मैथिली पांडे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, गेल्या आठवड्यापासून पावसाने सगळीकडे आपली दमदार हजेरी लावली आहे. याचा थोडाफार परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर देखील झालाय, हो ना? या अशा मुसळधार पावसात घराबाहेर पडून भाजी म्हणा किंवा किराणा सामान देखील आणायला जायला अगदी नकोसं वाटतं, कंटाळा करतो आपण. अर्थात आता सगळं ऑनलाईन उपलब्ध आहे म्हणा, एक बटन दाबलं की सामान घरपोच लगेच घरी येतं. हे खरं आहे, पण काही ठिकाणी किंवा काही लोकांना आजही स्वतः जाऊन खरेदी करायला आवडतं. पूर्वी पावसाळा सुरू होण्याआधी घरी बेगमी करायची ती पद्धतच होती, त्यामुळे कितीही पाऊस असला तरी काही होणे नसायचे. काही ठिकाणी आजही वस्तू म्हणा धान्य म्हणा याची बेगमी केली जाते. श्रोते हो, तुम्ही करता का अशी बेगमी, किंवा त्याच्या काही तुमच्या आठवणी आहेत का? या बेगमीबद्दलचे फायदे म्हणा किंवा तोटेही आज आपण बोलणार आहोत आपल्या स्वरसंवाद या कार्यक्रमात. तेव्हा तुमच्या काही आठवणी असतील किंवा तुमचे काही अनुभव असतील, याचे फायदे म्हणा तोटे म्हणा या सगळ्याबद्दल आज आपण बोलणार आहोत स्वरसंवाद या कार्यक्रमात. तेव्हा कार्यक्रमातील पहिला फोन घेऊया. नमस्कार स्वरसंवाद.
1: हॅलो.
0: हां नमस्कार स्वरसंवाद. हॅलो.
1: हा, मी बोरुलीहून प्रतिभा म्हात्रे बोलते.
0: हा बोला प्रतिभा, ते बोला.
1: आम्ही आता सिनियर सिटीजन लोक, ज्येष्ठ नागरिक,
0: हो हो,
1: त्यामुळे आम्ही अगोदरच आमची हे तयार ठेवतो, कारण आमच्या सरकारना जायला जमत नाही, त्यामुळे ती ठेवतो बेगमी आमची. पण आपण निसर्ग सुद्धा आपल्यासाठी बेगमी करतो. ते पावसाचं पाणी पडून आपण निसर्गाचं संवर्धन जोपासलं, पावसाचं हे जिरवलं, तर तो सुद्धा निसर्ग सुद्धा आपल्याला रानभाज्या मिळवून देतो. त्या रानभाज्या औषधी असतात, चांगल्या असतात, त्या आपल्या तब्येतीला पण आपल्याला वर्षभरात त्या मिळत नाहीत, पण पावसात ती बेगमी आपल्याला छान मिळते निसर्गाकडून. हो ना,
0: खूप छान. अगदी एक वेगळा हे सांगितलं ना, खरंच निसर्ग सुद्धा आपल्यासाठी बेगमी करूनच ठेवतो, म्हणजे त्याला सुद्धा आपली काळजी असते बघा.
1: हा बरोबर आहे, बरोबर आहे. पावसात झाला का, आणि आम्ही त्या भाज्या आमच्याकडून असे कोण जवान कोण जातात ते आम्ही आणायला सांगतो, आणून देतात आम्हाला, मिळतात आम्हाला भाज्या. कधीतरी ह्याचे आमची एक कोण झाला होता, कणिक, ह्याची गव्हाची कणिक असते ना चपातीसाठी, ती जरा आपण तेवढी भरून नाही ठेवत ना,
0: बरोबर आहे.
1: त्यावेळेला जरासा त्रास झाला, पण आमच्या ह्यानी मिस्टरांनी ती पाऊस जरा कुठे मध्ये जरा थांबल्यावर जाऊन करून आणली, तेवढं झाली आमची तयारी,
0: पण
1: व्यवस्थित चाललं आमचा पावसाळा.
0: नाही म्हणजे
1: धन्यवाद
0: धन्यवाद धन्यवाद
1: धन्यवाद धन्यवाद.
0: नमस्कार स्वरसंवाद.
2: हॅलो, मी
0: हॅलो, हा बोला ना,
2: गणेश पाटील बोलतोय.
0: हा गणेश सर बोला.
2: बेगमी ह्या शब्दाचा अर्थ म्हणजे सगळी तरतूद करून ठेवणं, नाही का?
0: बरोबर.
2: अशा वेळेला अगदी व्हरायटी ऑफ बेगमी, म्हणजे काय काही वस्तू तुम्हाला ज्या मिळत नाहीत अशा तुम्ही अगोदरच जर थोडस साठवण म्हणत नाही मी, पण थोडस तरी तुम्ही गरजेला, अगदी आता हा चार दिवस पाऊस पडला भरपूर, तर तुम्हाला बाहेर जाऊन आणायला लागणार नाही, अशा वस्तू जर आपण जर ठेवल्या तर त्याचा खरोखरच उपयोग होऊन जातो.
0: हो तो अर्पण आजकाल ही बेगमी पद्धत थोडीशी मागे पडत चालली, म्हणजे आजकाल असं वाटतंय ना तुम्हाला की, पण आजकाल नवीन पिढी,
2: कारण तुम्ही लक्षात घ्या की मागे का पडत चालली, एक तर साठवण करायला तुमच्याकडे जागा नाही, बरं, वाळवण करायला तुम्हाला मोठी, पूर्वी काय होतं की मोठी टेरेस असायची किंवा मोठा, मला आठवते आम्ही दादरला राहत होतो त्यावेळेला कीर्ती कॉलेज समोर अख्खा अर्धा रस्ता ते वाळवण म्हणून घालायचे, आणि त्याच्यामध्ये पापड कुरड्या वगैरे सगळ्या त्या सुकायला ठेवायच्या. पण आता ती परिस्थिती राहिलेली नाहीये, आता तुम्ही काहीच तसं एकदा टेरेस पण नसते, आता 40 मजल्याची 20 मजल्याची जी इमारत असते त्याचा टेरेस तर तुम्ही वापरू पण शकत नाही.
0: पण ही तुमची, माफ करा तुम्हाला मध्येच, पण ही तुमची दादरची आठवण या बेगमी निमित्त ताजी झाली असणार नाही का?
2: हो अगदी अगदी. आता थोडस मी पुढे एक्सटेंड असं करीन, ती त्या आमच्या शेजारी त्याला ते रमेश भाटकर राहायचे, तर त्यांची आजी, ती आजी आम्हाला घेऊन तिथे, तो रमेश पण असायचा, ते काठी घेऊन आम्हाला उभी राहायची, इथे कोणाला येऊ द्यायचं नाही, मी एवढं पापड घातलेले आहेत आम्ही, कुरड्या घातलेल्या आहेत त्या सगळ्या वाळू दे, ही सगळी आठवण जागी झाली. पण आता काय झालंय, आता परिस्थिती बदलली आहे. आता तुम्हाला साठवण करायला पण लागत नाही, तुम्ही ऑनलाईन पण घेऊ शकता किंवा आजूबाजूच्या ठिकाणी जाऊन किराणा मालाचं तुम्ही ऑर्डर करू शकता. त्यामुळे लोक साठवण करायला
0: बघत नाही.
2: एक म्हणजे तुमच्याकडे एक तर गरज पण नाही आणि जागा पण
0: नाही, आणि आता पर्याय पण भरपूर आहेत ना उपलब्ध. म्हणजे एक दुकान बंद आहे तर लगेच दुसऱ्या दुकानात आपण घेऊ शकतो. ऑनलाईन भरपूर आपल्याकडे ऑप्शन उपलब्ध आहेत.
2: मला एकच छोटीशी आठवण आहे माझी. दादरला जिथे राहत होतो तिथे आमच्या समोर आमच्या मालकांचा बंगला होता, तर तिथे त्यांनी अंडरग्राऊंड एक मोठंच असं धान्याचं कोठारच बनवलं होतं. आणि त्या धान्याच्या कोठारामध्ये सगळे म्हणजे सुकलेले नारळ, नंतर इतर काही वस्तू, डाळी, ते सगळं त्याच्यासाठी म्हणजे पावसाळ्यासाठी ठेवलेले असायचे. आम्ही जायचो त्याला, लहान होतो आम्ही, तर ते उघडून दाखवायचे, बघा तुम्हाला हे सगळं असं वस्तू कधी लागल्या, ही वॉज काइंड इनफ की तेव्हा तुम्हाला लागलं तर तुम्ही वापरू शकता, असं करून ते एक दोन नारळ, सुके नारळ वगैरे आम्हाला द्यायचे.
0: धन्यवाद.
2: परिस्थिती
0: नाही, छान तुमची आठवण सांगितली तुम्ही. धन्यवाद यांनी सर. धन्यवाद
2: धन्यवाद धन्यवाद.
0: नमस्कार, स्वरसंवाद.
3: नमस्कार, आकाशवाणी अस्मिता केंद्र का?
0: हो हो, बोला.
3: आजचा विषय तुम्ही खूप छान निवडलेला आहे की आपण ज्या परंपरा आपल्या विसरत चाललेलो आहोत तर त्या परत एकदा सगळ्यांना आठवणीत करून द्यायला. मला एक खूप छान आठवण सांगावीशी वाटतीये.
0: पहिले तुमचं नाव सांगा ना ताई.
3: हा, माझं नाव मधुरा देशपांडे, मी खारघरला राहते. आणि मी माझ्या गावी असताना आम्ही उन्हाळ्याची तयारी खूप आधी करायचो. पावसाळ्याची तयारी, उन्हाळ्याची तयारी, ह्या सगळ्या तयाऱ्या साधारण डिसेंबरच्या आसपास सुरू करायचो. वाळवणं म्हणजे नवीन धान्य आलं की ते धान्य घ्यायचो, ते व्यवस्थित वाळवायचं उन्हाळ्यामध्ये आणि ते भरून ठेवायचं. आणि याच्याशिवाय मुगवड्या म्हणा किंवा येसर, मेतकूट याची तयारी सुद्धा आम्ही घरीच करायचो. त्यामुळे काय व्हायचं, पावसाळ्यात जास्त बाहेर जाता आलं नाही तरी पण घरी कालवण सहज व्हायची. आणि मुलांच्या डब्याला काय द्यायचं हा प्रश्न नसायचा, कारण थालीपीठ, आंबोळ्या, भाकरी हे सगळे पदार्थ आम्ही घरी तयार करत असतो.
0: अच्छा.
3: आणि शिवाय पावसाळ्यात शक्यतो आम्ही पालेभाज्या खात नव्हतो, कारण वेली भाज्या लावायचे. वेली भाज्या या पचायला हलक्या असतात अतिशय, आणि त्या घरी आपण कुंडीत सुद्धा वाढवू शकतो.
0: बरोबर.
3: अशा पद्धतीनं पावसाळ्याचं नियोजन आम्ही खूप आधी करायचो. त्यामुळे हा आजचा विषय घेतला खूप छान आहे आणि आवडला विषय.
0: धन्यवाद
3: धन्यवाद.
0: खूप छान तुम्ही तुमचा आठवण सांगितली आणि धन्यवाद फोन केल्याबद्दल. धन्यवाद.
3: ओके, धन्यवाद.

0: श्रोते हो आपण ऐकत आहात कार्यक्रम सबरा संवाद. हॅलो.
1: हॅलो.
0: नमस्कार.
1: रवींद्र कुडाळकर बोलतोय.
0: हा बोला सर.
1: खर तर बेगमी हा अतिशय अर्थपूर्ण आणि वेगळा शब्द आहे. त्यातला भाव असा आहे की नियोजन करणं, तरतूद करणं, मग त्यामध्ये अन्नधान्य असो, औषधं असोत किंवा यामध्ये कसं आहे, आता पाऊस जर चालू झालेला आहे तर मी राहतो चौथ्या मजल्यावर, मग पाऊस आला की चिकचिक होते रस्त्यावर, खड्डे किंवा ट्रॅफिक जाम, मग त्यामुळे आता मी परवाच काय केलं, औषधं आधी जाऊन घेऊन आलो ऍडव्हान्स मध्ये पोहोचली.
0: बरोबर.
1: आणि भाजीपाला वगैरे किराणा माल आले तर आपली नियमित आपण केलेली असतेच असते. आणि पूर्वीचं काय बेगमी म्हणजे दारू गोळा, युद्धाचं साहित्य, संरक्षण विषयक साहित्य अशा अर्थाने तो शब्द वापरला जायचा. आणि बेगमी मध्ये आता आजकाल पहा म्हणजे आपण पोस्टामध्ये बँकेत पैसे जमा करून ठेवतो हल्ली, त्यासाठी देखील बेगमी हा शब्द वापरला जातो असं मी ऐकलेला आहे. आणि बेगमी ही केलीच पाहिजे की जरी तो पारंपरिक पूर्वीचा जरी शब्द असला पण अत्याधुनिक काळात आपण म्हणतो की नियोजन नाही केलं तर मग पुढे त्या अडचण येऊ शकतं, तर आपल्याला त्रास होऊ नये, वस्तू आपल्या जागेवर असाव्यात यासाठी बेगमी ही केलीच पाहिजे. आणि हल्ली फ्रीज असतो आपल्या घरामध्ये वस्तू ठेवायला, ते पण आहे. आता दूध सुद्धा आम्ही चौथ्या मजल्यावर राहतो त्यामुळे खाली जाऊन एकदा दोन दिवसात दूध आणतो आणि फ्रीज मध्ये ठेवतो. म्हणजे 61 वगैरे वय आहे, सायकलच्या पुढे वय आहेत, तर मग बेगमी आपण केलीच पाहिजे, सारखी शक्य होत नाही. तर खूप चांगला आणि वेगळा आपण विषय घेतला.
0: धन्यवाद सर. धन्यवाद फोन केल्याबद्दल. धन्यवाद. नमस्कार. स्वरसंवाद. हॅलो.
2: हॅलो. नमस्कार.
0: नमस्कार.
2: मी अलिबाग वरून बोलते, अलिबाग चौली वरून.
0: हा.
2: विषय खूप चांगला आहे. गावाकडे
0: हे
2: सगळं जास्तच होतं.
0: हो हो.
2: आणि आम्हाला ते करायला पण आवडतं.
0: बरोबर.
2: आमची कडधान्य पण गावाकडलीच असतात
0: जास्त.
2: सगळेजण जमतात, सगळ्यांच्या वस्तू एकमेकांच्या अंगणात वाळत असतात, टाकायला मे महिन्याची सुट्टी त्यांची अशी एन्जॉय होते. बरं. म्हणजे आमसुलं, आंब्याची पावडरी, पापड, लोणची हे असते ना, ती सगळी
0: गावात.
2: आणि आम्हाला ते करायला पण मजा वाटते. शहरासारख्या ठिकाणी हे नाही जमत आता.
0: हो.
2: आणि ते आता ह्याच्या पुढे जमेल असं वाटत पण नाही, कारण शहर म्हणजे आता उंचच उंच डोंगर झालेत ते. बिल्डिंग बोलायला पण लाज वाटते. बिल्डिंगच्या म्हणजे डोंगराच्या वरती
0: बिल्डिंग झाल्यात. बरोबर आहे.
2: हो. त्याच्यामुळे टेरेस हा शब्द म्हणजे फार क्वचित कुठेतरी आता ऐकला पाहिजे, कारण तो वाळवण्यासाठी उपयोगाचाच नाहीये.
0: नाही आता आणि जागाच नाही. शहरी जीवनात बेगमी करणं सुद्धा प्रॅक्टिकली बघितलं तर खरंच कठीणच झालंय, कारण आजकाल आणि विभक्त कुटुंब पद्धती असल्यामुळे कदाचित नवरा बायको दोघंही नोकरीवर जातात. आणि मला असं वाटतं की बेगमी केली कुठल्याही वस्तूंची म्हणा धान्याची, तर तिची देखरेख पण तेवढी करावी लागते. नाही का देखरेख पण करावीच लागते ना वारंवार त्याची, म्हणजे
2: खराब झालं तर देखरेख करण्याची मुभा असते, कारण त्याच्यात लहान मुलं जास्त सहभाग होतात. त्यांचं राखणीचं काम मोठं असतं, नाहीतर कावळे पक्षी बाकीचे सगळं पळवून न्यायचे तयारीत असतात.
0: बरोबर आहे.
2: पण हे सगळं गावाकडेच बघायला
0: मिळतं.
2: शहरी
0: पण अजूनही अशी पद्धत आहे गावाकडे म्हणा, पण बेगमी करून ठेवायची पद्धत आहेच.
2: हो हो. आणि आमच्याकडे आदिवासी लोक आहेत ना, ते जास्त करतात. आता त्यांच्याकडलंच माझं सगळं सामान येतं, म्हणजे कडधान्य वगैरे. मग मी सुद्धा त्यांना तसंच काही काही देत असते, त्याच्यामुळे ते पण समाधानी असतात.
0: वा छान छान छान.
2: पेक्षा मला गावाकडचंच चांगलं वाटतं.
0: हो.
2: आणि ते 14 घरी आवा कुठे आहे ते काय कळणार. सगळं म्हणजे ऑनलाईन हे ते अशीच सगळी कामं आहेत. आणि ऑनलाईन घेणं शहरी लोकांना जास्त परवडतं आता. मग ते दुकानावरचं घेणं त्यांना नाही परवडत, ऑनलाईन मागवलं की मोकळं झालं. पण आता गावाकडे गेलं की ते भाजीची किंमत करत राहतात. असं नाही केलं पाहिजे. ते शेतकरी आहेत, ते कमवतात तेव्हा तुमच्याकडे ते जातं आणि मग ते तुम्हाला मिळतं.
0: बरोबर
2: आहे, इथे अर्धी किंमत करून त्यांच्याकडे मागता आणि तीच किंमत तुम्ही मॉलमध्ये गेलात बाहेर गेलात ती डबल देऊन घेता.
0: नाही हा विषय मोठा आणि वेगळा आहेच, पण हा तुम्ही बेगमी बद्दल जे सांगितलं तुमच्या म्हणजे छान अनुभव पण आहे तुमचा आणि आपल्या सगळ्या श्रोत्यांना ऐकताना पण छान वाटलं असेल, डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं असेल ती सगळं पापड कुरडया धान्य बरोबर आहे. धन्यवाद. नमस्कार, स्वरसंवाद. हॅलो.
3: हा हॅलो.
0: हा नमस्कार.
3: नमस्कार, जयश्री कुलकर्णी बोलतीये जालन्याहून.
0: हा बोला जयश्री ताई.
3: हा आजचा विषय अत्यंत सुंदर आहे, एकदम छान असा बेगमीचा हा जो विषय काढलाय तुम्ही तो अगदी चांगला आहे. आम्ही आमच्याकडे मराठवाडा आणि विदर्भामध्ये सुद्धा वांगी गवार मेथी भेंडी या भाज्या अगोदर स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि उन्हाळ्यामध्ये कडक उन्हामध्ये त्या वाळवायच्या.
0: अच्छा,
3: खुटखुटीत होईपर्यंत वाळवायच्या आणि स्वच्छ कोरड्या बरणीमध्ये भरून ठेवायच्या. जेव्हा अशी काही अडचण असेल किंवा पावसामुळे बाहेर पडू शकत नाही किंवा भाज्या नाही आहेत किंवा खूप जास्त महाग झालेल्या आहेत तर तेव्हा गृहिणी असा विचार करते की आपण ही भाजी एका वाफेवर छान बनवून घ्यावी आणि धान्यांचं म्हणाल तर धान्य तर ज्वारी आहे, गहू आहे, डाळी आहेत, या उन्हाळ्यामध्ये तयार केल्या जातात. स्वच्छ निवडून त्याला एरंडेल तेल लावायचं आणि त्या कोठीमध्ये कोरड्या कोठीमध्ये भरून कोरड्या ठिकाणी ठेवून द्यायच्या. खेड्यामध्ये आजही ही प्रथा प्रचलित आहे.
0: आहे आणि मला असं एक तिथे असं वाटतं की जिथे जिथे अशी बेगमी करून ठेवलेली असते धान्यांची म्हणा भाज्यांची म्हणा असं वाटतं ते घर अगदी भरलेलं आहे संपूर्ण आहे ना.
3: नक्की
0: खूप छान.
3: खेड्यांमध्ये अजूनही धान्यलक्ष्मी प्रसन्न आहे.
0: वा खूप छान सांगितलं. आणि भाज्या मला असं आठवतं की बऱ्याच ठिकाणी म्हणजे पश्चिम महाराष्ट्र असो कोकण गोवा या ठिकाणी पावसाळ्याच्या अगोदर असे बेगमीचे बाजार भरतात म्हणजे जिथे जे मासे वगैरे खातात ते सुकवलेले मासे वगैरे सुके मासे वगैरे मिळतात असं मी बघितलेलं आठवतंय मला म्हणजे.
3: ह्या भाज्या ज्या आहेत ह्यांना उसऱ्या असं पण नाव आहे ग्रामीण भागामध्ये.
0: उसऱ्या. अच्छा अरे
3: अच्छा अच्छा पण म्हणतात.
0: छान छान छान सांगितलं तुम्ही, नवीन माहिती पण कळली आज. धन्यवाद जयश्री ताई फोन केल्याबद्दल.
3: धन्यवाद.
0: नमस्कार, स्वरसंवाद. हॅलो
4: हॅलो
0: हॅलो.
4: स्वरसंवाद ना.
0: हो स्वरसंवाद.
4: मी गीता कळके ठाणे बोलते.
0: हा बोला गीता ताई.
4: हा ते आता मी चर्चा ऐकली शहरातल्या गोष्टी आता वेगळ्या झालेत. मला जागा नाही की आपण ऑनलाईन मागवू शकतो पावसात न जायची गरज पडत नाही. परंतु मी थोडस माझ्या बालपणीचं खेड्यातलं सांगणार
0: आहे.
4: पूर्वी खेड्यामध्ये गॅस नव्हते, आता गॅस आलेत, शेगड्या गॅस सगळं आहे. परंतु मग तेव्हा पहिलं म्हणजे लाकूड फाटा साठवायला लागायचा.
0: अच्छा. हो
4: पावसाळ्याचे चार महिने जे काही चुलीला लाकडं लागतील कोळसा लागेल तो साठवायला लागायचा. दुसरं म्हणजे खेडेगाव पूर्ण होतं माझं, त्यामुळे तिथे तालुक्याच्या ठिकाणी जाऊन बाजारहाट करायला लागायचा.
0: अच्छा.
4: ते सुद्धा धान्य बिन्य आणायला लागायची. आणि म्हणजे विशेषतः मला आठवत आहे माझे वडील गुळाची ढेप एक मोठी आणायचे.
0: अच्छा.
4: आणि तेलाचा डबा तुरडाळ म्हणजे जे तांदूळ हे आपल्याला जे मुख्य जेवण लागतं ते. आणि घरातल्या बायका उन्हाळ्यामध्ये पापड लोणची घालून ठेवणं वेगळ्या प्रकारची, आंब्याचं लोणचं मुख्यतः पापड कुरड्या चिकोड्या बटाट्याचा खीस. कारण समजा ऐनवेळी भाजी खेड्यात नाही मिळत परंतु नाही मिळाली तर पापड लोणचं घेऊन तरी जेवता येतं आमची वाट. अशा प्रकारची बेगमी तेव्हा असायची. शिवाय घरामध्ये आम्ही चार पाच भावंड तर मग पावसाभिसत न भिजून आलो तर कपडे बदलायला पाहिजेत. आई पण मग तेच ती पण सोय करून ठेवायची. हिचे चार ड्रेस आहेत का पाच ड्रेस आहेत आणखीन लागतील. एक दोन ड्रेसची जास्त तयारी केलेली असायची. ह्या सगळ्याला मी बेगमीच म्हणते.
0: बरोबर.
4: त्यामुळे हे बालपणचे दिवस मला आठवले. आणि चूल फाट्याचं म्हणजे तुम्हाला म्हटलं होतं की खोप म्हणत असत त्याला फाटी साठवणं. आणि आता वृक्षतोड करू नये वगैरे आपण सगळं आता नवीन काळामध्ये त्याची गरज असते वृक्षतोड करू नये. परंतु तेव्हा आपल्या आवारामध्येच झाड असायची, तोडून तो लाकूड फाटा साठवला जायचा किंवा गुराढोरांचं शेण त्याच्या गोवऱ्या घालून थापून त्या उन्हात वाळून ठेवायच्या, म्हणजे जळण तयार करून ठेवायचं मुख्य म्हणजे. आणि तर असं हे बालपणचं जीवन मला आता आठवलं. आता सध्या शहरामध्ये आपण राहतो, आपल्याला लागण्याची वस्तू आपण ऐनवेळी मागवू शकतो. परंतु हे तेव्हाचे दिवस तसे होते. किंवा छत्र्या बित्र्या सुद्धा रेनकोट काय असेल तर चार भावंडांमध्ये दोन छत्र्या वगैरे असं काही ना काही चालत होते. ही सगळी तरतूद आधी करून ठेवायला लागायची आई वडिलांना. तर असा हा माझा एक अनुभव मी तुम्हाला सांगितलं.
0: धन्यवाद गीता, ते धन्यवाद, छान अनुभव सांगितला, धन्यवाद. नमस्कार, स्वर संवाद.
5: नमस्कार मैथिलीताई, मी अरुणा जोशी बोलते खारघर.
0: हो बोला अरुणाताई.
5: मला म्हणजे लहानपणची आठवण झाली. आता सगळ्यांनी सांगितलं तसं आमच्याकडे पण माझी आजी वाळवण करायची, त्याच्यात विशेष म्हणजे ती सांडगे करायची. सांडग्यांची मला आठवण झाली. उंदाचे सांडगे, मिश्र डाळीचे सांडगे, आणि ते वाळवून ठेवायचे उन्हाळ्यामध्ये की पुढे पावसाळ्यात कधी भाजी नसेल तर मग त्या सांडग्यांची भाजी ती करायची. ती खमंग सुंदर भाजी व्हायची ना, ती मला आता आठवण झाली एकदम.
0: अच्छा, पण अरुणाताई
5: करून ठेवायचा
0: एक विचारू का, म्हणजे तेव्हा आपल्या लहानपण म्हणजे तुम्ही लहानपणीच्या हे सांगतायत, मला सगळेच श्रोते सांगतायत, मला एक असं सगळ्यांनाच विचारावं असं वाटतं की आपण बरेच लोक उन्हाळ्यात गावी जातो म्हणा, किंवा आपण हे सांड म्हणजे कुरडया पापड आपण पावसाळ्याच्या आधी आणून ठेवतो, ती पण एक प्रकारची बेगमीच झाली नाही का आता नवीन याच्या. आपण बाहेरून आणतो, हा फरक एवढाच आहे.
5: फरक एवढाच आहे की घरीचे करणं शहरामध्ये तेवढं जमत नाही, आणि नोकऱ्या पण असतात बायकांच्या, वेळ नसतो आणि जागाही नसते फारशी तेवढी, त्यामुळे आणि सगळं सहज आता मिळतंय,
0: उपलब्ध झालंय. हो खरंच,
5: ऑनलाईन मिळतंय घरी पण. काही जण घरी करतात पंख्याखाली वाळवून वगैरे, असं काही उत्साही लोक करतात, पण ते तेवढं जमत नाही. आता उन्हाची जे वाळवण असतात ती वेगळीच असतात,
0: वेगळी असतात
5: आणि ती जास्त दिवस टिकतात. हा, तसं बटाट्याचा खीस एक ती करून ठेवायची मला आठवते, तोही उन्हात वाळवायचा आणि मग तो चांगला वर्षभर टिकायचा. म्हणजे उपवासाच्या वेळी मग काही नसेल तर तो तळायचा, चिवडा करायचा, साबुदाण्याच्या फेण्या, म्हणजे उपवासासाठी हे पदार्थ बेजमीचे करून
0: ठेवायचे. बरोबर आहे, छान.
5: आता हे सगळं विकत मिळत आहे आपल्याला,
0: हे सगळं
5: आपण आणून ठेवतो, पाहिजेच आणून ठेवायला. तसंच ही कडधान्य जास्त वापरली जायची आणि कडधान्याचा साठा केला जायचा, मूग मटकी नंतर काय म्हणजे भाज्यांचा रिप्लेसमेंट.
0: बरोबर आहे,
5: हे आपण तेच करतो पावसाळ्यात, पण ते टिकवणं हा मोठा हे आहे मात्र, कारण जास्त प्रमाणात आणलं ना तर त्याला भुंगा वगैरे लागण्याची शक्यता असते, तर त्याच्यासाठी पण त्यावेळी ना हिंगाचा खडा

0: नमस्कार, स्वरसंवाद.
1: हां नमस्कार, मी नीता पाटील बोलते ठाण्याहून.
0: हां बोला नीताताई.
1: हां तर बेगमी या शब्दाचा अर्थच असा आहे की भविष्यातील गरजेसाठी आणि संकटाच्या काळात उपयोगी पडावे म्हणून आपण अन्न धान्य पैसे वगैरे याचा साठा
0: करून ठेवतो
1: आणि संग्रह करतो. आणि आता इथे आपण धान्य वगैरे विशेषतः पावसाळ्यासाठी आपण कडधान्य वगैरे भरून ठेवतो. आता मध्ये एवढा पाऊस पडला की बाहेर जाणं शक्य नव्हतं, भाज्याही मिळत नव्हत्या, अशा वेळेला हे कडधान्यच उपयोगी पडतं.
0: तसंच
1: आपल्याला औषधं पण घरी भरून ठेवलेली असतात, आपण काही सांगायला जाऊ शकत नाही आणि फोनही आपले धड चालत नाही. आणि त्यावेळेला आपल्याला पैसे पण आपण थोडे जास्तचे घरी आणून ठेवतो कारण बँकेतही जाणं शक्य होत नाही.
0: बरोबर
1: आहे. नंतर आता काय झालंय, आपली कुटुंब पण छोटी झाली आहे, त्यामुळे असं पूर्वी जसं आपण पापड लोणची वगैरे आणून धान्य वगैरे आणून साठा करायचो तो करायची गरज नाही. आता दुकानातून काही मागवल्याबरोबर मिळतं, घरपोच मिळतं, म्हणून तेवढा काय आता आपण साठा करत नाही. तो खराब पण होतो, त्याला टोका वगैरे पडतो, त्यामुळे ताजा ताजा मिळतो आपल्याला. नंतर
0: बरोबर आहे तुमचं, ह्या सगळ्या वस्तू आपण याची बेगमी करून ठेवतोच.
1: पूर्वी तर मला आठवतं मे महिन्याची सुट्टी असायची, गरमी खूप चांगलं ऊन पडायचं आणि आम्ही मुलं शाळा बिळायला सुट्टी म्हणून घरीच असायचो. तेव्हा आमच्या मजल्यावर सगळी कोणतरी काढायचं, आज आपण पापड करू, आम्हाला आनंद, पापड आम्ही वाळत घालायला गच्च.

0: फेस्टिवल राखण करायचं गावाडीवर.
1: बघा म्हणजे या बेगमीच्या शब्दांनी, या बेगमीच्या शब्दांनी जुन्या आठवणी सुद्धा ताज्या झाल्यात सगळ्यांच्या.
0: जुन्याच आठवणी, आता काही कोणी आपण वगैरे एवढे करत नाही, कोणी मिरच्या मिरच्या सुकत घालून मसाले करत. पण आता तशी जागा पण नाही आणि आपल्या बालकांना तर छोट्या छोट्या असतात, तर ऊनही देता येत नाही.
1: धन्यवाद नीताताई, हो छान आठवणी सांगितल्या तुम्ही आणि धन्यवाद स्वर संवाद मध्ये फोन केल्याबद्दल. धन्यवाद.
0: ओके धन्यवाद.
1: नमस्कार स्वर संवाद.
2: हॅलो.
1: हॅलो.
2: कल्याणम बोलते.
1: हा बोला.
2: पावसाळ्याच्या दृष्टीने आपण सगळ्यांच्या काय काय अडचणी येतात आपल्या सगळ्यांना माहिती. आपण थोडंफार आधी घर आणून ठेवतोच घरात, पण मानवी जी बेगमी आहे त्याला खाली तुम्ही हसाल देखील. पण माझ्याकडे जी बेगमी आहे ना, ती मला स्वतःला म्हणजे गाण्याची प्रचंड आवड असल्यामुळे मी माझ्या म्हणजे पावसाळ्यात लाईटही जातात आमच्याकडे कल्याणी, तर ते मी इन्व्हर्टरचं कनेक्शन माझ्या टेप रेकॉर्डर घेऊन ठेवलंय आणि त्या टेप रेकॉर्डर ज्यावेळी जबरदस्त पाऊस पडतो की आपल्या बाहेर जाता येत नाही, तर मी कॅसेट गाण्याची आणि हार्मोनियमची अशा कॅसेटची बेगमी करून ठेवलेली आहे.
1: किती छान सांगितलं तुम्ही.
2: कॅसेट चालते आणि माझा मी आनंद निघते.
1: वा खूप छान बेगमी आहे तुमची, खरंच नवीन आहे हे ऐकायला पण. वा वा छान. म्हणजे हसण्यासारखं, खरंच आपली आवड जपायची आहे आणि आपल्याला ही किती महत्वाची गोष्ट आहे का, आणि किती विचारपूर्वक तुम्ही ही बेगमी पण करून ठेवता. वा
2: देखील लावते माझ्याकडे कॅसेट आहे, किंवा पु ल देशपांडे गोविंदराव पटवर्धन यांच्या हार्मोनियमच्या कॅसेट असे म्हणजे सगळ्या असे वेगवेगळ्या कॅसेट लावून मला मी करून ठेवलेली आहे.
1: छान.
2: एखादे
1: नाही नाही उलट मला असं वाटतं खूपच छान तुम्ही एक हे सांगितलं की याची सुद्धा बेगमी होऊ शकते, आपण असा विचारच नाही करू शकत नाही का. खूप छान सांगितलं तुम्ही.
2: आणि आमच्याकडे सगळ्यांना ते कनेक्शन घेऊन ठेवलं.
1: वा वा छान छान.
2: जरी लाईट केलं तरी गाणी ऐकायला
1: मिळतील. खूप छान सांगितलं तुम्ही, धन्यवाद फोन केल्याबद्दल. छान अनुप, धन्यवाद धन्यवाद. श्रोतेहो खरंच बेगमी म्हणजे केवळ धान्य म्हणा किंवा भाजीवाला म्हणा याचीच नाही, तर आता जसं त्यांनी सांगितलं की त्यांनी कॅसेट्स आणि लाईट जातील म्हणून इन्व्हर्टरला त्यांचा टेप रेकॉर्डर आणि हे जॉईन करून ठेवलं आहे, ही पण एक बेगमीचीच पद्धत आहे नाही का. आपल्याला एक फोन येतोय, घेऊया. नमस्कार स्वरसंवाद.
3: हॅलो.
1: हॅलो.
3: नमस्कार.
1: नमस्कार.
3: मी नारायण गांधी बोलतोय घाट बोकर.
1: हा बोला.
3: पूर्वी म्हणजे फार अगदी 40 वर्षापूर्वी आमच्याकडे शेतकरी लोक शेतीला 2 महिन्याचा असायचा, भाताची लावणी नाचणे वगैरे, त्यासाठी शेतकरी वर्ग सुट्या मासळीचा संचय करून ठेवायचे.
1: अच्छा.
3: 2 महिन्याचे गुरण ना आणि सुटी मासळी पहिले आणून ठेवायचे बाजारात. त्यांच्यामध्ये होते आता ते नाही पद्धत आहे, कारण शेतीचं प्रमाणही कमी झालं पूर्वीपेक्षा.
1: बरोबर.
3: पूर्वी भात शेती नाचणी वरी वगैरे डोंगराळ भाग आहे कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिम भाग, त्यामध्ये सगळ्या
1: धन्यवाद नारायण सर. हो धन्यवाद धन्यवाद. श्रोते हो बेगमी या विषयी आज आपण बोलत होतो. तुम्ही सगळ्यांनी इतके छान छान आपले अनुभव सांगितले, आपल्या बऱ्याच जणांनी आपल्या आठवणी सांगितल्या आणि खरोखरच परिस्थिती आणि आताचे दिवस विभक्त कुटुंब पद्धती म्हणा किंवा बाळवणांना जागा नाही आहे तितकी जागा असं आठवणीसाठी सुद्धा नाही, पण तरीसुद्धा आपण आपल्या घरासाठी कुटुंबासाठी महिन्याभराची का होईना, पण मला असं वाटतं प्रत्येक गृहिणी प्रत्येक महिला वर्ग ती बेगमी करून ठेवतोच. ती त्यालाही किती महत्त्व आहे नाही का, की महिन्याभरात आपल्याला हे एवढं सामान लागणार आहे आणि त्याची आपण बेगमी करून ठेवतोच. तर आज आपण स्वरसंवाद या कार्यक्रमात बेगमी याविषयी बोललो. तुम्ही सगळ्यांनी खूप छान छान आपले अनुभव सांगितले, आठवणी सांगितल्या. पुन्हा आपण भेटणार आहोत आमच्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत मी मैथिली पांडे आपली रजा घेते. जाता जाता हे छानसं गीत.

श्रोते हो, स्वरसंवाद या कार्यक्रमात आता इथेच थांबतो आहोत. या गीताबरोबरच कार्यक्रमात आपण थांबतो आहोत. बरेच जणांचे फोन अजूनही येत आहेत, पण आपल्याला वेळेची मर्यादा असल्यामुळे बऱ्याच जणांचे फोन आज घेता आले नाही, त्याबद्दल क्षमस्व. पण पुन्हा आपण भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत मी मैथिली पांडे आपली रजा घेते. नमस्कार.

श्रोते हो, स्वर संवाद हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया दशरथ पुजारी यांच्या स्वरातील हे गीत.

0: श्रोते हो, कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती.
1: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
2: पोलीस?
3: मिस सीमा?
2: हो, बोलते.
3: लगेच पोलीस स्टेशनला या. थांबा, नाहीतर घरी येऊ. हा,
2: पण का? मी
3: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय.
2: डिजिटल अरेस्ट?
3: 1 लाख द्या, वाचाल.
2: इतके पैसे?
3: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
2: जेल मध्ये तर तू जाणार. तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय.
3: अरे,
2: डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे. म्हणून घाबरू नका. पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
4: हॅलो मम्मा.
2: हाय.
5: RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क रहा.

श्रोतेहो, या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता इथेच समाप्त करीत आहोत. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपसहित आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 12 वाजतात. वनिता मंडळ हा कार्यक्रम नागपूर केंद्रावरून प्रसारित होईल, तो आम्ही सहक्षेपित करू ठीक 12 वाजता.

0: 10 लाखांची लॉटरी मला. वाव.
1: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
2: आरबीआय सांगते
3: जाणकार बना, सतर्क रहा.

मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या आपल्या आवडत्या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. आज तुमच्यासोबत आहे तुमची सखी शीतल. सख्यांनो, आता वाळवणाची कामं संपवून पावसाचा आनंद घेणं सुरू आहे, हो ना? सख्यांनो, आज आपल्या कार्यक्रमात प्रथम आपण ऐकणार आहोत मालिका तिची उद्योग भरारी. या मालेत प्रीती जांभोरकर या उद्योजिकेशी मारलेल्या गप्पा आपण ऐकूया.

0: मैत्रिणींनो, कला हा मानवी जीवनाचा श्वास आहे आणि हस्तकला म्हणजे हातांनी साकारलेली कला. अनेक मैत्रिणी हौशीसाठी हस्तकलेच्या विविध वस्तू बनवतात तर काही त्यातून व्यवसायही करतात. आज तिची उद्योग भरारी या मालिकेअंतर्गत आपण आपल्या छंदाला व्यवसायात रुपांतर करणाऱ्या मैत्रिणीला भेटणार आहोत. तिच्या या हस्तकलेच्या उद्योगाविषयी जाणून घेणार आहोत. ही मैत्रीण आहे आर्टिस्ट प्रीती जांभोरकर. अनेक वर्ष झाली या कलेच्या क्षेत्रामध्ये छान रममाण झालेल्या आहेत. तर कसा हा प्रवास घडला, कशा त्या उद्योजिका बनल्यात जाणून घेऊया. नमस्कार प्रीतीताई.
1: नमस्कार.
0: आणि कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: कलेच्या माध्यमात रमणाऱ्या प्रीतीताई कशा आहात?
1: मी मस्त.
0: आणि तुमचा कला प्रकारही खूप छान आहे. विविध प्रकारचे पेंटिंग्स करणं, अनेक वस्तू बनवणं, जे तुम्ही सांगाल की काय काय प्रोडक्ट तुम्ही बनवता. सुरुवातीला मी बोललेस की कला म्हणजे माणसाचा तो श्वास असतो.
1: बरोबर.
0: आणि एखादी वस्तू जेव्हा तो कलाकार बनवतो तो अगदी त्याच्या कल्पनाशक्तीनी तो बनवतो, जीव ओतून बनवतो. प्रीतीताई, तुमच्या जीवनात कलेला किती महत्व आहे, कलेबद्दल काय सांगाल?
1: या कलेमुळे किंवा या आर्टमुळे मला एक सकारात्मकता माझ्यामध्ये बदल आलेले आहेत. आता मी नुसती कोणाची मुलगी नाही तर किंवा कोणाची बायको म्हणून ओळखली जात नाही, तर स्वतःच्या कर्तृत्वामुळे लोक आता मला ओळखू लागलेले या उद्योगामुळे मला कळलं की मी की आपल्याला शिकायला न वेळेची गरज आहे, न पर्टिक्युलर एजची गरज आहे. तुम्ही जर मनाचा निर्धार केला तर तुम्ही बरच काही शिकू शकता आणि बरच काही करू शकता.
0: खूप छान प्रीतीताई. आणि तुम्ही म्हणालात की कला शिकायला वयाचं बंधन नाही. खरोखरच आपण अनेक अशा मैत्रिणी आपल्या अवतीभोवती बघतो की ज्यांनी वयाच्या 50 नंतर आपल्या छंदांना वेळ दिला, त्यांनी त्या छंदांचं व्यवसायात रुपांतर केलं, इतरांना त्या रोजगार सुद्धा द्यायला लागल्यात आणि एक छान आयुष्य त्यांचं घडलेलं आहे. तो उत्तम सुरुवात झालेली आहे आपली. घरचं वातावरण कसं होतं? घरात कोणी कलाकार मंडळी होती का?
1: मी कुठलेही आर्ट वर्क अशी शिकलेली नाहीये. कमीत कमी जेव्हा मी हा बिझनेस सुरू केला तेव्हा माझी आई ही एक स्वतः एक उत्कृष्ट कलाकार आहे. म्हणजे तिने बरेच पुरस्कारही जिंकलेले, म्हणजे 7 जिल्ह्यातून तिला पहिलं बक्षीस एका कॉम्पिटिशनमध्ये मिळालेलं आहे. ती जजेस म्हणून सुद्धा जायची.
0: बरं.
1: ती वर्कशॉप्स घ्यायची, क्लासेस घ्यायची, तेव्हा माझ्या नजरेखालतून ते सगळं जायचं. पण तरी सुद्धा मी इतकी मस्तीखोर आणि इतकी बंड लहानपणी होती की कधी एका जागी बसली नाही किंवा कधी हा विचारही केला नव्हता की मी एक आर्टिस्ट बनेल.
0: बरं.
1: कारण कसं आहे, बऱ्याचदा शिकून बघून बघून सुद्धा तुम्ही म्हणता नाही मला हे नाही करायचं, मला काहीतरी वेगळं करायचं. पण तरी सुद्धा ते टॅलेंट असलं.

0: असल्यामुळे मी शाळेत अनेक बक्षिसं जिंकली. पण काही काळानंतर जेव्हा मी 10वी 12वी माझं ग्रॅज्युएशन लग्न झालं तेव्हा हे सगळे कलाकार आणि हे सगळे आर्टिस्टिक सगळे प्रकार माझे थांबलेत.
1: बरं.
0: कारण आता माझं कॉन्सन्ट्रेशन पूर्ण होतं माझ्या मॅरिड लाईफवर, माझ्या हजबंडच्या बिझनेसवर. बराच काळ म्हणजे जवळपास लग्नाच्या 15 वर्षापर्यंत आम्ही एकमेकांना साथ दिली त्यांच्या बिझनेसमध्ये. टर्निंग पॉइंट आला पॅन्डेमिक पिरियडमध्ये.
1: बरं.
0: जेव्हा बिझनेसवर खूप फरक पडला, आता काय करायचं सुचायला नाही लागलं, मी थोडीशी फ्रस्ट्रेट झाली. आता माझ्या आतमधले जीन्स बोलायला लागलेले होते
1: हो.
0: की आता तू काहीतरी कर, तुझ्यामध्ये आहे ते टॅलेंट. तेव्हा माझ्या मुलीने मला वेगवेगळ्या प्रकारचे सोशल प्लॅटफॉर्म्सवर माझे अकाउंट ओपन करून दिले आणि तिने सांगितलं, म्हटलं अगं पण तू हे करून तर दिलं पण आता मी करू कुठून सुरुवात. तर तिने सांगितलं की आई ही कला ट्रेंड मध्ये चाललेली आहे, तू हे कर.
1: बरं.
0: मग पहिले म्हटलं ठीक आहे, मला फार छान वाटलं, मला आवडलं. मग तो एक आर्ट फॉर्म ज्याला मंडला आर्ट म्हणतात तो मी शिकली. पण त्याच्यानंतर मला कधी शिकायची गरज नाही पडली. माझ्यामध्ये एवढा टॅलेंट आतापर्यंत आला होता की मी नुसतं बघितलं तरी मला कळायचं की ही वस्तू कशी बनलेली आहे आणि याच्यात कसला उपयोग झालेला आहे.
1: बरं.
0: हॉबी म्हणून करायला लागली वस्तू, पण त्या इतक्या सुंदर बनत गेल्या की एक दिवशी माझे सासरे मला म्हणाले की अगं आता बस झालं ना, आता किती हॉबी म्हणून करशील, आता तू बिझनेस मध्ये यायला काही हरकत नाही.
1: बरं.
0: ऑलरेडी ते स्वतः सुद्धा बिझनेस मध्ये होते तर त्यांनी मला गाईड केलं की बिझनेस असा कर तसा कर. माझ्या हजबंडनी मला सपोर्ट केला की तू कर. मग मी पूर्ण फुर्तीने पूर्ण स्पीडने एक्सप्लोअर करणं सुरू केलं की जुन्या काळी कुठले आर्ट फॉर्म असायचे, बाहेर परदेशातून आपल्या भारतात कुठले आपण आणू शकतो, आपल्या लोकांना शिकवू शकतो, काहीतरी नवीन क्रिएटिव्ह आउट ऑफ बॉक्स कसा विचार करायचा ते मी सोशल मीडियावरून शिकली. पण काही काळानंतर असं कळलं की सोशल मीडिया इथे मी पाहिजे तसा बिझनेस मला नाही मिळू शकत.
1: बरं.
0: काय हरकत आहे की जर मी आधी आपल्या नागपुरातूनच सुरू केलं बिझनेसला पसरवणं लोकांमध्ये, म्हणतात ना दूरचा विचार करणं आहे ती आपण आपल्या आसपासला तर ते वातावरण बदलू.
1: बरोबर.
0: मग मी माउथ पब्लिसिटी सुरू केली, व्हॉट्सअपवर स्टेटस टाकणं वगैरे, लोकांना सांगणं दाखवणं. त्या दरम्यान काय होतं, जसं जसं मी एक्सप्लोअर करत गेली ना, तर मी तुम्हाला सांगितलं की मी डॉट म्हणला आर्ट शिकली, तर ते माझे जे टीचर होते ते मला ऑनलाईन शिकवत होते. तेव्हा त्यांनी माझ्या बाजूला एक कागद पडलेला दिसला, त्यांची नजर गेली. ते म्हणे अगं तू हे काय केलंय. मी म्हटलं हा एक पॉप आर्ट म्हणून आर्ट आहे, हा मी शिकलेली. अगं किती सुंदर आहे, मला दे ना, मी हा विकत घेईन.
1: बरं.
0: मग तेव्हापासून माझा फर्स्ट आर्ट तो असा होता की जो मी सेल केला.
1: क्या बात.
0: ज्या गुरुनी मला शिकवलं, ट्रेन केलं, त्यांनी मला प्रोत्साहन देण्यासाठी माझ्याकडून आर्ट विकत घेतला. मग माझ्यामध्ये कॉन्फिडन्स आला आणि मग मी सेलिंग सुरू केलं.
1: खूप छान. तुम्ही सुरुवातीला बोलल्या प्रीतीताई की कला शिकायला वयाचं बंधन नाही, हे तुम्ही स्वतःच उदाहरण दिलेलं आहे. म्हणजे इतक्या तुम्ही लहानपणापासून त्या कलेच्या वातावरणात वाढलेल्या, पण काही कारणास्तव तुम्ही त्या गोष्टीकडे वळू शकल्या नाही. पण म्हणतात ना की कला शांत बसू देत नाही माणसाला, आणि आज तिने तुम्हाला व्यवसायात रुपांतर करून दिलेलं आहे. आज तुमची स्वतंत्र अशी छान ओळख आहे समाजात, एक कलाकार म्हणून, एक आर्टिस्ट म्हणून. आणि त्या जोडीला आपल्या घरचे लोक, आपल्या मुलीने प्रोत्साहन दिलं आणि वेळेत सगळा हा व्यवसाय तुमचा सुरू झाला. तर तुम्ही मंडला आर्टचं एक उदाहरण दिलंच आहे, तर तुम्ही कोणकोणत्या प्रकारच्या वस्तू बनवता, कुठल्या प्रकारचे पेंटिंग्स करता, त्याबद्दल सांगा ना.
0: बेसिकली मी ना 6-7 प्रकारचे, तसं आता मी कुठलाही आर्ट फॉर्म जर तुम्ही कुठलाही शोधून काढला पिंटरेस्ट किंवा गुगलवरून तर ते मी करून देऊ शकते. पण माझी मास्टरी आहे लिप्पन आर्ट, डॉट मंडला आर्ट, मिरर मोजाईक, वारली पेंटिंग, मधुबनी आर्ट आणि सध्या खूप ट्रेंडिंग मध्ये असलेला रेझिन आर्ट तो मी शिकते आहे.
1: बरं.
0: हे सगळे आर्ट वर्क्स मी करते आणि कस्टमायझेशन माझ्याकडे अवेलेबल आहे.
1: बरं.
0: मी कॉर्पोरेट गिफ्ट्स देते. मी लग्न कार्यात रिटर्न गिफ्ट्स, वाढदिवसात रिटर्न गिफ्ट्स, किंवा जसं आपलं देवघरच्या मागे जो बॅकड्रॉप लागतो तो सुद्धा मी बनवून देते. नंतर एंट्रन्सच्या लॉबीमध्ये, बेडरूममध्ये, लिव्हिंग रूममध्ये वॉल डेकोर सुंदरशे, किंवा एखाद्या कोपऱ्यात एक साजेलशी डायनिंग टेबलवर ठेवायला, असे अनेक तऱ्हेचे अनलिमिटेड वस्तू मी बनवून देऊ शकते.
1: म्हणजे कुठलंही आर्ट तुम्ही पाहिलं तर ते तुम्ही करू शकता. तर आपण हे जे सुंदर तुम्ही 2-3 आर्टची नावं सांगितली आहेत त्याच्यावर आपण थोडासा फोकस करूया. जसं आता मंडाला आर्ट तुम्ही याबद्दल बोलला, तर हे आर्ट कुठलं आर्ट आहे, नेमकं कशा पद्धतीने ते केलं जातं, आमच्या मैत्रिणींना सांगा ना.
0: बरंच काही याच्यावर सांगण्यासारखं आहे पण मी थोडक्यात सांगू इच्छिते की मंडला आर्ट हा

0: बेसिकली टिबेटियन बुद्धिझम इकडून आपल्याकडे आलेला आहे. हा एक असा आर्ट आहे की ज्याच्यामध्ये समजा आता एक स्क्वेअर पेपर आहे तर सेंटर एक असतो त्याच्यात, अवतीभोवती सर्कल्स असतात, सर्कलमध्ये जॉमेट्रिकल डिझाईन्स असतात.
1: बरं,
0: तर ह्या सगळ्या गोष्टी हे नुसतं आर्ट नाहीये. तर हा जो सर्कल आहे हा कुठल्या तरी एका विशिष्ट गोष्टीला दर्शवतो. जसा जो सेंटर मी तुम्हाला सांगितला एक पॉइंट असतो तो दर्शवतो सेल्फला, स्वतःला.
1: बरं,
0: आणि जो सर्कल त्या सेंटरच्या अवतीभोवती असतात तो असतो आपल्या अवतीभोवती असलेले नेगेटिव्ह पॉझिटिव्ह वलय जे बनतात, जे आपल्याला माहिती आहे की आपल्या अवतीभोवती वाईब्स असतात आणि ते जे जॉमेट्रिकल पॅटर्न्स असतात ते त्या वाईब्सला बॅलन्स करून ठेवतात, पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह वाईब्स. आणि हा जो आर्ट आहे हा तुमच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन, पॉझिटिव्हिटी आणि एका प्रकारचा एक टूल म्हणून तुम्हाला मदत करतो मेडिटेशनसाठी.
1: बरं,
0: हा एक थेरपेटिक आर्ट आहे.
1: प्रीतिताई, आता जाणून घ्यायला उत्सुकताय हे कशा पद्धतीने बनवलं जातं, कशावर हे बनवलं जातं?
0: हा ऍक्च्युली वुडन बेसवर बनवला जातो किंवा कॅनव्हसवर बनवला जातो. मी वुडन बेस जास्त प्रिफर करते कारण तो स्टर्डी असतो. याचाच एक दुसरा प्रकार आहे डॉट मंडला.
1: बरं,
0: तर डॉट मंडलाची अशी हिस्ट्री आहे की जुन्या काळी ना लोकांना जेव्हा सिक्रेट मेसेजेस द्यावे लागायचे तेव्हा ते लिहू नव्हते शकत, कोणाला दिसावे नाही म्हणून ते डॉटच्या आकारात
1: बरं
0: ते लपवायचे आणि त्याच्या थ्रू मेसेज पोहोचवायचे.
1: बरं,
0: असं करता करता तो एक्सप्लोर झाला आणि मग तो
1: पुढे वाढला एवढा
0: वाढला आणि ट्रेंड मध्ये आला.
1: मग यामध्ये कशा प्रकारचे डिझाईन्स तुम्ही आतापर्यंत बनवलेले आहेत?
0: मी म्हणजे लहान एक फुटापासून तर 7-8 फुटापर्यंत याच्या डिझाईन्स बनवले. याचे विशिष्ट टूल्स असतात.
1: बरं,
0: डॉट डॉट एक एक डॉट करून वेगवेगळ्या रंगाचे डॉट करून पॅटर्न्स बनवल्या जातात, डिझाईन्स बनवल्या जातात आणि तो हळूहळू तो पॅटर्न्स मोठा होत जातो.
1: खूप पेशन्सचं काम असेल हे.
0: खूप पेशन्सचं, म्हणून तर म्हटलं की हा एक मेडिटेशनचा प्रकार आहे. तुम्ही त्या रंगाच्या याच्यात पूर्णपणे डीपली इन्व्हॉल्व्ह होतात, तुमच्या डोळ्याला त्यांनी एक थेरपीचं काम करतं, तुम्ही रमून जाता त्याच्यामध्ये.
1: कला हे असं माध्यम आहे की ते रमवण्याचंच माध्यम आहे असं म्हणायला हरकत नाही आणि आनंद देणारं आहे. आणि हस्तकलेचं महत्वच आहे ना आपल्या आयुष्यामध्ये. हाताने केलेली कला म्हणजे हस्तकला, जीव ओतून आपण ती कला करतो. एखादी वस्तू जरी बनवायची म्हटली, ऑर्डरची का असेना,
0: ती
1: जीव ओतून आपण ती वस्तू बनवतो आणि जेव्हा कस्टमर घेतो तेव्हा खूपच आनंद आपल्याला होतो.
0: बरोबर,
1: तर हा तर एक आर्टचा प्रकार झाला. पुढे तुम्ही लिप्पन आर्ट मध्ये खूप छान पद्धतीने वस्तू बनवता, तर त्याबद्दल आम्हाला सांगा ना.
0: नक्की नक्की. लिप्पन आर्ट हा मुख्यतः कच्छ गुजरात मधलं जे गाव आहे तिथून आलेला आहे. याच्या मागची हिस्ट्री असं की आता तिथे जसं रेतशी संबंध आहे, रेतीशी संबंध आहे त्या लोकांचा, तर तिथे मातीने घरं झोपडीसारखे सारवल्या जातात थंड राहावे म्हणून. तर तिथे गायीचं शेण नाही वापरलं जात तर कॅमल, उंटाचं शेण वापरलं जातं घराला थंड ठेवण्यासाठी.
1: बरं,
0: आता प्रकाश कुठून येईल त्या झोपडीमध्ये, तर एक छोटासा होल त्या घराला असतो आणि आतमधून ते लोक मिररने सजवायचे.
1: बरं,
0: त्या मिररचं रिफ्लेक्ट त्याच्या व्हेंटिलेटर मधून घराच्या छोट्याशा याच्यातून येतो, तो रिफ्लेक्ट होतो आणि घर असं सुशोभित होतं आणि प्रकाश येतो, म्हणून त्याला म्हणतात मड अँड मिरर वर्क. लिप्पन आर्टला दुसरं नाव आहे मड अँड मिरर वर्क. तर कच्छ गावापासून हा ट्रेंड आलेला आहे. मग जसे जे लोक हिस्ट्री जे एक्सप्लोर करतात, वेगवेगळे आर्ट फॉर्म एक्सप्लोर करतात, आर्किओलॉजिस्ट, मग त्यांनी हळूहळू हा आर्ट म्युझियम मध्ये आणणं सुरू केला. म्युझियम मधून लोकांमध्ये तो इंट्रोड्यूस झाला आणि मग आमच्या कलाकारांनी त्याला एक्सेप्ट केलं.
1: हो, मग आतापर्यंत कशा फ्रेम्स बनवल्या आहेत, काय रंगसंगती त्यात वापरलेली आहे?
0: लिपन आर्ट विशेषतः जर तुम्ही पांढऱ्या रंगाने करता तर तो जास्त प्रसन्न दिसतो, पॉझिटिव्हिटी येते आणि तो कलरफुल पण होऊ शकतो. मग त्याच्यात साईजला काही लिमिटेशन्स नसतात, तुम्ही तो सुद्धा 1 फूट ते 8 फूट बनवू शकता. मी आतापर्यंत 7-8 फूट पर्यंतचे बनवलेले.
1: मग यात साहित्य काय काय लागतं?
0: साहित्य याच्यात बेसिकली असं खूप असं नाही लागत, म्हणजे एक बेस लागतो वुडन बेस, टूल्स असतात याचे, माती लागते, मिरर्स लागतात आणि फेविकॉल आणि कलर्स.
1: मग तुम्ही छोट्या फ्रेम पासून तर अगदी मोठ्या फ्रेम पर्यंत बनवलेला आहे आणि मिररचाही उपयोग केला आहे. मग जेव्हा तुम्ही हे बनवलं आणि ती पहिल्यांदा विकली, त्या कस्टमरला कसं वाटलं की काय वेगळं आर्ट आहे का?

0: काय त्याचे रिएक्शन्स होत्या?
1: ऍक्च्युली झालं कसं की जेव्हा मी सोशल मीडियावर आली तेव्हा मी तुम्हाला सांगितलं की मला हे जाणवलं की इथे तर आपलं पाहिजे तसं सेल होऊ शकत नाही किंवा लोकांना इथे पाहिजे तसं इंटरेस्ट नाही येते किंवा ते किंमत नाही देते कलेला. म्हणून मग मी ठरवलं की आपण आपल्या गावात हे लोकांपर्यंत पसरवायचं. तर त्या दरम्यान आमचे एक परिचित आर्किटेक्ट आहे, यंग आर्किटेक्ट गार्गी चाटी म्हणून, त्यांनी मला एका ग्रुपशी कनेक्ट केलं की जिथे खूप सारे आर्किटेक्ट्स डॉक्टर्स हे होते इंटेरियर डेकोरेटर्स. तिथे गेल्यावर समाधान झालं कारण ह्या लोकांना ऑलरेडी ह्या फील्डमधले असतात.
0: हो,
1: त्यांनी जशी माझी कला पाहिली तसं त्यांच्या चेहऱ्यावर जे प्रसन्न झालं की अरे वा खूप सुंदर, तुम्ही आमच्यासाठी काम कराल का,
0: बरं
1: तुम्ही आमच्यासाठी नेम प्लेट्स कराल का, वॉल डेकोर कराल का, इंटेरियर मध्ये आम्हाला मदत कराल का, मग त्यांचा चेहऱ्यावरचा आनंद पाहून मी इतकी खुश झाले की चला मला पाहिजे तसं प्लॅटफॉर्मही मिळाला आणि माझ्या कलेची किंमत करणारे लोकही मला मिळाले. मग तेव्हापासून माझ्या व्यवसायाला जोर आला.
0: बरोबर. मग आतापर्यंत अशा किती फ्रेम्स बनवलेल्या आहेत?
1: मी तर भरपूर
0: अगणित आणि कस्टमरच्या तुम्ही चॉईसनी सुद्धा बनवून देत असाल?
1: हो, ऍक्च्युली मी स्वतः पण बनवू शकते. बऱ्याचदा काय होतं की कस्टमरला नॉलेज नसतं या गोष्टीचं, पण काय हरकत आहे ना, त्यांना सुद्धा जेव्हा ते घर करतात तेव्हा त्यांना आपण प्राधान्य दिलं, त्यांच्या चॉईसने केलं तर त्याच्यात त्यांना आनंद जास्त मिळतो.
0: बरोबर.
1: ज्याला आपण कस्टमायझेशन म्हणतो.
0: हो,
1: जर दोघांनी मिळून काम केलं तिथे वस्तूमध्ये जास्त प्रेम ओतलं जातं, जास्त सुंदर आकर्षक बनतं, जास्त पॉझिटिव्हिटी येते आणि त्याच्यामुळे मी कस्टमायझेशनला जास्त प्रेफरन्स देते.
0: आणि शेवटी तो व्यक्ती त्याच्या घरानुसार तो सगळ्या गोष्टी ठरवत असतो, रंगसंगतीपासून मला अशा पद्धतीने माझं घर सजवायचं आहे. आणि आता यावरच पुढचा एक प्रश्न आहे की तुम्ही वॉल डेकोर सुंदर बनवता आणि इव्हन नेम प्लेट सुद्धा खूप छान पद्धतीने बनवता. आता घरासमोर आपल्या नावाचं आडनावाचे नेम प्लेट आणि वेगळ्या शेपमधली म्हणा किंवा वेगळ्या लुकची तर प्रत्येकालाच वाटत असावी, तर ती आयडिया कशी आली तुम्हाला?
1: मी आता जसं सांगितलं ना की जेव्हा कस्टमर माझ्याकडे येतो तेव्हा त्याचे काही आयडियाज घेऊन येतो आणि थोडंसं मी माझे आयडियाज सांगते. माझी मेहनत, माझी कला आणि त्यांची कल्पना, त्यांच्या भावना मी एका बोर्डवर उतरवते.
0: बरं.
1: आणि अशा प्रकारे ती सुंदर अशी नेमप्लेट बनते.
0: मग ही कशावर बनवता नेमप्लेट?
1: मी वुडन बेस असतो माझा, एमडीएफ वर.
0: बरं.
1: मी कपड्यावर किंवा मी प्लास्टिकवर काम करत नाही, मी प्लास्टिकच्या वापरण्यात अतिशय विरोधात आहे.
0: बरोबर. हस्तकला ही पर्यावरण पूरक असायला हवी, म्हणून मग हस्तकलेचा वापर अधिकाधिक केला तर कचऱ्यातून कलाही आपण पुष्कळदा वस्तू बनवतो ना.
1: बरोबर.
0: पूर्वी आपल्याला आजी आपली आई बनवायची आणि छान छान वस्तू बनवायचं आणि हौशांनी घरामध्ये ते डेकोरेशन म्हणून तो पार्ट तसा ठेवला जायचा.
1: बरोबर.
0: तर हाही एक विचार खूप चांगला आहे आपला. बरं, जेव्हा तुम्ही हा नेम प्लेट बनवता तर सुंदर त्याच्यावर पेंटिंग सुद्धा काढत असाल, तर पेंटिंग मध्ये आपला उत्तमच हात आहे, तर कशा पद्धतीचं पेंटिंग असतं, कुठले कलर्स त्यात वापरले जातात?
1: मी आपले इंडियन कलर्सच वापरते. आजकाल फॉरेनचे कलर्स मध्ये बरेच शेड झालेले, पण शक्यतोवर ते मी वापरत नाही कारण ते इझिली अवेलेबल नसतात. कस्टमरलाही घाई असते, वेळेच्या आत ते झालं पाहिजे कारण मला असं वाटत नाही की मी त्यांचा पेशन्स संपवून टाकावा, तर वेळेच्या आत मला ते करायचे असते. तर मी ऍक्रेलिक कलर्स जे रेग्युलर आपल्याला अवेलेबल असतात मी त्याच्यात करते. त्याला वॉर्निशनी 2-3 कोट देते म्हणजे तो फिक्स होऊन जातो.
0: बरं.
1: आणि तो पाण्याने किंवा ओल्याने तो डॅमेज होत नाही. मी फुल सेक्युअर्ड करून त्यांना ते हँड ओव्हर करते.
0: मग साधारण वस्तू बनायला किती वेळ लागतो?
1: 1-1.5 फुटाची असेल तर त्याच्यावर आपण कशी क्रिएटिव्हिटी दाखवतो त्याच्यावर डिपेंड करतं. बेसिकली 3 दिवस तरी लागतात 1 फुटाच्या फ्रेमला.
0: हो, मग त्याचा थोडा अभ्यास करणं, मग ते सामान आणणं आणि मग ती पूर्ण बनवण्याची प्रक्रिया सुरू होते आणि एक छान ती वस्तू तयार होते. म्हणजे तुम्ही ट्रेडिशनल पासून तर ट्रेंडी वस्तू सगळ्या बनवता.
1: बरोबर.
0: आजच्या काळात जे काय चालू आहे, कारण पूर्वीचा आर्ट आणि आताच्या आर्टमध्ये बराच फरक आलेला आहे. लोकांच्या आवडीनिवडी बदलत चाललेल्या आहेत. पुष्कळ जण फॉरेनमधले आर्टचंही डिमांड करता, तुम्ही ते तसं बनवून देता. स्वतःच तुम्ही या सगळ्या वस्तू बनवता?
1: बरोबर.
0: कोणाला मदतीचा हात असा घेतला आहे का?
1: ऍक्च्युली माझ्या घरी ना नुसतं माझ्या आईच नाही तर माझ्या सासरी सुद्धा, माझे सासूबाई, माझी नणंद हे सुद्धा आर्टिस्ट आहे, कलाकार आहेत.
0: वा वा.
1: माझ्या सासूबाईनी मला याच्यात खूप साथ दिलाय. जसं सणावाराला बरेचदा कसं असायचं की घरचं सांभाळू की माझ्या उद्योगाकडे लक्ष देऊ असं व्हायचं, तर त्यावेळेला सांगायचं तू घराच्या कामाकडे लक्ष नको देऊ, मी सांभाळून घेईल, तू तुझ्या उद्योगाकडे लक्ष दे.
0: वा वा.
1: म्हणजे जसं आईकडून जीन्स

0: वडिलांनी मला व्यवहार ज्ञान दिलं, भावानी मेंटल सपोर्ट दिला, तसंच माझ्या सासरच्यांनी मला पुढे आणलं.
1: कारण घरचा पाठिंबा खूप जरुरी आहे. आता सणासुदीला किती ऑर्डर्स येत असतील, मग घर सांभाळायचं की ह्या ऑर्डर्सकडे बघायचं, कार्यावरची कसरत होते का, खास करून एका स्त्रीला. पण घरून जर असा भक्कम पाठिंबा मिळाला तर निश्चितच व्यवसायात यश आहेच. म्हणजे अशा रीतीने छंदाचं तुमचा व्यवसायात रुपांतर झालं आणि आज हा व्यवसाय बराच पुढे गेलेला आहे. तर भारतातून तर तुम्हाला छान डिमांड आहेच, या वस्तूंची मागणी आहेच. भारताबाहेरून सुद्धा ऑर्डर्स आलेले आहेत का?
0: हो, कार्पोरेट गिफ्ट्सचे मला दुबईहून ही ऑर्डर आलेली आहे आणि ते सक्सेसफुल रित्या माझे डिस्पॅच करून डिलिव्हर्ड पण झाले.
1: मग त्याच्यासाठी फोटोशूट आलं, पॅकेजिंग करणं आलं किंवा कुरिअर करणं आलं, हाही भाग आपण सांभाळला सगळा.
0: तर त्यासाठी पण माझ्या घरातच एक दुसरी टॅलेंट म्हणजे माझी मुलगी आहे, तर ती अतिशय टॅलेंटेड आणि खूप क्रिएटिव्ह आहे. आणि म्हणतात ना जनरेशन गॅप, जनरेशन डिफरन्स, तो मला सरळ दिसून येतो. ती फार क्रिएटिव्हिटी आहे आणि ती मला शूटिंग मध्ये हेल्प करू लागते.
1: बरं.
0: आणि पॅकेजिंग साठी मला माझे हसबंड सामान आणून देणं, रॉ मटेरियल किंवा त्याला कुरिअर करणं हे याच्यासाठी हसबंड करतात. किंवा ते एक मोठे माझे क्रिटिक सुद्धा आहे.
1: बरं.
0: हा, हसबंड म्हणजे माझे म्हणजे चुका काढतात, सुरुवातीला येतो राग पण मग नंतर कळतं की नाही, त्याच्यामुळे माझा आर्ट अजून एनहान्स झालेला.
1: तू मेमे थोडीशी होते घरात.
0: हो. तर अशी माझ्या घरातून प्रत्येकाकडून मला बिझनेस ग्रो करण्यात मदत मिळते. हो,
1: तुम्ही मगाशी बोललात की आर्किटेक्ट लोकांच्या संस्थेशी तुम्ही जोडलेला आहात, त्यामुळे तो व्यवसाय अजून पुढे पुढे जातोय. पण थोडस समाजात येणं, लोकांना ती आर्ट कळणं, यासाठी मग तुम्ही वेगवेगळ्या एक्झिबिशन्समध्ये सहभागी झाल्या होता का?
0: हो हो, आपल्या नागपुरात गुलमोहर सभागृहमध्ये एक्झिबिशन्स होतात आणि चांगला प्रतिसाद मिळतो, तर मी दरवर्षी तिकडे एक्झिबिशन्सला होते.
1: बरं. आता असंही झालं असेल ना की ह्या वस्तू जेव्हा तुम्ही विकता त्याची एक किंमत ठरवता सगळं, खर्च बघून, तुमची मेहनत बघून, तर समोरचा व्यक्ती म्हणत असेल की जास्त महाग आहे, मग त्यांना तुम्ही कसं समजून सांगता की नाही, हस्तकलेची ही किंमत आहे, माझ्या कलेची ही किंमत आहे?
0: हा, बरेच वेगवेगळ्या प्रकारचे लोक येतात. बरेचदा लोक असे म्हणतात, अरे हे तर माझा मुलगाही करू शकतो, यात काय, एवढी किंमत कशाला यायची? तर मग मी शांतपणे त्यांना सगळे डिटेल्स देते त्याचे आणि त्यांना स्वतःला इमॅजिन करायला लावते की जर समजा हाच आर्ट मी तुमच्या हातात ब्रश दिला तर तुम्ही करू शकाल का? ते पण थोडेसे विचारात पडतात की अरे नाही, हे एवढं सोपं दिसत नाही, एवढं डिटेल्ड वर्क, पुढे काही असा इश्यू येत नाही, ते स्वीकारतात त्याला. जेव्हा त्याच्या मागे लागलेली मेहनत, त्याच्यातली डिटेल्स सगळे मी त्यांना समजवते तेव्हा त्यांना ते समजून जातं.
1: हो, आज एक तुम्ही यशस्वी उद्योजिका आहात, आज एवढा मोठा कारभार तुम्ही सांभाळत आहात, आर्थिकदृष्ट्याही तुम्ही सांभाळता सगळं, तर कसं वाटतं? खास करून स्त्रिया एवढ्या पुढे जातात, कसं वाटतं?
0: मला अतिशय कॉन्फिडेंट, अतिशय पॉझिटिव्ह माझ्यामध्ये चेंजेस आलेले. आणि माझं म्हणणं हे की प्रत्येक बाईंनी ना ट्राय करावं, प्रयत्न करावा. घर संसार हात आहेच, पण माझा रिक्वेस्ट त्यांच्या घरातल्या लोकांनाही आहे की बाई ही स्वतः सशक्त असते, चांगलीच पॉवरफुल असते, स्ट्रॉंग असते, पण जर तिला घरच्यांची साथ मिळाली तर ती खूप ग्रो करू शकते. तर तिला घरच्यांनीही मदत करावी आणि तिने सुद्धा स्ट्रॉंगली प्रत्येक प्रॉब्लेमला फेस करून समोर जावं, यश नक्कीच येणार.
1: बरोबर.
0: कारण तुम्ही मेहनत केली तर देव तुम्हाला साथ देणार, सगळ्या पोटच्या गोष्टी इझिली तुमच्या क्लिअर होत जाणार.
1: हो, नक्कीच हा प्रवास तुमच्यासाठी सोपा नसावा, अडचणी तर अनेक आल्या असतील, पण घरच्या पाठिंब्यांनी त्या अडचणीवर मात करत तुम्ही पुढे गेलात. पण असा कधी विचार आला का प्रीतीताई तुमच्या मनामध्ये की आपल्या या व्यवसायामुळे इतरांना सुद्धा आता रोजगार मिळायला हवा?
0: हो, आलाय. हा, बऱ्याचदा माझी अशी इच्छा होते की काही लोकांना ट्रेंड करावं आणि रोजगार द्यावा, पण त्याच लोकांना ज्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे तोच टिकू शकतो.
1: बरोबर.
0: तोच राहू शकतो, कारण कोणीही कुठलीही कला नाही जोपासू शकत, त्यालाही ती आवड असली पाहिजे, कारण त्याच्यासाठी भरपूर पेशन्स लागतो शिकायला.
1: हो.
0: तर ज्याच्यामध्ये इच्छा असेल, पेशन्स असेल, त्याला मी नक्की तो रोजगार देईल. आणि तशीही मला आता पुढे जाऊन गरज लागणार आहे,
1: या छंदाचं रुपांतर या व्यवसायात झालेलंच आहे. पण आता जसं मगाशी मी बोलले की आर्टचे वेगवेगळे प्रकार येत चाललेले आहेत, आता तुम्ही या अशा अनेक वस्तू बनवतात जे तुम्ही सांगितलं आपण ज्याच्यावर प्रकाश टाकलेला

0: आहेत. या व्यतिरिक्त आणखी काही नवीन बनवायचं आहे का, नवीन क्लायंटला काही बनवून द्यायचं आहे का, हा असा काही विचार किंवा अशी कल्पना आहे का डोक्यात?
1: हो,
0: थोडक्यात भावी स्वप्न.
1: भावी स्वप्न म्हणजे सगळ्यात पहिले तर मला माझा स्टुडिओ ओपन करायचा आहे.
0: बरं.
1: जिथे मला आता सेल करण्याच्या अपेक्षा लोकांना ट्रेंड करणं सुरू करायचं आहे.
0: वा वा.
1: हा, कारण माझी इच्छा आहे की जे फॉरेन मध्ये जी कला आहे ती आपल्या देशात पण यावी आणि इथल्या कलाकारांनी सुद्धा ग्रो करावं.
0: हो.
1: तर माझे वर्कशॉप्स आणि एक माझा स्टुडिओ उघडण्याची माझी फार मोठी इच्छा आहे.
0: नक्कीच ही इच्छा पूर्ण हो. हा,
1: थँक्यू. आणि जितके नवीन आर्ट्स येत जातील मी शिकत जाईल आणि शिकवत राहील.
0: कारण आपला भारत देश हा कलेच्या दृष्टीनेही ओळखला जातो. जशी प्रांताप्रांताला भाषा बदलते तशी कलाही बदलते. आणि या सगळ्या कलेची ओळख आपल्या पुढच्याही पिढीपर्यंत जायला हवी ना.
1: बरोबर.
0: मुलांनी यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे. आणि हा व्यवसाय एक छान आहे. ही एक कला छान आहे की मुलांना ज्याला कलेची आवड आहे तर नक्कीच ही कला बघून शिकायलाही पुढे येऊ शकतील. नक्कीच येतील अशी आपण आशा करूया. तर छान पद्धतीने तुम्ही सांगितलं आणि पर्यावरण पूरकही उद्योग आहे. तर व्यवसाय करणाऱ्या महिलांना तुम्ही काय संदेश द्याल?
1: हिम्मत हारू नका, प्रयत्न करत रहा. ज्या वेळेला तुम्ही थोडेसे खचता स्वतःला शांत करा. तुम्ही पहिले कुठे होता आता कुठे आला आहात ती गॅप बघा, स्वतःमध्ये चेंजेस बघा. आणि अजून आपल्याला पुढे तसंच खूप काही करायचंय, एक ध्येय गाठायचंय, हा विचार करा आणि पुढे चालत राहा.
0: बरं, नक्कीच. खूप छान पद्धतीने तुम्ही तुमचा कलेबद्दल सांगितलंय, तुमच्या व्यवसायाबद्दल सांगितलं. अशीच व्यवसायाची भरभराट होत राहो, तुमच्या कलेमध्ये अधिकाधिक प्रगती होत राहो ही सदिच्छा. प्रीती जांभोरकर आपण इथे आलात आणि मनमोकळ्या गप्पा मारल्यात. नागपूर आकाशवाणीच्या वतीने आभार, धन्यवाद, नमस्कार.
1: आपला पण खूप खूप धन्यवाद.
0: प्रीती, गाणं ऐकायला आवडतं का तुम्हाला?
1: हो हो, नक्की. गाणं
0: तर तुमच्या आवडीचं एखादं गीत मुलाखतीच्या शेवटी आपण ऐकूया.
1: अधीर मन झाले, अधीर मन झाले हे श्रेया घोषालचं आहे.

प्रीती जांभोरकर या मैत्रिणीची राखी पाटील यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. मैत्रिणींनो, ही मालिका होती तिची उद्योग भरारी. आणि आता आणखी एक मालिका ऐकूया, नाव आहे कला विश्व. आणि या मालेत आज आपण ऐकणार आहोत शास्त्रीय गायिका डॉक्टर संगीता नायक यांची मुलाखत.

0: गीतांबद्दल, त्या गायकीबद्दल आम्हाला माहिती जाणून घ्यायला मिळेल आणि तुमचा गोड आवाजही ऐकायला मिळणार आहे.
1: बिलकुल.
0: तर मुलाखतीला सुरुवात करूया. जवळपास 40 वर्ष झाले तुमच्या या संगीताच्या प्रवासाला आणि अनेक विद्यार्थ्यांना तुम्ही यात घडवलेलं आहे. अनेक पुरस्कारही तुम्हाला मिळालेले आहेत. नुकताच म्हणजे 2025 साली तुम्हाला आदर्श गुरु हा एक पुरस्कार मिळालेला आहे. तर या पुरस्काराविषयी आम्हाला जाणून घ्यायचंय.
1: आदर्श गुरु पुरस्काराचं असं असतं की गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या ज्या परीक्षा असतात, ज्या विशारद, त्याच्या पुढची अजून एक असते की ती अलंकाराची परीक्षा, अलंकार संगीत अलंकार म्हणतात त्याला, आणि त्याच्यातून जी बेस्ट विद्यार्थिनी असते, जिला खूप जास्त चांगले स्कोरिंगचे मार्क्स मिळतात, अशा विद्यार्थिनीला सुद्धा तो पुरस्कार मिळतो आणि तिच्या गुरुला सुद्धा मिळतो. म्हणजे त्या गुरुनी तिला तयार केलं म्हणून तो गुरुचा पण मान असतो, म्हणून तो गुरुला पण मिळतो.
0: बरं.
1: आणि म्हणून तो आदर्श गुरु, कारण आजच्या काळात इतकं डीपली शिकवणारे किंवा अगदी पूर्णतः कोर्स कंप्लीट करून त्या विद्यार्थिनीला किंवा विद्यार्थ्याला एक योग्य मार्गदर्शन करण्यासाठी एक खूप वेगळं लगन लागते, सातत्य लागतं आणि ते सतत घडवायचं असतं. याच्यात गुरु शिष्याचं नातं सुद्धा जडत राहतं आणि मग तो विश्वास कायम होऊन जातो विद्यार्थी आणि गुरुमध्ये, आणि तो हेच एक तो विश्वासाचा एक खूप सुंदर हा परिणाम आहे ज्याच्यातून हा गुरु शिष्याचा आदर्श पुरस्कार मिळतो.
0: बरोबर. तर जेव्हा हा पुरस्कार तुम्हाला मिळाला, तुम्ही तुमच्या विद्यार्थिनीचं तर कौतुक केलंच, कारण तुम्ही जेवढं तिला शिकवलं त्याचं तिने चीज केलं. तर तो अनुभव, तो क्षण कसा होता तुमच्यासाठी?
1: तो क्षण म्हणजे तिलाही मनात नव्हतं आणि माझ्याही याच्यात नव्हतं. एक अलंकारची तिने परीक्षा दिली, डिसेंबरला ती दरवेळा होते अलंकारची परीक्षा.
0: बरं.
1: त्याच्यानंतर मला ऑगस्टला अचानक एक फोन आला की मॅम तुम्हाला एक पुरस्कार मिळतोय. मी अगदी चक्रावून गेले. म्हटलं थांबा थांबा जरा आणि व्यवस्थित सांगा कशाबद्दल. असा असा आदर्श गुरु पुरस्कार अलंकारला एक विद्यार्थिनी तुमची, तुम्ही तयार केलेली ती टॉपर आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला अगदी मानाचा पुरस्कार मिळतो आहे. तर तो मला तो क्षण अतिशय आनंदाचा होता आणि मला माझ्या कानावर विश्वास नव्हता की असं काही झालेलं आहे म्हणून.
0: म्हणजे अजूनही तसाच तो क्षण आठवत असेल तुम्हाला.
1: आणि मला तिच्याबद्दल फार कौतुक वाटलं त्यावेळेला.
0: तर जाणून घ्यायची इच्छा आहे की ही संगीताची आवड तुम्हाला लहानपणापासून होती?
1: माझ्या मैत्रिणी आजूबाजूच्या खेळणाऱ्या त्या क्लासला जायच्या संगीताच्या, म्हणून आईनी मला त्यांच्याबरोबर पाठवलं, चला बाबा कुठेतरी एक ही एंगेज राहील म्हणून. आणि मग त्याच्याबरोबर आम्ही मोठं झालो. ठीक आहे, शाळेत आणि ह्याच्यात सुद्धा, मग कॉलेजमध्ये गेल्यानंतर सुद्धा तो क्लास माझा सुरू होता, पण तोपर्यंत माझं सगळं लक्ष खेळण्याकडे होतं आणि इतर गोष्टींकडे करण्यात होतं. एनसीसी होतं माझं, खेळणं गेम होता माझा, मी बास्केटबॉल खेळायचे आणि एनसीसीमध्ये स्वतःला झोकून दिलं होतं पूर्ण. एअरविंग माझं एक हे होतं, त्यावेळेला आम्ही पॅराग्लायडिंग पॅराट्रुपिंग वगैरे केलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी करताना संगीताकडे ऑफकोर्स माझं लक्ष नव्हतं आणि तो माझा कदाचित आधी जॉनर नव्हता. ठीक आहे. आणि नंतर मग आता हळूहळू जेव्हा कॉलेज लाईफ तुमचं संपत जातं आणि तुम्ही जेव्हा कुठेतरी मागे वळून बघता की अरे आता तुमच्याजवळ काय अभ्यासाला किंवा काय करायचं, तर मला हा एक विषय सापडला की जो मला लहानपणापासून बरोबर घेऊन चालला आहे आणि त्याच्यात मला अभ्यास न करता चांगले मार्क्स मिळत होते. शेवटी मग ठरवलं तेच की आपण त्याच्याबरोबर पुढे जाऊया.
0: बरं.
1: आणि असा तो संगीताशी माझा नातं जोडलं.
0: अनेक संगीताचे प्रकार आहेत ना, शास्त्रीय संगीत निवडावं हा विचार कसा मनात आला?
1: बघा, संगीताच्या अनेक शाखा आहेत, पण सगळ्यात पहिलं आपलं गाणं म्हणजे आपलं भारतीय संगीत, मी म्हणते भारतीय, हिंदुस्थानी भारतीय संगीत, क्लासिकल संगीत, त्याच्यातूनच सगळ्या ह्या संगीताच्या धारा उत्पन्न झाल्यात. क्लासिकल तर आहेच, उपशास्त्रीय आहे, लोकसंगीत, फिल्मी संगीत, भावगीत, गझल, ह्या सगळ्या सांगीतिक धारा शास्त्रीय संगीतातून उत्पन्न झाला आहे. आणि आता ह्याच्यात असं असतं की तुम्हाला कुठल्या मार्गावर जायचं आहे हे तुमचं सिलेक्शन असतं. आता ह्याच्यात असं असतं की क्लासिकल शिकण्यासाठी एक वेगळी लगन लागते, एक खूप मनन चिंतन, चिंतनशील विचारात्मक तुमचं मन पाहिजे असतं, एक लगाव पाहिजे असतो, कुठेतरी जमिनीशी चिपकून जाऊन तुम्हाला सतत सतत लक्षपूर्वक त्याच्याकडे ते मोठं करायचं असतं तुमच्याबरोबर. घाईनी शिकण्याचा हा विषयच नाही आहे.
0: बरं.
1: मला असं म्हणायचं की जो कोणी विद्यार्थी किंवा गायक त्याच्याकडे वळतो, ह्याच्या मागचं हेच एक कारण की त्याच्या मागे त्याच्या मनात किंवा त्याच्या आतले हे गुण त्याला त्याकडे ओढवतात.
0: बरं.
1: ते गुण म्हणजे चिंतन, मनन,
0: चिकाटी,
1: जिद्द, ह्या सगळ्या गुणांमुळे तुम्ही त्या शास्त्रीय संगीताकडे वळता. कारण शास्त्रीय संगीत एवढा सहज आणि सोपी उपाय नाही आहे संगीत शिकण्याचा. तो तुम्हाला गुरु शिष्या समोर बसूनच शिकावा लागतो आणि सतत सतत तो शिकावा लागतो.
0: आणि नक्कीच कठीण असेल हा राग.
1: नक्कीच नक्कीच कठीण आहे, नक्कीच कठीण आहे,
0: पण त्याच्यातही तुम्ही अव्वलच आहात.

0: आलेले आहात, म्हणजे क्लासला जाण्यापासूनचा हा प्रवास सुरू झाला. त्यामध्ये खेळामध्ये रुची होती म्हणून अर्ध लक्ष खेळाकडे होतं, सोबत संगीताचाही प्रवास सुरू होता. पण शेवटी ठरवलं की नाही आता करिअरही याच दिशेने करायचं हेही तुम्ही ठरवलं होतं. आणि संगीत शिक्षिका म्हणून तुम्ही नोकरीही सुरू केली होती.
1: बिलकुल,
0: तर त्याबद्दल जाणून घ्यायचं.
1: बीए मी एलईडी कॉलेजमधनं संगीत घेऊनच केलं आणि इकडे माझ्या गांधर्व महाविद्यालयाच्या पण मी परीक्षा देत होती. त्यावेळेला माझं विशारद होऊन गेलं होतं आणि आता पुढे एमए करायचं म्हणून मॉरिस कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली. एमएचा छान तो प्रवास छान झाला, तिथे मी मेरिट सेकंड मेरिट होती. आणि ह्याच दरम्यान मी विशारदच्या पुढची एक परीक्षा असते अलंकार, संगीत अलंकार म्हणतात त्याला, ती पण परीक्षा मी दिली आणि त्याच्यात सुद्धा छान आम्ही पास झाले. आणि एमए आणि अलंकार ह्या प्रवासात ना तुम्हाला अनेक गोष्टी कळून जातात. त्याच्यातल्या दोन तीन महत्वाच्या ह्या की तुम्ही पूर्णतः संगीताशी जुळलेले असतं. ह्यावेळेला तुम्ही एक गायकी तिथे तुम्हाला समजू लागलेली असते, राग गायन म्हणजे काय हे समजू लागलं असतं. ह्या आधी तुम्ही फक्त राग आणि सरगम लक्षणगीत हे फक्त पाठ करत असता
0: बरं,
1: हा, पण नंतर हे स्वतःहून डेव्हलप कसं करायचं, राग म्हणायचा कसा, राग म्हणजे काय, रागांच्या स्वरांच्या क्रमबद्ध स्वर कसे असतात, त्यांना गायचं कसं, त्याच्यातून आलापी कशी निर्माण करायची, या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढच्या परीक्षेतून किंवा पुढच्या प्रवासातच समजतात, त्या उकलल्या जातात.
0: हो,
1: त्या अशा होत नाही, म्हणजे त्या स्टेप बाय स्टेप तुम्हाला पुढे जात जातच ते समजतं.
0: बरोबर, म्हणजे स्वतः शिकतही होत्या आणि नोकरी पण तुमची सुरू होती आणि विद्यार्थ्यांना घडवणं सुद्धा सुरू होतं. आता थोडं रियाजाबद्दल बोलूया ना संगीतातही. आता रियाज म्हणजे भरपूर प्रॅक्टिस, अनेक तासांची प्रॅक्टिस आणि एका जागी बसून असतं. कसं ते तुम्ही स्वतःला सांभाळलं, कारण बाकी पण कामं असतात.
1: हे असं असतं की शेवटी ना तो तुम्हाला वेडावून लावतो तो स्वर. तो त्याच्यात तुम्ही गुंतून जाणं हा एक महत्वाचा भाग असतो. तुम्ही जोपर्यंत गुंतणार नाही त्या स्वरात किंवा त्या, म्हणजे साहासाठीच मी म्हणते, साज घडवणं हा इतका महत्वाचा असतो. षड्ज म्हणतात त्याला, सा म्हणणे हा एक खूप महत्वाचा पायरी आहे आमच्या गाण्याची. आणि जर ती तुम्ही घडवली नाही, वर्षानुवर्ष घडवावी लागते ती, ती तुम्ही घडवलेली नाही की ते सगळं तुम्हाला असं वरच गाणं राहतं. तर ह्या सा घडवण्यातच किंवा स्वर घडवण्यात तुम्ही हळूहळू त्या स्वराकडे चिपकू लागता आणि ती मनन आणि चिंतनशील विचारात्मक तुमची मनाची मांडणी तिथे होऊ लागते, ते घडू लागतं असं.
0: आणि किती अभ्यासही करावा लागला.
1: खूप अभ्यास, 8-8 तास. मला आठवतं मी 8-8 तास रियाज केलेला आहे, सकाळी उठून, दुपारी, रात्री, जेव्हा केव्हा वेळ मिळतोय तेव्हा पुन्हा गुरुजींकडे जाऊन शिकायचं, पुन्हा घरी यायचं, जे शिकलेलं आहे ते पुन्हा रिकॉल करायचं आणि पुन्हा ते म्हणायचं, बंदिशी म्हणायच्या, काय नाही, तानांचा रियाज, अनेक गोष्टी. वाचन नुसतंच गाणं म्हणून चालत नाही,
0: बरोबर
1: वाचन सुद्धा खूप आहे. कारण आमचा हा विषय म्हणजे शास्त्रीय संगीत हा साम संगीतातून निघालेली ही एक शाखा आहे. शास्त्रीय संगीत म्हणजे त्याला एक खूप गहनता आहे, खूप गहरेपणा आहे आणि त्याच्यात ओरिजिनॅलिटी, आपण जे म्हणतो की ओरिजिनल, त्याच्यात काहीच भेसळ नाही आहे.
0: बरोबर,
1: आणि ते आपल्याला समजत वाचत वाचत ऐकत शिकावं लागतं.
0: बरोबर, आम्ही शास्त्रीय संगीत ऐकतो पण ती गाणी आम्ही तल्लीन होऊन जातो, पण त्यामागची मेहनत किती असते हे आता समजतंय की किती रियाज त्या गायकाचा असेल त्यामागे. आणि अशा रीतीने हा तुमचा प्रवास छान पद्धतीने सुरू झाला. तुमचे गुरु कोण होते, कसं तुम्ही त्यांच्याकडनं ही विद्या आत्मसात केली?
1: बुटी संगीत महाविद्यालय हे एक महाविद्यालय संगीताचं आपल्या नागपुरातलं खूप जानमानं असं संगीत विद्यालय होतं. तिथे पंडित प्रभाकर देशकर हे माझे गुरु होते. त्यांनी ते खूप अनेक वर्षपर्यंत त्यांच्या अथक प्रयत्नातून ते सांभाळलं होतं. त्या कार्यकारणीत हळूहळू जेव्हा आम्ही मोठं झालो, सरांना बघून आम्ही मोठं झालो, ते कसं काम करतात, ते कसं शिकवतात, ते कसं गातात, इतर सगळ्यांशी बोलणं किंवा अजून काय वाचायचं हे त्यांनीच आम्हाला सांगितलेलं आहे. आणि त्यांच्याच कारकिर्दीत संगीताचा अभ्यास मिळाला. त्यांच्याबरोबर मी जेव्हा शिकले तेव्हा त्यांच्या शिकवण्यातून मला समजलं की शिकवायचं कसं.
0: बरं,
1: धडे त्यांच्याकडनं घेत होती पण शिकवायचं कसं हा मला एक खूप चांगला गुण त्यांच्याकडनं मिळाला. आणि शेवटी मला असं वाटलं की नाही, मला ह्याच्यातच पुढे काहीतरी करायचंय, मला शिकवण्याचा गुण मला वाढवायचा आहे. ज्याच्यात म्हणजे माझे गुरु इतकं आम्हा सगळ्यांना सांगतात एवढं वाटतात आहे आपणही ते द्यावं.
0: हो,
1: तर ह्याच्यातून माझी ती इच्छा खूप प्रगट होत गेली आणि ते मी शिक्षक म्हणून संगीताचा ह्या मला फार आनंद होतो की आज मी अनेक विद्यार्थ्यांना शिकवते आहे आणि त्याच्यातून काहीतरी त्यांना मिळतं आहे.

0: कारण तेही त्यातून आपलं नाव कमवत आहेत. आज शास्त्रीय गायक म्हणून तेही उदयास येत आहेत. आणि ही जी आपली प्राचीन परंपरा आहे गायनाची, किंवा हे जे विविध प्रकार आहेत गायनाचे, ते पुढे आणायचे आहेत. आणि आपल्यासारखे आदर्श गुरु असल्यानंतर मग काही प्रश्नच नाही, विद्यार्थी त्याचा तर फायदा घेणारच. बरं, आता तुम्ही मगाशी बोललात की अभ्यास तर खूप लागतो, वाचन लागतो, रियाज लागतो. जेव्हा आपण असं गाता, वाद्यवृंदांची ही साथ खूप असते त्यामध्ये, तेही खूप महत्वाचे असतात, तर त्याचाही अभ्यास तुम्हाला करावा लागत असेल, जाणून घ्यावं लागत असेल त्या वाद्यांबद्दल.
1: हो, आता हे करत करत ना, म्हणजे संगीत शिकत शिकत तुम्हाला ह्याची आपोआपच जाण यायला लागते. तबला संगत काय असायला पाहिजे, कशी असायला पाहिजे, तबल्यावर काय वाजत असतं, आता जे मी गाणार असते त्या बंदिश मी गाणार आहे त्या बंदिशीचा ताल तयार असतो, ठरलेला असतो, तो ताल तो त्या तबल्यावर वाजतो. आता तो आणि माझं गायन हे सगळं असं छान असं बॅलन्सनी आणि छान संतुलित चालू असतं. आता जे मी गात असते तर हार्मोनियम वाले पण त्याच्याबरोबर माझ्या गायकीतून जे सूर निघतात आहे ते वाजवतात. म्हणजे फक्त मीच नाही तर अशा वेळेला ते सात संगतकार पण तेवढे श्रेष्ठ आहेत माझ्या एवढे की त्या मी माझ्या केवळ आकारातून गायलेल्या स्वराला ते पकडून धरतात. माझ्या एका बंदिशीला ऐकून किंवा एक थोडीशी मुखडा ऐकून तब्बलजी तिथे समेची थाप देतो. तर ह्या सगळ्या म्हणजे शिकावं लागत नाही, हे
0: आपोआप येऊन जातं,
1: घडायला लागतं, घडून जातं.
0: बरं, खूप छान पद्धतीने तुम्ही शास्त्रीय संगीताबद्दलही थोडी माहिती दिली आणि तुमचा प्रवास कसा घडत गेला त्याबद्दल सांगितलं. आता तुमचा गोड आवाज आम्हाला ऐकायचा आहे, तर एखादी बंदिश आमच्या मैत्रिणींसमोर सादर करा ना.
1: राखी, एक मी बंदिश इथे सादर करणार आहे जी मीच बसवलेली आहे. मारू बिहाग रागातली आहे. मारू बिहाग नावाचा एक राग ज्याच्यात तीव्र मध्यम आणि बाकीचे सगळे स्वर शुद्ध आहे. बिहाग अंगानी गायला जाणारा हा राग आहे. बंदिशीचे बोल आहेत, बैरन भई सांझ रसिया.

0: खूप छान संगीत आता अगदी ऐकतच राहावं असं वाटलं. प्रत्येकाचं स्वप्न असतं की मला या गायकासारखं बनायचं आहे किंवा आवडता गायक असतो प्रत्येकाचा, तर या शास्त्रीय संगीत क्षेत्रामधील आपले आवडते गायक कोण आहेत?
1: जर आपण चॉईस करू म्हटलं तर असं फार कमी असतं. सगळेच इतके पठडीचे गायक होऊन गेलेले आहेत आपल्याकडे की पंडित भीमसेन जोशी, किशोरीता यमुनकर, प्रभाताई अत्रे, तरी पण एक मनातला एक गायक किंवा एक असा गुरु गायक असतो जो ज्याचा तुम्ही सतत ऐकत असतात. त्याच्यापैकी माझं अगदी मनापासून मी ज्यांच्यावर खूप प्रेम केलं आणि ज्यांना मी सतत सतत ऐकत होती लहानपणापासून आतापर्यंत, त्या आहे डॉक्टर प्रभाताई अत्रे.
0: बरं, आता तुम्ही म्हणाल्या मी बंदिश सुद्धा रचते, तुम्ही आता बोलल्या की मी रचलेली बंदिश गाऊन दाखवते, तर लिखाणही आवडतं तुम्हाला करायला?
1: आता असं असतं की शास्त्रीय संगीताचं पर्टिक्युलरली एक ब्रजभाषा आणि बोली हिंदी भाषा या भाषांमध्ये साधारण बंदिशींच्या शब्द असतात, बंदिशीच्या कविता असतात. आता ह्या कविता भल्या मोठ्या नसतात की एक कडवं दुसरं कडवं तिसरं कडवं असं नसतं, फक्त चार

0: फारच दोन ओळी स्थायीच्या आणि दोन ओळी अंतराच्या असतात आणि त्याच्यात फार कमी शब्दांमध्ये आणि पूर्ण अर्थपूर्ण असं ते काव्य असतं की जसे बैरन भई सांज रसिया बैरन भय दीन और रतिया एरी सखिया हे सगळं की माझं सगळं बैरन झालेलं आहे त्या पियाच्या जो पिया नाही आहे माझ्याजवळ म्हणून
1: तर
0: हे इतकं थोडक्यात असतं की त्याच्यातून तुमचे बंदिशींना बंदिशीतल्या शब्दांना जेवढं महत्व नसतं तेवढं तुमच्या गायकीमध्ये तुम्ही त्यांना किती ओलं करता किती त्या स्वरानुसार त्या बैरनला तुम्ही कसं घुमवता कसं त्याला ओलं करून तो ती भावना व्यक्त होते आहे त्याच्यात जास्त लक्ष द्यावं लागतं.
1: बरं, आणि हाच रियाज इथे कामी येतो.
0: हाच रियाज इथे कामी येतो.
1: गुरु शिष्याचं नात्याबद्दल आपण बोलूया. तुम्ही अनेक शिष्यांना घडवलेलं आहेत. नुकतंच आदर्श गुरु पुरस्काराबद्दल तुम्ही छान पद्धतीने सांगितलं. आता आजची पिढी या संगीत क्षेत्राकडे यायला बघते का?
0: आहे, म्हणजे असं मी म्हणणार नाही की नाही म्हणून, पण अगदी मोजके असे. कारण आजकालच्या पिढीला मला असं म्हणायचं की त्यांना खूप लवकर हे पाहिजे,
1: शिकून पुढे जायचं असतं, प्रसिद्धी हवी असते
0: लवकरच लवकर. आणि हा लवकरचा विषयच नाही आहे, तुम्हाला तुमच्याबरोबर त्याला मोठं करायचं असतं. पण आजकाल विद्यार्थ्यांना हे सगळं करायचं नाही आहे. आजकाल हे सगळे गाणे किंवा हे गायन किंवा शास्त्रीय संगीताच्या अनेक क्लिप्स युट्यूबवर ह्याच्यावर त्याच्यावर सोशल मीडियावर अनेक लोक हे करतात आणि त्यांना एका क्लिकमध्ये मारू बिहाग मिळतो, एका क्लिकमध्ये यमन कसा गायचा मिळतं, त्याची माहिती मिळून जाते. पण ह्या माहितीतून किंवा तो कसा गायचा ह्याच्यातून तो यमन राग पुटअप करू शकत नाही तो विद्यार्थी. त्याला हे गुरु ते शिष्य च्या दरम्यान घेण्याची शिक्षा फार जरुरी असते.
1: बरोबर. आणि जेव्हा तुमच्याकडे हे विद्यार्थी येतात तर कसं तुमचं नातं असतं, कशा पद्धतीने त्यांना त्या सुरांशी ओळख करून देतात?
0: आत्ताच रिसेंटली माझ्याकडे दोन नवीन मुलं आलेत, काहीच नाहीये त्यांच्याजवळ, झिरो. म्हटलं अगदी छान आहे. स्वतःला असं सांगत होते मला की मॅडम आम्हाला काहीच येत नाही. म्हटलं मला तुम्हाला येत नाही ना तेच मला हवं आहे.
1: बरं,
0: म्हणजे कोरी पाटीवर तुम्ही लवकर लिहू शकता. आता त्यांना एवढं आवडतं आहे की दोनच महिने झाले त्यांना, पण त्या सारेगममध्ये काय ठेवलेलं आहे हे तुम्हाला आधी खोजायचं आहे.
1: बरोबर
0: आहे ना. आणि दुसरा महत्वाचा भाग आहे की नुसतंच ते नाही करायचं, ते ह्याच्यात काय काय अप्लाय करता येतं, अलंकार काय आहे, ताना कशा तयार होतात, आलाप कसे तयार होतात, सात स्वर म्हणजे काय, कुठले सात स्वर आहेत, याच्या व्यतिरिक्त आपल्याजवळ अजून काही स्वर आहेत का, त्यांना आपण काय म्हणतो, मग आहेत, मग तीव्र आहेत, कोमल आहेत, मग कोमल स्वर कुठले, तीव्र स्वर कुठले, असे कोमल तीव्र शुद्ध मिळून आपल्याजवळ किती स्वर आहेत, हे 12 स्वरांचं सगळं हे विश्व आहे संगीताचं. आणि ह्याच्यात अनेक राग वेगवेगळ्या कॉम्बिनेशननी तयार झालेले आहेत. सारेगम पधनिसाचा वेगळा अजून दुसरा स्वरच नाही आहे.
1: बरं,
0: ठीक आहे. रेगधनी कोमल होतात आणि म तीव्र होतो, असे मिळून 12 स्वर आपल्याजवळ आहेत. आणि ह्या कोमल तीव्र शुद्ध स्वरांमध्ये सगळं संगीताचं विश्व सामावलेलं आहे.
1: हो, आणि त्या विश्वातून इतकं सुंदर सुमधुर गाणी आपल्याला ऐकायला मिळतात.
0: त्यांना ते सांगावं लागतं तेव्हा त्यांना ते क्लिक होतं की हा आपल्याला काय काय कुठे कुठे घडवायचं आहे, तीव्र मध्यम कसा घ्यायचा आहे. त्यांच्या स्टेप्स असतात, सा नंतर रे, रे नंतर ग, ग नंतर म, असे का ठेवलेले आहेत, त्यांचा आवाज कसा आहे, त्यांचा ध्वनी कसा आहे, त्यांचा वजन काय आहे, हे गळ्यावर तुम्ही जोपर्यंत झेलणार नाही, पेलणार नाही, त्याचं सुखद आनंद घेणार नाही, तुम्हाला त्या समजेल कसा तो कसा गायचा तो.
1: बरोबर.
0: एक एक स्वरावर तुम्हाला मेहनत घ्यावी लागते.
1: आणि खरंच पेशन्सचं काम आहे, म्हणजे गुरुचं पण आणि विद्यार्थ्याला शिकण्यासाठी सुद्धा. आणि तेव्हाच तो उत्तम गायक बनू शकेल ना, जेव्हा हे सगळं आत्मसात करेल.
0: बिलकुल.
1: बरं, आता तुमच्या स्टेज परफॉर्मन्सकडे वळूया ना आपण. अनेक तुम्ही स्टेज परफॉर्मन्स केलेली आहेत, तर असा आठवणीतला एखादा असा तो परफॉर्मन्स आठवतोय का? भरपूर श्रोते वर्ग समोर होता आणि तुम्हाला दाद दिली त्यांनी आणि छान वाटलं तुम्हाला, तर असा एखादा प्रसंग?
0: हो, जेव्हा जेव्हा मी या मैफिली केलेल्या आहेत तेव्हा छोट्या छोट्या हॉलमधनच झालेल्या आहेत. आम्ही असं बसलेलो आहे, असा छोटासा स्टेज आहे, समोर खूप मंडळी बसले, घरगुती त्याला एवढी मजा असते त्या गायकीला आणि त्या गाण्याला की समोर बसलेला तो वा वा वा वा असा डोलत डोलत वा वा म्हणतो, क्या बात आहे म्हणतो. ह्याच्यातच तुम्हाला ती पावती मिळते की त्यांना ते पटतंय. जरुरी नाही की प्रत्येक बसलेला श्रोता हा शास्त्रीय संगीताला समजतच असेल किंवा तो त्याच्याशी निगडीत असेल, पण ज्याला समजत सुद्धा नाही आहे, आपल्याला समजतं समोर आपण गात असताना की हा श्रोता त्याला तेवढं समजत नाही आहे, कुठल्या श्रोत्याला समजत आहे, ठीक आहे, पण त्याच्याकडनं जेव्हा तुम्हाला दाद मिळते तेव्हा आपल्याला खरी पावती मिळते की
1: हा
0: माझं गाणं तिथपर्यंत पोहोचत आहे, त्यांना जरी समजत नाही आहे तरी ते मान हलतात आहे, डोलतात आहे, तर ह्याच्यात तो जो आनंद असतो फारच अगदी वेगळा असतो.
1: तर अजूनही तुमचे स्टेज परफॉर्मन्स सुरू आहेत?
0: आता सध्या मी करत नाही, कारण म्हणजे मी माझा मार्गच थोडासा वेगळा पत्करलाय की शिकवणं
1: बरं
0: आणि विद्यार्थ्यांना खूप देणं हाच एक मी माझा मार्ग पत्करलेला आहे, त्यामुळे खूप गायकीकडे माझं सध्या लक्ष नाही, म्हणजे गायकीकडे आहे पण गाण्याकडे नाही आहे, मैफिलींकडे नाही आहे.
1: ज्यातनं आनंद मिळतो ते आपण करतो.
0: हा म्हणजे बंदिशी बनवणे, अभ्यास करणे पुष्कळ आहे, काही खूप काही काही लिखाण करून ठेवते मी आणि असं खूप काही गाणी बनवली आहेत अनेक अनेक, खूप काही अभ्यास असतो की जो तुम्हाला ना काहीतरी एक सोडावं लागतं आणि जर अभ्यास करायचा असेल तर मग त्या वेळ काढून त्याच्यात तुम्हाला रमावं लागतं.
1: बरोबर. आता या कलेचं म्हणजे जसं आता शास्त्रीय संगीत झालं किंवा संगीताचा कुठलाही प्रकार झाला तर हा प्राचीन वारसा आहे, हे जतन करणं आता आपलं काम आहे, त्या अनुषंगाने तुम्ही असं काही पावलं उचलताय का की याचा प्रचार प्रसार व्हावा या दृष्टीने?
0: शिकवण्यातूनच तर प्रचार प्रसार होतो आहे.
1: हो
0: है ना. आता ह्याच्यात मला अजून एक सांगायचं आहे राखी की आज अगर मी मैफिल करते एका ठिकाणी गायला जाते आहे आणि गाऊन येते आहे, ठीक आहे, मी फक्त श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलेलं आहे तेवढ्या पुरतं, पण माझ्याकडनं त्यांना फक्त ऐकायला मिळालेलं आहे, पण शिकवण्यातून मी काहीतरी कोणाला तरी खूप काहीतरी देते आहे आणि त्याच्यातून ते पुन्हा मोठं होत आहे, ते पुन्हा मोठं होत आहे, तर ह्याच्यात जो आनंद आहे तो म्हणजे हाच आहे की काहीतरी देणं, तुम्ही जे घेतलेलं आहे ते देणं, त्याच्याशिवाय हे पुढे चालणारच नाही.
1: बरोबर.
0: जर शिक्षक शिकवणं बंद करतील तर हे गाणं कुठे राहील, हे स्टॉप होईल आहे. आणि शास्त्रीय संगीत पुस्तकातून शिकताच येत नाही,
1: त्यासाठी गुरुच लागतात,
0: त्याच्यासाठी गुरुच लागतो आणि हे देणंच म्हणजे काहीतरी करणं आहे संगीताबद्दल.
1: खरंच खूप छान, खूप छान. तर छान पद्धतीने तुम्ही हा प्रवास आपला सांगितलेला आहे, तर जाता जाता दोन वाक्यात काय सांगाल की या क्षेत्रात मुला मुलींना यायचंय तर कुठले गुण त्याच्यामध्ये हवेत किंवा शिकण्यासाठी काय मुद्दे म्हणा किंवा विचारांनी त्या क्षेत्रात यायला हवं?
0: आता काल मला एका 14 वर्षाच्या मुलीचा फोन आला, मॅम मला तुमच्याकडे शिकायचंय आणि इंग्लिश मध्ये वगैरे बोलत होती, म्हटलं तुझं नाव काय हे ते सांग मला आणि थांब म्हटलं थोडंसं आपण मराठीत बोलूया का, है ना, तुला मराठी येतं? हो. म्हटलं आता बघ तुला इच्छा जरूर आहे शिकण्याची पण ह्याच्यासाठी तुला काय काय करावं लागणार हे तुला माहिती आहे का? आधी तुझी तयारी आहे का त्याची? नुसतं शिकायचंय मनात आलं म्हणून तू लगेच क्लास लावला आणि लगेच 2 वर्षांनी सोडून दिला, ह्यालाच काहीच अर्थ नसतो. म्हटलं तू आज 14 वर्षाची आहे, 8वी 9वी 10वीत तुझं ते गाणं सुटणार आहे, सुटण्यासाठी तू करणार आहेस का हे सांग मला आधी. तर मला मी तर इथून शिकवते मुलांना, माझ्याकडे येण्याआधी इथून त्यांचा पाठ सुरू होतो, यायचं असेल तर पूर्ण हिमतीने या, ठीक आहे, आणि ह्याला तुमच्याबरोबर मोठं होऊ द्या, हा अभ्यास म्हणून तुम्ही सध्या त्याचं लोड नाही घ्यायचं, तुम्ही फक्त रोज जेव्हा जेव्हा तुमचा क्लास आहे त्या क्लासला या, क्लासला जे शिकवलंय ते रियाजात करा, पुन्हा क्लासला या ते रियाजात करा, क्लासला या रियाज, एवढंच आधी केलं तरी तुम्हाला क्लास म्हणजे 10वी आणि 8वी आणि 9वी आहे म्हणून क्लास सोडण्याची गरजच नसते, ते चालू ठेवायचं असतं.
1: बरोबर.
0: इथे तुम्ही छोटेच आहात आणि तुम्हाला त्यानुसारच वागावं लागेल आणि तसं नाही केलात तर ती वो संगीत खफा हो जाएगा आपसे.
1: तर मुलांना पटतही असेल ते?
0: अगदी पटतं.
1: तर हे आधीपासूनच जर असं स्पष्टपणे सांगितलं तर नक्कीच त्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. भरपूर आपण गप्पा मारलेल्या आहेत, आता मुलाखत इथे संपवायची वेळ आलेली आहे. संगीतातही जाता जाता तुमच्या आवडीची एखादी बंदिश आमच्या मैत्रिणींना ऐकवा.
0: याआधी मी मारुबिहागची बंदिश सांगितली होती, गाऊन दाखवली, आता अजून एक बंदिश आहे ती बिंपलासी रागाची आहे, ती पण मीच तयार केलेली आहे, शब्द माझे आहे आणि त्याचं रचना पण मीच केलेली आहे.

0: खूप छान संगीताताई, खूप छान. आणि आज इतक्या वर्षाचा हा प्रवास तुमचा घडलेला छान पद्धतीने उलगडून दाखवलात. तर डॉक्टर संगीता नायक आपण इथे आलात आणि छान गप्पा मारल्यात. नागपूर आकाशवाणीच्या वतीने आपले आभार, धन्यवाद, नमस्कार.
1: नमस्कार राखी, खूप खूप धन्यवाद.
2: डॉक्टर संगीता नायक यांची राखी पाटील यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत कलाविश्व या मालेत. काय मैत्रिणींनो, आवडल्यात ना दोन्ही मुलाखती?

मैत्रिणींनो, कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे, तेव्हा निरोप द्या, पण हो, स्वतःची काळजी घ्या. स्वस्थ रहा, मस्त रहा, आणि पावसाळा आहे तेव्हा वृक्ष लागवड नक्की करा. एक पर्यावरणपूरक वृक्ष लावूया आणि निसर्ग समृद्ध करूया. तर आता निरोप द्या. नमस्कार.

श्रोते हो, वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात. नागपूर केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला, तो आम्ही सहक्षेपित केला. आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.

0: श्रोते हो, सर्वोच्च, उच्च, जिल्हा आणि दुय्यम न्यायालयात दाखल खटल्यांची माहिती, न्यायालयाने दिलेले निकाल, दाव्यांची सद्यस्थिती याची माहिती सर्वसामान्यांना ऑनलाईन देणारी व्यवस्था म्हणजे नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड पोर्टल। या पोर्टलवर जाऊन विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाकडून देण्यात आलेली माहिती अवश्य जाणून घ्या। याविषयी शंका प्रश्न असतील तर hod.ecourts@nic.in वर ईमेलद्वारे पाठवा। NJDG नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीडचा जरूर उपयोग करा।
1: श्रोतो, दुपारचा 1 वाजतोय, ठीक 1 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे दोपहर समाचार, माफ करा, हिंदीतील बातमीपत्र आपण ऐकू शकाल दुपारी ठीक 1 वाजता।

श्रोतेहो, गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात यानंतर ऐकूया वाजवा रे वाजवा या चित्रपटासाठी सुरेश वाडकर आणि अनुराधा पोडवाल यांच्या स्वरातील हे गीत आहे. शांताराम नांदगावकर यांचं संगीतबद्ध केलंय अशोक पत्की यांनी.

या ॲपसहित आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, एक निवेदन ऐका. राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धा. मराठी विज्ञान परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धेसाठी विद्यार्थी गटाकरिता इयत्ता 12वीपर्यंत घरातील रसायनशास्त्र आणि खुल्या गटाकरिता युद्धाचे हवामानावर होणारे परिणाम हे विषय असून अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2026 आहे. स्पर्धेकरिता शब्दमर्यादा 1500 ते 2000 इतकी आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील स्पर्धकांनी आपापले निबंध कार्यवाह मराठी विज्ञान परिषद रत्नागिरी विभाग द्वारा डॉ उमेश सकपाळ रसायनशास्त्र विभाग गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी 415612 यांच्याकडे पाठवावेत. स्पर्धेच्या अधिक माहितीकरता संकेतस्थळे www.mavipa.org. विनाशुल्क असलेल्या या स्पर्धेकरिता आलेल्या निबंधांचे विभागीय आणि राज्यस्तरीय परीक्षण केले जात असून विभागीय स्तरावरील विजेत्यांनाही पारितोषिके दिली जाणार आहेत. निवेदन संपलं. श्रोतेहो, गीतबहार या कार्यक्रमात आता ऐकूया स्वप्नील बांदोडकर आणि आनंदी जोशी यांच्या स्वरातील हे गीत आहे फुलराणी या चित्रपटातील. गुरु ठाकूर यांच्या या गीताला संगीतबद्ध केलंय निलेश मोहरीर यांनी.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया ऋषिकेश रानडे यांच्या स्वरातील मुंबई पुणे मुंबई 3 या चित्रपटातील विश्वजीत जोशी आणि जाई अत्रे यांच्या स्वरातील हे विश्वजीत जोशी आणि जाई अत्रे यांचं हे गीत आहे. अविनाश विश्वजीत यांनी संगीतबद्ध केलेलं.

0: सुरेश वाडकर आणि लता मंगेशकर यांच्या स्वरातील महानंदा या चित्रपटातील हे गीत होतं. शांता शेळके यांचं संगीतबद्ध केलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. श्रोते हो, या गीताबरोबरच गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथेच संपवित आहोत. आपण ऐकत आहात प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचा 1:30 ठीक 1:30 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 1:40 जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र. सुरुवातीला राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. अमित आबडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या संरक्षण सहकार्याविषयीचं निवेदन जारी. चालू आर्थिक वर्षासाठी भारताचा स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर 7% राहण्याचा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज. अमेरिकेकडून इराणवर पुन्हा हवाई हल्ले. प्रत्युत्तरादाखल बहरीन कुवेत कतारवर क्षेपणास्त्र हल्ले केल्याचा इराणचा दावा. अमेरिका

0: ऑस्ट्रेलियात मेलबर्न इथं दोन्ही नेत्यांची आज बैठक झाली, त्यानंतर हे निवेदन देण्यात आलं. भारत आणि ऑस्ट्रेलिया या देशांमधल्या सामायिक घटकांवर प्रधानमंत्री म्हणाले,
1: भारत और ऑस्ट्रेलिया दो वाइब्रेंट डेमोक्रेसीज हैं, दो मल्टीकल्चरल सोसाइटीज हैं और दो महत्वपूर्ण ओशन पावर्स हैं. हमारी ये समानताएं और हमारा कॉमन वर्ल्ड व्यू हमें गहरे आपसी विश्वास के साथ निरंतर आगे बढ़ने की प्रेरणा देते हैं. आज तीसरी एनुअल समिट से हमारे सहयोग में कई नए आयाम जुड़े हैं.
0: दोन्ही देशांमध्ये 2022 साली झालेला आर्थिक आणि व्यापारी सहकार्य करार विक्रमी वेळेत लागू झाल्यानंतर भारतातून ऑस्ट्रेलियाला होणारी निर्यात दुप्पट झाल्याचं यावेळी मोदी यांनी सांगितलं. हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता, स्थैर्य आणि प्रगती साध्य करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये सहकार्य आवश्यक आहे असं प्रधानमंत्री मोदी यांनी म्हटलं आहे. ते बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलत होते. भारत ऑस्ट्रेलिया सागरी सुरक्षा सहकार्य कृती आराखड्याद्वारे दोन्ही देशांमध्ये सागरी सहकार्य वाढवण्याचा निर्णय झाल्याचं या निवेदनातून जाहीर करण्यात आलं. भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी आणि स्वच्छ ऊर्जा उद्दिष्ट पूर्ततेसाठी ऑस्ट्रेलियातून भारताला दीर्घकालीन युरेनियम पुरवठा करण्याचा महत्वाचा करारही यावेळी अंतिम करण्यात आला आहे. तसंच दोन्ही देशांमधल्या उद्योजकांना जोडणारी संरक्षण उद्योग उपक्रम मार्गिका निर्माण करण्याची घोषणा या निवेदनात करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं चालू आर्थिक वर्षासाठी भारताचा स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर 7% राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था ठरली आहे. नाणेनिधीनं काल जारी केलेल्या अर्धवार्षिक अहवालात वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुकमध्ये ही आकडेवारी दिली आहे. अहवालानुसार भारताची देशांतर्गत बाजारपेठ मजबूत असून सेवा क्षेत्राच्या गतिमान वाढीमुळे भारताला हा विकासदर गाठता आला आहे. भारताचा हा अंदाजित विकासदर जागतिक स्तरावरच्या अंदाजित विकासदराच्या दुपटीहून अधिक आहे. अहवालात जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीचा यावर्षीचा अंदाजित दर 3% दिला आहे. स्थूल राष्ट्रीय उत्पादनात भारताच्या खालोखाल चीनचा क्रमांक असून तिसऱ्या क्रमांकावर अमेरिका आहे. या अहवालानुसार पुढच्या वर्षी भारताच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनात 6.4% वाढ अपेक्षित आहे. ओदिशामध्ये भारताच्या सागरी सीमेबाहेरच्या मत्स्यसंपादनेच्या शाश्वत वापराच्या उपक्रमाचा प्रारंभ आज उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी केला. भुवनेश्वरमधल्या ओदिशा कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठात हा कार्यक्रम झाला. नील अर्थव्यवस्था ही देशाच्या समृद्धीची गुरुकिल्ली असल्याचं त्यांनी या कार्यक्रमात सांगितलं. भारताची सागरी खाद्यपदार्थ निर्यात 73,000 कोटी रुपयांवरून अधिक झाली असून भारतातून 120 देशांना निर्यात केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. युवकांनी आधुनिक तंत्रज्ञान आधारित मत्स्य व्यवसाय आणि सागरी क्षेत्रातल्या व्यवसायांचा स्वीकार करून विकसित भारत घडविण्यात योगदान द्यावं असं आवाहन त्यांनी केलं. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेअंतर्गत ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या तिसऱ्या बैठकीचं उद्घाटन आज केंद्रीय परिवहन सचिव व्ही उमाशंकर यांच्या हस्ते झालं. उद्घाटनानंतर परिवहन कार्यगटाच्या एका सत्राला उमाशंकर यांनी संबोधित केलं. यावेळी पुनर्वापर, गतिशीलता, शहरी पायाभूत सुविधा, शाश्वत विकास या मुख्य मुद्द्यांवर तसंच परिवहन क्षेत्राशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान ब्रिक्स सदस्य देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या मुख्य बैठक येत्या 11 आणि 12 जुलै रोजी होणार आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. 2 दिवस चालणाऱ्या या बैठकीत ब्रिक्स सदस्य देशांचे परिवहन मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार असून परिवहन, पायाभूत सुविधा आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याशी संबंधित विविध महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. राज्यात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 जणांची समिती स्थापन केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. या समितीनं 6 महिन्यात अहवाल द्यावा आणि नागपूर इथं होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात समान नागरी कायदा आणण्याचा प्रयत्न करू असंही त्यांनी सांगितलं. या समितीत मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती RC चव्हाण, न्यायमूर्ती SG मेहर, राज्याचे माजी मुख्य सचिव DK जैन, मुख्य महाधिवक्ता वीरेंद्र सराफ, पद्मश्री आणि राज्यघटनेचे अभ्यासक रमेश पतंगे, शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा रावल यांचाही या समितीत समावेश आहे.

0: छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखान भेटीच्या वेळी त्यांचा अंगरक्षक सय्यद बंडा याचा वार रोखून छत्रपतींचं रक्षण करणारे वीर जिवाजी महाले यांचं स्मारक उभारण्यासाठी पहिल्या टप्प्यात 1 कोटी रुपये मंजूर केल्याची घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी केली. मुंबई उपनगरात खारफुटी असलेल्या ठिकाणी भराव टाकून राहणाऱ्यांचं सर्वेक्षण करू आणि 1 जानेवारी 2011 पर्यंत तिथे राहणाऱ्यांचं पूर्ण पुनर्वसन करू असं आश्वासन मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिकेनं आज सकाळी इराणवर पुन्हा एकदा हवाई हल्ले केले. या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणनं बहरीन, कुवेत, कतारवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केल्याचा दावा केला आहे. या नव्या संघर्षामुळे पर्शियन आखातातील युद्ध थांबण्यासाठी केलेल्या तात्पुरत्या युद्धविराम कराराला मोठा धक्का बसला आहे. होर्मुर समुद्रधुनीत जहाजांवर इराणने हल्ले केल्यानं युद्धविराम संपुष्टात आल्याचे संकेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच दिले होते. त्यानंतर आज पहाटे अमेरिकेनं इराणमधील 90 ठिकाणांवर हवाई हल्ले केले. त्यात लष्करी तळ आणि बंदरांवरील सुविधा केंद्रांचा समावेश आहे. बुशेहरसह अनेक ठिकाणी स्फोट झाल्याचं वृत्त इराणच्या सरकारी माध्यमांनी दिलं आहे. बुशेहर इथं इराणचा अणुऊर्जा प्रकल्प आहे. तसंच चाबहार, कोनार्क बंदर, अब्बास आणि सिरिक या दक्षिणेकडील बंदर शहरातही स्फोट झाल्याचं वृत्त आहे. अमेरिका इराण संघर्ष तीव्र झाल्याने जागतिक बाजारपेठांवर त्याचे पडसाद उमटलेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा युद्धविराम संपुष्टात आल्याचं म्हटलं आहे. या घडामोडीनंतर ब्रेंट क्रूडच्या किमतीत 6% अधिक वाढ होऊन प्रतिबॅरल $78.80 पर्यंत पोहोचले आहेत. तर अमेरिकन कच्च्या तेलाच्या दरातही वाढ होऊन ते प्रतिबॅरल $75 पर्यंत गेले आहेत. तेलाच्या किमती वाढल्यानं महागाई आणि जागतिक अर्थव्यवस्थेबाबतची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे. युरोप, अमेरिका आणि आशियातील बहुतांश शेअर बाजारात घसरण झाली असून विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागांची मोठी विक्री झाली आहे. भारताचा 18 वर्षीय टेनिसपटू अर्णव पापरकर यानं विम्बल्डन कनिष्ठ गटातल्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश करून इतिहास घडवला आहे. गेल्या 36 वर्षात पुरुष एकेरी गटात इथवर पोहोचणारा तो भारताचा पहिला खेळाडू आहे. अर्णवनं उपउपांत्य फेरीत जपानच्या रयो ताबाता याचा फक्त 52 मिनिटांमध्ये 6-2, 6-1 असा पराभव केला. त्याआधी पहिल्या फेरीत त्यानं ब्रिटनच्या जोशुआ क्रेज याला आणि दुसऱ्या फेरीत अमेरिकेच्या किटन हॅन्स यालाही 2 सेटमध्येच हरवलं होतं. या स्पर्धेत अर्णवनं आतापर्यंत एकही सेट गमावलेला नाही. त्याचा पुढचा सामना आज संध्याकाळी 5 वाजता अमेरिकेच्या जॉर्डन ली याच्याबरोबर होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या संरक्षण सहकार्याविषयीचं निवेदन जारी. चालू आर्थिक वर्षासाठी भारताचा स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर 7% राहण्याचा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज. अमेरिकेकडून इराणवर पुन्हा हवाई हल्ले. प्रत्युत्तरादाखल बहरीन, कुवेत आणि कतारवर क्षेपणास्त्र हल्ले केल्याचा इराणचा दावा. अमेरिका इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या दरात 6% वाढ आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या कनिष्ठ गटात भारताच्या अर्णव पापरकर याची उपांत्य फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:40 आणि 20 सेकंद झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र. जळगाव जिल्ह्यात पावसाची हजेरी. बास्केटबॉल खेळाडू देवेश पाटीलची 18 वर्षांखालील भारतीय संघात निवड आणि विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाला सुरुवात. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या जळगाव जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे जळगाव जिल्ह्याचे वार्ताहर राजेश यावलकर.
3: विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार नंदकिशोर भगवान महाजन यांनी एकतर्फी विजय मिळवला आणि पहिल्या पसंतीची 582 मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी उद्धव सेनेचे उमेदवार शरद तायडे यांना 17 मते, तर अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांना 11 आणि जाहीर माघार घेतलेल्या रेश्मा काळे यांना केवळ 1 मत मिळालं. जून महिन्याच्या उत्तरार्धातच मान्सूनने जळगाव जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. संपूर्ण कृषी क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झालं. सुरुवातीला पावसाने ओढ दिली असली तरी अखेरीस झालेल्या समाधानकारक पावसामुळे खरीप हंगामाला चांगली सुरुवात झाली आहे. केळी, कापूस, सोयाबीन, मका आणि इतर पिकांच्या लागवडीला आता मात्र वेग आला आहे. अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या असून शेती कामांना देखील गती मिळाली आहे. पावसामुळे विहिरी, नाले, लहान मोठ्या जलसाठ्यांमध्ये पाण्याची वाढ झाली आहे. कृषी तज्ज्ञांच्या मते पावसाची साथ कायम राहिली तर यंदाचा खरीप जळगाव जिल्ह्यासाठी उत्पादन वाढीसाठी निश्चित ठरू शकतो. विठ्ठल नामाचा जय घोष, मृदुंगाचा गजर आणि आदिशक्तीचा संत मुक्ताबाईचा नाम घोष यावरून वरुणराजाने केलेला जलाभिषेक, चैतन्यमय आणि भक्तिपूर्ण वातावरणात संत मुक्ताईच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. संत मुक्ताई पालखी सोहळ्याचे हे 318 वर्ष आहे. 700 किलोमीटरचा सर्वात जास्त अंतर पार करणारा हा एकमेव दिंडी सोहळा आहे. एकनाथ शिंदे यांनी मंदिराला भेट दिलेल्या नवीन रथातून आईसाहेब संत मुक्ताई पंढरपूरकडे रवाना झाल्यात. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पटेल, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत सखाराम महाराज वाडी संस्थानाला भीषण आग लागून मोठे नुकसान झाले. विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या वरच्या मजल्यावर हबप प्रसाद महाराज यांच्या बैठक परिसरात सुरू झालेल्या या आगीने विकराळ रूप धारण केलं. संपूर्ण रचना लाकडी असल्याने ज्वाळांनी काही मिनिटात परिसराला वेढा घातला. आग लागण्याच्या काही तासांपूर्वीच हबप प्रसाद महाराज यांचं सखाराम महाराजांची दिंडी घेऊन पंढरपूरकडे मात्र रवाना झाले. मात्र दिंडी अर्धवट न सोडता वारकरी परंपरेचे पालन करत दिंडी प्रवास सुरू ठेवला. बास्केटबॉल खेळाडू देवेश स्वप्नील पाटील यांची स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडियातर्फे 18 वर्षाखालील भारतीय बास्केटबॉल संघात निवड झाली आहे. सर्बिया येथे भारतीय संघातर्फे 13 ते 23 जूनच्या दरम्यान आयोजित वर्ल्ड स्कूल बास्केटबॉल चॅम्पियन्समध्ये देवेश सहभागी झाला होता. जळगाव शहरातील भूजल पातळी वाढवणे आणि पाण्याचे पारंपरिक स्रोत जिवंत करण्यासाठी केंद्र सरकारच्या विशेष पथकाने जळगाव शहरातील विविध भागातील विहिरींची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यात 50 लाख रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आला आणि त्यातून जळगाव शहरातील 15 विहिरींची पुनर्जीवन केले जाणार आहे. पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत जळगाव जिल्ह्यात विशेष आरोग्य तपासणी मोहीम राबवण्यात आली. यामुळे जिल्ह्याभरातील 5417 गरोदर मातांची आरोग्य तपासणी करण्यात आली. 507 माता उच्च जोखमीच्या असल्याचे निदर्शनास आले. मागील जून महिन्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वारे आणि गारपिटीच्या तडाख्यामुळे जळगाव जिल्ह्यातील तब्बल 7501 केळी उत्पादक शेतकऱ्यांची कंबरडं मोडलं गेलं. 377.22 हेक्टरवरील केळी भागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. 1 लाख रुपयाची हानी असलेली हे केळी उत्पादक शेतकरी आता पूर्णपणे हतबल झाले आहेत. जळगाव शहरासह जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये वर्षाचा पहिला दिवस प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. ग्रंथदिंडी काढण्यात आला, विद्यार्थ्यांना खाऊ देण्यात आला. पहिल्यांदाच शाळेत पाय ठेवलेल्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर मात्र हसू आणि अश्रू असे दोन्ही संमिश्र भाव दिसत होते. विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम सुरू झाला. त्यानुसार 11 विधानसभा मतदारसंघातील 35,52,199 मतदार पडताळणी केली जात आहे. यासाठी महसूल विभागातील विविध अधिकाऱ्यांचे 12,000 मनुष्यबळ या कामात लागले असून 6 टप्प्यातील ही मोहीम 7 ऑक्टोबर पर्यंत अंतिम मतदार यादीच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी योग साधनेशिवाय दुसरा सुलभ उपाय पर्याय नाही. योग ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. यामुळे त्याचा अंगीकार करत जळगाव जिल्ह्यातील 1000 योगसाधकांनी योग साधना पूर्ण करून अपूर्व असा योग साधला. योग दिनानिमित्त निरामय, सुदृढ आरोग्य, निरोगी राष्ट्राचा संदेश दिला. जळगाव शहरातील कार्यक्रमात खासदार स्मिताती वाघ, आमदार सुरेश भोळे, महापौर दीपमाला काळे, दीपक सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते. आकाशवाणी वार्तापत्रासाठी राजेश यावलकर, जळगाव.
2: याबरोबरच जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
1: वार्तापत्राचा हा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकलात प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर. आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:45 आणि 40 सेकंद झालेले आहेत. ऐकूया भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. श्रोतेहो कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया देशभक्तीपर गीत आकाशवाणी मुंबई गायक वृंदांच्या स्वरात.

आकाशवाणी मुंबई गायक वृंदांच्या स्वरातील यशवंत देव यांचं हे देशभक्तीपर गीत श्रोते हो आपण ऐकलत. कानू घोष यांनी संगीतबद्ध केलं होतं. आपण ऐकत आहात भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात यानंतर ऐकूया आकांक्षा नगरकर यांच्या स्वरातील मुकुंद पुल्लीवार यांचं हे गीत.

0: आकांक्षा नगरकर यांच्या स्वरातील या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आता इथे संपवित आहोत. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:55 झालेले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात सरीवर सरी या मालेत ऐकूया कवी विठ्ठल वाघ यांच्या पाऊस या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध.
2: श्रोते हो, काही कविता या समाजातल्या छोट्या छोट्या मूल्यांचं रूपक प्रकट करत असतात, तर काही कविता ह्या जीवनातल्या गोष्टींबद्दल प्रेरणा देतात. ह्या दोन्हीही गोष्टी एकाच कवितेत आहेत आणि ती कविता पावसावर आहे. ऐकून नवल वाटलं ना? पण हो, समाजातल्या काही महत्वाच्या गोष्टी, जीवनातल्या घटना असं एका पावसाळीत कवितेत आपल्याला पाहायला मिळतं आणि ती कविता आहे प्रसिद्ध कवी विठ्ठल वाघ यांची पाऊस.

0: विठ्ठल वाघ हे मराठी साहित्यातले अतिशय प्रसिद्ध कवी आहेत. मुख्यत्वे विठ्ठल वाघांचं साहित्य हे वराडी या बोलीभाषेवर आधारित आहे. इतकंच नाही तर त्यांचं साहित्य हे साता समुद्रापार देखील पोहोचलेलं आहे. ऐकूयात पाऊस हीच कविता. पाऊस असतो तलम पोताचा, कापुरी कायचा रेशमी हाताचा. पाऊस असतो खरा सहोदर, नभात जाऊन गाठतो सागर. पाऊस असतो जीवाचा भावाचा, सुख दुःखातून डोळ्यात यायचा. पावसाची दृष्टी असते सारखी, पहाड असो वा टेकडी बारकी. पाऊस सांगतो मोठी घ्या भरारी, ओट्याची नदीत नदीची सागरी. पाऊस सोसतो विजांचा सुकाळ, तरी अमृताचे ओठात कल्लोळ. पावसासारखं कुठं नातं गोतं, पावसासारखं कुठं नातं गोतं. काहीच न घेता फक्त राही देतं. पाऊस रिकाम्या हातानं येईना, पाऊस रिकाम्या हातानं येईना. जाताना काहीही घेऊन जाईना. पाऊस असतोच तलम पोताचा, कापुरी कायचा रेशमी हाताचा. पाऊस हा फक्त एक नैसर्गिक घटना म्हणून इथे पाहायला मिळत नाही, तर त्याची विविध रूपे देखील पाहायला मिळतात. म्हणजे कसं? तर तो मित्रासारखा आहे, तो प्रेरणा देणारा आहे. मुळात तो मानवासारखा कुणीतरी आहे जो आपल्याला आपलासा वाटतो. कवितेत ओळ येतेच ना, पाऊस असतो खरा सहोदर. असं म्हणत पावसाला माणसाचं जीवलग भाऊ मानलंय. तो नभात जाऊन सागराला भेटतो, म्हणजेच निसर्गातील सर्व घटकांना जोडणारा एक दुवा ठरतो. पाऊस हा मनातली सगळी वादळ ओळखतो आणि त्याच्या बरसण्यामुळे शांत देखील करतो, आणि म्हणून तो मित्रासारखा भासतो असाही आपल्याला अर्थ घेता येईल. सुख दुःखातून डोळ्यात यायचा, या ओळीतून पावसाची तुलना ही मानवाच्या अश्रूंशी केलेली आहे. आनंद असो किंवा दुःख, डोळ्यात येणारं पाणी आणि पाऊस या दोघांमधलं एक भावनिक नातं आपल्याला सुंदरपणे मांडलेलं पाहायला मिळतं. ओट्याची नदीत नदीची सागरी या ओळींमधून पाऊस माणसाला मोठी स्वप्न पाहण्याची प्रेरणा देतो. छोट्या प्रवाहाचे नदीत आणि नदीचे सागरात रूपांतर होतं, तसंच माणसानेही प्रगतीची उंच भरारी घ्यावी. कधीच खचून जाऊ नये, कारण छोट्या छोट्या वाटा ह्याच मोठ्या महासागरापर्यंत घेऊन जाण्याचे मार्ग असतात. पावसाची दृष्टी ही सगळ्यांवर सारखीच असते, मग मोठं पहाड असू दे किंवा बारकी अशी टेकडी असू दे. पाऊस भेदभाव करत नाही. या ओळीतून आपल्याला समतेचा संदेश पाहायला मिळतो. मोठा लहान श्रीमंत गरीब असा कोणताच भेद पाऊस मानत नाही, तो सगळीकडे सारखाच बरसतो. श्रोते हो, या कवितेत सगळ्यात प्रभावी भाग म्हणजे पावसाची निस्वार्थ वृत्ती. काहीच न घेता फक्त राही देत या ओळींमधून आपल्याला जाणवतं की खरे पाऊस फक्त देत राहतो, पण त्या बदल्यात काही मिळावं अशी कुठली अपेक्षा नाही ठेवत. खरं तर तो रिकाम्या हातानं येतो आणि रिकाम्याच हातानं जातो. खरंय हो, आजकालच्या आजूबाजूच्या जगात जिथे प्रत्येक जण काहीतरी घेण्यासाठीच येतो, पण पाऊस तो मात्र काहीही घेत नाही. उलट तो भरभरून देतो, आणि कुणा एकट्यासाठी नाही तर समस्त सृष्टीला चराचराला बहरून टाकतो, फुलवून टाकतो, प्रसन्न करतो. खरंय, ही कविता किती छान आहे ना. श्रोते हो, पावसाकडे आपल्याला या एकाच कवितेतून किती वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येत आहे.
1: सरीवर सरी या मालेत आत्ताच आपण ऐकला कवी विठ्ठल वाघ यांच्या पाऊस या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, आमचे कार्यक्रम आपण प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर देखील ऐकू शकता. दुपारचे 2 वाजलेले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. आज कृषीवाणी अंतर्गत ऐकूया माहिती कोहळा लागवड.
3: शेतकरी बंधूंनो नमस्कार. कोहळा लागवडीकडे व्यापारी दृष्टिकोन ठेवून वळणे किफायतशीर ठरेल, कारण आज मोठमोठ्या शहरात कोहळ्याची मागणी वाढू लागली आहे. म्हणून काही शहरांच्या आसपासच्या प्रदेशात लागवड होऊ लागली आहे. कोहळ्याला अजूनही भाव माफक असला तरी त्याचं हेक्टरी उत्पादन जास्त असतं. साठवणीत तो बरेच दिवस टिकून राहतो.

0: लागतो, त्यामुळे कोहळा लागवड चांगलीच फायदेशीर ठरते. या पिकाला निचरा होणारी भारी जमीन आणि रेताळ मध्यम जमीन चांगली मानवते. चोपणयुक्त जमिनीत फारसं चांगलं पीक येत नाही, मात्र रेताळ जमिनीत हा वेल जोमाने वाढतो. या पिकाला उष्ण आणि दमट हवामान चांगलं मानवतं. खरीप हंगामात कोहळा लागवड केली जाते आणि उत्पादनही चांगलं मिळतं. अलीकडे बागायती क्षेत्रात उन्हाळी लागवडही फायदेशीर ठरू लागली आहे. खरीपात पावसाच्या सुरुवातीला या पिकाची लागवड केली जाते. काही भागात ऑक्टोबरमध्ये लागवड करून बाजारात हे फळ लवकरात लवकर आणलं जातं. पूर्व मशागतीसाठी आडवी उभी नांगरट करून कुळवाच्या चार बाळ्या द्याव्यात. शेतीची मळणी करून जमीन भुसभुशीत करावी. सड आणि पालापाचोळा वेचून शेणखत किंवा कंपोस्ट खत हेक्टरी 20 ते 25 टन इतकं द्यावं. त्यानंतर पालाश, स्पुरद आणि नत्राचा योग्य मारा द्यावा. खरीपात पाण्याचा प्रश्न फारसा होत नाही, परंतु उन्हाळी लागवडीत पाण्याची किमान आठवड्याला एक पाळी असावी. फुलं असताना पाणी पुरवठा व्यवस्थित असावा. वारंवार खुरपण्या करून तणाचा नाश करावा. खुरपण केल्याने जमिनीत ओलावाही टिकून राहतो आणि वेलीला आधार देऊन मांडव घातल्यास उत्तम होईल. कोहळा पक्व झाला की वाळतो, त्यावेळी तोड करावी. हेक्टरी 200 क्विंटल उत्पादन मिळू शकतं. कोहळ्यात कोइंबतूर कृषी संशोधन केंद्राने विकसित केलेल्या काही जाती असून त्यामध्ये CO1 ही जात 140 दिवसात येते. याची फळं आकर्षक, मोठी आणि गोल असतात. वजन 6 ते 8 किलो भरतं. यामध्ये गर जादा असून बियांचं प्रमाण फारच कमी असतं. हा कोहळा दोन्ही हंगामात लागवड केला जातो. ही फळभाजी अतिशय पौष्टिक असून रुचकर असते. शहर परिसरात या भाजीला अधिक मागणी आहे. उत्तर भारतात पेठा नावाची मिठाई कोहळ्यापासून केली जाते. या फळात 96.5% पाणी असून बाकीच्या 3.5% प्रथिन, कार्बोहायड्रेट, ब जीवनसत्व, क जीवनसत्व, चुना, स्पुरद, लोह, स्निग्ध पदार्थ आणि इतर घटक असतात. कोहळा लागवड आपल्या महाराष्ट्रात केली तर जास्त फायदेशीर ठरू शकते.
1: कोहळा लागवड याविषयी माहिती श्रोते हो आपण ऐकलीत. वाचक स्वर होता स्वप्निता शिंदे यांचा. कृषीवाणी हा कार्यक्रम श्रोते हो आम्ही पुन्हा प्रसारित केला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. एक निवेदन. राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धा. मराठी विज्ञान परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धेसाठी विद्यार्थी गटाकरिता इयत्ता 12वीपर्यंत घरातील रसायनशास्त्र आणि खुल्या गटाकरिता युद्धाचे हवामानावर परिणाम हे विषय असून अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2026 आहे. स्पर्धेकरिता शब्दमर्यादा 1500 ते 2000 इतकी आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील स्पर्धकांनी आपापले निबंध कार्यवाह मराठी विज्ञान परिषद रत्नागिरी विभाग द्वारा डॉ उमेश सपकाळ रसायनशास्त्र विभाग गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी 415612 यांच्याकडे पाठवावेत. स्पर्धेच्या अधिक माहितीकरता संकेतस्थळ आहेत www.mavipa.org. विनाशुल्क असलेल्या या स्पर्धेकरिता आलेल्या निबंधांचे विभागीय आणि राज्यस्तरीय परीक्षण केले जात असून विभागीय स्तरावरील विजेत्यांनाही पारितोषिके दिली जातील. निवेदन संपलं. श्रोतेहो दुपारचे 2:05 झालेले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.
2: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोतेहो आज आपण किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध मूत्रविकार तज्ज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख. नमस्कार डॉक्टर.
3: नमस्कार
2: डॉक्टर. आता किडनी स्टोन हा वर्ड सगळ्यांना नोन आहे असं मी म्हणेल, तर सगळ्यात आधी तर हा किडनी स्टोन म्हणजे काय आणि तो का तयार होतो याविषयी आमच्या श्रोत्यांना सांगाल.
3: बिलकुल. तर बेसिकली काय आहे ना की मला आपल्या श्रोतांना हे महत्वाचं सांगायचं म्हणजे की आपण विदर्भ रिजनमध्ये राहतो, इथे किडनी स्टोन हा आजार अत्यंत कॉमन आहे. अनेकशे असे परिवार आहे ज्यांच्यामध्ये एक तर कोणी फॅमिली मेंबर नाही तर त्यांच्या ओळखीत कोणाला तरी हा किडनी स्टोन होतोच. त्याच्यामध्ये बेसिक गोष्ट समजायची ही आहे की किडन्यांचं काम काय आहे आपल्या शरीरामध्ये. तर किडन्यांचं काम आपल्या शरीरामध्ये आहे रक्ताचं शुद्धीकरण करणे आणि रक्ताचं फिल्ट्रेशन करून लघवी तयार करणे. लघवी म्हणजे आपल्या शरीरात

0: मतलब जे काही मेटाबॉलिझमचे जे बाय प्रोडक्ट्स आहे, जे घाण आहे त्याला आपण लघवीच्या माध्यमाने बाहेर करतोय, तर त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट कंपोनेंट जो असतो लघवीमध्ये तो असतो वॉटर, म्हणजे पाणी. तर आपल्या शरीराला जर पुरेसं पाणी मिळालं नाही तर हे जे किडण्या असतात ह्या किडण्या लघवी फिल्टर करताना घट्ट लघवी तयार करतात, आणि ही घट्ट लघवी जी असते याच्यामध्येच खूपसे हे जे क्षार असतात हे एकमेकांशी जुडतात, आणि ते जुडून मग स्टोन्स तयार होतात. तर त्याच्यामध्ये मग कॅल्शियम, युरिक ऍसिड, फॉस्फेट, ऑक्झॅलेट्स हे सगळे सॉल्ट्स असतात. हे सॉल्ट्स मग सेटल होणं सुरू होतात, एकमेकांशी जुळतात आणि त्याचे क्रिस्टल्स तयार होऊन मग दगड तयार होतात. तर मुख्य रूपने जे कारण आहे ते म्हणजे पाणी कमी पिण्यामुळे हे स्टोन्स तयार होतात, आणि हे बेसिकली आपल्या शरीरामधले सॉल्ट्सच असतात जे एकमेकांशी हळूहळू जुडून जुडून ते स्टोन्स तयार होतात. तर हे यांना आपण किडनी स्टोन्स म्हणतो. आता याच्यामध्ये बेसिकली स्टोन्सचे वेगवेगळे प्रकार असतात. काही कॅल्शियम स्टोन्स असतात, काही ऑक्झॅलेट स्टोन्स असतात, काही फॉस्फेट आणि काही युरिक ऍसिड असे काही कॉमन स्टोन्स आम्ही बघतो. त्याच्याशिवाय काही मेटाबॉलिझम डिसऑर्डर्समुळे होणारे पण काही स्टोन्स असतात, जसे सिस्टीन स्टोन्स, स्ट्रोवाइट स्टोन्स वगैरे, हे पण काही अनकॉमन स्टोन्स असतात. तर असे हे स्टोन्स राहतात किडनीचे.
1: आता हे होण्यामागची कारणं काय असतात? पाणी कमी पिणं हे कारण तर असतं, पण बॉडीची काही टेंडन्सी असते का?
0: असे पेशंट्स हे खूप कॉमनली हा प्रश्न विचारतात. त्याच्यात सगळ्यात महत्वाचं कारण तर पाण्याची कमतरताच आहे. आपण डे टू डे बेसिसवर किती पाणी पितो याच्यावर आपल्याला खूप लक्ष देणं भाग आहे, आणि सगळ्यांची दिनचर्या, सगळ्यांचं व्यवसाय वेगळं असतं, त्या हिशोबाने त्यांनी आपला लिक्विड इंटेक नाहीतर वॉटर इंटेक आपला मॅनेज करायला पाहिजे. तर पाण्याची कमतरतामुळे स्टोन्स होतात. दुसरं कारण असतं की हवामान. जर हवामानात खूप उष्णता असेल, ह्युमिड वेदर असेल, त्याच्यामध्ये पण खूप वॉटर लॉस होतो शरीरातनं. जरी आपण पाणी भरपूर पित आहे पण पाण्याचा लॉस पण खूप होतोय, त्याच्यामुळे पण त्या प्रांतांमध्ये दगड आम्ही जास्त कॉमनली पाहतो. त्याच्याशिवाय मिठाचं प्रमाण जास्त राहिलं आपल्या आहारामध्ये तर त्यांनी पण दगड जास्त तयार होण्याची टेंडन्सी राहते. दुसरं म्हणजे लठ्ठपणा, आणि तिसरं मधुमेह. डायबिटीज पण आता समोर येऊन राहिला आहे की डायबिटीज हा एक असा आजार आहे की ज्याच्या चालता पण किडनी स्टोन फॉर्मेशनची टेंडन्सी वाढते, स्पेशली जर ते डायबिटिक लोकांमध्ये जर त्यांनी आपल्या शुगर्सवर व्यवस्थित कंट्रोल नाही ठेवला तर. आणि एक अजून महत्वाचं म्हणजे अनुवंशिक. काही लोकांमध्ये काही अनुवंशिक आजार असतात ज्याच्या चालता कॅल्शियम आणि युरिक ऍसिडच्या मेटाबॉलिझमचा प्रॉब्लेम होतो बॉडीमध्ये, ज्याच्या चालता त्यांच्या लघवीमध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम ओतल्या जातं, आणि त्या लोकांमध्ये पण मग आम्ही बघतो हे प्रॉब्लेम्स होताना. तुम्हाला एकदा कधीतरी स्टोन झाला आहे, त्याचा तुम्ही उपचार करून घेतलाय, सर्जिकली म्हणा की नाहीतर औषधांनी म्हणा, परत स्टोन होण्याची टेंडन्सी राहू शकते. 30-40% चान्स असतो तुम्हाला स्टोन होण्याचा. तो एक गैरसमज असतो लोकांना की मला एकदा स्टोन झालाय तर बस झाला, आता मला कधी स्टोन होणार नाही. कधी कधी डॉक्टरांना एक प्रश्न विचारतात पेशंट्स की डॉक्टर साहेब माझं एकदा तुम्ही ऑपरेशन केलं तर मग आता तर होणार नाही ना. तुम्ही त्यांना सरळ उत्तर देतो की ऑपरेशन ही गॅरंटी नव्हे की परत स्टोन होणार नाही. तुमचे स्टोन्स होण्याची मुख्य कारण आहे तुमच्या सवयी. तुम्हाला तुमच्या सवयी बदलाव्या लागतील तर मग आपल्याला स्टोन होण्याचा चान्स कमी राहील. आणि एक अजून गैरसमज जो असतो लोकांना तो हा असतो की स्टोन म्हणजे हा 1-2 दिवसात तयार होतो. हे जे काही मी तुम्हाला समजवलं की स्टोन कसा तयार होतो, ही प्रक्रिया खूप स्लो असते. ही असे 1-2 दिवसात तयार होणारे स्टोन्स नसतात. स्टोन्स जेव्हा तयार होतात त्यांना महिने लागतात, कधी कधी वर्षही लागून जातात. हे काही गैरसमज याला जोडून आहे जे मला थोडे क्लिअर करायचे होते याच्यामध्ये.
1: डॉक्टर चैतन्य देशमुख आपण इथे आलात आणि किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार श्रोते हो, किडनी स्टोन या विषयावर सुप्रसिद्ध मूत्रविकारतज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
2: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम श्रोते हो आम्ही पुन्हा प्रसारित केला. दुपारचे 2:10 आणि 17 सेकंद झालेले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
3: श्रोते हो नमस्कार, सादर करीत आहोत कार्यक्रम परिसर. आजच्या परिसर या कार्यक्रमात मी रोहिणी सूर्यवंशी आपणा सर्व श्रोत्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण ई कचरा आणि त्याचे धोके याविषयीची माहिती जाणून घेणार आहात भावना चौधरी यांच्याकडून. चला तर ऐकूयात या कार्यक्रमाचा भाग पहिला.
4: नमस्कार श्रोते हो, आज आपण जाणून घेणार आहोत ई कचरा आणि त्याचे धोके. यात आज आपण पहिल्या भागात जाणून घेणार ई कचरा म्हणजे काय. आज आपण अशा काळात जगत आहोत जिथे तंत्रज्ञान आपल्या आयुष्याचा एक खूप मोठा भाग बनला आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपण इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरत असतो. मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही, संगणक

0: विविध उपकरणांमुळे आपलं जीवन खूप सोपं झालं आहे, पण या सोयीसोबत एक नवीन समस्या सुद्धा निर्माण झाली आहे आणि ती म्हणजे ई कचरा. आज मी आपल्यासमोर पर्यावरणाशी संबंधित एका महत्त्वाच्या विषयावर म्हणजेच ई कचरा आणि त्याचे धोके या विषयावर बोलणार आहे. सर्वात आधी आपण समजून घेऊया की ई कचरा म्हणजे नेमकं काय. ई कचरा म्हणजे आपल्या वापरातून बाहेर पडलेल्या जुन्या, खराब झालेल्या किंवा आपल्याला आता उपयोगात न येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू. यामध्ये जुने मोबाईल, चार्जर, बॅटरी, लॅपटॉप, संगणक, टीव्ही, प्रिंटर, हेडफोन, वायर, फ्रीज किंवा वॉशिंग मशीन अशा अनेक वस्तूंचा समावेश होतो. आपण एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरतो, काही काळाने ती जुनी होते आणि नवीन मॉडेल येतं आणि आपण ती बदलतो. पण बदललेली जुनी वस्तू पुढे कुठे जाते याचा विचार आपण कधीच करत नाही. आपल्याला वाटतं की वस्तू घरातून बाहेर गेली म्हणजे विषय संपला, पण खरं तर तिथूनच ई कचऱ्याची समस्या सुरू होते. कारण ई कचरा हा साधा कचरा नाही, यात प्लास्टिक सोबत वेगवेगळे धातू आणि काही रासायनिक पदार्थ असतात. जर हा कचरा योग्य पद्धतीनं गोळा करून त्याचा पुनर्वापर केला तर त्यातील काही भाग पुन्हा उपयोगात आणता येतो, पण जर तो कुठेही फेकला गेला तर त्याचा परिणाम आपल्या पर्यावरणावर होऊ शकतो. आज फक्त शहरांमध्येच नाही तर गावांमध्येही इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, त्यामुळे ई कचऱ्याचं प्रमाणही वाढतंय. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की तंत्रज्ञानाचा वापर करणं चुकीचं नाहीये, पण त्या वस्तूंचा योग्य वापर आणि योग्य विल्हेवाट लावणं ही आपली जबाबदारी आहे. एखादी वस्तू फेकण्याआधी आपण विचार केला पाहिजे की ती दुरुस्तही होऊ शकते का, दुसऱ्याच्या उपयोगी पडू शकते का, किंवा ती योग्य ठिकाणी जमा करता येईल का. कारण आज आपण जो कचरा निर्माण करतो त्याचा परिणाम उद्याच्या पर्यावरणावर होणार आहे. म्हणूनच ई कचरा ही फक्त कचऱ्याची समस्या नाही, तर ती आपल्या विचार करण्याच्या पद्धतीशी जोडलेली समस्या आहे. तंत्रज्ञान स्वीकारताना पर्यावरणाची काळजी घेणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आता आपण ई कचरा म्हणजे काय हे समजून घेतलं. पुढच्या भागात आपण ई कचरा निर्माण होण्याची कारणं जाणून घेऊया. नमस्कार.
1: मंडळी, आताच आपण ई कचरा आणि त्याचे धोके या विषयावर जाणून घेतलं भावना चौधरी यांच्याकडून. आज या कार्यक्रमाचा भाग पहिला आपण ऐकलात. याबरोबरच आजचा आपला परिसर हा कार्यक्रम इथेच संपत आहोत. पुन्हा भेटूया दुसऱ्या भागात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे.
2: श्रोते हो, परिसर हा कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित केला. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर देखील आमचे कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकू शकतात. दुपारचे 2:15 होत आहेत. ठीक 2:15 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे दोपहर समाचार आम्ही सहक्षेपित करू. 2:30 आपण ऐकू शकाल नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आज नादब्रह्म अंतर्गत किरण कामत यांचं गायन आपण ऐकणार आहोत. सुरुवातीला 2:15 दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे दोपहर समाचार.

0: किरण कामत यांनी गायलेला राग मधुवंती श्रोतेहो आपण ऐकलात. त्यांना तबला साथ केली होती प्रसून चॅटर्जी यांनी, तर हार्मोनियमची साथ केली होती जयंत फडके यांची. याबरोबरच नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम इथेच संपवित आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
0: श्रोतेहो एक निवेदन. राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धा मराठी विज्ञान परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धेसाठी विद्यार्थी गटाकरिता इयत्ता 12वीपर्यंत घरातील रसायनशास्त्र आणि खुल्या गटाकरिता युद्धाचे हवामानावर परिणाम हे विषय असून अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2026 आहे. स्पर्धेसाठी शब्दमर्यादा 1500 ते 2000 इतकी आहे. अधिक माहितीकरता www.maviipa.org या संकेतस्थळावर आपण भेट देऊ शकता. विनाशुल्क असलेल्या या स्पर्धेकरिता आलेल्या निबंधांचे विभागीय आणि राज्यस्तरीय परीक्षण केले जात असून विभागीय स्तरावरील विजेत्यांनाही पारितोषिके दिली जाणार आहेत. श्रोतेहो दुपारचे 3 वाजत आहेत. आता प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या संरक्षण सहकार्याविषयीचं संयुक्त निवेदन जारी. राज्यात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी 7 जणांची समिती स्थापन केल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. अमेरिका इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या दरात 6% वाढ. आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या कनिष्ठ गटात भारताच्या अर्णव पापरकर याची उपांत्य फेरीत धडक. भारत आणि ऑस्ट्रेलियाची द्विपक्षीय भागीदारी भविष्यासाठीचं एक भक्कम नातं असून आर्थिक आणि व्यापारविषयक सहकार्याला मिळालेली गती हे या चर्चेचं यश असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बनीज यांनी दोन्ही देशांमधल्या संरक्षण सहकार्याबाबतचं संयुक्त निवेदन आज जारी केलं. त्यावेळी ते बोलत होते. ऑस्ट्रेलियात मेलबर्न इथं दोन्ही नेत्यांची आज बैठक झाली. त्यानंतर हे निवेदन देण्यात आलं. भारत आणि ऑस्ट्रेलिया या देशांमधल्या सामायिक घटकांवर प्रधानमंत्री म्हणाले,
1: भारत और ऑस्ट्रेलिया दो वाइब्रेंट डेमोक्रेसीज हैं, दो मल्टी कल्चरल सोसाइटीज हैं और दो महत्वपूर्ण ओशन पावर्स हैं. हमारी ये समानताएं और हमारा कॉमन वर्ल्ड व्यू हमें गहरे आपसी विश्वास के साथ निरंतर आगे बढ़ने की प्रेरणा देते हैं. आज तीसरी एनुअल समिट से हमारे सहयोग में कई नए आयाम जुड़े हैं.
0: दोन्ही देशांमध्ये 2022 साली झालेला आर्थिक आणि व्यापारी सहकार्य करार विक्रमी वेळेत लागू झाल्यानंतर भारतातून ऑस्ट्रेलियाला होणारी निर्यात दुप्पट झाल्याचं यावेळी मोदी यांनी सांगितलं. हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता स्थैर्य आणि प्रगती साध्य करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये सहकार्य आवश्यक आहे असं प्रधानमंत्री मोदी यांनी म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने चालू आर्थिक वर्षासाठी भारताचा स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर 7% राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार भारताची अर्थव्यवस्था जगातली सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ठरली आहे. नाणेनिधीने काल जारी केलेला अर्धवार्षिक अहवाल वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुकमध्ये ही आकडेवारी दिली आहे. अहवालानुसार भारताची देशांतर्गत बाजारपेठ मजबूत असून सेवा क्षेत्राच्या गतिमान वाढीमुळे भारताला हा विकास दर गाठता आला आहे. भारताचा हा अंदाजित विकासदर जागतिक स्तरावरच्या अंदाजित विकासदराच्या दुपटीहून अधिक आहे. अहवालात जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीचा यावर्षीचा अंदाजित दर 3% दिला आहे. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेअंतर्गत ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या 3र्या बैठकीचं उद्घाटन आज केंद्रीय परिवहन सचिव व्ही उमाशंकर यांच्या हस्ते झालं. उद्घाटनानंतर परिवहन कार्यगटाच्या एका सत्राला उमाशंकर यांनी संबोधित केलं. यावेळी पुनर्वापर, गतिशीलता, शहरी पायाभूत सुविधा, शाश्वत विकास या मुख्य मुद्द्यांवर तसंच परिवहन क्षेत्रासाठी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान ब्रिक्स सदस्य देशांच्या परिवहन मंत्र्यांची मुख्य बैठक येत्या 11 आणि 12 जुलै रोजी होणार आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. 2 दिवस चालणाऱ्या या बैठकीत ब्रिक्स सदस्य देशांचे परिवहन मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार असून परिवहन, पायाभूत सुविधा आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याशी संबंधित विविध महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. राज्यात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 जणांची समिती स्थापन केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. या समितीने 6 महिन्यात अहवाल द्यावा आणि नागपूर इथं होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात समान नागरी कायदा आणायचा प्रयत्न करू असंही त्यांनी सांगितलं. या समितीत मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती आर सी चव्हाण, न्यायमूर्ती एस जी मेहरे, राज्याचे माजी मुख्य सचिव डी के जैन, मुख्य महाधिवक्ता वीरेंद्र सराफ, पद्मश्री आणि राज्यघटनेचे अभ्यासक रमेश पतंगे, शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा रावळ यांचाही या समितीत समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखान भेटीच्या वेळी त्याचा अंगरक्षक सय्यद बंडा याचा वार रोखून छत्रपतींचं रक्षण करणारे वीर जिवाजी महाले यांचं स्मारक उभारण्यासाठी पहिल्या टप्प्यात 1 कोटी रुपये मंजूर केल्याची घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी केली. मुंबई उपनगरात खारफुटी असलेल्या ठिकाणी भराव टाकून राहणाऱ्यांचं सर्वेक्षण करू आणि 1 जानेवारी 2011 पर्यंत तिथं राहणाऱ्यांचं पूर्ण पुनर्वसन करू असं आश्वासन मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिलं. लोकराज्य या सरकारच्या प्रकाशनात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो उलटा छापल्याचा तसंच इतरही चुका असल्याचा मुद्दा नितीन राऊत यांनी उपस्थित केला. याची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करून गरज पडल्यास कारवाई करावी अशी सूचना अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली. पण विरोधकांचं समाधान न झाल्यानं त्यांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी केली. त्यावर या प्रकरणी 24 तासात कारवाई करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. नाशिक जिल्ह्यात कुंभमेळ्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या रिंग रोडच्या आखणीत काहींना फायदा होण्यासाठी जाणून बुजून बदल करण्यात आले का याची चौकशी उच्च स्तरावरून येत्या 15 दिवसात करून त्याचा अहवाल तयार करण्यात येईल अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली. याबाबतचा प्रश्न विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला होता. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कांद्यावर प्रक्रिया करून त्याची काही उत्पादनं तयार करण्यावर सरकारने अभ्यास सुरू केला आहे. वर्षाला कांद्याला द्याव्या लागणाऱ्या अनुदानापेक्षा कमी खर्च यात होईल आणि शेतकऱ्यांना दीर्घकालीन फायदा होईल असं मंत्री जयकुमार रावल विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात म्हणाले. देशात इतर राज्यातही कांद्याचं उत्पादन सुरू झाल्यानं मागणीपेक्षा जास्त कांदा उपलब्ध झाला आहे. यावर पर्याय म्हणून शेतकऱ्यांना इतर पिकाचा पर्याय सुचवता येईल का यावर अभ्यास सुरू आहे असंही ते म्हणाले. नाफेड आणि NCCF दरापेक्षा बाजारभाव जास्त असल्याने शेतकरी इतरांना कांदा विकत असल्याचं ते म्हणाले. राज्यातल्या 48 साखर कारखान्यांकडे ऊस शेतकऱ्यांच्या रास्त भावाचे 298 कोटी रुपये थकीत आहेत. ही रक्कम शेतकऱ्यांना मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि आवश्यक तिथे व्याजासह ही रक्कम शेतकऱ्यांना दिली जाईल असं मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. ही रक्कम शेतकऱ्यांना देण्यासाठी गरजेप्रमाणे FIR केली असल्याचं ते म्हणाले. शेतकऱ्यांना अधिक दर मिळतो म्हणून शेतकरी दुसऱ्या कारखान्याला ऊस देतात त्यामुळे झोन बंदी लागू करण्याचा विचार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातल्या मोशी प्राधिकरण विभागात काल कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळून झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली 18 ते 23 व्यक्ती अडकल्याचा अंदाज होता. त्यातले 5 जण स्वतःच बाहेर पडले होते. त्यानंतर राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, लष्कर, अग्निशमन दल आणि पोलीस इत्यादींचं संयुक्त बचाव कार्य सुरू आहे. आतापर्यंत 14 जणांना वाचवण्यात यश आलं असून काही जण अद्याप ढिगाऱ्याखाली अडकल्याचा अंदाज आहे. अमेरिका इराण संघर्ष तीव्र झाल्यानं जागतिक बाजारपेठांवर त्याचे पडसाद उमटले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा युद्धविराम संपुष्टात आल्याचं म्हटलं आहे. या घडामोडीनंतर ब्रेंट क्रूडच्या किमतीत 6% अधिक वाढ होऊन प्रतिबॅरल $78.80 पर्यंत त्याचे भाव पोचले आहेत. तर अमेरिकन कच्च्या तेलाच्या दरातही वाढ होऊन ते प्रतिबॅरल $75 पर्यंत गेले आहेत. तेलाच्या किमती वाढल्यानं महागाई आणि जागतिक अर्थव्यवस्थेबाबतची चिंता पुन्हा वाढली आहे. भारताचा 18 वर्षीय टेनिसपटू अर्णव पापरकर यानं विम्बल्डन कनिष्ठ गटातल्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश करून इतिहास घडवला आहे. गेल्या 36 वर्षात पुरुष एकेरी गटात इथवर पोचणारा तो भारताचा पहिला खेळाडू आहे. अर्णवने उपउपांत्य फेरीत जपानच्या रयो ताबाता याचा फक्त 52 मिनिटांमध्ये 6-2, 6-1 असा पराभव केला. त्याआधी पहिल्या फेरीत त्यानं ब्रिटनच्या जोशुआ क्रेज याला आणि दुसऱ्या फेरीत अमेरिकेच्या कीटन हॅन्स यालाही 2 सेट्समध्येच हरवलं होतं. या स्पर्धेत अर्णवने आतापर्यंत एकही सेट गमावलेला नाही. त्याचा पुढचा सामना आज संध्याकाळी 5 वाजता अमेरिकेच्या जॉर्डन ली याच्याबरोबर होणार आहे. नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीनं कवी कुसुमाग्रज राज्यस्तरीय विशाखा काव्य पुरस्कारांचं वितरण करण्यात आले. प्रथम पुरस्कार बुलढाण्याचे प्रेषित सिद्धभट्टी, द्वितीय पुरस्कार पनवेलच्या महानंदा मोहिते आणि तृतीय पुरस्कार बीडचे बाळासाहेब नागरगोजे यांच्या काव्यसंग्रहांना प्रदान करण्यात आलाय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या संरक्षण सहकार्याविषयीचं संयुक्त निवेदन जारी. राज्यात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी 7 जणांची समिती स्थापन केल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. अमेरिका इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या दरात 6% वाढ आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या कनिष्ठ गटात भारताच्या अर्णव पापरकर याची उपांत्य फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 आणि 27 सेकंद झालेले आहेत. अस्मिता वाहिनीवरील पहिल्या सभेचे कार्यक्रम आता इथेच संपवित आहोत. श्रोते हो, आज आपली भेट होणार आहे आमच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी 4:44 तेव्हा पुन्हा भेटूया आमच्या दुसऱ्या सभेत. या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम आपण ऐकू शकाल. पुन्हा भेटूया आमच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 4:44. तोपर्यंत नमस्कार.

श्रोते हो, आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम. आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील आपण ऐकू शकता. दुपारचे 3:12 होत आहेत. श्रोते हो, आता ऐका हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज सकाळी 8:30 नोंदवलेल्या हवामान वृत्ताचा हा सारांश आहे. मध्य महाराष्ट्र इथे नैऋत्य मोसमी मान्सून आता सक्रिय झालेला असून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात ते सामान्य आहे. काल कोकण इथे मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली. काही ठिकाणी वादळी वाऱ्याचीही काल नोंद करण्यात आली. ती याप्रमाणे देवगड, सिंधुदुर्गनगर, देवगड कोकण येथील 44 किलोमीटर प्रतिताशी वाऱ्याचा काल वेग होता. सांताक्रूज मुंबई इथे 44 किलोमीटर प्रतिताशी वाऱ्याचा वेग काल नोंदवण्यात आला. महाबळेश्वर इथे 54 किलोमीटर प्रतिताशी वाऱ्याचा वेग होता. तर नाशिक इथे 50 किलोमीटर प्रतिताशी काल वाऱ्याचा वेग नोंदवण्यात आला. वैजनाथ जिल्हा बीड इथे 61 किलोमीटर प्रतिताशी काल वाऱ्याचा वेग होता. पावसाची नोंद काही ठिकाणी याप्रमाणे. कोकण गोवा येथील सिंधुदुर्ग इथे 14 सेंटीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. पोलादपूर इथे 14, महाड इथे 14, अंबरनाथ जिल्हा ठाणे इथे 4, जवाहर पालघर इथे 4, उल्हासनगर 4, चिपळूण 5, शहापूर इथे 3 सेंटीमीटर इतक्या पावसाची काल नोंद करण्यात आली. मध्य महाराष्ट्रात त्र्यंबकेश्वर इथे 15 सेंटीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. तर महाबळेश्वर इथे 15, लोणावळा इथे 7, हर्सूल इथे 3, सातारा इथे 3 पावसाची नोंद करण्यात आली. मराठवाड्यात इथे संभाजीनगर जिल्ह्यात 2 सेंटीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. तर विदर्भ येथील काही ठिकाणी जळगाव इथे 7 सेंटीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. बुलढाणा 4, चिमूर इथे 1 सेंटीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. तामणी घाटात 25 सेंटीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. तर शिरगाव इथे 23 सेंटीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. कोयना इथे 16 सेंटीमीटर पावसाची काल नोंद करण्यात आली. येत्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान खात्यानं नोंदवली आहे. मुंबई आणि उपनगरात येत्या 24 तासात मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता. कमाल आणि किमान तापमान 32 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान खात्यानं नोंदवली आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज श्रोते हो आताच आपण ऐकलात. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम. दुपारचे 3:15 होत आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.

नमस्कार श्रोते हो, नमस्कार मैत्रिणींनो. वनिता मंडळाच्या आजच्या कार्यक्रमात ऐकूया योग जीवनी सुजाता भिडे यांचं भाषण. आज ऐकूया भाग चौथा.

परब्रह्म स्वरूप असे सर्व गुरु सद्गुरु तसेच जगद्गुरु श्रीकृष्णाला श्रद्धापूर्वक नमन. श्रोते हो, मागील भागात ताणतणावामुळे पंचकोशात निर्माण होणाऱ्या असंतुलनामुळे स्वास्थ्य कसं बिघडतं याचा विचार आपण केला. मग हे अस्वास्थ्य दूर करायचं असेल किंवा या आधीव्याधींपासून सुटका पाहिजे असेल तर निरंतर साधनेला पर्याय नाही. मग ही साधना कशी करावी, ह्या साधनेचे फायदे काय, याचा विचार आपण आत्ताच्या भागात करणार आहोत. योग साधना ही मुळातच प्रतिबंधात्मक आहे, पण आज योग साधनेकडे एक उपचार पद्धती म्हणून पाहिलं जातं. त्यामुळे पुष्कळ वेळा साधक आम्हाला विचारतात, माझे पाट दुखते हो, गुडघे दुखतात, डोकं दुखतं, एखादा आसन सांगा ना. पण इथे एक लक्षात घ्यायचं की सर्वंकष

साधना म्हणजे स्वास्थ्यपूर्णता. डोकं दुखतंय अशा वेळेला एखादी पेनकिलर आपण घेतली तर डोकं दुखायचं थांबेलही, पण डोकेदुखी किंवा पाठदुखी किंवा इतर काही उद्भव जर तणावजन्य असेल तर तिथे मनाची प्रसन्नता हवी, म्हणजे अंतरंग साधना आली. याचा विचार आपण नंतर करूच या, पण तत्पूर्वी अंतरंग साधनेपर्यंत पोहोचायचं असेल तर काय करणं आवश्यक आहे, साधनेची सुरुवात कशी करायची, याचा विचार प्रथम होणं गरजेचं आहे. योग साधनेची सुरुवात ही स्थूलाकडून सूक्ष्माकडे आहे, म्हणजे स्थूल असं शरीर आसनाने नियंत्रित करून स्वास्थ्य पूर्ण करता येतं. म्हणून आसनं प्रथम करावीत. हटप्रदीपिका ह्या ग्रंथामध्ये असं म्हटलंय की हटस्य प्रथमांगत्वात आसनं पूर्वमुच्यते, कुर्यात तदासनं स्थैर्यं आरोग्यं चांगलाघवं. म्हणजे नियमित आसनं केल्यामुळे चांगलाघव म्हणजे शरीराला लवचिकता प्राप्त होते. आसनं करताना ती सावकाश आणि स्थिरतेने करणंही गरजेचं आहे. कॉन्ट्राइंडिकेशन लक्षात घेऊन आसनं करावीत. कॉन्ट्राइंडिकेशन म्हणजे लक्षात घेणं म्हणजे काय, तर कोणी करायची, कोणाला कुठली आसनं करावी हे लक्षात घेणं गरजेचं आहे. स्थिर सुखम आसनम हे पतंजलींचं सूत्रच आहे, म्हणजे मनाच्या स्थिरतेची सुरुवात इथूनच होते. मग आसनं करता करता सहजता आली की त्यामध्ये तन्मयताही येते. शरीराला वळण लावताना सुरुवातीला प्रयत्न हे करावेच लागतात, पण ते जोर जबरदस्तीने करू नयेत, कारण प्रत्येकाची क्षमता ही वेगवेगळी असते. श्रोते हो, योगशास्त्रात शारीरिक स्तरावर जशी आसनं आहेत ना, तशी मुद्रा, बंध, षटक्रिया म्हणजे शुद्धिक्रिया ही आहेत, कारण अंतर्गत शुद्धीशिवाय सिद्धी नाही. आत्ताच्या कोविड परिस्थितीत श्वसन क्षमता सुधारावी यासाठी जसं प्राणायामाचं महत्व सांगितलं जात आहे, तसं कपालभाती व जलनेती या शुद्धिक्रियांचीही उपयुक्तता सांगितली जाते. अर्थात हे सर्व गुरुपदिष्ट मार्गेनं म्हणजे गुरुच्या मार्गदर्शनाखाली करणं गरजेचं आहे. आपल्या पाच ज्ञानेंद्रियांपैकी डोळा ह्या ज्ञानेंद्रियाला फार महत्व आहे, म्हणून सर्वेंद्रियाणां नयनम प्रधानम असं नेहमी म्हटलं जातं. डोळ्याच्या आरोग्यासाठी व मनाच्या एकाग्रतेसाठी त्राटक ही शुद्धिक्रिया योगशास्त्रात सांगितलेली आहे. विशेषतः विद्यार्थ्यांसाठी ही खूपच महत्वपूर्ण शुद्धिक्रिया आहे. अटात त्रायते इति त्राटक अशी त्राटकाची व्याख्या केली जाते. अट म्हणजे भ्रमण करणे, त्रायते म्हणजे रक्षण करणं. मनाला इकडे तिकडे भटकण्यापासून जी क्रिया संरक्षण देते त्याला त्राटक असं म्हणतात. ज्योतीवरचं केलेलं समंत्र त्राटक खूप छान परिणाम साधतं. अंतर्गत साधनेच्या दृष्टिकोनातनं किंवा त्याकडे वाटचाल करण्याच्या दृष्टिकोनातनं त्राटक ही शुद्धिक्रिया अतिशय महत्वपूर्ण आहे. मग हे त्राटक समंत्रच का करावं, तर मंत्रोच्चारणाचे सुयोग्य परिणाम शरीर मनावर होत असतात. जसं सूर्य नमस्कार घालताना समंत्र घातले तर अधिक परिणाम साधला जातो, कारण सूर्य नमस्कार ही सूर्य उपासना आहे. त्यामुळे सूर्य नमस्कार घालण्यापूर्वी सूर्य देवतेच्या नामाचे किंवा गायत्री मंत्राचे उच्चारण केल्यास आत्मिक बल वाढतं, स्मृती आणि बुद्धीचं संवर्धनही होतं. श्रोते हो, आपलं स्वास्थ्य हे अंतःस्राव ग्रंथींच्या अधीन आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. शरीरातील निरनिराळ्या ग्रंथी म्हणजे शीर्षस्थ, कंठस्थ, ॲड्रिनलिन ग्लँड यांना स्वास्थ्याच्या दृष्टीने फार महत्वाचं स्थान आहे. या ग्रंथींच्या योग्य स्त्राव नियमावर आपले शारीरिक, मानसिक, वैचारिक, भावनिक आरोग्य अवलंबून असतं. योगाभ्यासातील चारही स्थितीतील आसनं, मुद्रा म्हणजे तडागी मुद्रा, योग मुद्रा, सिंह मुद्रा, ब्रह्म मुद्रा, हस्तमुद्रा किंवा बंध हे ग्रंथींच्या कार्याला पोषक ठरतात. प्राणायामात सुद्धा आपण अंगुली मुद्रेचा वापर करतो. मनोनियंत्रणासाठी आणि मनशांतीसाठी योग साधनेत प्राणायामाचे महत्व अनन्य साधारण आहे, परंतु तो युक्त पद्धतीने होणं नितांत गरजेचं आहे. हटप्रदीपिकेत श्लोक आहेच, प्राणायामेन युक्तेन सर्व रोग क्षयो भवेत, अयुक्त अभ्यास योगेन सर्व रोग समुद्भवः. प्राणायाम हे दुधारी शस्त्र आहे. श्वासाला हलके हलके म्हणूनच नियंत्रित करावं लागतं.
आसन प्राणायामानंतर शवासनाद्वारे शिथिलीकरण किंवा शिथिल होणं हा अतिशय महत्त्वपूर्ण असा साधनेतला भाग आहे. शवासन म्हणजे सूचना शास्त्रांचा अवलंब करणं, गाइडेड रिलॅक्सेशन. जागृत अवस्थेत जाणीवपूर्वक शरीर मनाला दिलेली ही विश्रांती असते. या शवासनाला आनंदासन असंही म्हणतात. या आनंदासनाची विशिष्ट स्थिती घेतल्यानंतर टप्प्याटप्प्याने पुढे सरकायचं असतं. पहिला टप्पा शारीरिक शिथिलीकरणाचा, दुसरा मानसिक शिथिलीकरणाचा, त्यानंतर संकल्प दिला जातो, त्यानंतर भावनिक शिथिलीकरण आणि मग पुन्हा संकल्प. हा संकल्प का करायचा? तर साधकाची विचारसरणी सकस आणि सकारात्मक करणं हा संकल्पाचा मूळ उद्देश आहे. योग वासिष्ठ ग्रंथात वसिष्ठ मुनींनी म्हटलंय, सर्व हा स्वसंकल्प वशात लघुर भवती वा गुरु हो. आपल्या संकल्पाने आपण छोटे तरी राहतो आणि मोठे तरी होतो. ही संकल्प शक्ती जर का संकल्प हा सकारात्मक असेल तर आपल्याला उन्नतीकडे नेते. त्यामुळे साधकाला परिस्थितीशी योग्य प्रकारे देवाणघेवाण करता येते. साधकाचा इमोशनल कोशंट, स्पिरिच्युअल कोशंट विकसित होतो आणि साधकाची अंतरंग साधनेकडे वाटचाल सुरू होते आणि तो आनंद काही आगळा वेगळाच असतो. कशी ही वाटचाल करायची अंतरंग साधनेकडे हे आपण पुढच्या भागामध्ये पाहूया. तोपर्यंत विराम. हरिओम तत्सत.

योग जीवनी सुजाता भिडे यांचं भाषण श्रोते हो आत्ताच आपण ऐकलत. आज आपण चौथा भाग ऐकलत. यानंतर कार्यक्रमात ऐकूया एक छानसं गीत, श्रीधर फडके आणि सहकारी यांच्या स्वरातील हे गीत.

श्रोतेहो मैत्रिणींनो, आणि आता कार्यक्रमात इथेच थांबूया. पुन्हा भेटूया आमच्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नेहा खरे.

श्रोते हो, वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात. आपण ऐकता आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरचे कार्यक्रम. आमचे हे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील आपण ऐकू शकता आहात. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया भीमराव पांचाळ यांच्या स्वरातील हे गीत आहे इलाही जमादार यांचं.

0: इलाही जमादार यांची ही रचना होती. गायक आणि संगीतकार भीमराव पांचाळे. श्रोते हो, आपण ऐकत आहात ए आय आर मराठी DTH उपग्रहवाणी कार्यक्रम. आमचे कार्यक्रम न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर देखील आपण ऐकू शकता आहात. दुपारचे 3:35 होऊन गेलेले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम क्रीडा विश्व.
1: श्रोते हो नमस्कार. क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या थराराबाबत फुटबॉल प्रशिक्षक आणि विश्लेषक डॉक्टर अभिजित वणिरे यांच्याशी आणि T20 मुंबई लीग क्रिकेटविषयी माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक संदीप दहाड यांच्याशी प्रशांत केणी यांनी साधलेला संवाद.
2: नमस्कार श्रोते हो, मी प्रशांत केणी क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा आता उपांत्यपूर्व फेरीच्या म्हणजे राऊंड ऑफ 8 टप्प्याकडे वाटचाल करीत आहे. या स्पर्धेनं अनेक धक्कादायक निकाल दिले आहेत. ब्राझील, नेदरलँड्स, क्रोएशिया, पोर्तुगाल आणि जर्मनीसारखे बलाढ्य

0: स्पर्धेबाहेर पडले, तर नॉर्वे, केप वर्डे आणि डी आर कॉंगोसारख्या संघांनी लक्ष वेधलंय. या विश्वचषकाचा आढावा घेण्यासाठी क्रीडाविश्वच्या व्यासपीठावर आज आपल्यासोबत आहेत कोल्हापूरचे फुटबॉल प्रशिक्षक आणि विश्लेषक डॉक्टर अभिजित वणिरे सर. वणिरे सर, तुमचं क्रीडाविश्वच्या व्यासपीठावर स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार
0: वणिरे सर, फिफा विश्वचषक स्पर्धा प्रथमच यावर्षी 48 संघांसह खेळवण्यात आली आहे. सुरुवातीला या नव्या स्वरूपावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, मात्र स्पर्धा जसजशी पुढे सरकली तसतशी ती अधिक रंगतदार झाली आहे. याबाबत तुमचं काय मत आहे?
1: साधारणपणे 1954 सालापासून ते 2022 सालापर्यंत जर विचार केला तर विश्वचषक स्पर्धेमध्ये 16, 24 आणि 32 संघ सहभागी होत होते आणि या स्पर्धेमध्ये 48 संघ सहभागी झालेले आहेत. यावर बरीच टीका पण झालेली होती की सुरुवातीचे सामने रंगतदार होणार नाहीत वगैरे अशी चर्चा झालेली होती. परंतु फिफाशी संलग्न असलेल्या देशांची आपण आकडेवारी जर पाहिली तर ती साधारणपणे 211 आहे आणि 211 पैकी 48 संघ जर स्पर्धेमध्ये खेळत असतील तर त्याचं प्रमाण फक्त 25% इतकंच आहे. आणि म्हणून 48 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले हे चांगलंच झालेलं आहे असं मला वाटतं. याचा फायदा झालेला आहे कारण अनेक चांगले संघ पात्रता फेरीतच बाद व्हायचे, त्यांना खेळायला या स्पर्धेमुळे मिळायला लागलं. दुसरी गोष्ट म्हणजे आशिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका, ओशिनिया खंडांना या 48 संघांच्या सहभागामुळे अधिक जागा मिळाल्या. यापूर्वी फक्त युरोप खंडातले संघ जास्त असायचे, परंतु आता इतर खंडातले सुद्धा देशांना त्यामध्ये प्रतिनिधित्व जास्त प्रमाणात मिळालं.
0: बरोबर.
1: फिफाचं प्रत्यक्षात असं मत आहे की अधिकाधिक देश या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्यामुळे फुटबॉलची लोकप्रियता त्याचबरोबर गुंतवणूक वाढणार आहे. ज्यादा सामने झाल्याने प्रेक्षक, प्रसारण हक्क, प्रायोजक, तिकीट विक्री यामुळे उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे. तसेच भारत आणि चीन सारख्या मोठ्या लोकसंख्येचे देश त्याचबरोबर आफ्रिकेतील अनेक देश या ठिकाणी फुटबॉलचा विस्तार होण्यास मदत होणार आहे. म्हणून मला असं वाटतंय की 48 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले हे फारच चांगलं झालेलं आहे.
0: वणिरे सर, ब्राझील सारखा संघ जो 5 वेळा विश्वविजेता संघ, हा संघ उपांत्यपूर्व फेरीपूर्वीच स्पर्धेबाहेर पडलेला आहे, या धक्कादायक निकालाचं तुम्ही कसं विश्लेषण कराल?
1: ब्राझीलकडे जरी सर्वोत्तम प्रतिभा असली तरी सुद्धा सध्या ज्या फुटबॉलच्या क्षेत्रामध्ये बचाव सामन्याचं नियोजन, मिळालेल्या संधींचा फायदा घेणे, प्रत्येक मॅचला आखली जाणारी रणनीती याचा वापर करणं आवश्यक आहे आणि या बाबी ब्राझीलच्या संघात यावेळी दिसून आल्या नाही. त्यांच्या बचाव फळीमध्ये प्रचंड ढिलाई दिसून आली. त्यांनी नेहमीची आक्रमक शैली वापरली नाही. काल नॉर्वे बरोबर झालेल्या सामन्यामध्ये हालांडनं डी रेषेच्या बाहेरून जोरदार फटका मारला, परंतु त्या ब्राझीलच्या बचाव फळीतील खेळाडू पाहत उभारलेला, त्यानं हालांडला रिकामं सोडलं आणि गोल किपरनं सुद्धा ती गोलपोस्ट कव्हर केला नव्हता. मला सांगायचं तात्पर्य असं आहे की आक्रमक रणनीती ब्राझीलने या स्पर्धेमध्ये आखली नाही, त्याचा फटका या संघाला बसला.
0: तुम्ही आत्ताच नॉर्वेचा उल्लेख केला. नॉर्वेनं प्रथमच विश्वचषकाची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे, या संघाचं तुम्ही कसं विश्लेषण कराल?
1: स्पर्धेला सुरुवात होत असताना नॉर्वेला या स्पर्धेचा डार्क हॉर्स म्हणून गणना केली गेली होती. त्यांनी मोठमोठ्या संघांना धक्का दिला आणि त्यामुळे या संघाचं नाव यापुढील विश्वचषकामध्ये किंवा इतर कोणत्याही स्पर्धेमध्ये आदरानं घेतलं जाईल, त्यांना कोणतीही टीम कमी लेखणार नाही. आणि याचं कारण म्हणजे या संघाचं वैशिष्ट्य त्यांची असणारी संघ भावना, त्यांचा असणारा शिस्तबद्ध खेळ, वेगवान आक्रमणे आणि सर्वात महत्वाचं युवा आणि अनुभवी खेळाडूंचा समतोल, या सर्व बाबींमध्ये नॉर्वेनं आघाडी घेतली आणि त्यामुळे नॉर्वेनं केलेली ही कामगिरी नावाजण्यासारखीच आहे. ही त्यांची कामगिरी भविष्यात नॉर्वेच्या फुटबॉलला निश्चितपणे विकासाच्या टप्प्यावर नेऊन ठेवणारी आहे.
0: बरोबर. वरिणे सर, जेव्हा जेव्हा फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा येते तेव्हा तेव्हा ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम म्हणजे गोट, मराठीत म्हणायचं झालं तर सार्वकालिक सर्वोत्तम खेळाडू कोण, ही चर्चा तुफान रंगत असते. सध्या तरी लिओनल मेस्सी, क्रिस्टियानो रोनाल्डो आणि किलियन एम्बाप्पे यांच्यामध्ये खूप चुरशीची झुंज सुरू आहे. तुमच्या मते सर्वोत्तम खेळाडू कोण?
1: आपण उल्लेख केला त्याप्रमाणे लिओनल मेस्सी, रोनाल्डो, एम्बाप्पे यापैकी सर्वोत्तम कोण असं जर विचारलं तर त्याचं उत्तर देणं हे थोडस कठीण आहे. कारण हे तिन्ही खेळाडू त्यांच्या त्यांच्या जागेला सर्वोत्तम आहेत. आतापर्यंत मेस्सीने बेस्ट प्लेअर ऑफ द इयर 8 वेळा पुरस्कार घेतलेला आहे. रोनाल्डो

0: ने 5 वेळा हा पुरस्कार घेतलेला आहे, परंतु एम्बापेने मात्र अजून हा पुरस्कार एकदाही जिंकलेला नाही. म्हणून काय या 3 खेळाडूंची तुलना होऊ शकत नाही. रोनाल्डोचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचं फिटनेस, त्याचं सातत्य, महत्वाच्या मॅच मध्ये त्याची गोल करण्याची कला. मेस्सीचं वैशिष्ट्य असं आहे की त्याचं अचूक फिनिशिंग, बेस्ट ड्रिबलिंग आणि बेस्ट पासिंग. तो प्ले मेकर म्हणून ओळखला जातो, तो संपूर्ण टीम स्वतः खेळवतो. आणि एम्बापेचा विचार करायचं झालं तर एम्बापे सारखा जलद खेळ करणारा अटॅकिंग प्लेअर, तो बेस्ट फिनिशर सुद्धा आहे, तो बेस्ट पास देणारा पण आहे आणि संघ भावना राखणाराही आहे. अशी या तिन्ही खेळाडूंची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत, त्यामुळे तिघांमध्ये तुलना करणं हे थोडंसं चुकीचं ठरेल. तरी माझं वैयक्तिक मत विचाराल तर थोडासा मेस्सी या तिघांमध्ये वरचढ वाटतो.
1: बरोबर, मेस्सी या तिघांमध्ये वरचढ वाटतो. वणिरे सर, हे तुमचं मत खूप छान आहे. आणि आपण पुढे जाऊ या मुलाखतीच्या मध्ये. यंदाच्या विश्वचषकाची अंतिम फेरी कोणते 2 बलाढ्य संघ रंगणार, ही सुद्धा चर्चा तितक्याच पद्धतीनं रंगते. तुमचं मत याविषयी काय आहे?
0: विश्वचषक स्पर्धा सुरू होत असताना बऱ्याच संघांचं नाव घेतलं जायचं की हा संघ विश्वचषक जिंकणार, परंतु भले संघ या स्पर्धेतून आता बाद झालेले आज सकाळपर्यंत तरी दिसलेले आहेत. पोर्तुगाल फायनलला येणार असं म्हणत होते, पण तोही संघ बाहेर पडलेला आहे. आता पुढच्या ज्या उपांत्य पूर्व फेरीतील लढती होणार आहेत त्यामध्ये फ्रान्स आणि मोरोक्कोची मॅच होणार आहे, स्पेन आणि बेल्जियमची होणार आहे, नॉर्वे आणि इंग्लंडची होणार आहे, आणि अजून स्वित्झर्लंडच्या 4 संघांमध्ये अजून सामने व्हायचे आहेत. आता या सर्व ड्रॉचा जर विचार केला तर फ्रान्स आणि बेल्जियमची मॅच पडण्याची शक्यता आहे. या ठिकाणी मी पसंती बेल्जियमला देणार आहे, स्पेनला देणार नाही. त्यानंतर अर्जेंटिना आणि नॉर्वेची मॅच पडण्याची शक्यता आहे असं मला वाटतंय, कारण नॉर्वे हा डार्क हॉर्स म्हणून या स्पर्धेत आलेला आहे. इंग्लंडला त्यांनी एखाद्या वेळा पराभूत आणि अर्जेंटिना हा फायनल पर्यंत जाण्याची शक्यता आहे असं मला वाटतंय. त्यामुळे अंतिम 4 संघ कोणते येतील हे आत्ताच सांगणं म्हणजे चुकीचं ठरेल. तरीही जगातील सर्व फुटबॉल प्रेक्षकांची अशी इच्छा आहे की अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यामध्ये फायनल झाली पाहिजे.
1: वणिरे सर, आतापर्यंतच्या कामगिरीचा विचार करता या विश्वचषकात गोल्डन बूट हा जो एक प्रतिष्ठेचा पुरस्कार असतो, या पुरस्कारासाठी कोण प्रमुख दावेदार आहे असं तुम्हाला वाटतं?
0: आता गोल्डन बूटच्या पुरस्कारासाठी सद्यस्थिती पाहिली तर एम्बापे, मेस्सी आणि नॉर्वेचा हालांड
1: बरोबर
0: हे 3 खेळाडू प्रत्येकी 7 गोल करून प्रथम स्थानी आहेत, आणि त्यांच्यानंतर इंग्लंडचा हॅरी केन हा 6 गोल करून द्वितीय स्थानावर आहे. आता जिंकत गेलेल्या संघांचा विचार केला तर या 4ही खेळाडूंचे संघ अजून स्पर्धेमध्ये जिवंत आहेत.
1: बरोबर,
0: आणि त्यामुळे या 4 संघापैकी जो संघ शेवटच्या अंतिम सामन्यापर्यंत खेळत जाईल आणि या 4 खेळाडूंपैकी जो खेळाडू गोल करेल त्याला गोल्डन बूटचा पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे.
1: वणिरे सर, स्पर्धेतून संघ बाहेर पडल्यानंतर अनेक दिग्गज खेळाडूंच्या निवृत्तीची चर्चा सुरू झाली आहे. नेमार, लुका मोड्रीच आणि आता त्याच्यात भर पडली आहे ती ख्रिस्तियानो रोनाल्डोची. या तिघांच्या कारकिर्दीकडे तुम्ही कसं पाहता?
0: नेमार आणि लुका मोड्रीच त्याचबरोबर रोनाल्डो यांनी निवृत्तीचा निर्णय घेतलेला आहे, परंतु हे तीनही खेळाडू यांची अनुपस्थिती नेहमीच त्यांच्या संघांना जाणवणार आहे, कारण हे तिन्ही खेळाडू आक्रमक खेळाडू होते. त्यांचं ड्रिबल जे होतं ते अतिशय वेगवान होतं आणि गोल करण्याची जी अॅक्युरेसी आहे ती त्यांची अगदी परफेक्ट होती. त्यांच्यामध्ये नवनवीन प्रयोग करण्याची ताकद होती आणि ते सर्व गुण नेमारचे पण होते. तो सर्वोत्तम मध्यरक्षक, अचूक पास देण्याचे त्याचं कौशल्य होतं, त्याची गती नियंत्रित करत होता आणि अशा पद्धतीचं त्याचंही वैशिष्ट्य होतं. आणि मॉड्रीचचा जर विचार करायचं झालं तर त्याच्याकडे लीडरशिप प्रचंड चांगली होती आणि म्हणून या तिघांचीही कारकीर्द अभ्यास म्हणून नवोदित खेळाडूंना प्रेरणा देणारी ठरेल.
1: बरोबर. वणिरे सर, आपण या विश्वचषकामध्ये आढावा घेतला तर केप वर्दे आणि डॉमिनिक रिपब्लिक कॉंगो यासारखे एक अतिशय छोटे देश होते, म्हणजे लोकसंख्या आकारमान यांच्या मानानं या देशांनी सुद्धा लक्ष वेधलंय, त्यांचं तुम्ही कशा रीतीनं विश्लेषण कराल?
0: केप वर्दे आणि डीआर कॉंगो सारखे जे लहान लहान देश होते या देशांनी या विश्वचषक स्पर्धेमध्ये निश्चितच कौतुकास्पद कामगिरी केलेली आहे. या दोन्ही देशांची नावं आपल्याला कुणाला माहीत पण नसतील अशा पद्धतीचे हे 2 देश होते, परंतु त्यांनी अतिशय चांगली कामगिरी या स्पर्धेत केली. परंतु मला या ठिकाणी असं म्हणायचं आहे की संघाची कामगिरी ही त्या देशाच्या लोकसंख्येवर अवलंबून नसते.
1: बरोबर.
0: त्यामध्ये असणारी जिद्द, चिकाटी

0: कठोर परिश्रम आणि संघ बांधणीसाठी आवश्यक असणारे दीर्घकालीन नियोजन हे महत्वाचं आहे.
1: बरोबर.
0: या दोन्ही संघामध्ये एकही स्टार खेळाडू नव्हता, तरीही या दोन्ही संघाने एकसंध संघ म्हणून खेळ केलेला आहे आणि त्यामुळे त्यांना मोठ्या संघांना हरवता आलेलं आहे आणि हे या संघांनी दाखवून दिलेलं आहे.
1: आपण लोकसंख्या हा विषय काढला आणि आपण पाहिलं तर या दोन देशांची म्हणजे DR कॉंगो आणि केप वर्दे यांची लोकसंख्या 5 लाख सुद्धा नाही, पण या फिफा विश्वचषकाच्या नकाशावर 1.5 अब्ज ही लोकसंख्या असलेला भारत चीन सारखे देश नाहीत, तर काय कारण असेल?
0: लोकसंख्येवर संघाची कामगिरी अवलंबून नसते, त्यासाठी जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रम, त्याही पेक्षा सर्वात महत्वाचं म्हणजे दीर्घकालीन नियोजन हे महत्वाचं असतं. आता 150 कोटीची लोकसंख्या असणाऱ्या आपल्या भारताचं भारतामध्ये फक्त खेळाडू तयार करून चालणार नाही, तर त्यासाठी आवश्यक असणारी जी यंत्रणा आहे ती मजबूत करावी लागेल.
1: बरोबर.
0: एक तर दर्जेदार प्रशिक्षक आपल्या संघांना लाभले पाहिजेत किंवा बाहेरच्या देशातले प्रशिक्षक या ठिकाणी नेमले पाहिजेत. देशात ठिकठिकाणी अकॅडमी स्थापन केल्या पाहिजेत. सर्वप्रथम पायाभूत सुविधा निर्माण केल्या पाहिजेत. देशांतर्गत स्पर्धांचा दर्जा जो आहे तो सुधारणा झाल्या पाहिजेत. खेळाडूला वयाच्या 10व्या वर्षापासून दर्जेदार आंतरराष्ट्रीय सामने खेळायला मिळाले पाहिजेत. म्हणजे काय, तर ज्या अकॅडमी देशामध्ये स्थापन कराव्या असं मी म्हटलं, त्या अकॅडमीमधून वयाच्या 10व्या वर्षापासून खेळाडू दत्तक घेतले पाहिजेत आणि वयाच्या 10व्या वर्षापासून त्यांना जास्तीत जास्त बाहेरच्या देशातील संघांबरोबर खेळायला मिळालं पाहिजे. जेव्हा ते 10व्या वर्षी अशा पद्धतीचे सराव सामने बाहेरच्या देशात जाऊन खेळतील तेव्हा ते वयाच्या 16, 17, 18व्या वर्षी आपल्या देशाचं प्रतिनिधित्व चांगल्या पद्धतीनं करू शकतील. त्याचबरोबर शालेय आणि महाविद्यालयीन स्पर्धा ज्या आहेत त्या अधिक पारदर्शक झाल्या पाहिजेत आणि त्यामधून प्रतिभा शोधणं गरजेचं आहे, तर आपल्या देशांना विश्वचषक स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळू शकेल.
1: बरोबर. वणीरे सर, तुम्ही आता फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या निमित्तानं आम्हाला या एकंदर स्पर्धेची वाटचाल याचं आणि भारताला पुढे जाण्यासाठी कसली आवश्यकता आहे याचं अतिशय उत्तम विश्लेषण केलं. वणीरे सर, क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर तुम्ही आलात आणि आमच्याशी ही चर्चा केली त्याबद्दल मनपूर्वक आभार, धन्यवाद. आता आपण चर्चा करीत होतो फुटबॉल प्रशिक्षक आणि विश्लेषक डॉक्टर अभिजित वणीरे यांच्याशी. यानंतर आपण माजी रणजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक संदीप दहाड यांच्याशी बातचीत करणार आहोत. मुंबई क्रिकेटला अनेक दिग्गज खेळाडू देणाऱ्या परंपरेत T20 मुंबई लीगनं नव्या प्रतिभेला मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. नुकत्याच पार पडलेल्या T20 मुंबई लीग स्पर्धेत पुरुष गटात मराठा रॉयल्स तर महिला गटात सोबो मुंबई फाल्कन्स यांनी विजेतेपद पटकावलंय. या स्पर्धेचा आढावा तसेच भारतीय क्रिकेटचं वर्तमान आणि भविष्यातील दिशा याविषयी मुंबईचे माजी रणजी क्रिकेटपटू आणि BCCIचे Level 3 प्रशिक्षक संदीप दहाड यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. दहाड सर, तुमचं क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर स्वागत, नमस्कार.
2: नमस्कार.
1: दहाड सर, नुकतीच पार पडलेली T20 मुंबई लीग स्पर्धा ही तुम्ही कशी पाहता? एकूण या स्पर्धेबाबत तुमचं काय मत आहे?
2: मुंबई क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेली ही T20 स्पर्धा माझ्या दृष्टीने ही मुंबई क्रिकेटसाठी निश्चितच गेम चेंजर किंवा ज्याला आपण म्हणतो की मुंबई क्रिकेटला नवीन कलाटणी देणारी नक्कीच ठरणार. आणि ह्या स्पर्धेमध्ये केवळ नव्या उदयोन्मुख खेळाडूंना संधी मिळाली नाही तर त्याचप्रमाणे प्रायोजक, वेगवेगळे ज्यांना आम्ही ऍडमिनिस्ट्रेटर्स म्हणतो आणि त्याचप्रमाणे समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातल्या आणि वेगवेगळ्या स्किल असलेल्या खेळाडूंना एकत्र एका प्लॅटफॉर्मवर खेळायची ही संधी मिळाली, त्याच्यामुळे मला असं वाटतं की नक्कीच पुढे ही स्पर्धा ठरणार मुंबईसाठी आणि भारतासाठी.
1: 2026 T20 मुंबई लीग मधून मुंबई आणि भारतीय क्रिकेटला नेमकं काय मिळालं असं तुम्हाला वाटतं?
2: सर्वात पहिले तर मुंबई क्रिकेट ही वंचित होती T20 क्रिकेट पासून की जिथे, तर त्याच्यामुळे एक जो अत्यंत महत्वाचा जो एक प्लॅटफॉर्म पाहिजे होता मुंबई क्रिकेटला आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या जवळ जाण्याकरता, तर तो प्लॅटफॉर्म पूर्णपणे मिळालेला आहे. आणि दुसरा विशेष म्हणजे की अगदी म्हणजे जर महिला क्रिकेटमध्ये बघितलं तर 13 वर्षाच्या मुलींनी सुद्धा T20 मध्ये पदार्पण केलं आणि त्याचप्रमाणे 32 वर्षाची सुद्धा खेळाडू खेळली. ही जी काय एक रेंज मिळालेली आहे गुणवत्तेची, जी आपण एकदा आपल्याला IPL मध्ये पाहायला मिळाली की कुठे 15 वर्षाचा वैभव सूर्यवंशी पण खेळला आणि जिथे यु नो 42 वर्षाच्या प्रवीण तांबेने सुद्धा अप्रतिम परफॉर्मन्स केला होता आयपीएल मध्ये. तर मला असं वाटतं की ही जी रेंज आहे ही रेंज गुणवत्तेला वाव देणारी अत्यंत महत्वाची ठरणार मुंबई क्रिकेटसाठी आणि भारतीय क्रिकेटसाठी.
1: बरोबर धाड सर, राज्य संघटनांकडून अशा अनेक टी ट्वेंटी लीग आता उदयास आलेल्या आहेत. जशी आपण पाहतोय की टी ट्वेंटी मुंबई लीग असेल, विदर्भ प्रीमियर लीग असेल आणि महाराष्ट्र क्रिकेट लीग असेल, अशा अनेक राज्यांमध्ये पण सुरू झाल्या आहेत, जशी बंगालची असेल. तर या सगळ्या लीगचा जर आपण विचार केला तर तिथून खरंच गुणवत्ता आपल्याला मिळते.
2: हो निश्चितच. आणि आपण सगळ्यांनीच बघितलेलं आहे की मध्ये कोविडच्या मुळे थोडासा खंड पडला होता मुंबई क्रिकेटच्या टी ट्वेंटीला, परंतु त्याच्या अगोदर जी टी ट्वेंटी क्रिकेट झाली होती त्याच्यामध्ये शिवम दुबेने अप्रतिम परफॉर्मन्स केला होता आणि केवळ त्या परफॉर्मन्सच्या जोरावरती आणि जो त्यांनी रणजीमध्ये सुद्धा आपल्या गुणवत्तेची चमक दाखवली होती त्यामुळेच त्याला आंतरराष्ट्रीय म्हणजे भारतीय संघामध्ये स्थान मिळालं आणि आजही ते अबाधित आहे. म्हणून या स्पर्धामधून दर्जेदार खेळाडू घडणारच घडणार आणि विशेष करून महिलांच्या सुद्धा टी ट्वेंटी लीग सुरू झाल्यामुळे आता भारताला महिला क्रिकेटमध्ये सुद्धा अजून जास्त दर्जेदार खेळाडू मिळतील.
1: बरोबर, तुम्ही दहाड सर आता म्हणालात की महिलांमध्ये सुद्धा उत्तमोत्तम क्रिकेटपटू मिळतील. तुम्ही एमसीएच्या महिला टॅलेंट हंट कार्यक्रमाचे सुद्धा प्रमुख प्रशिक्षक आहात. महिला टी ट्वेंटी मुंबई लीगचा आपण दर्जा बघितला, त्याच्यातली स्पर्धात्मकता बघितली आणि तिथेच 13 वर्षाची एक स्वरा जाधव नावाची खेळाडू सुद्धा बघितली, एकंदर या स्पर्धेचं तुम्ही कसं वर्णन कराल?
2: सगळ्यात महत्वाचं म्हणजे की या स्पर्धेमध्ये जी जबरदस्त त्यांनी रेंज दिली आणि महिला क्रिकेटला जे प्राधान्य मिळालं, आज जर त्यांना म्हणतो ना एक व्यासपीठ मिळालं की ज्याच्यामध्ये महिला क्रिकेटला सुद्धा त्या दर्जाला खेळणं काय आहे, तो अनुभव काय आहे, तो थरार काय आहे, त्या सगळ्या गोष्टींचा अप्रतिम अनुभव मिळालेला आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये जसं आपण मागच्या वेळेस बघितलं की वर्ल्ड कपमध्ये 337 केले ऑस्ट्रेलियाने आणि ते भारतीय क्रिकेट संघाने चेस केले, त्यामुळे मुलींचा सुद्धा गेम अजून वेगवान होणार, त्यांची फटकेबाजी त्यांची गोलंदाजी सुद्धा अजून जास्तीत जास्त स्पर्धात्मक होणार. आणि त्याची ही जी रचना झालेली आहे की आज म्हणतो ना की आज पाया मुंबई क्रिकेट असोसिएशनने ठेवला आहे, म्हणून मला असं वाटतं की एक नवीन विश्वास उदयाला येणार आहे की जे म्हणजे नुसतं केवळ महिला क्रिकेटपटूंनाच नाही तर अख्ख्या भारतातल्या तरुण महिला खेळाडूंसाठीही अत्यंत प्रेरणादायी गोष्ट असणार आहे.
1: बरोबर, खडूस वृत्ती ही मुंबई क्रिकेटची खरी ओळख असते. सध्याच्या क्रिकेटकडे पाहता मुंबईमध्ये ही खडूस वृत्ती खरंच अस्तित्वात आहे का, याविषयी काय सांगाल?
2: खरं सांगायचं म्हणजे इथे माझं थोडं परखड मत आहे की आता खडूस वृत्ती फारशी पाहायला मिळणार नाही आणि मुंबईची जी खडूस वृत्ती आहे ती सुद्धा दिवसेंदिवस थोडीशी कमी होणारच. आणि त्याचं कारण मुंबई क्रिकेटर असं नाहीये, त्याचं कारण आहे की दोन विरोधाभास असलेले क्रिकेटचे फॉर्मॅट. एकीकडे आपण 4 दिवसाची कसोटी सामने 5 दिवसाची कसोटी सामने खेळायची इच्छा ठेवतो की जिकडे अपेक्षा आहे की फलंदाजांनी खूप छान चिवटपणे खडूस वृत्तीने फलंदाजी करावी, विकेट न घालवता रन जमवावे, ते पण 4-5 दिवसाच्या अंतराळात. आणि दुसरीकडे असा खेळ आहे की जिकडे फारसा विचार न करता केवळ चेंडू बघायचा आणि तो चौफेर फटकेबाजी करून वेगात धावा गोळा करायचा. त्यामुळे हे असे दोन विरोधाभास असल्यामुळे ती खडूस वृत्ती मुंबईची कितपत जपली जाईल मला खरोखर शंका आहे. आणि जिद्द आणि लढाऊपणा जरी असला तरी एवढ्या विरोधाभासामुळे आणि विशेष करून दुसरे राज्य सुद्धा इतके अप्रतिम त्यांच्या क्रिकेटच्या अकॅडमीज त्यांच्या जिल्ह्यांमध्ये किंवा त्यांचे वेगवेगळे जे हाय परफॉर्मन्स सेंटर झालेले आहेत त्याच्यामुळे ते सुद्धा खूप जोरदार खेळत आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मुंबईची जिद्द आणि लढाऊ वृत्ती इथे खूप जास्त पणाला लागेल आणि त्याचप्रमाणे जर मुंबईने जर का ह्या गोष्टींचं लक्ष नाही दिलं तर मग निश्चितच मुंबई क्रिकेटची उंची ती राहणार नाही की जी 7-8 वर्षापूर्वी यु नो अबाधित होती.
1: बरोबर, आपण जसं पाहतो की मुंबईनं कर्णधार सुद्धा चांगले दिलेत. जसं आपण पाहिलं की 19 वर्षाखालील जो विश्वविजेता संघ होता या विश्वविजेत्या संघाचं नेतृत्व केलं ते आयुष म्हात्रेने आणि आता श्रेयस अय्यर हा भारताच्या टी ट्वेंटी संघाचा कर्णधार आहे. आयपीएलमध्ये सुद्धा आपण पाहिलं तर अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यर हे दोघंही नेतृत्व करत होते. या संदर्भात तुम्ही काय सांगाल?
2: मुंबईला मुंबईचं क्रिकेट हे खडूस असल्यामुळे विकेट कशा काढायच्या हे कायम चॅलेंज असायचं कुठल्याही गोलंदाजी संघासाठी आणि गोलंदाजीच्या कर्णधारासाठी. आणि आपण जसं की बघतो की कर्णधार पद हे महत्वाचं असतं की तुम्ही तुमचे गोलंदाज कसे वापरून घेता आणि त्यांच्याकडून कसे फील्ड सेटिंग

0: कसे तुम्ही विकेट्स मिळवतात, आणि त्यामुळे मुंबईने कायमच म्हणजे गावस्कर सरांपासून ते त्यांच्या अगोदरपासून ते आत्ता अगदी आत्तापर्यंत श्रेयस अय्यरपर्यंत कायम दर्जेदार कर्णधार दिलेच आहेत, कारण मुंबईचं खडूस क्रिकेट. त्यामुळे आपल्या कर्णधारांना घरीच इतकी जबरदस्त प्रॅक्टिस मिळते की इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या खेळपट्ट्या, एवढे खडूस क्रिकेटर, आणि नुसते खडूसच नाही तर एवढे क्रिकेटर, म्हणजे मुंबईमध्ये मला असं वाटतं की जवळजवळ लाखभर क्रिकेट खेळाडू खेळत असतील. तर म्हणून नेतृत्व गुण हे मुंबई क्रिकेटमध्ये कायम असणार, आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा ते चमकणार. आणि श्रेयस अय्यरची विशेषता काय आहे की तो त्याच्या खेळाडूंवरती भरपूर विश्वास ठेवतो, त्यांना सहजतेने आपला नैसर्गिक खेळ करता येईल अशी संधी सुद्धा देतो, आणि विशेष म्हणजे की तो विनाकारण क्रिटिकल होत नाही.
1: बरोबर.
0: म्हणजे कुठे ना कुठे जे मी महेंद्रसिंग धोनीच्या काही गुणांची जी विशेषता होती की शांत राहणे, कमी बोलून जास्त लक्ष देणे, आणि जेवढं बोलायचं तेवढं मोजकच बोलायचं, आणि योग्य सिच्युएशनला योग्य गोलंदाज किंवा फलंदाजाला फलंदाजी द्यायची, मला असं वाटतं की हे सगळे गुण श्रेयस अय्यरला एक अप्रतिम कर्णधार म्हणून ख्याती मिळून देणारच देणार.
1: संदीप दहाड सर, क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर आज तुम्ही आलात आणि T20 मुंबई लीग आणि भारताची वाटचाल या संदर्भात आमच्याशी चर्चा केली, त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद सर.
1: आता आपण माजी रणजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक संदीप दहाड यांच्याशी बातचीत करीत होतो. यानंतर आढावा घेणार आहोत आठवड्याभरातील महत्वाच्या घडामोडींचा. ऑस्ट्रेलियानं अंतिम सामन्यात इंग्लंडवर 17 चेंडू आणि 7 गडी राखून मात करीत महिला T20 विश्वचषक 2026 विजेतेपद पटकावलं. सामनावीर बेथ मुनीनं 64 धावांची शानदार खेळी करत ऑस्ट्रेलियाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. आर प्रज्ञानंद यांनी अखेरच्या दिवशी दमदार पुनरागमन करत ग्रँड चेस टूर क्रोएशियन लीग स्पर्धेत 21.5 गुणांसह संयुक्त तिसरं स्थान पटकावलं, तर डी गुकेश 6व्या स्थानावर राहिला. श्रोते हो, याचबरोबर क्रीडाविश्व हा कार्यक्रम समाप्त करायची मला अनुमती द्या. पुन्हा आपण भेटू पुढील क्रीडाविश्व कार्यक्रमात. तोपर्यंत प्रशांत केणीचा नमस्कार.
2: क्रीडाविश्व या कार्यक्रमात श्रोते हो, आताच आपण फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या थराराबाबत फुटबॉल प्रशिक्षक आणि विश्लेषक डॉक्टर अभिजित वणिरे यांच्याशी आणि T20 मुंबई लीग क्रिकेटविषयी माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक संदीप दहाड यांच्याशी प्रशांत केणी यांनी साधलेला संवाद ऐकला. बरे ते श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला क्रीडाविश्व हा कार्यक्रम इथेच संपतोय. पुन्हा आपली भेट होणार आहे अर्थात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं प्रतिभा बोढारे यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते राजू कुमार भारती. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
3: क्रीडाविश्व हा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आमचे हे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील आपण ऐकू शकता. दुपारचे 4 वाजून गेलेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत गीत बहार, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया पछाडलेला या चित्रपटातील ऋषिकेश रानडे आणि वैशाली सामंत यांच्या स्वरातील हे गीत आहे. विवेक आपटे आणि विलास जगताप यांचं संगीतबद्ध केलं आहे अनिल मोहरील यांनी.
4: रूपान

गीतबहार चित्रपट संगीत कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवरून. आणि आता भावधारा.

श्रीकृष्ण राऊत यांची गझल आपण ऐकली. संगीतकार आणि गायक होते दिनेश अर्जुना. आणि याबरोबरच भावधारा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवरून.

यानंतर थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीचं सायंकालीन प्रसारण सुरू होईल. अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपल्याला AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकता येतील.

श्रोते हो नमस्कार. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 4:46 झाली आहेत. आजच्या या सायंकालीन विशेष प्रसारणाला आता सुरुवात होत आहे. थोड्याच वेळात आपण ऐकणार आहोत ठळक बातम्या.

0: नमस्कार, मी उमा रायकर. ऐकूया काही ठळक घडामोडी. भारत आणि ऑस्ट्रेलियाची द्विपक्षीय भागीदारी भविष्यासाठीचं एक भक्कम नातं असून आर्थिक आणि व्यापारविषयक सहकार्याला मिळालेली गती हे या चर्चेचं यश असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बनीज यांनी दोन्ही देशांमधल्या संरक्षण सहकार्याबाबतचं संयुक्त निवेदन जारी केलं, त्यावेळी ते बोलत होते. राज्यात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 जणांची समिती स्थापन केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. ही समिती 6 महिन्यात अहवाल देईल आणि हिवाळी अधिवेशनात समान नागरी कायदा आणायचा प्रयत्न करू, असं ते म्हणाले. अमेरिका इराण संघर्ष तीव्र झाल्यानं जागतिक बाजारपेठांवर त्याचे पडसाद उमटले आहेत. ब्रेंट क्रूडच्या किमतीत 6% अधिक वाढ होऊन प्रतिबॅरल $78.80 पर्यंत ते पोहोचले आहेत, तर अमेरिकन कच्च्या तेलाच्या दरातही वाढ होऊन ते प्रतिबॅरल $75 पर्यंत गेले आहेत. तेलाच्या किमती वाढल्याने महागाई आणि जागतिक अर्थव्यवस्थेबाबतची चिंता पुन्हा वाढली आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 238 अंकांची वाढ झाली आणि तो 76,742 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 81 अंकांची वाढ नोंदवत 23,963 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: यानंतर थोड्याच वेळात पायी वारी पंढरीची. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालख्यांचे पुणे येथील आगमन सोहळ्याचे थेट प्रसारण आकाशवाणी पुणे केंद्रावरून करण्यात येईल. आम्ही सहक्षेपित करू.

0: बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत बँक ऑफ महाराष्ट्र, एक परिवार एक बँक।
1: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो। बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर। तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग, त्वरा करा। ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू।
2: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम।
3: श्रोते हो नमस्कार। बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची या कार्यक्रमात सर्वांचं, सर्व श्रोत्यांचं, रसिकांचं, महाराष्ट्रभरातल्या श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत। बँक ऑफ महाराष्ट्रच्या प्रांगणातून आपलं हार्दिक स्वागत करतोय। आकाशवाणी पुणे केंद्राजवळच असलेल्या या खास बूथमधून पालख्यांच्या आगमनाचं प्रत्यक्ष वर्णन खास तुमच्यासाठी। श्रोते हो, भक्तांच्या पसंतीला उतरलेला, भक्ताला पावलेला देव हा त्याच्यासाठी अनादि अनंत असतो। ही जीवसृष्टी निर्माण होण्यापूर्वीपासूनच तो आहे आणि अंतीही तो उरणार आहे। भक्ताच्यासाठी असा हा विठ्ठल शाश्वत कायमचा। तो मला बोलवतो, तो माझं ऐकतो आणि तो माझं भलं करतो, या विश्वासानं वारकरी पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झाले आहेत। मंगळवारी 7 जुलैला जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी देहूहून मार्गस्थ झाली, तर काल 8 जुलैला आळंदीतून माऊलींची संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी मार्गस्थ झाली। आज या दोन्ही पालख्या पुण्यात येत आहेत। आज आणि उद्याच्या पुण्यातल्या मुक्कामानंतर आपल्या आपल्या मार्गांवर त्या निघतील। पुण्यातल्या आगमनाचं प्रत्यक्ष वर्णन तुम्हाला आम्ही ऐकवतो। मी गौरी लागू, माझ्यासोबत आहेत डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी। प्रज्ञा नमस्कार। प्रज्ञा या डेक्कन कॉलेजमध्ये संस्कृत आणि कोशशास्त्र विभागाच्या प्राध्यापक आहेत। त्यांच्यासोबत आहेत मयूर भावे। मयूर नमस्कार।
4: नमस्कार।
3: मयूर भावे हे पत्रकार, वक्ते आणि संत साहित्याचे अभ्यासक आहेत। आणि पालख्यांसोबत आपले प्रतिनिधी आहेत संजय भुजबळ। संजय भुजबळ आहेत संत तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत आणि कैलास शिंदे आहेत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत। प्रज्ञा, पालखी पाऊस घेऊन येतो ही वारकऱ्यांची श्रद्धा आहे। म्हणजे मी जरी वारीत सामील झालो तरी माझ्या शेताची, गुरांची, आयाबायांची, मुलाबाळांची काळजी तो विठ्ठल घेईल, या विश्वासानं वारकरी वारीत सामील होतात। वारीला निघण्यापूर्वीच आपल्या इथे पूर आला, इंद्रायणीने माझी वाट रोखली, ही वस्तुस्थिती असली तरी खऱ्या वारकऱ्याची वारी काही चुकत नसते। पाऊस, ऊन या गोष्टी त्याला थांबवत नसतात। आज दिवसभर आपल्या इथे उघडीप आहे, अधूनमधून सूर्याचं दर्शनही झालं आहे, त्यामुळे पालख्यांच्या स्वागताला पुणे शहर सज्ज आहे। आपल्याला समोर ते दिसत आहे, पुणे शहर रस्त्यावर आलं आहे असं म्हणायला हरकत नाही पालख्यांच्या स्वागतासाठी। मुदलामध्ये पडे तोटा ऐसा खोटा उदिम, असं शेतीचं वर्णन तुकोबारायांनी केलं आहे। आजही शेती बदलली नाही आणि वारीची खेप न चुकवणारा वारकरीही बदलला नाही, तो येतच राहिला, नाही का प्रज्ञा?
5: खरंय, ज्याच्या घरामध्ये पंढरीच्या वारीची परंपरा आहे त्याला इतकं अनन्यसाधारण महत्त्व आहे। नामदेव महाराज म्हणतात, पंढरीची वारी जयाची एकुळी, त्याची पाय धुळी लागो माझ। नामा म्हणे माझा सोयरा जीवलग, सदा पांडुरंग तया जवळे। आणि म्हणून या पांडुरंगाला भेटायला, नाचत नाचत मला पंढरीला जायचं आहे, ही प्रत्येक वारकऱ्याची भावना आहे। नाचत पंढरी आहे, जाऊ रे खेळीया, विठ्ठल रखुमाई पाहू रे, आनंद तेथीचा मुकिया शिवाच्या, बहिर ऐकतो कान रे, आंधळ्यासी डोळे, पांगळ्यासी पाय, तुका म्हणे वृद्ध होते तारुण्य रे, नाचत पंढरी आहे, जाऊ रे खेळीया।
3: वा, आणि खरोखर हसत नाचत खेळत निघालेले वारकरी थोड्या वेळाने आपल्याला दिसतील, कारण पालख्या पुण्याच्या वेशीवर येऊन पोचलेल्या आहेत। एक पालखी संचेती हॉस्पिटल इथे विसावा घेत आहे असंही आपल्याला समजलंय। आणि यावेळचं वैशिष्ट्य असं की इंद्रायणीला पूर आला होता आणि त्यामुळे वारकऱ्यांनी थेट पुण्यामध्येच या वारींमध्ये सामील व्हावं असं आवाहन केलं गेलं आणि वारकरी त्याप्रमाणे आपापल्या मुक्कामाच्या, दिंडीच्या मुक्कामाच्या जागी पुण्यात येऊन थांबले आहेत आणि इथून ते वारीमध्ये समाविष्ट होणार आहेत। मयूर, मगाशी तू बोलताना म्हणत होतास की वारीला जसं निमंत्रण लागत नाही निमंत्रणाशिवाय येणारा वारकरी जेव्हा त्याला असं आवाहन केलं जातं की परिस्थिती अशी आहे तेव्हा पुण्यातनंच तुम्ही या वारीमध्ये सामील व्हा, हे आवाहनही तो ऐकतो. मयूर,
4: अगदीच बरोबर आहे. वारी हा एक असा सोहळा आहे की ज्याच्यामध्ये कोणालाही कोणत्याही पद्धतीचं आमंत्रण लागत नाही. कोणी मला पत्रिका मिळाली नाही किंवा मला आवतान आलं नाही म्हणून रुसून बसत नाही. एरवी आपण बघतो की आपल्या अगदी घरच्या कार्यात सुद्धा रुसवे फुगवे होतात, पण इथे मात्र असा कोणताही रुसवा नसतो. आणि याच जोडीला यावेळेस थोडं असं झालं की पावसामुळे कदाचित पालंदीमध्ये पूर आला आणि त्याच्यामुळे वारकऱ्यांना तिथपर्यंत जाता आलं नाही, पण त्याला अनुषंगून वारकरींची गैरसोय होऊ नये म्हणून जो एक निर्णय घेण्यात आला त्या निर्णयाचं सुद्धा वारकऱ्यांनी स्वागत केलं, त्याचा मान ठेवला. आणि मला असं वाटतं की त्याच्याकडे त्या बदलाकडे आपण सगळ्यांनी खूप सकारात्मक त्याने पाहिलं पाहिजे. पाऊस पडत होता, इंद्रायणीला पूर आला होता आणि अशा स्थितीमध्ये राहायचं कुठे, इतर व्यवस्था कशी लावायची, म्हणून मोजक्या लोकांमध्ये जे प्रस्थान केलं गेलं माऊलींचं
3: तो प्रत्येक दिंडीतले 10 लोक निर्णय होतं. प्रत्येक दिंडीमधले 10 वारकरी त्याच्यामध्ये सामील झाले होते.
4: होय, आणि मोजके मानकरी, मोजके टाळकरी आणि सुरक्षा व्यवस्था असं सगळं मिळून 1,500 लोकांमध्ये प्रस्थान झालं. तर हा जो बदल आहे मला असं वाटतं हा काळानुरूप झालेला आहे आणि हा स्वागतार्ह आहे. अर्थात प्रत्येक वारकऱ्याची आळंदीला जाऊन माऊलींना भेटण्याची इच्छा आहेच, पण सुरक्षा व्यवस्थेवरचा प्रशासनावरचा ताण वाढू नये म्हणून मी माझ्या माऊलींची भेट आता पुण्यात घेतो आणि इथून पुढे मात्र त्यांच्या सोबत राहतो. हा जो बदल आहे हा बदल वारकऱ्यांनी समजून घेतला, त्याबद्दल त्या सगळ्यांचं अभिनंदनच आहे. आणि तुम्ही जसं मगाशी म्हणत होतात की प्रत्येकाला त्याच्या पाऊस पिकाची पेरणीची कामं असतात ती सगळी आटोपून तो येत असतो, तर त्याचं एक मला खूप असं सांगावंसं वाटतं की आपल्या दृष्टीने वारकरी हा 2 महिने वारी करत असतो, पण तुम्हाला खरं सांगू का, 2 महिने ही चालण्याची प्रक्रिया जर सोडली तर तो उरलेले 10 महिने सुद्धा वारी जगतच असतो. त्यामुळे तो जे पेरतो तो सुद्धा विठ्ठलच आहे आणि त्या मातीतून जे उगवतं ते सुद्धा विठ्ठलच आहे.
3: आणि हाच विठ्ठल त्याला मग चांगलं वागण्यासाठी, चांगलं जीवन जगण्यासाठी प्रवृत्त करत असेल. कारण जो वारकरी एकदा वारीला येणारा तो आयुष्यभराचा वारकरीच असतो. प्रज्ञा,
5: अगदी अगदी. या सोहळ्याचा गाभा म्हणजे परंपरा आणि शिस्त. आणि वैशिष्ट्य आहे की काळाच्या ओघात शेकडो वर्षांमध्ये कितीही बदल जरी झाले तरीही परंपरा आणि शिस्त याचा समतोल तसाच राखला जातोय. ऐतिहासिक संदर्भ असा सांगतो की पूर्वी या दोन्ही पालख्या एकत्रच जात होत्या आणि काळाच्या ओघात बदल होत होत त्याचे मार्ग वेगवेगळे झाले, पण ध्येय मात्र एकच होतं आणि पंढरीला जाणं हेच ते ध्येय.
3: बरोबर, पंढरीला जाणं हेच अंतिम ध्येय. याच्याबद्दल आपण बोलणार आहोत प्रज्ञा, पण आता स्टुडिओकडे जाऊया.
1: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग. त्वरा करा, ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू.
2: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.

0: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग. त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. अटी व शर्ती लागू.
1: बँक ऑफ महाराष्ट्र,
2: भारत सरकारचा उपक्रम.
3: श्रोते हो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. प्रज्ञा, ही जाहिरात ऐकण्यापूर्वी आपण बोलत होतो की या पालख्या पूर्वी एकत्र निघत होत्या, पण आता त्याचे दोन मार्ग झाले. हा एक मोठा बदल त्याच्यामध्ये आहे.
4: काळाच्या ओघात या पालख्यांचे मार्ग जरी वेगवेगळे झाले असले तरी ध्येय एकच आहे, पंढरीला जाणं. पुण्यातल्या 2 दिवसाच्या मुक्कामामध्ये जेव्हा या दोन्ही पालख्या एकत्र येतात तेव्हा अनेक जण असं म्हणतात की माऊली आणि तुकाराम हे जणू 300 वर्षाच्या काळाचं अंतर ओलांडून एकमेकांना भेटतात. पुण्यातनं जरी यात पालख्यांचे मार्ग वेगळे झाले तरी वाखरीला रिंगणाच्या वेळी त्या परत एकत्र येतात.
3: बरोबर. संजय भुजबळ संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोबत आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया. संजय,
5: खूप आनंद होतोय. याची देही याची डोळा हा सोहळा मी बघतो आहे आणि पुन्हा एकदा संधी आपल्या सोहळा पोहोचण्याची आपल्याला मिळते. आत्ताच म्हणाल्याप्रमाणे इंद्रायणीनं यावेळेस वाट अडवली आहे. मी याच्याकडे थोडस असंच बघितलं की बहुतेक विठ्ठलानंच हे कृष्णाचं रूप घेऊन गवळणी अडवलंय आणि ह्याच भावानं तिथं अनेक जण थांबलेले होते. कुठेही आत्ता आपण सगळे बोलत आहात त्याप्रमाणे दुःख नव्हतं, खंत नव्हती, ही त्याची इच्छा आहे, हा त्याचा खेळ आहे असं समजून याकडे बघितलं गेलं. आता जर म्हणशील तर माझ्या समोर अगदी डोळ्याच्या समोर पालखी उभी आहे. हा केवढा आनंद सोहळा आहे की तुमच्या डोळ्यानं तुम्हाला हे रूप बघता येत आहे, हे अफाट रूप बघता येत आहे. जरी आता आपण म्हणालो
3: होतो
5: 10-10 फक्त वारकरी.
3: संजय एक मिनिट.
5: हा,
3: योगायोग असा आहे की आमच्या डोळ्यासमोर संत तुकाराम महाराज संस्थानच्या विश्वस्तांच्या गाड्या येऊन पोहोचल्या आहेत, त्याच्यामुळे काही क्षणातच पालखी इथपर्यंत पोहोचेल असा विश्वास वाटतोय.
5: नक्की, पण अजूनही विसाव्यासाठी ती संतीच्या पुलाच्या खाली थांबलेली आहे, कारण या संतीच्या पूल चढायला थोडस चढ आहे. पहिल्यांदा थोडासा विसावा मिळावा म्हणून इथं थोडस थांबलं जातं आणि मग एका वेगात हा पूल पार केला जातो. आणि तू म्हणाल त्याप्रमाणे ही जी क्रमरचना आहे, जसं आता तुला काही गाड्या दिसल्या, या पालखीचं त्या गाड्यांच्या मागचं जर काही असेल तर तो नगाऱ्याची गाडी असते. ती नगाऱ्याची गाडी आणि त्या मागे अश्वाच्या मागे मग एक एक पालखी उलट्या क्रमांकाने त्या पुढच्या
3: पालख्या
5: दिंड्या असतात त्या उलट्या क्रमाने चालतात आणि यावेळेस फक्त 10-10 लोक त्यात दिसतायत. हे मात्र एक वेगळं दृश्य बघायला मिळत आहे. गौरी,
3: बरोबर, तू आता जो उल्लेख केलास तो नगारखाना आता आमच्या समोर चालला आहे.
5: अच्छा.
3: पडेन निराळा ऐसा सांडुनी सोहळा असं लिहिलेलं आहे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान चौघडा गाडी नगारखाना आमच्या समोरनं चाललाय आणि त्याच्या मागे अश्व दिसतोय आणि पहिल्या दिंडीतली लोक दिसत आहेत.
5: अगदी, मोहिते कुटुंबांचा हा मानाचा अश्व देहू पासून या पालख्यांना सोबत करणार आहे ते पंढरपूर पर्यंत. मधल्या काळातही या अश्वांचे वेगवेगळे टप्पे जे महत्वाचे आहेत, रिंगण असतील, वेगवेगळ्या पूजा असतील, तिथंही यांचा सहभाग असणार आहे. आणि हे विशेष अश्व असतात, हे विशेष त्याचे गुण बघून या गुणांचेच अश्व या पालखीच्या सोबत दिले जातात.
3: एकंदर 2 अश्व दिसतात.
5: होय.
3: आणि त्याच्या मागे ताळ मृदुंग पताका, म्हणजे इथून थोडस वरती आहोत आपण रस्त्यापेक्षा, त्यामुळे केवळ पताका दिसत आहेत आता.
5: जेव्हा इथून विसावा संपला तर वाकडेवाडीतला तिथलं पहिलं नगराच्या मागे पहिली 13 क्रमांकाची दिंडी होती. मी तुला आता म्हणाल्याप्रमाणे उलट्या क्रमांना ते असतात आणि आता बघ, आता इथं संजय हॉस्पिटलच्या पुलाच्या खाली पालखी आहे आणि नगरा तुमच्यापर्यंत पोहोचलाय, म्हणजे मधल्या याच्यात अनेक दिंड्या आता समाविष्ट झालेल्या आहेत. कदाचित त्या पुण्यातून वाढल्या असण्याची शक्यता आहे, त्यात इथून सगळं पुढे सगळ्याच दिंड्या या पालखीसोबत जाणार आहेत.
3: आणि त्यातल्या शिस्तीबद्दल आम्ही मगाशी बोलत होतो की जसं निमंत्रण द्यावं लागलं नाही तसं केवळ एक आवाहन पुरेसं होतं की पूर परिस्थितीमुळे तुम्ही आळंदीकडे येऊ नका किंवा देवीकडे येऊ नका, तुम्ही पुण्यामध्ये सामील व्हा पालखीमध्ये. आणि ते
5: अगदी हसत हे आवाहन स्वीकारलं गेलं. तुम्हीच म्हणाल्याप्रमाणे कुठलाही रुसवा नाही, फुगवा नाही, हे आमचं काम आहे, हे आमच्या माऊलीचं काम आहे. माऊलीनं सांगितलं तिथं बसायचं, माऊलीनं सांगितलं तिथं चालायचं, माऊलीनं सांगितलं ते बोलायचं.
3: बरोबर. आणि आमची भिस्त माऊलीवरच आहे, त्याच्यामुळे तक्रार कशाची करायची ही एक प्रज्ञा काहीतरी म्हणत होतीस.
4: एक एक दिंडी आता आपल्या पुढून जायला लागली आहे. आणि मगाशी जी अश्वांची जोडी गेली त्यातल्या एका अश्वाच्या पाठीवर मोत्याची विणलेली झूल अतिशय देखणी अशी दिसत होती. आणि आता दिंड्या क्रमाक्रमाने जात आहेत, त्याची रचना सुद्धा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. सगळ्यात पुढे झेंडेकरी असतात ज्यांच्या हातामध्ये भगवी पताका असते. ही पताका सुद्धा कशाय रंगाची असते, म्हणजे ती केशरी नसते,
3: भगवी नाही ती.
4: आणि त्याच ओळीमध्ये काही महिला आपल्या डोक्यावर तुळशी वृंदावन आणि पाण्याचे हंडे घेऊन चालल्या आहेत. त्याच्या पाठोपाठ टाळकरी आहेत. आणि या टाळकऱ्यांच्या मागे ज्यांना मृदंगमणी म्हणतात, असे मृदंगाच्या तालावरती या सगळ्यांचा वेग नियंत्रित करणारे असे मृदंगमणी चालले, त्यांच्या पाठोपाठ येणार आहेत विणेकरी. आणि त्यांच्या पाठोपाठ दिंडीतले इतर स्त्री पुरुष. या पालखीच्या पुढच्या काही दिंड्या आता आपल्या पुढून चालल्या आहेत.
3: संजय, तुझ्याकडे आणखीन आम्हाला काही वर्णन करण्यासारखं समोर घडतंय? संजय भुजबळ यांच्याकडे आपण नंतर जाणार आहोत. आपल्या समोरनं ज्या दिंड्या चालल्या आहेत त्याच्यामध्ये आपण मगाशी जसं वर्णन केलं की शहरी माणसं कमी आहेत, पण शेती हा आपला मुख्य व्यवसाय असणारी माणसं कदाचित जास्त असतील. आणि परंपरेने आमच्या घरी दिंडी आहे, वारी आहे आमच्या घरी, म्हणून अमुक एका दिंडीसोबत चालणारी माणसं, याचीही परंपरा आहे की कुठल्या दिंडीमध्ये आपण असणार आहोत याचीही परंपरा.
4: चोखा मेळांचा एक अभंग यावेळी आठवतो. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरीची, पताकांचे भार मिळाले अपार. आपल्या समोर जो भगवा रंग पसरलेला दिसतोय या पताकांचा, तो पाहून हे आठवत आहे. पताकांचे भार मिळाले अपार, भरले भीमा तीर जय जयकारे, खट नट यावे. ही या वारीची वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. खट नट यावे, शुद्ध होवोनी जावे, दवंडी पिटी भावे चोखा मेळा. कुणीही इथं आला तरी आपला भाव मनात दुष्ट जरी असला तरी तो निघून जाईल, अशा पद्धतीनं या रंगात रंगून जातो.
3: प्रज्ञा, एक संत तुकाराम महाराजांचा अभंग इथे सांगावा असं वाटतो, ऐका. कार पुंड्या मातलासी, उभे केले विठ्ठलासी, ऐसा कैसा रे तू धीट, मागे भिरकावली वीट, युगे झाली अठ्ठावीस, अजूनही का

0: ଜଣସୀ ବୈଶ ଭାବ ଦେଖୋନି ନିକଟ ଦେବେ ସୋଡ଼ିଲେ ବୈକୁଣ୍ଠ ତୁକା ମଣେ ପୁଣ୍ଡଲିକା ତୁଛି ବଳିଆ ଏକନିକା। तुकाराम महाराजांनी लिहिलेला अभंग
1: कुंडलिकानी हट्टानी या कृष्णाला पंढरपुरामध्ये आणून तिथे राहायला भाग पडलं
0: आणि तिथे भेकावलेल्या विटेवर 28 युग विठ्ठल उभा आहे।
2: बरोबर, तुकोबांची भक्ती तर याच्या मागे होतीच, पण त्यांची निस्पृहता सुद्धा खूप महत्त्वाची होती। आपण जे कायम म्हणतो की निष्काम कर्मयोग असतो किंवा निष्काम भक्ती असते, तर कुठल्याही वारकऱ्याचं मागणं जे असतं ते मला असं वाटत नाही की ते वैयक्तिक असतं, की तो नवस बोलून वारीला निघत नाही, वारीला निघायचं म्हणून तो वारीला निघतो। कोणतीही तू माझी अमुक एक इच्छा पूर्ण केलीस तर मी वारीला येईन असं कोणताही वारकरी म्हणत नाही। आणि मगाशी आपण वारीची जी रचना समजून घेत होतो त्याच्यामध्ये मला असं वाटतं की वारकरी, विणेकरी, टाळकरी, सोबदार, भालदार ह्या सर्व यंत्रणेमध्ये एक गोष्ट मात्र समान असते, ती म्हणजे त्यांच्याकडून घेतलं जाणारं नाम। त्यांचं प्रत्येक पुढे पडणारं पाऊल आणि त्याचवेळी ओठातून बाहेर पडणारं नाम हे म्हणजे जणू त्यांच्या कोहम सोहम सारखं सुरच असतं। आणि त्यामुळे नामदेवांचा अभंग आठवतो की नाम त्याची रूप, रूप त्याची नाम, नाम रूप भिन्न नाही काही, आकाराला देव नामरूपा आला म्हणून स्थापले नामवेदी। नाम घेत पुढे जाणारे वारकरी यांच्यासोबत आपण पुढे जाणारच आहोत, पण आता जाऊया स्टुडिओकडे।
3: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो। बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर। तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग, त्वरा करा। ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू।
4: बँक ऑफ महाराष्ट्र,
5: भारत सरकारचा उपक्रम।
3: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो। बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर। तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग, त्वरा करा। ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू।
4: बँक ऑफ महाराष्ट्र,
5: भारत सरकारचा उपक्रम।
0: मयूर, जाहिरात सुरू होण्यापूर्वी आपण प्रत्येक पावला गणित उच्चारलं जाणारं नाम त्याच्याबद्दल बोलत होतो, तू अभंगही आम्हाला ऐकवलास त्याच्याबद्दल।
2: हो, मी नामाबद्दल हे सांगत होतो की यंत्रणा वेगळी असली तरी सुद्धा प्रत्येकाच्या हातामध्ये टाळ आहे, त्या प्रत्येक दिंडीसोबत मृदुंग वाजवणारे, पखवाज वाजवणारे आहे, नाम घेणारे वारकरी आहे। आणि काहीही झालं तरी नाम तुटणार नाही। जशी पावसाची संततधार असते तशीच ही एक नामधार आहे। आणि मला असं वाटतं की गंमत बघा, दोन डोळे हे दोन भिन्न असले तरी त्यांना दिसणारं दृश्य एक असतं, कान हे दोन वेगळे जरी असले तरी त्यांच्यावर पडणारा नाद एक असतो, नामाचंही हेच आहे। असंख्य मुख असले, असंख्य पाय असले, असंख्य हात असले, असंख्य देह असले तरी त्यातून बाहेर पडणारं नाम हे एकच असतं, आणि तेच त्या पंढरी रायापर्यंत जाऊन पोहोचत असतं। चोखामेळांनी एका ठिकाणी असं म्हटलं होतं की एक वेळा पंढरी वाचे जो उच्चारी, मोक्ष त्याचे घरी नांदत असे। नामाचा हा महिमा एवढा आहे।
0: तुला थोडंसं थांबवते कारण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत कैलास शिंदे आकाशवाणीचे प्रतिनिधी आहेत, त्यांच्याकडे आता जाऊया। कैलास, कैलास थोडा आवाज तुझा ब्रेक होतोय। कैलास शिंदे यांच्याशी संपर्क थोड्या वेळाने होईल। मयूर, तू बोलत होतास।
2: हो, मी चोखामेळांचा तो अभंग सांगत होतो की एक वेळा पंढरी वाचे जो उच्चारी, मोक्ष त्याचे घरी नांदत असे, सदा सर्व काळ विठ्ठल चिंतन करिता कीर्तन दिवस राती। आणि याच्या पुढच्या ओळी फार महत्त्वाच्या आहे की आपले सोयरे नक्की कोण असा प्रश्न जेव्हा आपल्याला पडतो तेव्हा त्याचं उत्तर चोखामेळांनी दिलेलं आहे। ते असं म्हणतात की ते माझे सोयरे सज्जन सांगाती जे आठविती विठोबासी। जे विठ्ठलाला आठवताय, ज्यांच्या चिंतनामध्ये अखंड विठ्ठल आहे, तेच माझे सोयरे आहे आणि तेच माझे सज्जन आहे।
0: वा,
2: म्हणजे ते सर्वही सदा सज्जन सोयरे होतो याची उकल आपल्याला इथे सापडते।
0: म्हणजे मी केवळ विठ्ठलाच्या नामामध्ये मग्न असून पुरेसं नाही, तर माझे सगळे सोयरेही तेच असतील की जेही विठ्ठलाच्या नामामध्ये मग्न आहे।
2: अगदी अगदी।
1: पालखीच्या पुढेच्या भागामध्ये असणाऱ्या दिंड्या अत्यंत वेगानं आपल्या पुढनं चालल्या आहेत आत्ता, आणि शेकडो लोक एका विशिष्ट गतीमध्ये ताळ मृदुंगांच्या आवाजामध्ये तल्लीन होऊन आणि आपल्या खांद्यावरची पताका, आपल्या डोक्यावरचं तुळशी वृंदावन आणि आपल्या हातातले टाळ, या सगळ्याचा नाद, या सगळ्याचा आनंद घेत पुढे जात आहेत। जणू काही पंढरीचा विठ्ठल त्यांची वाट बघतोय आणि म्हणून त्यांच्या पायाला वेग आलाय की काय असं वाटावं।
0: खरंय प्रज्ञा, तू म्हणतेस ते अगदी खरंय, कारण अशा प्रवाहामध्ये जेव्हा विश्रांती घ्यायला थांबावं लागतं तर तीही शिक्षा वाटत असेल कदाचित, की मला पंढरीकडे जायचं आहे, माझ्या माऊलीकडे जायचं आहे।
1: तुकाराम महाराजांनी इतका सुंदर शब्द वापरलाय की यांच्या पायाला वेग का आला असेल, तर वाट पाहे बाहे निढळी ठेवोनिया हात, पंढरीचे वाटे दृष्टी लागली चित्त, तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे मनी। ही आर्तता त्या प्रत्येकाच्या मनात आहे। तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे मनी, त्याची चक्रपाणी वाट पाहे।
0: वा,
1: आणि हे सगळेजण जाताना बघतोय आपण की कंठी मिरवा तुळशी, प्रत्येकाच्या गळ्यामध्ये तुळशी माळ आहे, व्रत करा एकादशी, पंढरीचा वारकरी वारी चुको ने दिहारी। अजिबात आपली वारी चुकता कामा नाहीये अशी प्रत्येकाची ओढ आहे, आणि म्हणून किती वयोवृद्ध लोक इथे अत्यंत आनंदाने चालताना नाचताना दिसतायत।
0: म्हणजे किती कासावीसी होत असेल बघ ना, की घरात संसारातल्या सगळ्या गोष्टी मला बाजूला ठेवून देत, माझ्या जबाबदाऱ्या काही काळासाठी तरी मला बाजूला ठेवू दे, पण मला जाऊ दे त्या पंढरूच्या वाटेवरती।
1: खरंय, एक प्रसंग असा सांगतात की एकदा तुकोबारायांना पंढरपूरला वारीला जाता आलं नव्हतं, आणि इतकं दुःख झालं, इतकं वाईट वाटलं की त्यावेळी त्यांनी काही अभंगांची रचना केली।
0: अच्छा,
1: आणि त्यातला एक अभंग आहे,
0: तुकाराम महाराजांना वारीला जाता आलं नव्हतं
1: आणि मी काहीतरी का नाही जाऊ शकत आहे मी, म्हणून अत्यंत वाईट वाटलं, क्षणभर असं वाटलं की माझी काहीतरी चूक झाली असेल, म्हणूनच विठ्ठला तू मला बाजूला ठेवलंय। आणि फार सुंदर अभंग आहेत, काही चार पाच अभंग आहेत, त्यातला एक असा आहे, नये निद्रे डोळा जाओ नेदी काही, प्राणी असे पाही वाटत असे, कारे विसरलासी सांग मजा आता, काय माझी चिंता वाहत असे, तुका म्हणे मज दावी रे श्रीमुख, आता हे कौतुक पाहे डोळा।
0: प्रज्ञा, आपण याच्याबद्दल नक्कीच पुढे बोलूया, पण आता कैलास शिंदे यांच्याशी संपर्क झालाय असं दिसतंय, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत ते आहेत। कैलास,
6: ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी
0: कैलास शिंदे यांच्याशी संपर्क होऊ शकत नाही, आता पुन्हा संपर्क तुटला आहे। प्रज्ञा, तू तुकाराम महाराज ज्यावेळे वारीला जाऊ नाही शकले तेव्हा रचलेले अभंग सांगत होते।
1: अभंग आहे की आर्तता आणि त्यांचा जीव कसा पोळला होता, महाराज फार सुंदर शब्दामध्ये म्हणतायत, आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगावे विठ्ठला पाय लागे, नका हट्ट करू अहो संतजन पायांचे दर्शन मज द्यावे, काय करू देवा आलो ना वारीला, काय करू देवा आलो ना वारीला, जीव हा पोळला विरहाने, तुका म्हणे मज दूर का ठेविले, देवा का बरं माझ्यावर रागावलास, मला असं का दूर ठेवलंयस, तुका म्हणे मज दूर का ठेविले, काय पाप केले जन्मा येऊन।
0: खरंय प्रज्ञा, आपल्या समोर ज्या महिला दिसत आहेत, ज्या दिंडीमध्ये या वारीमध्ये सहभागी झाल्या, किती कृतार्थ वाटत असेल, कारण या 21-22 दिवसांसाठी माझे सगळे त्रास, माझे ताप मी त्या पंढरीच्या विठुरायावरती सोपवले आहेत, आणि तो मला मार्ग दाखवणार आहे, आणि तो जसा मला नेईल, जसा मला ठेवील, तसंच मला राहायचं आहे। त्यामुळे आलेली शांती असेल किंवा

0: सुटकेचा भागही असेल संसारातनं झालेल्या सुटकेचा, तो आपल्याला या सगळ्या महिलांच्या चेहऱ्यांवरती दिसतोय.
1: अगदी खरंय, गावगाड्याकडच्या महिलांनी रचलेल्या ज्या ओव्या आहेत ना, त्यामध्ये इतक्या सुंदर काही काही गोष्टी येतात. या बायकांची जाण्यामागची भूमिका काय, कशासाठी जायचंय, तर ती म्हणतीये पंढरीला जाते गरुड खांबाला देते तक्क्या, सावळ्या पांडुरंगा गुज सांगते तुझं सख्या. त्यालाच सखा मानलंय आणि त्याच्याशी मन मोकळं करायचंय म्हणून मला जायचंय.
0: आणि मन मोकळं म्हणजे किती वर्षभराच्या गोष्टी सांगायच्यात त्याला.
1: करेक्ट,
0: सासूले सुनेविषयी सांगायचंय, सुनेला नवऱ्याविषयी सांगायचंय, आपल्या सासूबद्दल सांगायचंय आणि रोजच्या जगण्यातल्या व्यापतापाबद्दलही सांगायचंय. खरं
1: एक फार सुंदर ओवी आहे, पंढरी पंढरी वारकऱ्याच माया रे.

0: वा. श्रोतेहो, क्षणभरासाठी आपण आता स्टुडिओकडे जाणार आहोत.
1: टेक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग. त्वरा करा, ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू.
2: बँक ऑफ महाराष्ट्र,
3: भारत सरकारचा उपक्रम.
4: पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग.
1: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग. त्वरा करा, ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू.
2: बँक ऑफ महाराष्ट्र,
3: भारत सरकारचा उपक्रम.
0: मयूर, आपल्या समोर संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातल्या काही दिंड्या, पालखीच्या पुढच्या काही दिंड्या जाताना दिसतायत. महिलांच्या डोक्यावरती सामान आहे आणि मला वाटतं पंढरपूरला जाईपर्यंतची बेगमी त्याच्यामध्ये आहे. किती कमीत कमी गरजा असतील ना यांच्या. छोटंसं 21 दिवसासाठी केवळ 2 लुगडी डोक्यावरती, तुळशी वृंदावन आहे
5: कमरेला,
0: कमरेमध्ये.
5: हॅलो
0: संजय.
5: हॅलो.
0: हां संजय. तुकाराम महाराजांच्या पालखी सोबत तू आहेस. पालखी कुठपर्यंत आली आहे?
5: अगदीच तुला मागच्या वेळेस सांगितल्याप्रमाणे अजूनही पालखी संजयती ब्रिजच्या खाली आहे आणि तो विसावा काही क्षणात संपून या चढावरनं, ब्रिजच्या चढावरनं ही पालखी पुढे निघणार आहे. सगळ्या हालचाली आता सुरू झालेल्या आहेत आणि ही हालचाल सांगते की आता पूर्ण ही पालखी तयार आहे पुढच्या मार्गक्रमणासाठी. दरम्यानच्या काळात जो उत्साह आजूबाजूच्या बघतो आहोत तो अगदी शिगेला पोहोचलेला आहे. प्रत्येक जण असे पाय वर करून मला पालखीचं पूर्ण दर्शन मिळालं पाहिजे. माऊली माझ्या समोरून जाताना मला माऊली पूर्ण दिसल्या पाहिजेत यासाठी प्रयत्न करत आहेत आणि त्यांच्या डोळ्यावरचे भाव अगदी सगळे डोळ्यात उतरलेत. हा जो एक बंध आहे या माऊलीसोबतचा तो स्पष्ट प्रत्येक डोळ्यात दिसतोय. आणि आणखी वैशिष्ट्य मला या चौकात जाणवत आहे, अनेक अमराठी विविध राज्यांमधले जे पुण्यात राहणारे लोक आहेत ते एका ठिकाणी जमा झालेत. राजस्थानचा एक पूर्ण ग्रुप मला दिसतोय, महिला दिसत आहेत. त्यांनी पण एक टिळा लावलाय, माऊलीचा टिळा लावलाय, गंध लावलाय आणि या पालखीच्या बाजूला उभं राहून त्या माऊलीची वाट बघताहेत. एवढंच नाही तर त्यांच्या त्यांच्या गावाला, राजस्थान असतील, गुजरातमध्ये असतील, अशा लोकांना इथून हे दर्शन घडवत आहेत. मला एक त्यांना त्याच्याशी बोलता येईल
6: बहुत अच्छा लग रहा है
5: असा हा उत्साह आहे गौरी. वेगवेगळ्या राज्यातील लोक या वारीला जुळलेले आहेत. आपण म्हणतो तसं पूर्ण जग या पालखीला जुळलेलं आहे ते अशा वेगवेगळ्या माध्यमातून. सॉरी
0: संजय, आमच्या समोर पण ज्या दिंड्या आहेत त्या दिंड्यातले वारकरी तर आहेतच पण शहरी माणसं पण त्याच्यामध्ये आता शिरली आहेत. फुगड्या खेळतायत, अनेक खेळ खेळतायत आणि असा सहभाग, आणि तो पुणे शहरापुरता नाही आहे, वारकरी आणि इतर असंच म्हणूया आपण. आपल्या सोबत आहेत बँक ऑफ महाराष्ट्रचे जनरल मॅनेजर शिरीष साळवे. गेली अनेक वर्ष बँक ऑफ महाराष्ट्र या प्रसारणासाठी प्रायोजकत्व देत असते. आज माननीय शिरीष साळवेजी आपल्या समोर आहेत. मी त्यांना विनंती करते आपलं मनोगत त्यांनी व्यक्त करावं. शिरीष साळवे.
7: धन्यवाद मॅडम. बँक ऑफ सर्वप्रथम बँक ऑफ महाराष्ट्राच्या वतीने पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्व वारकऱ्यांचे आणि भक्तवर्णांचे मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचे प्रतीक असलेल्या आषाढी वारी पालखी सोहळा हा श्रद्धा, समता आणि सेवा साठी प्रेरणादायी वारसा आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या विचारांचा संदेश जन्मांसात पोहोचवणारी ही अखंड भक्ती यात्रा आपल्यासाठी नक्कीच प्रेरणास्थान आहे. या पावन पालखी सोहळ्याच्या निमित्ताने बँक ऑफ महाराष्ट्र आपल्या मराठी संस्कृती, संत परंपरा आणि सामाजिक बांधिलकीशी असलेले अतुल नाते पुन्हा अधोरेखित करते. सेवा, विश्वास आणि लोकाभिमुख बँकिंग या मूल्यांचा वारसा जपत समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कार्यरत राहण्याची आमची वचनबद्धता अशा प्रसंगी अधिक दृढ होते. या सेवाभावाने आज पालखी सोहळ्यानिमित्त जमलेल्या सर्व वारकरी बांधवांचे स्वागत करत आहे आणि विठ्ठल रुक्मिणी माऊलींची कृपा सर्वांवर सदैव राहो आणि सर्व वारकरी भाविकांची वारी सुखरूप, मंगलमय व आनंददायी हो हीच प्रार्थना. जय हरी विठ्ठल.
0: धन्यवाद श्री साळवेजी. हे होते बँक ऑफ महाराष्ट्रचे जनरल मॅनेजर. श्रोते हो, पालखी जशी जवळजवळ येऊ लागली आहे, येते आहे, तशी गर्दी वाढते आहे आणि एकदम हालचाल वाढली आहे भोवताली आणि एक चैतन्य इथे जाणवायला मिळतं. म्हणजे आम्ही बसून सगळे समालोचन करतो आहोत, पण जशी जशी पालखी जवळ येते तसं आता धीर धरवत नाही आहे की पालखीचं आणि पर्यायाने पादुकांचं दर्शन थोड्याच वेळात आपल्याला घ्यायला मिळणार आहे.
8: होय
0: प्रज्ञा, मगाशी तू दिंडीची रचना कशी असते त्याच्याबद्दल सांगितलंस आणि त्याच्यामध्ये खेळले जाणारे खेळ त्याच्याबद्दलही आपण विस्ताराने बोलणारच आहोत, पण समोर काही महिला आता विसाव्यासाठी थांबलेल्या दिसत आहेत आणि पुढची वाट हा विसावा झाल्यानंतर निघणार आहे आणि पुण्याचं शहराचं रूप आता खरं बदललं आहे. गेल्या काही वर्षात मेट्रोचा पूल इथे उभा राहिला आहे, मेट्रोचे खांब उभे राहिले आहेत. कदाचित पुढच्या वारीला मेट्रो चालू झालेली असेल या मार्गावरची. शहर बदललं तरी स्वागतात काही कुठलीही कमी नसते. शहरातलं माणसं वारीचं दर्शन घ्यायला, पादुकांचं दर्शन घ्यायला येतच असतात.
8: होय
0: मयूर,
8: आणि
0: माझ्यापेक्षा तू जास्त टिपत असशील, हा बदल तुला कसा जाणवतो?
8: एक आत्ता अगदी काही सेकंदांपूर्वी एक छान दृश्य समोर दिसलं की दोन तीन तरुणाई तिथे फुगडी घालत होते. तर दोन जणांची जेव्हा फुगडी असते तेव्हा ती सोपी असते, पण तीन जणांनी किंवा चार जणांनी एकत्र फुगडी घालायची असेल तर ती थोडी अवघड असते. तर त्या तिघांना चौघांना एकत्र फुगडी घालणं जमत नव्हतं, तर एका वारकरी आजोबांनी त्यांना ते शिकवलं आणि मग ते महाविद्यालयाचे विद्यार्थी, बहुतेक महाविद्यालयाचे असावे, त्यांच्या गळ्यामध्ये ओळखपत्र आहे, तर ते चौघ जण मग फुगडी घालायला लागले. वारी हे लोकविद्यापीठ कसं असतं, मला वाटतं याचंच हे उत्तर आहे की ही एक वाहणारा हा एक चालीला जनांचा प्रवाह हो असं जे आपण म्हणतो, तर इथे अशा प्रात्यक्षिकातून अनेक गोष्टी शिकवल्या जातात ज्या आपल्या जगण्याशी संबंधित आहेत.
0: अगदी. आणि कोण कोणाला शिकवत आहे असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे. आणि तू जसा

0: त्याला 6 प्रवाह आहे, तो वाहतो आहे आणि त्याच्यात चांगल्याचं स्वागतच आहे, बदलांचंही स्वागत आहे. पण या बदलांचा स्वीकार करताना जी परंपरा आहे त्याची चौकट मोडली जात नाही. प्रज्ञा,
1: अगदी बरोबर. परंपरा जपत असताना, नाविन्य स्वीकारत असताना कुठंही या सोहळ्याच्या गाभ्याला धक्का लागत नाही, जो भक्तिपूर्ण आहे. आता फुगडीचा विषय आपण बघितला. दोन वारकरी जेव्हा फुगडी घालतात, ती फुगडी घालून झाल्यावर ते एकमेकाला नमस्कार करतात. ऐसा ठाव नाही कोठे, देव उभव भी भेटे, असं जे तुकाराम महाराज म्हणतात ना, ते एकमेकांमध्ये माऊली म्हणत असतात, एकमेकाला एकमेकांमधला देव पाहत असतात. आणि ही फुगडी त्यांच्याकडनं शिकताना आपसुकच नवी पिढीही पुन्हा तेच करते, त्यांचं अनुकरण करत असतात. तुकाराम महाराज जसं म्हणतायत, क्रोध अभिमान गेला पावटणी, एक एका लोटांकणी जातील, निर्मळ चित्ते झाली नवनीते, पाषाण पाझर फुटतील. खरंच आत्ताचं इथलं वातावरण आणि या वातावरणातली ऊर्जा जर बघितली तर खरोखरी भक्तिप्रेमाने मन दाटून यावं, डोळे भरून यावे, अशीच इथे अवस्था आहे.
0: खरं आहे, वातावरणात भरून राहिलेली ऊर्जा पण याच घटी केल्या. आम्ही आपल्याला स्टुडिओमध्ये घेऊन जातोय काही क्षणांसाठी.
2: टिक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग. त्वरा करा, ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू.
3: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.

0: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग. त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. अटी व शर्ती लागू.
1: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.
2: प्रज्ञा, आपण जो ऊर्जेचा अनुभव आपल्या श्रोत्यांना आपल्या वर्णनातून देऊ पाहतोय, त्याचाच एक भाग आपल्या समोर अनेक खेळ चालू आहेत. वेश वारकऱ्यांचा नाही आहे, माणसं शहरी आहेत, पण खेळ मात्र वारकऱ्यांचे खेळत आहेत. आपण आता कैलास शिंदे यांच्याकडे जाऊया. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत ते आहेत. कैलास. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी कुठवर आली आहे, काय म्हणशील तू?
3: हा गौरी, या सजीव थेट प्रसारणामध्ये मी कैलास शिंदे सर्व वैष्णवांचं स्वागत करतो आहे. जसं तू आता मला विचारलंस की माऊलींची पालखी अजूनही एक अर्धा तास आहे तरी आपल्या प्रत्यक्ष वंदनाच्या बूथच्या समोर येण्यासाठी लागणार आहे. दरम्यान ऊन पावसाचा हा लपंडाव सुरूच आहे आणि ढगा अडून लपून छपून सूर्य देखील हा प्रत्यक्ष सोहळा अनुभवण्यासाठी मध्ये मध्ये डोकावून जात आहे. वातावरणामध्ये अतिशय उबदारपणा निर्माण झालाय आणि भक्तीचा, स्नेहाचा, हा मायेचा उबदारपणा, हा असं म्हणतात स्पीकरवरती सगळीकडे भक्तिगीतं गुलत आहेत. जसं जणू काही मोगऱ्याची किंवा एखादी गुलछडीची एखादी बहरलेली बाग जसा हवेचा एक झुळूक यावी तद्वत आणि ती झोकात पुढे पुढे सरकावी असा सगळा हा एक प्रकारचा सोहळा आहे आणि आपण तो अनुभवतोय. आणि हा मार्गकरण करत असताना पुण्यामध्ये या दोन्ही पालख्यांनी आता प्रवेश केलाय. मी आता या संचेत ब्रिजच्या तिथून हे प्रत्यक्ष वर्णन आपल्यापर्यंत पोहोचवते. ढगाळून पुन्हा सूर्य थोडासा डोकावू लागलाय आणि आपल्या इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी या वैष्णवांची आता लगबग सुरू आहे. काही ठिकाणी पुणे बार असोसिएशनच्या वतीनं चहा पाणी नाश्त्याची सोय करण्यात आलेली आहे. परत पेपर असोसिएशनच्या वतीने काही स्टॉल लावण्यात आलेले आहेत. त्या ठिकाणी छोट्या छोट्या पुस्तिका ज्या आहेत त्या वैष्णवांना त्या मोफत त्याचं वाटप होत आहे. यामध्ये विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे काही मार्केटिंग तंत्राचा वापर करत मंडळांनी काही भेटी स्वरूप अशा काही उपहार या सगळ्या वैष्णवांना दिलेले आहेत. त्याचे त्या बॅग आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत आणि सर्व वारकऱ्यांनी छत्र्या, रेनकोट, रेनसूट, रंगीबिरंगी पारंपरिक वेशभूषेमध्ये सर्व वैष्णव या ठिकाणी पुढे जात आहेत. चौऱ्या नंतर डोक्यावरती घेतलेली तुळशी वृंदावन नटून थटून आलेल्या सगळ्या तरुणी तरुण ज्या आहेत ते प्रत्यक्ष हा सोहळा आपल्या डोळ्यामध्ये आणि कॅमेऱ्याच्या लखलकाटामध्ये हा सगळा छान

0: या भक्ती मार्गामध्येच स्त्री आणि पुरुष हे समान मानल्यामुळे जेंडर न्यूट्रलायझेशन ज्याला आपण म्हणतो ना आपल्या भाषेत, तो वारकरी आहे. पण इथे आता आपल्या समोरून जाणाऱ्या काही स्त्रियांच्या डोक्यावरती तुळस दिसते. तुळशीला विष्णुप्रिया असं म्हणतात आणि ती अशी बरोबर घेऊन का जायची तर ती व्रतातलं सातत्य शिकवते. कारण पाणी, ऊन, पाऊस यापासून तिला जपायला लागतं, तरच ती जिवंत राहते. एखादं व्रत एखाद्या व्यक्तीनं घेतलं तर ते तोडणं खूप सोपं आहे, काहीच नाही केलं तर ते तुटेल. पण ते जपायचं असेल तर त्याला विशेष मेहनत घ्यायला लागणार, त्याची काळजी घ्यायला लागणार आणि सातत्य ठेवायला लागणार. दोन दिवस बघितलं आणि नंतर नाही असं चालणार नाही. कुठेतरी हा संदेश देणारी ही तुळस आहे आणि बहुतेक ही तुळस स्त्रियांच्याच डोक्यावर दिसतीये. परंपरेतलं सातत्य जपणं हे आपल्या समाजामध्ये स्त्रियाच करतात आणि म्हणून ही तुळस घेऊन त्या जाताना दिसतायत. पाण्याचा हंडाही बरोबर,
1: पाण्याचा हंडाही स्त्रियांच्या डोक्यावरच आहे.
0: पाण्याचा हंडाही स्त्रियांच्याच डोक्यावर आहे कारण जनन पोषणाची जबाबदारी स्त्रीचीच आहे आणि म्हणून तिच्या डोक्यावरती तो हंडा आहे. पुरुषांकडे टाळ आहेत, पताका आहेत, त्यानंतर मृदंग आहेत, या सगळ्या गोष्टी असतात असं आपल्याला दिसतं.
1: आणि यामध्ये परंपरा जपली जाते, जे पिढ्यानपिढ्या चालत आलं आहे तेच चालू आहे. प्रत्येक दिंडीचे अभंगही ठरलेले असतात ना, म्हणजे कधी कुठला अभंग म्हणायचा.
0: अभंगाचा क्रम साधारणपणे ठरलेला असतो की कशानंतर काय म्हणायचं. आणि मृदंग म्हणण्याच्या बरोबर असलेला जो गायक असतो तो या सगळ्या गोष्टीची सुरुवात करतो. एक ओळ म्हटली की बाकीचे त्याला फॉलो करत असतात.
1: पण हे अभंग पाठ असतात,
0: अभंग सगळ्यांचे पाठ असतात कारण कुणाच्याही हातामध्ये आपल्याला पुस्तक दिसणार नाही, फार क्वचित दिसेल.
2: मला एक गोष्ट इथे सांगावीशी वाटते. आता आपण बोलत होतो की अभंग पाठ असतात का, तर खरं म्हणजे हे अभंग किंवा ओव्या किंवा एकूणच संत साहित्य हे आपण प्रश्नोत्तर पाठ करतो तसे पाठ करायचे नसतात आणि तसे ते होतही नाही. मला इथे सोनोपंत दांडेकरांचा एक प्रसंग आठवतो. त्यांना सगळे प्रेमाने मामा म्हणायचे. तर एकदा मामांना कोणीतरी विचारलं की, म्हणजे म्हटलं की, मामा मी ज्ञानेश्वरी वाचतोय बरं का, ज्ञानेश्वरी वाचणं सुरू आहे. त्यावेळी मामांनी उत्तर दिलं की अरे ज्ञानेश्वरी वाचायची नसते रे, ज्ञानेश्वरी लावायची असते. मग त्याला कळलं नाही, तो म्हणाला की नाही नाही मी लावली नाही आहे, मी स्वतःच वाचतोय, मी कुठल्या वेगळ्या व्यक्तीची लावलेली नाही, सप्ताह नाही लावलेला. ते म्हणले नाही नाही आपणच लावायची असते. मग त्याने त्या व्यक्तीने विचारलं की लावायची असते म्हणजे काय. त्यावेळी मामा हसले आणि त्यांनी उत्तर दिलं की तू पावसाळ्यामध्ये भाताचं रोप लावलं जातं ते पाहिलंयस का. तो म्हणाला हो पाहिलंय. तो ते म्हणाले तू काळजीपूर्वक पहा, त्या चिखलामध्ये, त्या ओल्या मातीमध्ये, गुडघाभर चिखलामध्ये तो शेतकरी उभा असतो, त्याच्या डाव्या हातामध्ये भाताची रोपं असतात आणि उजव्या हाताने तो एक एक रोप काढत सपासप त्या मातीमध्ये लावत असतो. त्या जीवातला, त्या रोपातला जो जीव आहे, त्याचातला जीव आणि त्या ढेकळामधली ऊर्जा, मातीतली ऊर्जा यांचा जेव्हा संगम होतो तेव्हा ती भात लावणी होते आणि त्यातून ते रोप वर येतं. त्यामुळे त्या ज्ञानेश्वरीतल्या ओव्यांमधलं चैतन्य आणि आपल्यातलं चैतन्य हे जेव्हा एकत्र होतं तेव्हा ती ज्ञानेश्वरी लावली जाते. आणि असं जेव्हा होतं ना तेव्हा कोणतेही अभंग, हरिपाठ, ओव्या या पाठ कराव्या लागत नाही, तर त्या आपोआप पाठ होतात आणि त्या आपोआप एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होतात आणि त्या म्हटल्या जातात.
1: यालाच रुजणं असं म्हणूया का आपण.
0: अगदी खरंय. त्यामुळे वारकऱ्यासाठी जे नियम सांगितलेत ना ते सुद्धा अशाच पद्धतीचे आहे. अगदी कुठेही ते लिहिलेले नाहीत किंवा कुणी ते तपासून पाहत नाही तू अमुक करतोस का, पण हे पाच नियम सामान्यपणे सगळ्या वारकऱ्यांकडनं पाळलेच जातात. त्यातला पहिला नियम म्हणजे हरिपाठाचं नित्य पठण, कारण तो पाठ असतोच त्यांचा. आता सांगितलं यांनी मयूरनी तसं तो पाठ झालेलाच असतो आणि तो म्हटला जातो. त्यानंतर विठ्ठल हे आराध्य दैवत मानून भक्ती केली जाते. तिसरा एक महत्वाचा नियम असा आहे की व्यसन न करणं आणि नैतिकदृष्ट्या चांगलीच वागणूक ठेवणं. चौथा नियम आहे की मंगळवार, गुरुवार आणि एकादशी या तीन दिवशी

0: फक्त शाकाहाराचंच सेवन करणं आणि अत्यंत महत्त्वाचा असा शेवटचा जो नियम आहे तो म्हणजे माणसा माणसात भेदभाव न करणं आणि भेदाभेद भ्रम अमंगळ हे जे महाराजांनी म्हटलंय ते इथे आपल्याला प्रत्यक्षात दिसत आहे की स्त्री पुरुष हा भेद सुद्धा इथे मानला जात नाही.
1: खरं प्रज्ञा, आपण हे प्रत्यक्ष वर्णन ऐकवणार आहोत. काही क्षण विश्रांती, स्टुडिओकडे जाऊया.
2: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग. त्वरा करा, ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू.
3: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.
2: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग. त्वरा करा, ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू.
3: बँक ऑफ महाराष्ट्र,
4: भारत सरकारचा उपक्रम.
1: हॅलो, हा संजय बोल.
5: अगदी तुझ्या दृष्टीपथात आता पालखी आहे, तू थोडं बूथ मधून थोडं बोलून बघशील डावीकडे, तुला निश्चित पालखी दिसणार आहे. आता ज्याचा उल्लेख केला तू पालख्यांचा आणि फुगड्यांचा उल्लेख तुम्ही करत होता, दोघांची तिघांची फुगडी, मला वाटतं संजयती ब्रिज जवळ आता अशीच फुगडी रस्त्यांची आहे. त्या तिघांच्या फुगडीनंतर, या फुगडीच्या यशस्वी त्या सादरीकरणानंतर त्याच दिवसात पुढे ही पालखी निघालेली आहे आणि आपल्या बूथच्या अगदी समोर येऊन ठेपलेली आहे. जर थोडं बाहेर बोलून बघतील तुम्हाला निश्चित आता दिसणार आहे. आणि विशेष म्हणजे आत्ता मी हे बोलतोय ते रथाच्या शेवटच्या खांबाला हात लावून बोलतो आहे आणि या सगळ्या या एनर्जीची तुम्ही गोष्ट करत होता, खर तर ही वायरलेस एनर्जी आहे, वरून डायरेक्ट आपल्यापर्यंत पोहोचणारी अशी, जीवाच्या जीवाला भिडणारी अशी ही एनर्जी आहे. पण आत्ता त्या खांबाला हात पकडून मी तुमच्याशी बोलतोय श्रोते, याचा मला खूप आनंद आहे.
6: आणि संजय, आपण जरी काठावर उभं राहून वर्णन करत असलो ना, तरी त्यातली जे चैतन्य आहे, त्यातली जी ऊर्जा आहे, ती तुम्हाला शिवल्याशिवाय, त्यांनी तुम्हाला स्पर्श केल्याशिवाय राहत नाही. खरोखर तिघही जण खुर्चीवर बसलेलो आता एका क्षणी उठून उभे राहिलो आहेत, कारण पालखी
5: दृष्टीत आहे आणि चैतन्य
6: हेच
5: डोळ्यानं बघता येणार
6: उद्दिष्ट आहे. संजय, मगाशी तू त्या राजस्थानी महिलेचा उल्लेख केलात की असा एक गट तुला समोर दिसतो आहे आणि पुण्यामध्ये खरोखर आता सर्व भारतभरातनं माणसं आली आहेत आणि या भारतभरातल्या माणसांना या वारीचं कौतुक वाटत आहे, ही किती छान गोष्ट आहे.
5: निश्चितपणे, आणि त्यांना ही उत्सुकता मला जास्त वाटली त्यांच्यामध्ये की मी जे बघतोय माझ्या घरच्यांनी राजस्थानमध्ये गुजरातमध्ये त्या लोकांनी बघितलं पाहिजे, एवढा हा बघण्यासारखा सोहळा आहे आणि त्याचा आशीर्वाद थेट तिथपर्यंत त्या मार्गाने पोहोचतोय, ती ऊर्जा तिथपर्यंत पोहोचतीये, हे जास्त विशेष आहे.
6: संजय, आमच्या समोर आता एक विठ्ठलाचं रूप धारण केलेला लहान मुलगा आहे, गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे आणि एकाने कडेवर उचलून घेतलंय त्याला आणि गोपीचंदन टिळा हे वारकऱ्याचं वैशिष्ट्य आहे आणि प्रत्येक वारकऱ्याच्या कपाळावर आपल्याला गोपीचंदनाचा टिळा दिसतोय, तसा टिळा ते छोट्या मुलाला लावलाय आणि हा छोटा विठ्ठल मला वाटतं तुकाराम महाराजांचं दर्शन घेण्यासाठी इथे आलाय का काय, त्याच्या पालकांचा उत्साह
5: वर्णनीय आहे. तुकारामांचं दर्शन तो घेतोय, ते तुकारामांचं दर्शन घेत आहेत, तुकाराम त्यांचं दर्शन घेत आहेत, एकूण सगळा भावच या वारीमधला हात आहे प्रत्येकाचा, प्रत्येक जण माऊली आहे, कुणीही सहज कुणाच्याही पायावर झुकतं आणि आशीर्वाद घेऊन त्या माऊलीला आलिंगन देतं, इतका हा
6: सोहळा
5: होऊन जातो.
6: तुकाराम महाराजांची पालखी अगदी आमच्या जवळ आली आहे, आम्हाला इथून एक रथ दिसतो आहे आणि रथाच्या पुढच्या अब्दागिऱ्या जाताना दिसत आहेत,
0: छत्र या सगळ्या गोष्टी आता आमच्या पुढून जात आहेत
6: आणि नक्कीच हा पालखीचा रथ आहे कारण त्याच्यात तुकाराम महाराजांच्या पादुका असणार आहेत, कारण त्याच्या भोवती प्रचंड गर्दी झाली आहे आणि ही गर्दी हळूहळू आता आपल्या बूथच्या समोरनं मार्गस्थ होणार आहे आणि प्रत्यक्ष वर्णन या वर्णनातनं तुम्हाला तुकाराम महाराजांच्या पादुका आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत आणणार आहोत. तुकाराम महाराजांची पालखी किंवा पादुका ज्या रथातनं येत आहेत, हा रथ नव्याने घडवण्यात आलाय, लाकडी असलेला हा रथ, त्याच्यावरती चांदीचा मुलामा आहे आणि हा केवळ मुलामा नाही आहे, त्याच्यावर अतिशय नाजूक अशी कलाकुसर केलेली आहे. आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत जे विश्वस्त आहेत ते विश्वस्त आता आमच्या समोर पुढे जात आहेत आणि तेही या पालखीमध्ये चालत सामील झालेले दिसत आहेत. मयूर, तू त्या रथाबद्दल काही सांगणार होतास?
7: हो, हा रथ आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की या वर्षी खास नवीन करून घेतला आहे चांदीचा. त्याचं वजन कमी केलं गेलं कारण त्याला अधिक गती मिळावी, बैलांना ओढायला तो सोपा जावा. चांदीचा पत्रा त्याला लावला गेलेला आहे पूर्ण संपूर्ण. राजस्थानातल्या कारागिरांनी ती कलाकुसर केली आहे. आणि आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे वारी ही आता आपण जसं पाहतो की ती थोडी हायटेक होते आहे, त्यामुळे त्या रथावरती त्या CCTV कॅमेरे बसवले गेले, GPS यंत्रणा लावली गेली आहे आणि त्यामुळे थोडंसं सुरक्षेचं भानसुद्धा या वारीमध्ये आता ठेवलं जात आहे. आणि आपण पाहतो की हा जो एक आनंद कल्लोळ आहे, हा सगळा आनंद कल्लोळ आता एकत्र होतो. म्हणजे वारकऱ्यांची एक दिंडी असते, शहरी नागरिकांची एक रांग असते, त्याच्यामध्ये पोलीस असतील, त्याच्यामध्ये महिला असतील, काही लहान बाळं असतील. मगाशी जसं आपण पाहिलं की एक छोट्या मुलाने विठ्ठलाचा वेश धरला होता, तर असे सगळेजण याच्यामध्ये एकत्र होत आहेत.
6: बरोबर. मयूर, तू जे वर्णन केलंस रथाचं ते आपल्या श्रोत्यांना आपण ऐकूया की चांदीचा हा रथ चमकतो आहे, अगदी काही फुटांवर आमच्यापासून या पादुका आता येऊन पोचल्यात. सुंदर असं फुलांची सजावट केली गेली आहे आणि हा रथ आता अतिशय वेगाने आमच्या समोर नसाला आहे.
0: या रथाला बैल आहे,
6: पादुका आता आमच्या समोर येणार आहे.
0: अतिशय सुंदर पांढऱ्या रंगाचे देखणे बैल आहेत आणि त्यांच्या सुंदर शिंगांना सजवलंय, त्याच्यावर मोरपीस लावली आहेत आणि इतके देखणे ते बैल दिसत आहेत. ते रथ ओढत आहेत
6: आणि वर्षभर ज्या क्षणाची आपण वाट पाहतो त्या तुकाराम महाराजांच्या पादुका आता आपल्या समोर येत आहेत. एक ॲम्ब्युलन्स आली आहे या गर्दीत, त्या ॲम्ब्युलन्सला वाट करून देऊन संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा रथ आता अगदी आमच्या समोर येऊन थांबला. संत तुकाराम महाराजांच्या पादुका इथनं दिसत आहेत, त्यांना मनपूर्वक वंदन. श्रोते, तुमच्या वतीनेही हे वंदन नक्कीच. हा सोहळा वर्षभरानी आपल्याला बघायला मिळतो, या पादुका वर्षभरानी पाहायला मिळतात आणि या दर्शनाने वर्षभराचं पुण्य आपण जमा करतो असं वाटतं. संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना विनम्र विनम्र नमस्कार.
0: या चमकणाऱ्या चांदीच्या रथाला लाल रंगाच्या गुलाबांनी सजावट केली आहे आणि त्यामुळे तो विशेष देखणा दिसतोय. त्या रथाच्या मागच्या बाजूला हनुमंत उभे आहेत आणि या सर्व वारीचं, या सर्व वारीला आलेल्या लोकांचं रक्षण करण्यासाठी पुढे पुढे जाणाऱ्या रथाबरोबर या मारुतीरायांचं दर्शन सगळ्यांना होत आहे.
7: आपल्याकडून
0: विलक्षण वेगाने हे सगळं पुढे चालू आहे.
7: अशा सगळ्या वस्तू लोक त्यावर अर्पण करत आहे. कोणी केळ आणून देत आहे, कोणी फुलं देत आहे, कोणी हार देत आहे, कोणी तुळशांच्या मंजिरींचा हार अर्पण केलेला आहे.
6: आणि गर्दीतल्या प्रत्येकाला तुकाराम महाराजांच्या पादुकांचा स्पर्श हवा. कदाचित हा स्पर्श माझ्या बरोबर वर्षभरासाठी किंवा आयुष्यभरासाठी सुद्धा राहणार आहे आणि हा तुकाराम महाराजांचा आशीर्वाद आहे.
7: आशीर्वादासाठी
6: मी वर्षभर धडपड केलेली आहे.
7: विठ्ठल टाळ, विठ्ठल दिंडी, विठ्ठल तोंडी बोलावा, म्हणजे नक्की काय असतं हे अगदी आम्ही आता आमच्या डोळ्यांनी पाहत आहोत.
6: खरंय, देह माझा विठ्ठल झाला आहे आणि पंढरपुरी तो जरी असला तरी त्या विठ्ठलाचं दर्शन मला तुकाराम महाराजांच्या पादुकांमध्येच होत आहे. पंढरपुरी मी जाऊ शकणार नाही आहे पण मी या रूपाने विठ्ठलापाशी पोचणार आहे, हीच भावना लोकांच्या मनामध्ये दिसते. प्रचंड गर्दीचा सागर इथे उसळलेला आहे आणि जितकी लोक दिंडीमधली इथे दिसत आहेत जे वारकरी आहेत तितकेच कदाचित पुण्यातले, पुणे शहरातली माणसं पण याच्याबरोबर आलेली दिसत आहेत.
0: इतकी सगळी माणसं एकत्र आल्यानंतर अत्यंत गरजेची ठरणारी गोष्ट म्हणजे सुरक्षा आणि त्यासाठी पोलीस दल नेहमीपेक्षा जास्त कुमक घेऊन इथे तयार झालेलं दिसत आहे आणि पारंपरिक बंदोबस्तासह तंत्रज्ञानाची ही सांगड यावर्षी दिसते आहे. त्यामुळे AI बेस्ड CCTV कॅमेरे आहेत, फेस रेकॉग्निशनसाठीची व्यवस्था आहे, GPS उपकरणं आहेत, ड्रोन आणि अँटी ड्रोन टेक्नॉलॉजी वापरली आहे. या सगळ्याचा वापर करून अद्ययावत आणि तंत्राच्या सहाय्याने केलेली सुर

0: भाषा या पालखीसाठी दिलेली दिसते.
1: बरोबर. श्रोते हो, संत तुकाराम महाराजांचा पालखी रथ आता आमच्यापासून थोडा दूर गेला. सिमला ऑफिस चौकामध्ये डावीकडच्या रस्त्याने तो पुढे मार्गस्थ होतोय आणि दिंडी रथापाठीमागच्या ज्या दिंड्या आहेत त्या हळूहळू एक एक दिंड्या आता पुढे जात आहेत. तुमच्यापर्यंत हे प्रत्यक्ष वर्णन आम्ही पोहोचवतोय आणि त्या निमित्ताने या वारीचं दिंडीचं दर्शन आम्हाला होत आहे.
0: दिंडी कशाला म्हणायचं तर जुन्या वाड्यांना असणाऱ्या भल्या मोठ्या दरवाजाला दिंडी म्हणतात, दिंडी दरवाजा म्हणतात. याची माहिती आपण लवकरच घेऊ, तोपर्यंत मधल्या काही वेळ आपण स्टुडिओ मध्ये आपल्याला घेऊन जाणार आहोत.
2: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू.
3: बँक ऑफ महाराष्ट्र,
4: भारत सरकारचा उपक्रम.
5: पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग.
2: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू.
3: बँक ऑफ महाराष्ट्र,
4: भारत सरकारचा उपक्रम.
1: पायी वारी पंढरीची, बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची या कार्यक्रमात आता कैलास शिंदे आपल्याशी बोलत आहेत. ते संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी

0: हाँ गौरी
1: कैलाश हाँ
0: जय जय जी पंढरपुरा तुझी दुर्लभ थोड़ा कोठी के फल एक वाहन पाऊने मने गाई वैष्णव टाळ मृग अजूनही माऊलीची चालकी आमच्या नजरेच्या टप्प्यामध्ये नाही आहे अजूनही एक अर्धा पाऊण तास तरी लागणार आहे दरम्यान काही कॉलेजच्या तरुणी ज्या आहेत ते पारंपरिक वेशभूषेमध्ये या ठिकाणी नटून थटून चटून पालखी सोहळा अनुभवण्यासाठी पाहण्यासाठी दरवर्षीप्रमाणे या आलेल्या आहेत त्याचीच एक संस्कृती खेडेकर आमच्यासोबत आहेत तिचा वारीविषयी अनुभव आमच्याशी सांगते संस्कृती काय सगळा हा सोहळा हातचे जत्ते सगळ्या या तुमच्या पालख्या पुढे पुढे मार्गक्रमण करत चाललेल्या आहेत तर काय तुला वाटतं हा सगळा सोहळा अनुभवताना
2: खूप सुंदर वाटतं मी गेले ती कसं झालं वारी करते आणि त्यामध्ये फक्त तरुण मुलं मुलीच नाही तर आपल्या जे पीपल्स असतात ते पण वारी करतात ते म्हणून खूप छान वाटतं की आपल्याला एवढं चाललं होतं पण हे 19-21 दिवस जे चालतात त्यांचा जो जोश आहे आनंद आहे सर ते पण खूप छान वाटतं
0: परंपरा आहे की
3: कैलाश
2: डेली रुटीन पेक्षा काहीतरी वेगळं लाईक त्यामध्ये माइंड खूप हे झालेलं असं माइंड डायव्हर्ट करण्यासाठी किंवा पीसफुलनेस साठी हे अटेंड करणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं
0: गौरी धन्यवाद आतापर्यंत एवढी माहिती माझ्याकडे उपलब्ध आहे आपल्याशी त्यांची पालखी माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये आल्यानंतर मी पुन्हा एकदा या प्रत्यक्ष सोहळ्यामध्ये सहभागी होईल धन्यवाद तूर्त या संधीसाठी
3: धन्यवाद कैलाश संत तुकाराम महाराजांची पालखी आमच्या इथनं आता मार्गस्थ झाली आहे आणि प्रज्ञा मगाशी तू दिंडी असं नाव याला का दिलं गेलं याच्याबद्दल बोलत होतीस तर ते ऐकूया
1: हो जुन्या वाड्यांना असणाऱ्या भल्या मोठ्या दरवाजावरच्या लहानशा दरवाजाला दिंडी दरवाजा म्हणतो
3: बरोबर
1: आणि बोल्सवर्टच्या शब्दकोशामध्ये त्यांनी असा अर्थ दिलाय की कापडावर काहीतरी चितारून ते रंगीत कापड लाकडी काठीला लावलेला ध्वज म्हणजे दिंडी वास्तविक पाहता हा अर्थ थोडासा वेगळा आहे पण एका परकीय माणसाला जे काही समजलं ते

0: वारीकडे नेणारा दिंडी शब्दाचा अर्थ होता वारकऱ्याच्या खांद्यावरच्या भगव्या पताकेला. पायी चालत जाणाऱ्या भगवत भक्तांच्या समुदायालाही दिंडी म्हटलंय. खेड्यापाड्यातल्या जुन्या काळच्या स्त्रियांच्या ओव्यांमध्ये वारी हा शब्द फारसा येत नाही, पण दिंडी हा शब्द मात्र वारंवार येतो. आली आळंदीची दिंडी, हवा पाहूया घडी भरी असं कुठे आढळत, तर एखाद्या रचनेमध्ये दिंड्या पंढरपुरात आल्यावर उडालेली लगबग याचं वर्णन केलेलं असतं. विणेकऱ्याच्या खांद्यावरच्या विणेला सुद्धा कधी कधी दिंडी म्हणलं जातं. आणि या सगळ्याचा परामर्श घेत हरिभक्त परायण सोनोपंत दांडेकर दिंडीची व्याख्या करताना असं म्हणतात की वीणा घेऊन चालत हरिनामाचा गजर करत केलेली वाटचाल म्हणजे दिंडी.
1: आणि वीणा खाली ठेवतच नसतं,
0: खाली ठेवतच नाही,
1: तेच त्याचं वैशिष्ट्य आहे की वीणा खाली ठेवलीच जात नाही.
2: हो, त्याच्यासाठी वीणा पहारा असा पण एक शब्द असतो. खरं म्हणजे काही ठिकाणी असंही मानलं जातं की जो विणेकरी आहे किंवा ज्याच्या हातात वीणा आहे त्याने 24 तास अखंड हरिनाम विठ्ठलाचं नाम घ्यायचं आहे. त्याला जर वीणा खाली ठेवायची असेल, म्हणजे त्याला काही काळाकरता थांबायचं असेल, तर ती वीणा त्याला नमस्कार करून दुसरी व्यक्ती आपल्या खांद्यावर घेते आणि तो तिथून नामस्मरण सुरू करतो. त्याला वीणा पहारा देणं असं दिंडीमध्ये म्हटलं जातं. त्यामुळे दिंडीत सहभागी होण्यासाठी ज्या वेगवेगळ्या अटी असतात की तुम्ही ही तयारी केली पाहिजे, तुमची प्रसंगी सेवा देण्याची तयारी असली पाहिजे, त्याच्यामध्ये हा पण एक नियम असतो की प्रसंगी तुम्हाला वीणा पहाराही करता आला पाहिजे. आपण मगाशी वर्णन करत होतो की शहरी लोक या सगळ्यामध्ये मोठ्या आनंदाने मिसळले आहेत, पण खरं म्हणजे आता वारी हा विषय फक्त भारतापुरतं मर्यादित राहिलेला नाही, तर तो ग्लोबल वारी झालेला आहे. अगदी लंडनमध्ये किंवा जर्मनीमध्ये सुद्धा विठ्ठलाच्या पादुकांचं मार्गक्रमण झालेलं आहे. तिकडे मंदिर बांधणं सुरू आहे, तिथल्या लोकांनी त्या पादुका घरी आणून त्यांना अभिषेक करून जवळजवळ एक तो वारकऱ्यांचा एक सोहळाच अनुभवण्याचा त्यांनी आनंद तिकडे घेतलेला आहे. आणि याच्या पलीकडे आपल्याला माहिती आहे की अनेक परदेशी लोकांनी सुद्धा वारीचा अभ्यास करून त्यावरती पुस्तकं सुद्धा लिहिलेली आहेत. त्यामुळे हा जो एक संपूर्ण जगाला जोडणारं जे चैतन्य आहे किंवा प्रत्येक माणसातलं जे चैतन्य आहे त्याला स्थानिक, जागतिक किंवा राष्ट्रीय कोणतीही बंधनं लागू होत नाही, हेच आपल्याला वारी पुन्हा एकदा सांगते.
1: बरोबर. आणि मगासपासून आपण जे समोर पादुका दिसल्या की जी ऊर्जा, ज्या चैतन्याबद्दल बोलत आहोत, त्या ऊर्जा आणि चैतन्याचा लोभ सगळ्यांनाच आहे ना. महाराष्ट्रातनं जे कोणी बाहेर गेले, जगाच्या कानाकोपऱ्यात पोचले, त्यांना तो चैतन्याचा, तो ऊर्जेचा ओघ आपल्या देशात न्यायची इच्छा झाली आणि त्यांनी एका अर्थाने त्याचा प्रसार केला. पण तो प्रसार केवळ बाह्यरूपावर न राहता भागवत धर्माचा, भागवत विचारांचा प्रचार व्हावा, प्रचार व्हावा, हे जास्त महत्त्वाचं असं वाटतं. प्रज्ञा,
0: अगदी बरोबर. गेल्या शतकामध्ये सॉन्थायमर्स यांनी वारीवरती पहिली डॉक्युमेंटरी बनवली होती आणि त्यावेळी एक समाजशास्त्राच्या दृष्टीनं या वारीचा अभ्यास त्यांनी केला होता आणि ग्लोबल वारी झाली असं आपण म्हणतो. वेगवेगळे प्रयोग वेगवेगळ्या ठिकाणी केले जातात. त्यामध्ये एक महत्त्वाचा असा की अमेरिकेमध्ये अटलांटामध्ये निसर्ग वारी केली जाते आणि तिथं असलेले भारतीय लोक एकत्र येऊन निसर्गाकडे जाऊन रोज ठराविक अंतर चालणं असा उपक्रम करतात आणि तोही विठ्ठलाचं अधिष्ठान त्या उपक्रमाला असतं अशा पद्धतीनं करतात आणि म्हणून त्याला निसर्ग वारी असं म्हणतात आणि याच काळामध्ये ते केलं जातं.
1: बरोबर. प्रज्ञा, आपल्याकडे पण वारी बरोबरच काही सामाजिक संदेश द्यायचा प्रयत्न दरवर्षी होत असतो. म्हणजे ती कधी पर्यावरणाची वारी असेल, ती कधी स्वच्छतेची वारी असेल, या वारीतनं काहीतरी संदेश देणं हे असतंच. म्हणजे गेली अनेक वर्ष आपण पाहतोय की आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांची एक दिंडी,
0: मुलांची दिंडी,
1: ती दिंडी याच्यामध्ये सहभागी झालेली असते. अजून आपल्याला ती दिसली नाही या वर्षी, कदाचित ती माऊलींच्या पालखीसोबत असेल. दरवेळेला काहीतरी सामाजिक संदेश देत, कारण शेवटी या पालख्यांचा प्रवास गावागावातनं होणार आहे, त्या गावांचा सहभाग या दिंडीमध्ये, या वारीमध्ये असणार आहे. त्यावेळेला दिलेला सामाजिक संदेश नक्कीच लाखो लोकांपर्यंत पोहोचणार आहे.
0: नक्कीच. आणि असा अनेकांपर्यंत संदेश पोहोचण्याची जी संधी आहे ती कुणीच सोडत नाही. आणि वारीच्या बदलत्या रूपामध्ये या सामाजिक संदेशात

0: महत्त्व सुद्धा खूप आहे आणि त्यामुळे वारी ज्या ज्या गावातून जाते त्याच्या नंतर तिथे निर्मल वारी अभियान जातं आणि ते गाव स्वच्छ केलं जातं. ही सुद्धा एक महत्त्वाची गरज आहे. तसंच तुकाराम महाराजांचे 10वे वंशज शिवाजीराव मोरे यांनी एक उपक्रम चालू केला आणि पालखी मार्गावर जास्तीत जास्त झाडं लावणं यासाठी वृक्षदायी नावाचा उपक्रम त्यांनी केलाय. आणि असे अनेक सामाजिक उपक्रम परंपरेमध्ये असणारे लोक सुद्धा करत असताना दिसतात.
1: बरोबर. आणि जाताना प्लास्टिकचा वापर कमीत कमी केला जावा, करू नये, किंवा प्लास्टिकच्या ताटल्यांमध्ये जेवू नका, तर पत्रावळीमध्येच आपलं जेवण रोजचं करा, असेही संदेश दिले जातात. श्रोते, काही क्षण आपण आता स्टुडिओकडे जाऊया.
2: टेक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग. त्वरा करा, ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू.
3: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.

0: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग. त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. अटी व शर्ती लागू.
1: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.
2: बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. आपण जातोय संजय भुजबळ यांच्याकडे.
3: हॅलो
2: संजय.
3: जेवढी मी आता अगदी पालखीतच जावं, रथाच्या जवळ उभा आहे. मी रथातच मोबाईल देतोय. रथावरचे तू श्रेष्ठ आपल्याशी तू संवाद साधताय. बँक पुढे रेडिओ हॅलो.
2: हा बोला.
3: हॅलो. काय गौरी बोल इंग्लिश. हॅलो.
2: हा नमस्कार. तुकाराम महाराजांच्या पालखी सोबत आपण प्रवास करतात त्या सगळ्या वर्णन आम्हाला ऐकवणार.
3: हॅलो.
2: हॅलो. हा बोल. आपण विश्वस्तांपैकी एक आहात आणि तुकाराम महाराजांच्या पादुकांसोबत आपण मार्गक्रमणा करता आहात. आतापर्यंतचा प्रवास याच्याबद्दल काय सांगाल?
3: मार्गक्रमणाबद्दल सांगा. इथपर्यंत हॅलो सांगा.
4: आकोडीतून निघाले पालखी. आकोडीतून निघाल्यानंतर याच्याला आराम झाला. येथे पिंपरीला आराम झाल्यानंतर वाकडेवाडीमध्ये थांबली. दापडी दुसऱ्या मुक्काम झाला. दापडीचा मग पुतावा घेऊन नंतर वाकडेवाडीमध्ये संध्याकाळी एक तासाचा आराम घेतला होता. फर्ग्युसन रोड मार्गे नवीपेठ मध्ये
2: यंदाची वारी किती
4: पाऊस झालाच नाही.
3: खूप आजूबाजूला आवाज असल्यामुळे त्याच्यावर नीट आरामात पोहोचत नाहीये. पण खूप जास्त आता उत्साह. आता पुन्हा एकदा हार्डीकर हॉस्पिटलच्या समोर जिथं रथ थांबलेला आहे तिथं आपल्याला बघायला मिळतोय. आणि पुन्हा एकदा तेच वातावरण एक एक टप्पा पुढे करत या आजूबाजूला जे दुसडी भरून ही इंद्रायणी वाहती आहे आता तूर्त पुणे शहरातून त्या इंद्रायणीचं असं हे दुधडी भरून वाहिलेलं दर्शन घेण्यासाठी दोनही बाजूला असंख्य लोक उभे आहेत. तू म्हणाली तसं पूर्ण पुणे शहर इथं जमा झालेलं आहे, उतरलेलं आहे रस्त्यावर आणि इंद्रायणीच्या मोडव्यात आपण काठावरती उभं राहून तिथं दर्शन घेण्यासाठी तिथं एक विहंगम असं दृश्य डोळ्यात सांभाळण्यासाठी उभे आहे.
2: खरंय संजय, तू प्रयत्न केलास पण आपण त्या विश्वस्तांशी बोलू शकलो नाही कारण
3: आवाजामुळे प्रचंड गर्दी पूर्ण झालं नाही.
2: आणि त्याही पेक्षा एक उत्साह जो आहे ना त्या उत्साहामध्ये कदाचित बोलणं सुचत नाही. धन्यवाद.
3: अगदी
2: धन्यवाद.
3: धन्यवाद
2: प्रज्ञा. भागवत हा मराठी संतांचा सर्वाधिक प्रिय असा ग्रंथ. म्हणजे गीता भागवत करावे श्रवण असं मानलं जातं. गीतेमध्ये भगवंतांचं तत्वरूप असं दर्शन आहे आणि भागवतामध्ये मात्र त्यांचं लीलारूप असं दर्शन आहे.
5: लीला आहे.
2: संतांसाठी विष्णूच्या 24 अवतारांपेक्षा वेगळा असा विठ्ठल आहे. तो 24 वेगळा असं म्हटलं जातं.

0: आणि तुका म्हणे जे जे बोला ते ते साजे या विठ्ठलाला असं म्हटलं जातं. प्रत्येक संतांनी आपल्या या विठ्ठलाचं वर्णन आपल्या काव्यामध्ये केलं आहे, याच्याबद्दल काय सांगशील?
1: संतांनी विठ्ठलाशी एक वेगळं नातं जोडलंय. खरं तर हा पुरुष देव, पण त्याला विठाई माऊली म्हटलं. कित्येक स्त्रियांनी, स्त्री संतांनी त्याला आपला सखा म्हटलं. जनी उकली ते वेणी तुळशीचे वनी, तिला तिची आई वाटते की आई मला डोक्याला लोणी लावून मांघोळ घालतीये असं त्या जनाईला वाटतंय. प्रत्येकानं वेगवेगळ्या रूपात या विठ्ठलाकडे पाहिलंय. संत चोखा मेळांची जी मुलगी होती तिचं नाव संत भागूबाई, आणि तिनं अतिशय सुंदर रचना केल्या आहेत. तिच्या बाबतीत असा एक प्रसंग सांगितला जातो की पंढरपुरातले रस्ते झाडण्याचं काम ती करत होती, आणि अर्थातच तिला मंदिरामध्ये प्रवेश नव्हता. आणि अत्यंत कळवळून तिने भगवंताला काही म्हटलंय, आणि ते अभंग म्हणजे अक्षरशः सरळ सोपे साधे आणि तिचे भाव वर्णन करणारे आहेत. ती म्हणते, आलो तुझ्या दर्शनासी, भेट द्यावी बा आम्हासी, सर्व संत हो राऊळी, मिरे एकटी तळमळे, करुणा आई का विठाई, मजा बाळा भेटी दे. म्हणजे फक्त विठ्ठलाला आई म्हटलंय असं नाही, स्वतः बाळ झालेत, स्वतः अनाथ आहेत, आणि अशा अनाथांना नाथ, अनाथांचा नाथ तूच एकटा आहेस असं सगळेच संत त्याला म्हणतायत. कृपेच्या सागरा माया बापा ज्ञानेश्वरा, माऊलींना सुद्धा या भागूबाईनं आपली आई आहे असं म्हटलंय. भिंती चालविली ऐसी कृपाळू माऊली, माऊलींचे सगळे जे चमत्कार आहेत त्याचं वर्णन ती करते. ऐसा कृपाळू भक्तांचा माया बाप हा आमचा, विश्रांतीचा ठाव भागू म्हणे ज्ञानदेव. विठ्ठल आणि ज्ञानदेव या दोघांनाही आई मानणारे हे संत आपली सगळी सुख दुःख, आपल्या मनातलं सगळं या विठ्ठलापाशी आणि माऊलींपाशी मोकळं करतायत.
0: आणि आईचं रूप मानलं एकदा की माझ्या मनातलं तिला समजणारच आहे, हाही एक भाव त्याच्यामध्ये आहे. संत नामदेव महाराज आपल्या अभंगात म्हणतात, पक्षिणी प्रभाती चारी आसी जाये, पिलू वाटप आहे उपवासी, तैसे माझे मन करीवो तुझी आस, शरण रात्रन दिवस चिंतित असे. तैसे माझे मन करीवो तुझी आस म्हणून घातलेली आर्त हाक आहे. आकाशवाणीच्या श्रोत्यांना हा अभंग परिचयाचा आहे. अनेकदा सकाळच्या वेळी हा अभंग आपण ऐकलेला आहे. आणि घरट्यामध्ये असलेलं पिलू आणि त्याच्यासाठी खाणं आयरण्यासाठी गेलेली आई आणि त्याची वाट पाहणारं ते पिलू, तैसे माझे मन करीवो तुझी आस, चरण रात्रन दिवस चिंतित असे. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. माहेरच मानलंय ते. माहेर म्हणजे काय? जिथे माझं सगळं सुख आहे, जिथे माझा जन्म झाला,
1: माया घर. आणि असं एक माहेराला म्हटलं जातं की जिथे माया मिळते मला परत प्रेम मिळतं,
0: मला परत परत यायचं आहे,
1: परत परत यावं वाटतं. खरं
0: संत जनाबाई म्हणतात, माय गेली बाप मेला, आता सांभाळी विठ्ठला, मी तुझे गाले करू नको मजशी आवेरू, ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई. अशी सगळ्या संतांची विठ्ठल माऊली आहे, आणि त्या माऊलीच्या रूपातच सगळे संत त्याला पाहतात.
1: हा विश्वास इतका दृढ आहे की जनाबाईंचा एक अभंग आहे, त्या म्हणतायत, ज्याचा सखा हरी त्यावरी विश्व कृपा करी, उडे पडव नेदी त्याचे वारे सोसी आघाताचे, आपल्या भक्तावरचं काही संकट आलं तर हा विठ्ठल ते अलगद वरच उचलून घेणार आहे. अंगा आपुले ओढोनी त्याला राखी चक्रपाणी, ऐसा अंकित भक्तासी, तो भक्तांच्या अंकित आहे, भक्तांच्या भोळ्या भावाला भुललेला आहे, ऐसा अंकित भक्तासी म्हणे नाम याची दासी.
0: प्रज्ञा, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी देवाची पालखी सोहळा कार्यालय याची वाहनं आता आपल्या समोर चालली आहेत. तुकाराम महाराजांची पालखी मार्गस्थ झालेली आहे, आणि श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आता काही वेळातच आपल्या समोर

0: समोर येणार आहे त्याची हालचाल आता सुरू झाली आहे.
1: आपण मगाशी म्हटलं की विठू माऊली असा आपण उल्लेख करतो आणि ती त्याची आई आहे. प्रत्येक वारकऱ्याला ती माऊली समान वाटते आहे, पंढरी हे माहेर वाटतं आहे, पण विठ्ठलानंतर जर कोणाला माऊली म्हटलं गेलं असेल तर ते ज्ञानोबांना म्हटलं गेलं आहे आणि त्यांचीच आता आपण पालखी बघणार आहोत. काही क्षणातच ती पालखी आपल्या समोर येणार आहे.
0: आपल्या समोर आहे सोबदारांचं वाहन आहे, बाळासाहेब वसंतराव रणदिवे सोबदार असं त्यावर लिहिलेलं आहे. एक सोबदारांची परंपरा पण या पालखीला आहे त्याच्याबद्दल आपण जाणून घेणारच आहोत, पण काही क्षणांची विश्रांती.
2: टेक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग, त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू.
3: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.
2: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग, त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू.
3: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.
0: श्रोते हो, जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी आता मार्गस्थ झाली आहे, पुणे शहराकडे निघाली आणि थोड्याच वेळात संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आमच्या समोर येणार आहे. बाळासाहेब वसंतराव रणदिवे चोपदार यांचं वाहन आमच्या समोर आत्ता आम्हाला दिसत आहे. पण कैलास शिंदे यांच्याशी आता संपर्क साधूया. कैलास.
4: गौरी, धन्यवाद. आत्ताच माऊलींच्या पालखीचे अश्व जे आहेत ते माझ्या समोरून गेलेले आहेत. कदाचित हे प्रत्यक्ष वर्णन पोहोचेलच आणि थोड्याच वेळात आता माऊलींची पालखी जी आहे ती आता माझ्या समोरून जाणार आहे. दरम्यान माझ्यासोबत आहे ते ज्येष्ठ नागरिक आहे रमेश भुजबळ आणि आजूबाजूला जे आहे ते टाळ मृदंगाचा गजर होतोय आणि रमेश भुजबळ यांच्याशी आपण आता थोडीशी बातचीत करूया. ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांचा अनुभव हा सोहळा सगळा अनुभव डोळ्यामध्ये साठवण्यासाठी कशा पद्धतीने ते सज्ज झालेले आहेत आणि या ठिकाणी आलेले आहेत. रमेशजी काय सांगाल यावर?
5: नमस्ते, मी रमेश भुजबळ बोलतोय. तसं मी गेली 34 वर्षापासून हा आनंद घेत असतो. मी तसं माझं चित्र गायनाचं आहे, पंडित जितेंद्र मिश्के यांचा मी शिष्य आहे. मी गेली 34-35 वर्षापासून मी या सोहळ्यात आधीची आठवण देते. आपण
0: कैलास प्रत्यक्ष वर्णन आम्हाला त्या ठिकाणाहून ऐकवल्याबद्दल धन्यवाद. आता आमच्या समोर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातला सोबदारांचा रथ गेलाय, त्याच्यानंतर आता माऊलींचा पारंपरिक आणि मानाचा नगारखाना इथून पुढे चालला आहे आणि विश्वस्त भावार्थ देखणे आहेत या सोहळ्याचे. त्यांचंही कदाचित दर्शन आपल्याला या गर्दीत होईल. गर्दीत असंच म्हणते मी, कारण पुन्हा एकदा प्रचंड गर्दी इथे उसळली आहे आणि दिंडी पुढच्या पालखी पुढच्या ज्या दिंड्या आहेत त्या हळूहळू आता आमच्या समोरनं मार्गस्थ होत आहेत. ही दिंडी क्रमांक 27 आत्ता आमच्या समोरनं चालली आहे. प्रज्ञा, मगाशी चोपदार परंपरेबद्दल तू बोलणार होती.
6: हो, पालखीच्या पुढे लाल कपड्यातला एक सेवक हातामध्ये चांदीच्या मुठीची काठी घेऊन उभा असतो आणि दिंडीतल्या भक्ती प्रेमाला शिस्त लावण्याचं आणि लाखो माणसं एकत्र असतानाही बेशिस्त वर्तन होऊ नये याचं भान ठेवणारा असा हा चोपदार असतो. त्याच्या हातातली ती चांदीच्या मुठीची काठी जी असते तिला चोप म्हणतात. आपण मार देणे याला सुद्धा चोप म्हणतो ना मराठीत, तर तो त्यातच आलेला शब्द. 1800 साली महादजी शिंद्यांनी या सेवकाला चोपदार असं बिरुद बहाल केलं होतं आणि

0: हेरा महाराज यांची नियुक्ती पहिले चोपदार म्हणून झाली होती ती तेव्हाच. वारीच्या काळामध्ये संपूर्ण पालखी सोहळ्याची शिस्त जपायचं काम हा चोपदार करत असतो. माऊलींचा अश्व आता आमच्या समोर आलेला आहे. अतिशय देखणा पांढरा उमदा घोडा आहे आणि दुसरा काळ्या रंगाचा आहे. आणि कर्नाटकामध्ये
1: फक्त एक आपल्याला व्यक्ती कोणी बसलेली नाहीये पण याच्या मागेही काही श्रद्धा आहे ना. बर, दोन अश्व आपल्याला समोर न इथे जात आहेत.
0: कर्नाटकामधल्या बेळगाव जिल्ह्यातले अंकली गावचे श्रीमंत उर्जित सिंह शितोळे सरकार यांच्या मालकीचे हे मानाचे अश्व आहेत. ते आधी पुण्यात आले दोन चार दिवसापूर्वी आणि दगडूशेठ गणपतीचं दर्शन त्यांनी घेतलं, मुजरा केला आणि मग ते इथून परत आळंदीला रवाना झाले आणि या पालखी सोहळ्यामध्ये सामील झाले.
1: त्याचीही परंपरा आहे.
0: आपण चोपदाराविषयी म्हणत होतो तर चोपदार कशा पद्धतीनं सगळी शिस्त राखतो तर पालखी पंढरपूरला जायच्या मार्गावर जेव्हा मुक्कामी पोहोचते त्या प्रत्येक मुक्कामी पोहोचल्यानंतर पालखीभोवती शेकडो दिंड्या लाखो वारकरी गोलात थांबतात आणि त्यावेळी समाज आरती होते. सूर्यास्तानाकडच्या वेळी बरोबर समाज आरतीच्या वेळी टाळकरी विणेकरी झेंडेकरी तुळशी वृंदावन पाण्याचे हंडे घेणाऱ्या महिला असे सगळे पदन्यास करत एकच कल्लोळ उठलेला असतो. पण चोपदार जेव्हा गोलाच्या मधोमध उभा राहतो आणि आपल्या हातातला चोप वरती धरतो तेव्हा सगळं शांत होतं. इतकी शांतता की टाचणी पडली तरी आवाज येईल इतकी शांतता असते
1: आणि इतकी सगळी माणसं असतात
0: इतकी असताना
1: आणि मग नेहमी बोललं जात.
0: अगदी बरोबर. मग जर कुणाला काही तक्रार करायची असेल काही सांगायचं असेल कारण माणसं एकमेकांपासून दुरावतात कुणाच्या वस्तू हरवतात तर त्या दिंडीतले लोक जोर जोरात टाळ वाजवून लक्ष वेधून घेतात. मग चोपदार त्यांची तक्रार ऐकतो त्या तक्रारीचं निवारण करतो आणि मग हरवलेल्या वस्तू जाहीर केल्या जातात सापडलेल्या वस्तू सांगितल्या जातात आणि काही लोक माणसांच्या लोंढ्याबरोबर आपल्या दिंडीतून हरवतात. चोपदाराच्या मदतीनं त्यांना इच्छित स्थळी पोहोचवलं जातं. त्यामुळे चोपदाराचा आदेश हा प्रत्येकाला मान्य करावाच लागतो आणि त्याच्या चोपाच्या धाकाने सगळ्यांना ऐकायला लावण्याचा अधिकार त्याच्याकडे असतो. त्याचा नुसता धाकही पुरतो.
1: प्रज्ञा, मगाशी आपण जे अभंग गायले जातात त्याच्या शिस्तीबद्दल बोलत होतो. हैबत बाबांनी माऊलीच्या समाधी पुढे बसून ज्या क्रमाने अभंग म्हणावेत त्या क्रमाप्रमाणे अभंगांचं संकलन केलं आणि भजनी मालिका तयार झाली आणि तीच वारकऱ्यांची भजन संहिता.
0: बरोबर.
1: म्हणजे मंगलाचरण असेल, काकड आरती आहेत, भूपाळ आहेत, वासुदेव आहेत, आंधळे पांगळे आहेत, जोगी आहेत, गवळणी आहेत, नंतर ताटीचे अभंग आहेत, हरिपाठ आहे, गुरु परंपरेचे अभंग आहेत, वाराचे अभंग आहेत आणि निवडक अभंग.
0: निवडक प्रत्येक पालखीमधल्या अभंगांचा क्रम थोडाफार वेगळा असतो पण माऊलींच्या पालखीमध्ये हैबत बाबांनी ठरवलेल्या क्रमानुसारच अभंग म्हटले जातात.
1: आणि उपकात्मक भारुड कशी विसरली जाते?
0: भारुड ज्या ठिकाणी साजर होतात ज्या ठिकाणी रिंगण होतं आणि रिंगणासाठी या सगळ्या पालख्या तिथे विसावतात त्या वाखरीच्या ठिकाणी ही भारुड सादर केली जातात आणि त्याच वेळी वेगवेगळे खेळही होतात.
1: तुला थांबवते पण मगाशी आपल्याला जो विठ्ठल दिसला ना
0: तो विठ्ठल आता पुन्हा इथे आलाय आणि इतका छोटा गोड विठ्ठल आहे. वडिलांच्या कडेवर बसलाय पण तरीही त्याच्या कानामध्ये ती मकर कुंडल, गळ्यामधला तो तुळशीचा हार आणि दक्षिणी पद्धतीची असा त्याच्या चेहऱ्या डोक्यावरचा मुकुट अतिशय सुंदर दिसतोय आणि असा तो सुंदर विठ्ठल.
1: वारीमध्ये दरवर्षी असं काहीतरी वेगळं आकर्षण आपल्याला दिसत असत.
0: बरोबर.
1: दरवर्षी दिसणारे गाडगे बाबा यावेळेला अजून दिसले नाही,
0: अजून आले नाही.
1: स्वच्छतेचा संदेश देणारे गाडगे बाबा.
2: गाडगे बाबांचं आपण आत्ता बोलतोय पण गाडगे बाबांची एक आठवण मला अशी सांगावीशी वाटते की तुकारामांच्या जे अभंग आहे तुकारामांचं जे अक्षर वैभव आहे की ज्याचा कधीही क्षय होऊ शकत नाही असं ते अक्षय आहे ते सामान्य लोकांपर्यंत पोहोचावं आणि अत्यंत कमी दरामध्ये ते पोहोचावं यासाठी

0: गाडगेबाबांनी तेव्हाचे जे मुंबई प्रांताचे खेर म्हणून मुख्यमंत्री होते त्यांना सूचना केली आणि त्यांना सांगितलं होतं की तुकारामांच्या अभंगांचं संकलन करा, ते सगळे एकत्र करा, ते छापा आणि अत्यंत कमी किमतीमध्ये नागरिकांना ते उपलब्ध होतील अशी व्यवस्था करा. त्यानंतर खेर साहेबांनी ती व्यवस्था केली आणि त्यानंतर तुकाराम गाथेची शासकीय प्रत निघू लागली. त्यामुळे गाडगेबाबांचं हे श्रेय मला असं वाटतं आजच्या दिवशी त्यांची आठवण म्हणून त्यांना द्यायला हवं.
1: बरोबर मयूर, आत्ता आपल्यासमोर श्री संत गवरशेठ महाराज लिंगायत वाणी यांच्या पादुका समोर न जात आहेत आणि त्यांच्यासोबतच्या पादुकांच्या सोबत अश्वही आहे मागे.
2: हे संत तुकाराम महाराजांचे टाळकरी होते ज्यांची पालखी आपण पाहतो आहोत.
1: त्यांच्यासोबत एक अश्व पण आहे. प्रत्येक वेळेला एखादा पादुका आपल्या समोर न जात आहेत आणि त्याच सोबत एक ॲम्ब्युलन्स पण उलट्या दिशेने जाते. हा एक विरोधाभास आहे पण वारी आली तरी शहर थांबत नसतं. शहरातल्या घटना घडतच असतात
0: आणि वारकरी ॲम्ब्युलन्सला वाट करून देत आहे हे आपल्याला लगेच दिसतंय.
1: खरंय ती शिस्त विलक्षण आहे.
0: जे सर्वजण एकत्र चालले, बहुसंख्य लोक एकाच वेळी रस्त्यावर उतरले पण इथे कुठेही चेंगरा चेंगरी, धांदल, ढकला ढकली, पुढे जाण्याची घाई किंवा आस ही दिसत नाही. प्रत्येक जण एक शिस्त धरून चाललेला आहे आणि मला कौतुक याचं करावं असं वाटतं की हे फक्त एक दिवसासाठी नाही तर हे जवळपास आता एकादशीपर्यंत सुरू राहणार आहे आणि परतीच्या प्रवासात सुद्धा हीच शिस्त असणार आहे. क्षणभर आपण विश्रांती घेऊया आणि पुन्हा यावर चिंतन करूया.
3: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग. त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. अटी व शर्ती लागू.
4: बँक ऑफ महाराष्ट्र,
5: भारत सरकारचा उपक्रम.
6: पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग.
3: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग. त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. अटी व शर्ती लागू.
4: बँक ऑफ महाराष्ट्र,
5: भारत सरकारचा उपक्रम.
1: श्रोते हो, बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आता काही वेळातच आमच्या समोर येणार आहे त्याची प्रतीक्षा आहे. पण आपले प्रतिनिधी संजय भुजबळ आहेत संत तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत. आता त्यांच्याकडे जाऊया. संजय,
7: तोरी आता ब्रेकला जाण्यापूर्वी म्हणाले त्याप्रमाणे पावलंही थांबणार नाही, वेळ थांबणार नाही, काळ पुढे पुढे जात राहणार आहे आणि या काळासोबत पिढ्या बदलत गेलेल्या आपण सगळ्यांनी अनुभवल्या आहेत. मागच्या अनेक पिढ्या या वारीची जी परंपरा आहे ती पुढच्या पिढीला देत आलेली आहे. मी आता हे सगळं आवर्जून एवढ्यासाठी बोलतोय की आताच संत तुकाराम महाराजांची पालखी ही पोलीस परेड ग्राउंडला वळसा घालून पुढे निघून गेली आहे. पण माझी नजर वळली ती अगदी कॉर्नरवर पोलीस परेड ग्राउंडच्या कोपऱ्यावर असलेल्या किड्स झोनवर आहे. आज पुन्हा एकदा अनेक किड्स, छोटी मुलं तिथे खेळताना मला दिसतीये. जे पुण्याबाहेरची पण अनेक आहेत, कदाचित वारीतली पण आहेत, अशा अनेक जणांना तिथे खेळताना बघताना आणखी एक नजर माझ्या एका मातेच्या कडेवर असलेल्या 1 वर्षाच्या आतल्या मुलाकडे गेली. त्या बाईंच्या भावना मी तुला सांगू शकत नाही, ते त्यांच्या शब्दात आपण ऐकूया. ताई, काय अनुभव आहे पहिल्यांदा या मुलाला तुम्ही घेऊन आलाय?
8: अगदी मला ह्या मुलातच माहिती मी तुम्हाला दिसतो आणि माझी ही मी जन्मल्यापासून ही वारीची पद्धत मी बघते. मला आनंद आहे की मी माझ्या मुलाला पण हे संस्कृती परंपरा दाखवू शकते. हो हा पहिल्यांदा वाढू
7: अजून
8: अगदी शब्द सांगता येते इतका आनंद आहे मला या गोष्टीचा.
7: अगदी गौरी, त्यांच्या शब्दशः त्यांच्या शब्दांना अर्थ आहे. मला शब्द सांगता येत नाही कारण त्या डोळ्याने बोलतायत, दोन्ही डोळ्याचा त्यांच्या धारा वाहत आहे. ही मला वाटतं खूप एक अध्यात्माची आध्यात्मिक दृष्ट्या तिथं तादात्म्य पावण्याची गोष्ट आहे. छोटंसं बाळ आहे, वर्षभराच्या आतलं बाळ आहे, अशी अनेक बाळ आजूबाजूला दिसत आहेत. आवर्जून ही मंडळी या माऊलीचं दर्शन घेण्यासाठी इथं घेऊन येतात आणि या सगळ्या संस्कृतीचं ट्रान्सफर करतात पुढच्या पिढीसाठी, मला वाटतं हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि या झोनचा आज जो एक माहोल आहे हिल झोनचा खूप बघण्यासारखा आहे. एकूण एक इथली खेळणी असतील, प्रत्येक जागा असेल, आकर्षकरित्या मुलांना खूप छान वाटेल अशी तिथं सजावट केलेली आहे. कमानीवर मोठी मोठी माणसं पण लहान मुलांना घेऊन बसली आहेत. असा सुंदर देखावा या किड झोन मध्ये बघायला मिळतो.
1: वा, तू म्हणालास तसं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला हा आनंद संक्रमित करणं ही भावना याच्या मागे दिसते. आणि जसं लहान मुलांच्या पालकांचं तू म्हणतोस ना, तसं प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावर हा आनंद दिसतोय. स्वर कातर होणं, डोळे ओलावणं, त्याचा शब्दशः अर्थ इथे कडेला उभं राहून सुद्धा जाणवतो आहे. आपले डोळे कधी भरून येतात हे आपलं आपल्यालाच समजत नाही, इतके ते आपण वातावरणात गुंग होऊन जातो. या सगळ्या वातावरणातली चैतन्य ऊर्जा आणि हीच भावना मला दिसते की हा आनंद, हा ओलावा असाच आपल्या सोबत कायम राहो.
7: त्या पावसात ना तो ओलावा शिडकतच असतो, तो आताही शिडकतोय. पावसाला पुन्हा एकदा बारीकच्या पावसाला सुरुवात झाली आहे, कदाचित तोच ओलावा आहे.
1: खरं पावसाचा ओलावा कदाचित क्षणकाल असेल, पण या वारीच्या निमित्ताने माणसांमधला जो ओलावा आपण अनुभवतो आहोत तो खरंच अवर्णनीय आहे. संजय धन्यवाद.
7: हे पाणी आहे, पावसाचं थेंब थेंब पडणारं पाणी आहे आणि आता त्या माऊलीच्या डोळ्यात आलेलं पाणी आहे. हे किती एकाच ठिकाण, त्याचे सोर्स, त्याचे स्रोत हा एकच आहे, परमात्मा आहे. हे किती विलक्षण आहे.
1: खरंय. धन्यवाद, तू आत्ता आमच्याशी बोललास त्याच्याबद्दल. संजय, पुन्हा थोड्या वेळाने तुझ्याकडे येऊ. श्रोते हो, आत्ता आमच्या इथल्या बूथमध्ये अभप रोहित महाराज बोराटे उपस्थित आहेत. त्यांच्याबद्दल, त्यांच्याशी आपण बोलूया या वारीबद्दल. महाराज, हा सगळा प्रवास कसा होता, तुम्ही कुठपासनं या वारीसोबत आहात?
9: रामकृष्णारी, आमचे ज्ञानोबऱ्यांच्या सोहळ्यामध्ये अभप समस्त डांगेपंच दिंडी क्रमांक 8 रथापुढे ही पारंपरिक दिंडी आहे. ज्ञानोबरायांचं म्हणणं असं आहे, माझे जीवेची आवडी पंढरपुराने नगुडी, पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुणवेधले. ज्ञानोबरायांच्या पायी आषाढी सोहळ्यामध्ये मार्गक्रमण करत असताना आज पुणे मुक्कामी सकाळी आळंदी ते पुणे असा पायी प्रवास होत आहे.
1: महाराजजी, तुमच्याशी आपण बोलूच या, पण आत्ता आपल्या समोर चाललं आहे संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी रथ. अगदी काही फुटांवर आहे आणि हा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे, त्याचं सारथ्य पुण्याचे पोलीस अधिकारी करत आहेत. काही क्षणांपुरतं हे सारथ्य पोलीस अधिकाऱ्यांच्याकडे देण्यात आलं होतं आणि रथ आत्ता अगदी आमच्या समोर थांबला आहे. संत ज्ञानेश्वर माऊलांच्या पादुका आत्ता इथून दिसत आहेत आणि त्या पादुकांना वंदन. तुम्हा सगळ्यांच्या वतीने ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना वंदन. आमचा हा बूथ थोडासा रस्त्यापासून उंचावर आहे, त्यामुळे कुठलाही अडथळ्याशिवाय या पादुकांचं दर्शन आम्हाला होत आहे आणि आकाशवाणीच्या माध्यमातून हे दर्शन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. प्रचंड जनसंख्येने माणसं इथे जमली आहेत आणि आपल्याकडे असलेला अल्पस्वल्प ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांपर्यंत पोहोचवण्याची धडपड चालू आहे. कधी ते फुलांच्या रूपात आहे, कधी फळांच्या रूपात आहे आणि काही वेळेला उलटा प्रसाद पादुकांच्याकडनं सगळ्या भक्तजनांपर्यंत दिला जातो आहे. प्रचंड गर्दी आहे आणि माणसांनी इतकी पोलिसांची संख्या पण आपल्याला दिसत आहे. या रथावरती अतिशय सुंदर असं फुलांनी हा रथ सजवलेला आहे आणि काही क्षणात हा रथ आपल्यासमोर आला आणि आता तो गेलाही. ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांनी वर्षभराची किंवा आयुष्यभराची तृप्ती मात्र दिली असं नक्की म्हणावं असं वाटतं.
0: पादुकांचा स्पर्श होण्यासाठीची एक धडपड असतेच, पण आपण आत्ता पाहतोय की त्या रथाचा स्पर्श व्हावा, फक्त त्या रथाचा एक ओझरता, त्या रथाला बांधलेल्या दोरीचा स्पर्श व्हावा यासाठी सुद्धा लोक गर्दी करत होते. मला असं वाटतं की श्रद्धा, विश्वास आणि निष्ठा या शब्दांचा अर्थ आपल्याला यावेळी समजतो की मला पादुकांचा स्पर्श नाही झाला तरी चालेल, पण मला फक्त एकदा डोळ्याने तिथपर्यंत पोहोचायचं आहे, मला ते पाहायचं आहे, मला ते चैतन्य अनुभव

0: करायचं आहे आणि त्यासाठीची जी ही सगळी चढाओढ आहे तीच आपण या भक्तीच्या मेळ्यामध्ये पाहतोय.
1: वा,
2: आम्हाला प्रत्यक्ष जे समोर लोकांची उडालेली झुंबड दिसतीय आणि त्यांना दर्शनाचा मिळणारा आनंद दिसतोय आणि या वर्णनातून तोच आनंद तुमच्या मनश्चक्षूंसमोर नक्कीच उभा राहिला असेल असं वाटतं.
1: बरोबर प्रज्ञा, दरवर्षी संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं वर्णन आपण श्रोत्यांना ऐकवत असतो, म्हणजे मनात इच्छा असते की दोन्ही पालख्यांचं वर्णन ऐकवायचं. पण अनेकदा असं होतं की तुकाराम महाराजांची पालखी आधी येते आणि ज्ञानेश्वर महाराजांची पालखी येईपर्यंत आपली वेळ संपलेली असते.
2: पण यावर्षी भाग्य थोर आहे आपण सर्वांचं आणि आमचंही की आपल्याला दोनही पालख्यांचं दर्शन झालं आणि संपूर्ण हा जनसमुदाय, हा उत्साह, ही ऊर्जा आपल्यापर्यंत पोहोचवता आली आणि नियोजित वेळेमध्ये या दोन्ही पालख्या पुण्यामध्ये दाखल झालेल्या आहेत.
1: माऊलींच्या पालखी नंतर श्री संत संताजी महाराज जगनाडे यांची पालखी आता आपल्या समोर चालली आहे. काही क्षणांची विश्रांती घेऊया, स्टुडिओकडे जाऊया.
3: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग, त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू.
4: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.

0: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग. त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. अटी व शर्ती लागू.
1: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.
2: श्रोते हो, पायी वारी पंढरीची या अंतर्गत दोन्ही पालख्यांचं प्रत्यक्ष वर्णन आम्ही तुम्हाला ऐकवलं. कैलास शिंदे आपल्याला काही वेगळी माहिती सांगतात. आपण आता जाऊया कैलास शिंदे यांच्याकडे. कैलास, तुझा आवाज नीट ऐकू येत नाहीये. माझ्या मते संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत तू आहेस आणि ती पालखी आता आमच्या समोरनं मार्गस्थ झाली आहे. तू कदाचित पुढच्या वाटेवरती असशील ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत. पुन्हा तुझ्याशी जेव्हा संपर्क साधला जाईल तेव्हा आपण तुझ्याशी नक्कीच बोलूया. प्रज्ञा आणि मयूर आपल्यासाठी काहीसा विसाव्याचा क्षण आहे आता, कारण दोन्ही पालख्या इथनं मार्गस्थ झाल्या आहेत. आपल्याला आता बसायला हरकत नाही असं मी म्हणते, कारण खरोखर त्या चैतन्य आणि ऊर्जेनी ती आपल्या श्रोत्यांपर्यंत पोचवण्याच्या धामधुमी मागे कदाचित थोडासा श्वास लागला आहे आपला आता, कारण ती ऊर्जा आणि ते चैतन्य आपल्या श्रोत्यांपर्यंत पोचावं हीच मनोमन इच्छा होती आपली.
3: खरज्ञा,
2: दिनक्रम काय असतो ग पालखीचा? कारण इथनं तर आता मार्गस्थ झाल्या, पुण्यात त्या मुक्कामी असतील, त्याच्यानंतर जेव्हा त्या मार्गस्थ होतील तेव्हा रोजचा दिनक्रम काय असतो?
4: या संपूर्ण 22 दिवसाचा एकसारखाच दिनक्रम सगळ्यांचा असतो आणि त्यामध्ये पालखीची षोडशोपचार पूजा पहाटेच्या वेळेला केली जाते. मंत्रोच्चारांचा घनगंभीर आवाज आणि त्याबरोबर होणारी पंचामृती पूजा हे सगळे वारकरी अनुभवत असतात. अभिषेक, नैवेद्य, आरती हे सगळं झाल्यानंतर सर्वेपि सुखिनः सन्तु हा श्लोक म्हटला जातो. पसायदान म्हणून प्रार्थना केली जाते आणि त्यानंतर शितोळे सरकारांच्या तर्फे नैवेद्य दाखवला जातो माऊलींच्या पादुकांना आणि त्यानंतर घोडे पालखीजवळ आणले जातात. घोडे मान तुकवून वंदना करतात आणि मग कर्णा वाजतो. तर हा कर्णा सुद्धा 3 वेळा वाजतो. पहिल्यांदा जेव्हा कर्णा वाजतो तेव्हा वारकरी आपापल्या सामानाची बांधाबांध करायला लागतात, निघण्याची तयारी करतात. दुसऱ्यांदा जेव्हा वाजतो आणि त्यावेळेला ते सगळे एकत्रित होतात, लाईनमध्ये उभे राहतात त्यांच्या शिस्तीनुसार आणि तिसऱ्यांदा कर्णा वाजला की मग पालखी मार्गस्थ होते. त्यानंतर 4-5 किलोमीटर चालून झाल्यानंतर विसावा होतो, सर्वांचा न्याहरी होते, त्यानंतर पुन्हा चाल असते काही, मग भोजन विश्रांती असते आणि सूर्यास्ताला ती मुक्यामाच्या जागी पोहोचते. त्यापूर्वी एकदा हरिपाठ म्हटला जातो.

0: करत असतात आणि आराम पडावा यासाठी प्रयत्न करत असतात.
1: आणि सगळेच माऊली,
0: सगळेच एकमेकांना माऊली म्हणत असतात, त्यामुळे ते भेद सगळे संपलेले असतात.
1: आणि जशी जशी पालखी वारी पुढे पुढे जाते, पंढरपूर जसं टप्प्यामध्ये यायला लागतं, तेव्हा उत्साह द्विगुणित होतो आणि कधी एकदा त्या विठुरायाला भेटतो आहे अशी भावना असते. पंढरपूरच्या अलीकडे रडवा माळ खूप प्रसिद्ध आहे, म्हणजे धावा म्हणत धावत
0: तिथे एक विलक्षण उतार आहे आणि त्या उतारावरनं लोक धावत सुटतात. ते उतारामुळेही धावण्याचा वेग वाढलेला असतो आणि त्याचबरोबर आर्तता वाढलेली असते. ते धाव्याचे अभंग आहेत काही वेगळे आणि ते अभंग त्या ठिकाणी म्हटले जातात आणि ते म्हणत म्हणत धावत धावत हे सगळे वारकरी पंढरपूरच्या दिशेने चाललेले असतात.
1: आणि मनात दोन भावना असतात, एक तर आनंदाश्रू असतात कारण अगदी विठ्ठल आता दृष्टीपथात आहे म्हणून, आणि दुःखाश्रू असतात कारण आपण ज्या दिंडीसोबत आलो, ज्या समाजासोबत आलो, तो समाज आता पांगणार आहे आपल्यासमोरनं. आता ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या मागच्या दिंड्या जाताना दिसत आहेत आणि हळूहळू रस्ता ओस पडणार आहे. मगाशी आत्ता मी जी भावना सांगितली की आपल्या भोवतालचे ज्या समाजासोबत आपण चाललो, ती माणसं आता आपल्यासोबत नाही याचे दुःखाश्रू आहेत, तीच भावना मला आता हळूहळू या रस्त्यावर दिसते आहे.
0: खरंय, ही वारी जशी जशी पुढे जाते, वेगवेगळ्या गावांमधनं जाते, तशी एक चैतन्याची लहर पसरवत जाते आणि पुढचा पुढचा भाग चैतन्यमय होत जातो. त्या त्या ठिकाणचे लोक स्वागताची तयारी करत असतात, आल्यानंतर आगत अवभगत करत असतात, आदरातिथ्य करत असतात आणि त्यानंतर ती पालखी निघून गेली तरी चैतन्याचा काही अंश हा त्यांच्यामध्ये राहिलेलाच असतो.
1: आणि चैतन्याचा अंश हा काही वेळापुरता नसतो, कदाचित तो कायमस्वरूपी आपण असतो. मयूर, मगाशी पसायदानाचा उल्लेख केला प्रज्ञाने, ते पसायदान नक्की आपल्याला काय सांगतो?
2: मला असं वाटतं की अक्षररूप जे पसायदान आहे ते आपण ज्ञानेश्वरीत वाचतोच, पण आपल्याला जर पसायदानाचं चालतं बोलतं जिवंत रूप पाहायचं असेल तर ते आपण वारीमध्ये पाहत असतो. कारण वारीमधली माणसं हे पसायदानाचं जिवंत रूप आहे. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंता मणीचे गाव, बोलते जे अर्णव पीयुषांचे. म्हणजे कल्पतरू हा एखादा असतो, पण वारी कशी आहे तर ती चला म्हणजे चालती, कल्पतरूंचे आरव म्हणजे कल्पतरूंच्या एखाद्या वनासारखे आहे. हे एखाद्या चिंतामणी इथे नाही तर अनेक चिंतामणी असलेलं हे खेतना चिंतामणीचं गाव आहे आणि ही माणसं चालती बोलती अमृताचे समुद्र आहे. बोलते जे अर्णव पीयुषांचे, त्यामुळे हे चालते बोलते अमृताचे समुद्र आहे. मला कायमच असं वाटतं की पसायदान हे कुठल्याही व्यक्तीच्या परिवर्तनासाठी लिहिलं नाही तर ते वृत्तीच्या परिवर्तनासाठी लिहिलेलं आहे. आणि एकदा एक माणूस वारीला जाऊन आला की तो माणूस बदलला असं आपण म्हणतो. माणूस बदलतो म्हणजे काय होतं तर त्याची वृत्ती बदललेली असते. आणि म्हणून सद्गुणांची पेरणी करण्यासाठी पसायदान मागता मागता पसायदान जगणं म्हणजे काय तर ते म्हणजे वारी करणं.
1: वा, पसायदान जगणारी ही जी माणसं आहेत त्यांचा प्रवाह जेव्हा गावातनं जातो.
2: पसायदानाचा विषय चालू आहे म्हणून मला हेही सांगावंसं वाटतं की पसायदानामध्ये दोन भाग आहेत. म्हणजे पसायदान ही एक प्रार्थना आहे आणि पसायदानाचे दोन भाव त्याच्यामध्ये आहे. कुठल्याही प्रार्थनेमध्ये दोन भाव असतात, त्यापैकी एक असते ती अपेक्षा आणि दुसरा भाव असतो तो समर्पणाचा. वारकरी समर्पित असतात आणि त्यांची अपेक्षा हीच असते की सकल समाजाचं हित घडावं. ही एवढी एकच तळमळ घेऊन कुठलाही वारकरी जात असतो, त्याची अपेक्षा आणि त्याचं समर्पण हे फक्त आणि फक्त विठ्ठल असतं.
1: बरोबर, वारकऱ्यांचा जो प्रवाह निरनिराळ्या गावातनं पुढे पुढे मार्गस्थ होतो, हा बदल केवळ वारकऱ्यांमध्ये होतो असं नाही तर त्या गावामध्येही हा बदल होत असणार. तू जे म्हणालास की वृत्ती बदलणार,
2: बरोबर,
1: आणि जेव्हा वृत्ती बदलते तेव्हा तुमचं वागणं बदलतं, ते जास्त सकारात्मक अधिक ऊर्जादायी आणि त्यातनं काहीतरी सृजनात्मक घडेल असंच ते वागणं असतं. त्याच्यामुळे वारी जरी आपल्या गावातनं केवळ गेली तर ती आर्थिक आपल्या चक्राला केवळ चालना देणारी गोष्ट नसते, ती घटना नसते,

0: वृत्ती परिवर्तनाचा पण एक मार्ग आहे असं मला वाटतं.
1: खरंय, पुणे शहरामध्ये जशा प्रमुख दोन पालख्या आल्या आहेत तसंच महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं आणि वेगवेगळ्या ठिकाणहून पालख्या पंढरपूरकडे रवाना झाल्या आहेत. ज्ञानदेवांची पालखी जशी आळंदीहून आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांची जशी देहूहून तसंच नाथ महाराजांची, निवृत्तीनाथांची, सोपानदेवांची, मुक्ताबाईंची आणि विसोबा खेचरांची एवढ्या पालख्या आधीच मार्गस्थ झाल्या आहेत पंढरपूरच्या दिशेने.
0: आणि सगळ्यांची भेट होणार आहे ती पंढरपूरच्या
1: पंढरपुरातच होणार आहे.
0: त्याच्याबद्दल आपण ऐकूच या, पण आता जाऊया काही क्षणांसाठी स्टुडिओकडे.
2: टेक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग. त्वरा करा, ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू.
3: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.
2: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग. त्वरा करा, ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू.
3: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.
0: श्रोते हो, संजय भुजबळ संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोबत आहेत, त्यांच्याकडे काही वेगळी माहिती आहे. आपण जाऊया संजयकडे. संजय, संजय भुजबळ.
4: हॅलो.
0: हा बोल बोल.
4: हा गौरी, पुन्हा एकदा योगायोग पुन्हा जुळून आला दरवर्षीप्रमाणे. हा सोहळा सगळ्या पालख्यांमध्ये पादुकांचा सोहळा आहे. दोन्ही पादुका पंढरपूर निघाले असतात आणि हा नेहमीच आपला जो शेवटचा टप्पा असतो प्रत्यक्ष वर्णनाचा, तो तुकाराम महाराजांच्या या पालखीचं आगमन म्हण किंवा त्याचं तिथं पोहोचणं म्हण हे ज्ञानेश्वर पादुका चौकात आणि तुकाराम पादुका चौकात होतं. या सगळ्या चौकांमध्ये इकडे तिकडे नजर टाकताना एका ठिकाणी मला थोडीशी गडबड जाणवली. मी सहज वापरून बघितलं काय होतं, माझं नक्की कुणीतरी पडलं असणार आहे, त्यांना सगळ्यात मदत करायला कुणीतरी जात असेल असं म्हणून मी वापरून बघितलं. तर एक वेगळाच मानव धर्म मला इथं बघायला मिळाला. तर ही धार्मिक वारी आपण म्हणत असताना खरं तर फक्त धर्म 1-2% उरतो, पण मानव धर्म हा सगळ्यात मोठा, त्याचं दर्शन इथं वारीत करताना आपल्याला दरवर्षी कळतं. हा काय नेमका इन्सिडेंट होता आणि तो कसा पुढे गेला आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडनंच ऐकूया.
5: नमस्कार, मी रवींद्र मनोहर महाजन. इथं दरवर्षीप्रमाणे आम्ही हे पालख्याचं दर्शन घ्यायला येतो. पाटण्या मध्ये टाकलेले असतात त्या बाटल्या मध्ये बाजूला करतो. तेवढाच आज ऐका एक वेगळा म्हणजे बेडूत आणि त्याच्या आईवर ते छोटस पिल्लू असं आम्हाला ते दिसलं. लोकांच्या पायाखाली जाऊ नये म्हणून आम्ही ते डिव्हायडर मध्ये ठेवलं आणि 10 मिनिटं त्याच्यावर वाट पाहिली, पण ते बेडूत परत खाली आलं. मग अशा वेळेस प्लास्टिकची पिशवी मिळवली आणि त्याला पकडून एक लांब आम्ही नेऊन सुरक्षित जागी ठेवून दिलं.
4: पण हा प्रकार ही सेवा तुम्ही वर्षभर करता पर्यावरण, त्यांची मुलगी आपल्या सोबत आहे.
6: माझे बाबा सुपर हिरो आणि संत तुकाराम महाराजांकडे माझी हीच प्रार्थना आहे की कृपया जास्तीत जास्त झाडं वाचवण्याची शक्ती आम्हाला दे.
4: खरं तर बेडूत म्हटलं की आजूबाजूचा सगळा परिसर दूर होणार आणि त्यातून जर आपल्या भगिनी असतील तर त्या आणखीच दूर पडणार असा नेहमीच आपला अनुभव आहे. पण ह्या बेडूत बाजूला ठेवल्यानंतर बाजूला बसलेल्या भगिनी त्यांची नजर कुठेही नव्हती, पालखीवर होती. बेडूक टाकला काय नाही काय त्या जागेवरून उठल्या पण नाही, काय अनुभव होता?
7: आम्हाला फारच छान वाटलं की या माऊलींजवळ कोणीतरी पर्यावरणाची काळजी घेत त्या बेडूकाला वाचवत आहे. आणि इकडे आमचं माऊलींचं स्थान असताना बेडकाला काय घाबरायचं आणि काय करायचं म्हणजे आम्हाला फारच छान वाटलं आणि त्याला बघूनही छान वाटलं. त्या काकांच्यामुळे त्या बेडकाला आणि त्याच्या अगदी नुकत्या जन्मलेल्या पिल्लाला पण छान जीवदान मिळालं.
4: तर गौरी असं आहे की इथंही पिढी आहे, बेडकाची पण पिढी आहे, ती पिढी पुढे वाचली आणि एका वारीचा छान अनुभव बेडकाच्या पुढीच्या पिढीलाही मिळाला
0: आहे. आणि एकमेकांना वाचवलं पाहिजे, एकमेकाचं संरक्षण केलं पाहिजे, ही भावनाच किती महत्वाची आहे.
4: अगदी, धन्यवाद. त्या निमित्तानं ते सगळं दिसतं, त्या मानव धर्माचं दर्शन होतं, हे खूप महत्वाचं आहे.
0: धन्यवाद
4: धन्यवाद
0: प्रज्ञा. जोडतो तो धर्म, तोडतो तो अधर्म.
1: हा आत्ताचा जो प्रसंग आपल्याला संजय भुजबळांनी सांगितला तो खरंच असाच आहे की माणसं माणसं जोडणारा जो आहे तो धर्म आहे, आणि जो कोणी माणसाला एकमेकांपासून वेगळं करेल तो अधर्म आहे. आणि हे सांगितलंय कोणी तर सोयराबाईंनी की ज्या चोखामेळांच्या पत्नी होत्या.
0: आणि केवळ माणूसच का ग, निसर्गाशी असलेला बंधही जपला पाहिजे तेही सांगतो, तोही अधर्म आहे एका अर्थाने.
1: खरंय. काही मिनिटांपूर्वी आमच्या समोरून दोन्ही पालख्या गेल्या असं वर्णन आम्ही केलं, आणि आत्ता आमच्या समोर काय आहे हे जर आपल्याला सांगितलं तर आश्चर्य वाटेल. पण आमच्या समोर स्वच्छता करणारे काही कर्मचारी आहेत, आणि ते आपल्या हातामध्ये झाडू घेऊन जे काही घाण किंवा कचरा या सगळ्या पालख्यांच्या जाण्यानंतर झाला आहे तो त्यांनी स्वच्छ करायला सुरुवातही केली आहे.
0: खरंय. अक्षरशः 10 मिनिटाचा अवधी झालाय, पण हे सगळे कामगार स्वच्छता दूत म्हणूया आपण त्यांना, ते स्वच्छतेच्या मागे लागले आहेत. कारण जेव्हा एक शहरच्या शहर आपल्या शहरातनं जात असतं तेव्हा काही प्रमाणात हा कचरा होत असतो. मला खात्री आहे की उद्या सकाळी आपण जेव्हा याच रस्त्यावर येऊ तेव्हा रस्ते चकचकीत स्वच्छ असतील, आणि याच्या मागे जी यंत्रणा राबते आहे त्या यंत्रणेला, त्या यंत्रणेची कमाल आहे.
1: या प्रसंगी लोकवाङ्मयातली एक ओवी आठवली, आणि ओवी अशी आहे की एक बाई दुसरीला सांगते की अगं हे सगळे वारकरी जेव्हा पंढरपुराला येणार तेव्हा त्यांच्या स्वागताची लगबग तुम्हीच करा आणि मीही करते असं रुक्मिणी विठ्ठलाला सांगते. आणि त्या दोघांमधला संवाद आहे की आता वेगवेगळ्या दिंड्या आपल्याकडे येणार आणि कसं बरं यांना सामोरं जायचं, तर बोलला इठ्ठल काढ रुक्मिणी झाडून दिंडी वऱ्हाडाची आली परपंच सोडून. इठ्ठल म्हणी तो सोडा रुक्मिणी पदर, आता पदर सोडा आणि कामाला लागा असं विठ्ठल सुद्धा रुक्मिणीला सांगतोय. इठ्ठल म्हणी तो सोडा रुक्मिणी पदर, साधू आले पैठण कर होईल कथेला उशीर. त्यांना उशीर नका करू, चला चटचट झाडून काढा. आता
0: संसारातल्या गोष्टी कोणाला चुकल्या नाहीयेत. खरोखर या प्रसारणाच्या शेवटाकडे आपण येतोय. मयूर, वारी बघत लहानाचा मोठा झालास आणि त्याच्या अनेक अनेक गोष्टी मनामध्ये साठल्या असतील, शेवटी काय सांगशील?
8: मला असं वाटतं की एक विठ्ठल बंधन नावाची कविता, मला माझी एक कविता आठवते, या कवितेचं शीर्षक विठ्ठल बंधन आहे. आणि प्रत्येक वारकऱ्याची किंवा वारी बघणाऱ्या प्रत्येकाची कदाचित ही भावना आहे. याच्यामध्ये मी असं लिहिलंय की विठ्ठल विठ्ठल नामामध्ये दिंडी अभगी सावळ झाली, भीमेच्या पाण्याला सुद्धा पाय धुळीची किनार आली. आकाशाने रंग बदलला, गुलाल बुक्का उधळण केली, विठुरायाचे रूप पाहता डोळ्यांमधली वारी झरली. कुणी टाकतो अर्ज रजेचा, कुणी सोडतो शेती वाडी, वैशाख्याच्या वणव्यालाही तृप्त भिजवते सर आषाढी. भेगा पडल्या पायांच्याही उरात असतो कळसाध्याय, वारकऱ्यांची भूक शमवते राहुट्यातली भाकर माय. ऐसे माझे जीवन व्हावे वारी मधले कृतार्थ रिंगण, नकोच मुक्ती नको मोक्षही जन्मो जन्मी विठ्ठल बंधन. वैराग्याची आसन कोरे विठ्ठला विना श्वासन कोरे, लागो मजला वेड तुझे अन विलीन होवो माझे मीपण, विलीन होवो माझे मीपण.
0: वा
1: वा सुंदर.
0: विलीन हो माझे मीपण, या सोबतच आजच्या प्रसारणाचा शेवट आपण करतो आहे. बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची हा कार्यक्रम आम्ही आत्ता आपल्याला आवडला ऐकवला. याचं प्रत्यक्ष वर्णन केलं होतं मी गौरी लागू, डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी, मयूर भावे, संजय भुजबळ, कैलास शिंदे आणि स्टुडिओमध्ये आहेत यशस्वी पुणेकर यांनी. तांत्रिक सहाय्य होतं मनोज कुमार शहा, गिरीश श्रीरामवाद, समाधान रुपनर, उमाकांत सुरडकर, सुखदेव लोखंडे, निलेश घाटोळे, भारत सुरवसे, प्रफुल्ल वायसळ आणि ज्योती कौलवार. त्यांच्यासोबत सविता दगडे, गायत्री माने, जाहिरात विभागाचे विनायक मोरे, सुमित श्रीबाद, नेहा पौनीकर, निर्मिती सहाय्य होतं प्रज्ञा डांगे यांचं. सादरकर्ते होते विक्रांत मंडपे आणि निलिमा पटवर्धन. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. श्रोते हो, आता आम्ही तुम्हाला परत स्टुडिओकडे घेऊन जातोय. रामकृष्ण हरी.
2: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. अटी व शर्ती लागू.
3: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.
9: पायी वारी पंढरीची या कार्यक्रमाचे प्रायोजक होते बँक ऑफ महाराष्ट्र. एक परिवार एक बँक.

बँक ऑफ महाराष्ट्र तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पुण्यातील पालखी आगमन सोहळ्याचं प्रत्यक्ष वर्णन आताच आपण ऐकलं. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे.

0: आकाशवाणी मुंबई, श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि ऑस्ट्रेलियाची द्विपक्षीय भागीदारी हे भविष्यासाठीचं एक भक्कम नातं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राज्यात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी 7 जणांची समिती स्थापन केल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. अमेरिका इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या दरात 6% वाढ. पिंपरी चिंचवडमध्ये इमारतीवर कचऱ्याचा ढिगारा कोसळल्याच्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू, आणखी 6 जण ढिगाऱ्याखाली असल्याची भीती. आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या कनिष्ठ गटात उपांत्य फेरीत भारताचा अर्णव पापरकर पराभूत. भारत आणि ऑस्ट्रेलियाची द्विपक्षीय भागीदारी भविष्यासाठीचं एक भक्कम नातं असून आर्थिक आणि व्यापारविषयक सहकार्याला मिळालेली गती हे या चर्चेचं यश असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांनी दोन्ही देशांमधल्या संरक्षण सहकार्याबाबतचं संयुक्त निवेदन जारी केलं, त्यावेळी ते बोलत होते. ऑस्ट्रेलियात मेलबर्न इथं दोन्ही नेत्यांची आज बैठक झाली, त्यानंतर हे निवेदन देण्यात आलं. यावेळी प्रधानमंत्री म्हणाले,
1: कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक कोऑपरेशन अग्रीमेंट यानी सीका पर तेजी से काम करने का निर्णय लिया है, जो दोनों देशों के लिए बैलेंस, एम्बिशियस और विन-विन होगा. हम बायलेटरल इन्वेस्टमेंट ट्रीटी पर भी तेजी से आगे बढ़ेंगे.
0: दोन्ही देशांमध्ये 2022 साली झालेल्या आर्थिक आणि व्यापारी सहकार्य करार विक्रमी वेळेत लागू झाल्यानंतर भारतातून ऑस्ट्रेलियाला होणारी निर्यात दुप्पट झाल्याचं यावेळी मोदी यांनी सांगितलं. हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता, स्थैर्य आणि प्रगती साध्य करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये सहकार्य आवश्यक आहे, असं ते म्हणाले. प्रधानमंत्र्यांनी आज मेलबर्न इथं आयोजित भारतीय समुदायाच्या मेळाव्यालाही संबोधित केलं. इलेक्ट्रॉनिक्स, वाहन निर्मिती आणि औषधी निर्मिती क्षेत्रात जगभरात मेक इन इंडियाचा डंका वाजत असून चिप्सपासून शिप्स अर्थात जहाज बांधणीपर्यंत भारतीय उत्पादन परिसंस्था परिपूर्ण होत आहे, असं ते म्हणाले. यावेळी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज उपस्थित होते. राज्यात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 जणांची समिती स्थापन केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. या समितीने 6 महिन्यात अहवाल द्यावा आणि नागपूर इथं होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात समान नागरी कायदा आणायचा प्रयत्न करू, असंही त्यांनी सांगितलं. या समितीत मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती आर सी चव्हाण, न्यायमूर्ती एस जी मेहरे, राज्याचे माजी मुख्य सचिव डी के जैन, मुख्य महाधिवक्ता वीरेंद्र सराफ, पद्मश्री आणि राज्यघटनेचे अभ्यासक रमेश पतंगे, शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा रावल यांचाही समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान भेटीच्या वेळी त्यांचा अंगरक्षक सय्यद बंडा याचा वार रोखून छत्रपतींचं रक्षण करणारे वीर जिवाजी महाले यांचं स्मारक उभारण्यासाठी पहिल्या टप्प्यात 1 कोटी रुपये मंजूर केल्याची घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी केली. राज्यात 5 आणि 6 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीच्या गंभीर परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या स्थितीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी टीका केली. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवरचा सरकारचा कारभार नियोजन शून्य असल्याचं ते आज विधानसभेत म्हणाले. पायाभूत कामं निकृष्ट दर्जाची असल्याचे ते म्हणाले.
2: वाढलेलं पावसाचं प्रमाण, ढगफुटीचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये आता वेगवेगळ्या ठिकाणी आपण ऐकतोय आणि ढगफुटी झाल्यावर जो प्रचंड पाऊस येतो त्याचं गणित करून आपण इन्फ्रास्ट्रक्चरची बांधकामं करणं अजून आपण का स्वीकारलेलं नाही.
0: कांद्यावर प्रक्रिया करून त्याची काही उत्पादनं तयार करण्यावर सरकारनं अभ्यास सुरू केला आहे. वर्षाला कांद्याला द्याव्या लागणाऱ्या अनुदानापेक्षा कमी खर्च यात होईल आणि शेतकऱ्यांना दीर्घकालीन फायदा येईल, असं मंत्री जयकुमार रावल यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. देशात इतर राज्यातही कांद्याचं उत्पादन सुरू झाल्यानं मागणीपेक्षा जास्त कांदा उपलब्ध झाला आहे. यावर पर्याय म्हणून शेतकऱ्यांना इतर पिकाचा पर्याय सुचवता येईल का यावर अभ्यास सुरू आहे, असंही ते म्हणाले. नाफेड आणि NCCFच्या दरापेक्षा बाजारभाव जास्त असल्यानं शेतकरी इतरांना कांदा विकत असल्याचं ते म्हणाले. राज्यातल्या 48 साखर कारखान्यांकडे ऊस शेतकऱ्यांच्या रास्त भावाचे 298 कोटी रुपये थकीत आहेत. ही रक्कम शेतकऱ्यांना मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि आवश्यक तिथे व्याजासह ही रक्कम शेतकऱ्यांना दिली जाईल, असं मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. ही रक्कम शेतकऱ्यांना देण्यासाठी गरजेप्रमाणे FIR केली असल्याचं ते म्हणाले. शेतकऱ्यांना अधिक दर मिळतो म्हणून शेतकरी दुसऱ्या कारखान्याला ऊस देतात, त्यामुळे झोनबंदी लागू करण्याचा विचार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेअंतर्गत ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या तिसऱ्या बैठकीचं उद्घाटन आज केंद्रीय परिवहन सचिव व्ही उमाशंकर यांच्या हस्ते झालं. उद्घाटनानंतर परिवहन कार्यगटाच्या एका सत्राला उमाशंकर यांनी संबोधित केलं. यावेळी पुनर्वापर, गतिशीलता, शहरी पायाभूत सुविधा, शाश्वत विकास या मुख्य मुद्द्यांवर तसंच परिवहन क्षेत्राशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान ब्रिक्स सदस्य देशांच्या परिवहन मंत्र्यांची मुख्य बैठक येत्या 11 आणि 12 जुलै रोजी होणार आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. 2 दिवस चालणाऱ्या या बैठकीत ब्रिक्स सदस्य देशांचे परिवहन मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार असून परिवहन, पायाभूत सुविधा आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याशी संबंधित विविध महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिका इराण संघर्ष तीव्र झाल्यानं जागतिक बाजारपेठांवर त्याचे पडसाद उमटले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा युद्धविराम संपुष्टात आल्याचं म्हटलं आहे. या घडामोडीनंतर ब्रेंट क्रूडच्या किमतीत 6% अधिक वाढ होऊन प्रतिबॅरल $78.80 पर्यंत पोहोचले आहेत, तर अमेरिकन कच्च्या तेलाच्या दरातही वाढ होऊन ते प्रतिबॅरल $75 पर्यंत गेले आहेत. तेलाच्या किमती वाढल्यानं महागाई आणि जागतिक अर्थव्यवस्थेबाबतची चिंता पुन्हा वाढली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये मोशी इथं दुमजली इमारतीवर कचऱ्याचा ढीग कोसळल्याच्या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून आणखी 6 जण अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. गेल्या 22 तासांपासून युद्धपातळीवर सुरू असलेल्या बचाव मोहिमेत आतापर्यंत 17 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. इमारतीमध्ये अंदाजे 23 जण होते. दुर्घटनेनंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, अग्निशमन दल, पोलीस, महापालिका प्रशासन तसंच दक्षिण मुख्यालयाच्या संयुक्त कृती दलातील अभियंता आणि वैद्यकीय पथके घटनास्थळी तैनात असून समन्वयानं बचाव कार्य सुरू आहे. विम्बल्डन कनिष्ठ गटात उपांत्य फेरीत पोचलेला भारताचा टेनिसपटू अर्णव पापरकर याचा आज अमेरिकेच्या जॉर्डन ली याने 6-2, 7-5 असा पराभव केला. भारताच्या लिएंडर पेसने 1990 साली याच स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. त्यानंतर 36 वर्षांनी प्रथमच भारताच्या टेनिसपटूने हा पल्ला गाठला होता. भिवंडी इथल्या शिक्षक पात्रता परीक्षा TET पेपरफुटी प्रकरणात अटक केलेल्या 8 आरोपींना पोलिसांनी आज न्यायालयासमोर हजर केलं. त्यातल्या 4 जणांना पोलीस कोठडी देण्याचे तर 4 जणांना न्यायालयीन कोठडी देण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. यातल्या 2 आरोपींना पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केली आहे. TET अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेची सक्ती रद्द करावी यासह विविध मागण्यांसाठी शिक्षक समन्वय समितीनं आज राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन पुकारलं. धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीनं शहरात मोर्चा काढला. यात जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांनी सामूहिक रजा टाकून या मोर्चात सहभाग घेतला. गेल्या 24 तासात कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि ऑस्ट्रेलियाची द्विपक्षीय भागीदारी हे भविष्यासाठीचं एक भक्कम नातं असल्याचं प्रधानमंत्री

0: नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राज्यात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी 7 जणांची समिती स्थापन केल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. अमेरिका इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या दरात 6% वाढ. पिंपरी चिंचवडमध्ये इमारतीवर कचऱ्याचा ढिगारा कोसळल्याच्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू, आणखी 6 जण ढिगाऱ्याखाली असल्याची भीती. आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या कनिष्ठ गटात उपांत्य फेरीत भारताचा अर्णव पापरकर पराभूत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: संध्याकाळचे 7:15 वाजतायत आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी. आता ऐकूया आजचं विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. याचे लेखक आहेत गौरीशंकर घाळे.
1: समान नागरी कायद्याच्या मसुद्यासाठी 7 सदस्यांची समिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं निवेदन. नाशिक रिंगरोडच्या आराखड्यातील बदलांची उच्चस्तरीय चौकशी. महसूल मंत्र्यांची घोषणा. ही होती विधानसभेच्या आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. राज्यात समान नागरी कायदा अर्थात UCCचा मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय तज्ज्ञ समिती गठीत करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात केली. या समितीने पुढच्या 6 महिन्यात आपला अहवाल सादर करणं अपेक्षित असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर नागपूर इथल्या आगामी हिवाळी अधिवेशनातच हा कायदा दोन्ही सभागृहांच्या पटलावर आणण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असेल असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या निवेदनात सांगितलं. न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये विधी आणि समाज जीवनातील विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला आहे. या समितीत मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती RC चव्हाण आणि न्यायमूर्ती SG मेहरे, राज्याचे माजी मुख्य सचिव DK जैन, राज्याचे माजी महाधिवक्ता अॅडव्होकेट बिरेंद्र सराफ, संविधानाचे अभ्यासक रमेश पतंगे आणि सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा रावल यांचा समावेश आहे. नाशिक इथल्या कुंभमेळ्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाच्या असलेल्या रिंगरोड प्रकल्पाच्या बदललेल्या आराखड्याची पुढच्या 15 दिवसात चौकशी करण्यात येईल अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात केली. काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी या रिंगरोडच्या आराखड्यात जाणीवपूर्वक बदल करून जमिनींचे गैरव्यवहार करण्यात आल्याचा आरोप केला होता. तर सदस्य सरोज अहिर यांनी बळजबरीने भूसंपादन होत असल्याचा मुद्दा मांडला. त्यावर रिंगरोड होणार हे माहीत असताना किंवा एखादा विशिष्ट उद्देश डोळ्यांसमोर ठेवून गेल्या 3 वर्षात या क्षेत्रात कुणी कुणी जमिनी खरेदी केल्या आहेत का याचा शोध घेतला जाईल. जर काही लोकांना लाभ पोहोचावा म्हणून या आराखड्यात जाणीवपूर्वक बदल करण्यात आला का याची महसूल खात्याचे अपर मुख्य सचिव यांच्या नेतृत्वाखालील समिती नेमून 15 दिवसात चौकशी करण्यात येणार असल्याचं महसूल मंत्र्यांनी सांगितलं. तसंच कोणत्याही स्थानिक शेतकऱ्यांकडून बळजबरीने भूसंपादन करण्यात येणार नाही असं जाहीर केलं. राज्यातील वृक्ष लागवडीची प्रगती मोजण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचं अद्ययावत तंत्रज्ञान आणि यंत्रसामग्रीचा वापर करण्यात येणार असून मराठवाड्यासह राज्यातील वृक्षाच्छादन वाढवण्यासाठी विशेष उपाययोजना राबवण्यात येतील. तसंच यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्यात येणार असल्याचं वनमंत्री गणेश नाईक यांनी सभागृहात स्पष्ट केलं. सदस्य संतोष दानवे यांनी राज्यातील वृक्षतोड आणि राज्य सरकारच्या वृक्षारोपण मोहिमेबाबत प्रश्न केला होता. तर अर्जुन खोतकर, अमित देशमुख, मंदा म्हात्रे, आशिष देशमुख, महेश शिंदे, राहुल कुल, नाना पटोले आदी सदस्यांनी या चर्चेत भाग घेत उपप्रश्न केले. वृक्षतोड परवानगी प्रक्रिया अधिक पारदर्शक, जलद आणि सुलभ करण्यासाठी शासनाने महत्वाचे निर्णय घेतले, मात्र या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही. वृक्षतोड परवानगी प्रक्रियेचं डिजिटायझेशन आणि सुलभीकरण करताना पर्यावरणाचा समतोल राखणं, जुन्या आणि दुर्मिळ वृक्षसंपदेचं जतन आणि संवर्धनाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलं आहे. त्यामुळे या प्रक्रियेत सर्व कायदेशीर तांत्रिक निकषांचं काटेकोर पालन केलं जात असून गैरप्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल अशी माहितीही वनमंत्र्यांनी दिली. 1 जानेवारी 2011 पूर्वीच्या सर्व घरांना संरक्षण देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. त्यामुळे राज्यातील सरकारी वन तसंच विविध प्राधिकरणांच्या जमिनीवर झोपड्यांचे SRA, म्हाडा किंवा इतर गृहनिर्माण योजनांच्या माध्यमातून योग्य पुनर्वसन करण्यात येणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात सांगितलं. या अंतर्गत मुंबई उपनगरासह राज्यातील अशा सर्व जमिनींवरील रहिवाशांचं येत्या 3 महिन्यात विस्तृत सर्वेक्षण पूर्ण केलं जाईल अशी ग्वाहीही महसूल मंत्र्यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिवस आणि माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीचं औचित्य साधून राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात महाराजस्व अभियानांतर्गत महाशिबीर घेण्यात येईल. या माध्यमातून राज्यातील किमान 10 लाख कुटुंबांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्याचा राज्य सरकारचा मानस असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात निवेदनाद्वारे सांगितलं. 22, 25 किंवा 26 जुलै या 3 दिवसांपैकी कोणत्याही एका

0: होळीच्या दिवशी आमदार आपापल्या मतदारसंघात या शिबिराचं आयोजन करू शकतील असंही महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केलं. या शिबिरात महिला शेतकऱ्यांना आयकार्ड आणि गावठाणांचं सनद वाटप करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. वीर जिवाजी महाले यांचं स्मारक उभारण्यासाठी पहिल्या टप्प्यात 1 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी निवेदनाद्वारे केली. किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान भेटीच्या वेळी त्यांचा अंगरक्षक सय्यद बंडा याचा वार रोखून जिवाजी महाले यांनी छत्रपतींचं रक्षण केलं. अशा या वीर जिवाजी महाले यांचं स्मारक उभारण्यात येणार असल्याचं शंभूराज देसाई यांनी सांगितलं.
1: आताच आपण विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. याचे लेखक होते गौरीशंकर घाळे. आता ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत अनुराग कांबळे.
0: महाज्योतीसाठी 728 कोटींचा निधी, मंत्री अतुल सावे यांची माहिती. बेकायदेशीर दारूविरोधात कारवाई अधिक प्रभावी होणार, मंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही. नंदुरबार जिल्ह्यातील साक्षरता अभियानातल्या आकडेवारीची इतर जिल्ह्यातील अधिकाऱ्यामार्फत चौकशी करणार, राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांची घोषणा. कांदा दर स्थिर करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना, प्रक्रिया उद्योग उभारणीवर सरकारचा भर, पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची काही ठळक वैशिष्ट्य. महाज्योती संस्थेसाठी 728 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून एकूण 1500 कोटी रुपयांच्या निधीची मागणी वित्त विभागाकडे करण्यात आली असल्याची माहिती मंत्री अतुल सावे यांनी दिली. सदस्य उमा खापरे यांनी नियम 92 अन्वये उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. सावे म्हणाले की मंजूर झालेल्या 728 कोटी रुपयांपैकी 499 कोटी रुपये सहाय्य अनुदानासाठी, 1 कोटी रुपये इतर प्रशासकीय खर्चासाठी आणि 228 कोटी रुपये बांधकामासाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. नागपूर आणि नाशिक इथे नवीन वसतिगृहांचं बांधकाम सुरू असून त्यासाठीही निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. कृषी आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रातील कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीच्या राष्ट्रीय संस्थेसोबत महाराष्ट्र डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यासोबत सामंजस्य करार करण्यात आले आहेत. या उपक्रमाअंतर्गत पहिल्या टप्प्यात 21,75,000 रुपये, दुसऱ्या टप्प्यात 48,00,000 रुपये आणि तिसऱ्या टप्प्यात 51,00,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आलं आहे. या संस्थांच्या माध्यमातून कृषी क्षेत्रासाठी संबंधित कौशल्य प्रशिक्षण दिलं जात आहे. आतापर्यंत पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीच्या राष्ट्रीय संस्थेमार्फत सुमारे 250 विद्यार्थ्यांना आणि महाराष्ट्र डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमार्फत सुमारे 480 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे. सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी हा प्रशिक्षण कार्यक्रम मंजूर करण्यात आला असून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या संदर्भातील सामंजस्य करार 9 जून 2026 रोजी करण्यात आला असून त्यानुसार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं जाणार असल्याचं सावे यांनी सांगितलं. राज्य उत्पादन शुल्क विभागाचं बळकटीकरण करून महसूल वाढीसाठी बेकायदेशीर दारूची वाहतूक आणि बनावट मद्य विक्रीवर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी शासन विविध उपाययोजना राबवत असल्याची माहिती मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. सदस्य उमा खापरे यांनी नियम 92 अन्वये उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. मुश्रीफ म्हणाले की राज्याच्या महसुलात राज्य उत्पादन शुल्क विभागाचा मोठा वाटा असून विभागाच्या महसुलात सुमारे 17.63% वाढ झाली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागातील मनुष्यबळ वाढवण्यासाठी 1,088 नव्याने मंजूर पदं भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसंच 4,926 पदांच्या भरतीचा प्रस्ताव आहे. ही पदं महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळ सेवेने आणि पदोन्नतीने भरली जाणार आहेत. मात्र पदोन्नती प्रक्रियेला न्यायालयीन स्थगितीमुळे काही विलंब होत असल्यानं रिक्त पदांचं प्रमाण वाढलं आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या 6 प्रमुख जिल्ह्यांमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची नवीन अधीक्षक कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कार्यालयांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रिक्त पदं भरून विभाग अधिक सक्षम करण्यात येईल असं मुश्रीफ यांनी सांगितलं. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यात 2022-23 ते 2026-27 या कालावधीत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील साक्षरता मोहिमेच्या आकडेवारीबाबत उपस्थित झालेल्या शंकांची इतर जिल्ह्यातील अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्यात येईल अशी माहिती राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. याबाबत सदस्य सत्यजित तांबे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. राज्यमंत्री डॉक्टर भोयर म्हणाले की 2025-26 मध्ये नंदुरबार जिल्ह्यासाठी 16,984 असाक्षरांची नोंदणी करण्याचं उद्दिष्ट देण्यात आलं होतं, मात्र प्रत्यक्षात 18

0: 6,171 असाक्षरांची नोंदणी करण्यात आली. तसंच 21 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान मूल्यांकन चाचणीसाठी 19,819 जण परीक्षेला बसले, त्यापैकी 19,800 जण नवसाक्षर झाले. त्यामुळे जिल्ह्याने 117% उद्दिष्टपूर्ती केली असल्याची माहिती विभागाने दिली. 2024-25 आणि 2025-26 या दोन्ही वर्षांसाठी नंदुरबार जिल्ह्याला देण्यात आलेले असाक्षर नोंदणीचं उद्दिष्ट 100% पूर्ण झाल्याचंही विभागानं कळवलं आहे. मात्र सदस्यांनी उपस्थित केलेल्या शंका आणि आकडेवारीतील तफावत लक्षात घेऊन या संपूर्ण प्रकरणाची बाहेरील जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत स्वतंत्र चौकशी करण्यात येईल. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित सदस्यांच्या शंकांचं निरसन करण्यासाठी बैठकीचे आदेश दिले जातील, असं राज्यमंत्री डॉ भोयर यांनी स्पष्ट केलं. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दर घसरणीच्या काळात दिलासा देण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना केल्या असून कांदा प्रक्रिया, साठवणूक क्षमता वाढवणं आणि पीक विविधीकरणावर भर देण्यात येणार असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य विक्रम काळे यांनी राज्यातील कांदा दरातील घसरणीबाबत प्रश्न उपस्थित केला होता. पणन मंत्री रावल म्हणाले की आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे कांदा निर्यातीवर परिणाम होऊन दर घसरले होते. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुढाकाराने केंद्र शासनासोबत बैठक घेऊन कांदा खरेदीचं उद्दिष्ट वाढवणं, निर्यात प्रोत्साहनासंदर्भातील उपाययोजना करणं तसंच खरेदी दरात वाढ करण्याबाबत निर्णय घेण्यात आले. राज्यात कांद्याचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत असून देशातील एकूण कांदा उत्पादनात महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. वाढत्या उत्पादनाच्या पार्श्वभूमीवर कांद्यावर प्रक्रिया उद्योग, डिहायड्रेशन, कांदा पावडर निर्मिती यासारख्या उपाययोजनांवर शासन विचार करत असल्याचं पणन मंत्री रावल यांनी सांगितलं. कांदा साठवणुकीसाठी राज्यात मोठ्या प्रमाणावर कांदा चाळी उभारण्यात आल्या असून भविष्यात तालुका आणि जिल्हा स्तरावर FPOच्या माध्यमातून कांदा प्रक्रिया केंद्र उभारण्याचा विचार आहे. दर घसरणीच्या काळात यापूर्वी विविध टप्प्यांवर शेतकऱ्यांना अनुदान थेट खात्यावर जमा करण्यात आलं आहे. सध्या बाजारात कांद्याचे दर समाधानकारक असून शेतकऱ्यांना स्थिर दर मिळण्यासाठी शासन सातत्यानं उपाययोजना करत असल्याचंही रावल यांनी नमूद केलं.
1: आताच आपण विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. याचे लेखक होते अनुराग कांबळे आणि वाचन केलं होतं रश्मी पाटकर यांनी. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
2: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 10 जुलै 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल विषमुक्त शेती काळाची गरज. याविषयी मुक्काम पोस्ट राणी सावरगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथील प्रगतशील शेतकरी शिवप्रसाद कोरे यांच्याशी वैशाली वांगीकर यांनी साधलेला संवाद. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
3: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.

0: घेऊन आलोय मी, आता नाही बदलणार तर बदलणार कधी। भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून। तर ऐका माग,
1: पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे,

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम माझं आवार माझं शिवार.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आजच्या माझा वार माझे शिवार कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पावसाळ्यातील पशुधनाचं आहार व्यवस्थापन याविषयी डॉक्टर सुरेश जगदाळे यांची संघमित्रा भंडारे यांनी घेतलेली मुलाखत.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. सध्या पावसाळा सुरू आहे. काही भागामध्ये अतिवृष्टी तर काही भागात कमी पर्जन्यमान आहे. अशा पावसाळी वातावरणात आहार व्यवस्थापन व्यवस्थित न झाल्यास पशुधनाच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम होऊन दूध उत्पादन, दुधाची प्रत आणि आरोग्यावर अनिष्ट परिणाम होत असतो. पर्यायाने उत्पादन आणि पशुपालन व्यवसायात अर्थकारणावर परिणाम होत असतो. अशा वातावरणात आहार व्यवस्थापनातील त्रुटींमुळे चयापचयाचे आजार बिघडवण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे पशुपालकांनी ऋतुमानानुसार पशुच्या आहारात काही बदल करणे गरजेचे असते. तसंच आवश्यक उपायाची माहिती असणं ही नितांत गरजेची आहे. तर श्रोते हो, आजचा आपला विषय आहे पावसाळ्यातील पशुधनाचं आहार व्यवस्थापन. पशुधन म्हटलं की आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आपले गाई गुरं सहज येतात, पण त्यांची काळजी घेणं सुद्धा गरजेचं असतं. तर आपल्या या पशुधनाची काळजी कशी घेतली पाहिजे, त्यांचा आहार कसा असला पाहिजे याविषयी आपल्याला आज मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओत आज उपलब्ध आहेत डॉक्टर सुरेश दत्तात्रय जगदाळे. आपण सहाय्यक प्राध्यापक म्हणून पशु पोषणशास्त्र विभाग मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय परळ येथे कार्यरत आहात. सर नमस्कार.
2: नमस्कार. नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींना.
1: सर, पावसाळ्यात पशूंमध्ये आढळणाऱ्या समस्या या कोणत्या कोणत्या असतात आणि पशु आहारातून समस्या असतात त्या कशा सोडवल्या गेल्या पाहिजे?
2: आता सध्या पावसाळा सुरू आहे, त्यामुळं जनावरांमध्ये जे प्रामुख्याने जे आजार असतात की जो हिरवा चारा खाल्ल्यानंतर पोट फुगणे असेल किंवा जो जमिनीमध्ये आर्द्रता किंवा ओलसरपणा असल्यामुळे खुरातील त्यांच्या जखमा त्या जखमा वाढून त्यामध्ये किडे पडणे आणि गायी लंगडणे, तसेच बऱ्यापैकी संसर्गजन्य आजार असतात जसे की बुळकांडे असेल, फऱ्या असेल, लाळ्या खुरकत असेल, अशा ज्या प्रकारचे जे आजार आहेत ते संसर्गजन्य आजार बळवण्याची जास्त शक्यता असते. पावसाळ्यामध्ये स्वच्छ पाणी नसते, गढूळ पाणी पिल्यामुळे त्यामध्ये अतिसार किंवा हगवण लागण्याची दाट शक्यता असते. तसेच पावसाळ्यामध्ये गोचीड गोमांशी कीटक असतात त्यांचाही प्रादुर्भाव प्रामुख्याने होत असतो. आणि जी जनावरे व्यायला आलेली आहेत अशा जनावरांमध्ये वार न पडणे, मायंग बाहेर पडणे किंवा थंडी ताप येणे किंवा दुग्धज्वर असे जे आजार असतात की जे आजार चयापचयामुळे होतात असे आजारही वाढण्याची दाट शक्यता असते. पावसाळ्यामध्ये ओलसरपणामुळे गाईला स्तनदाह होण्याची दाट शक्यता असते. अशा प्रकारच्या काही समस्या पावसाळ्यामधील आपण ज्यावेळेस पशुपालन करत असतो त्यावेळेस प्रामुख्याने या पशुपालकांना आढळून येतात.
1: बरं सर, त्यांच्या स्तनदाह हा सुद्धा मोठ्या प्रमाणात आढळून येतो,
2: तो वातावरणातील बदलामुळेही आढळून येतो. कारण काय होतं, ज्यावेळेस दूध काढलं जातं, दूध काढल्यानंतर त्यांचे मसल असतात ते मसल सेल राहतात आणि त्यामधून जंतूचा शिरकाव होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे स्तनदाह हा प्रामुख्याने होण्याची दाट शक्यता असते. त्यालाही आपण दगडी रोग असं म्हणतो गायीमध्ये.
1: अच्छा सर, मग या पावसाळी वातावरणात आहार व्यवस्थापन करताना कोणते बदल करणं आवश्यक आहे याविषयी काय सांगाल?
2: पावसाळी वातावरण म्हटलं तर त्यामध्ये आर्द्रताही वाढलेली असते, ओलसरपणा किंवा दमटपणा हा प्रामुख्याने त्या गोठ्यामध्ये जाणवत असतो. त्यावेळेस त्यामध्ये विषाणू आणि जीवाणू हे जे असतात त्याची वाढ प्रामुख्याने होत असते. त्यामुळे जनावरांना विषाणूजन्य आणि जीवाणूजन्य आजार जास्त होण्याची

0: असतात, त्यामुळे त्यांना तिथं वेदना होत असतात किंवा त्यामधून वेगवेगळे रोग प्रसार होण्याचे दाट शक्यता असते. त्यामध्ये प्रामुख्याने पॅरासायटिक डिसीजाचा विचार केला तर त्यामध्ये बबेशिया, थेलेरियोसिस किंवा सरा अशा प्रकारचे जे आजार असतात, यामध्ये रक्ताचे प्रमाण बऱ्याच प्रमाणात गोचिड किंवा माशाकडून रक्त शोषले जाते, त्यामुळे त्यांना हे आजार बळवण्याची शक्यता असते. त्यासाठी पावसाळ्यापूर्वीच आपल्याला जंत निर्मूलन करून घेणं तितकंही गरजेचं असतं आणि जंतुनाशक किंवा जे कीटकनाशकाची आहे फवारणी ही गोठ्यामध्ये होणे तितकंच गरजेचं आहे. त्यानंतर आपण पाहिलं होतं की पावसाळ्यामध्ये गोठ्यामध्ये आर्द्रता किंवा ओलसर पाण्यामुळे अमोनिया जो वायू तयार होतो, अमोनिया वायू तयार होण्याची मुख्य कारणे म्हणजे मलमूत्र गोठ्यामध्ये असणे किंवा त्यांचं जे युरिन आहे ते व्यवस्थित पण त्याचा निचारा न केल्यामुळं अमोनिया वायू वाढून वायूचं प्रमाण जास्त झाल्यामुळं त्यांना निमोनिया सारखे आजार होण्याचीही शक्यता असते. त्यानंतर खुराचे जे आजार असतात, खुराच्या आजारामध्ये काय होतं की जनावरांना जर जास्त ओलसरपणा राहिला तर त्याची जी स्किन असते खुरावरली ते चिखलामध्ये भिजल्यामुळे त्यामध्ये जखमा होण्याची शक्यता असते आणि त्या जखमा वाढत राहतात, त्यामध्ये किडे पडून खुरे जे आहेत ते खुरे त्यामध्ये जास्त जखमा झाल्यामुळे लंगडण्याची जास्त शक्यता असते. त्यामध्ये आपण अगोदर पाहिल्याप्रमाणे दगडी कास हाही रोग होतो, त्याची काळजी घेणे गरजेचं आहे आणि खुराचे आजार किंवा दगडी कास किंवा स्तनदा जो आजार होतो त्यामुळे दूध काढल्यानंतर आपण पोटॅशियम परमँगनेटचं जे 1% द्रावण आहे द्रावणामध्ये ती जी कास आहे ते बुडवणे तितकेच गरजेचं आहे. त्यानंतर चयापचयाचे आजार असतात, जसे की दुग्धोजर असेल, केटोसिस असेल किंवा जे दुसरे हिमोग्लोबिन युरिया असतो, असे जे आजार असतात हे आपण जे पशुपोषणात महत्वाची जी जीवनसत्वे किंवा मिनरल मिक्सचर्स मिश्रणे आहेत ती जर मिश्रणे योग्य प्रमाणात दिली नाही चयापचयाचे आजारही बळावण्याची जास्त शक्यता असते.
1: सर, आपण पशुधनाच्या आहार व्यवस्थापनाविषयी बोलत असताना एक असा विचारावं असं वाटतं सर की पावसाळ्यामध्ये जो कोरडा आणि सुका चाऱ्याची जी साठवणूक असते जी पशुधनासाठी गरजेची आहे त्यांच्या आहार व्यवस्थेसाठी, तर ती कशा पद्धतीने करणे आवश्यक आहे, ती साठवणूक करताना कोणत्या गोष्टींची काळजी पशुपालकांनी घ्यायला हवी?
0: साधारणपणे आपण एका जनावरांना सुका चारा आहे, सुका चारा आपण पशुपोषण शास्त्रानुसार त्याच्या वजनाच्या 2/3 त्या गाईला खाऊ घालत असतो. म्हणजे साधारणपणे 400 ते 500 किलोची गाई असेल किंवा म्हैस असेल तिला आपण 5 ते 6 किलो चारा तिला आपल्याला 2 वेळेस द्यावा लागतो, म्हणजे दिवसातून 5 ते 6 किलो हा सुका चारा घालावा लागतो. तर आपल्या प्रक्षेत्रावर जेवढ्या गाई आहेत त्या गाईच्या प्रमाणात आपल्याला सुका चारा पावसाळ्यामधील जेवढे 4 ते 5 महिने आहेत त्या 5 महिन्यात आप जेवढा चारा पुरेल तेवढ्या चाऱ्याची आपल्याला कोरड्या जागेमध्ये साठवण करणं गरजेचं आहे. मग आपण त्यामध्ये जो चारा साठवणार आहे त्या चाऱ्याच्या साठवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्या पद्धतीमध्ये आपण जर पृष्ठभागावर साठवून ठेवत असेल तर तिथं पाण्याचा कुठलाही निचारा किंवा पाणी तिथं ओलसरपणा होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. तिथं आपल्याला एखादा प्लॅस्टिकचा कागद हातारून त्यावर आपण सुका चारा साठवू शकतो, त्यामध्ये पाण्याची गळती होणार नाही किंवा पावसाचे पाणी त्यामध्ये पडणार नाही हे पाहणं तितकं गरजेचं आहे. कारण जर पावसाचे पाणी किंवा ओलसरपणामुळे त्या चाऱ्याला बुरशी लागण्याची दाट शक्यता असते आणि असा जो चारा आहे जर आपण उन्हाळ्यामध्ये जर व्यवस्थित वाळवून ठेवला आणि त्यात पाण्याचे प्रमाण जे आहे ते 11% जर कमी ठेवलं तर तो चारा चांगल्या प्रकारे साठवून राहू शकतो. आणि पावसाळ्यामध्ये काय होतं हिरवा जो चारा आहे तो हिरवा चारा आपण कापत असतो त्यावेळेस त्या चाऱ्याला चिखल लागत असतो, त्या चिखल लागल्यामुळे जे जमिनीमध्ये जे जंतू आहेत किंवा पॅरासाईट आहेत ते पॅरासाईट त्याला लागून जनावराला जंताचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते. अशावेळी जर हा जो चारा आहे जर त्याचा आपण मुरघास बनवला, मुरघास म्हणजे काय की जो हिरवा चारा आहे तो आपल्याला हवाबंद स्थितीमध्ये साठवून ठेवायचा आहे. हा चारा जर आपण ज्यावेळेस उपलब्ध असतो ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये त्यावेळेस जर तो चारा आपण साठवून ठेवला आणि तो चारा जर आपण पावसाळ्यामध्ये जर वापरला तर निश्चितच आपल्या पशुपालकांना जो चारा आपण साठवून ठेवणार आहे त्या चाऱ्यापासून निश्चितच योग्य उत्पादन मिळवता येईल. तसेच सुका चारा आहे, सुका चारा साठवतानाही त्यामध्ये पाण्याचं योग्य प्रमाण ठेवणं तितकंच गरजेचं आहे. आता जर आपण कोकणाचा विचार केला तर कोकणामध्ये लाकडाची एक कमान करून त्या लाकडावर भाताचा पेंडा साठवून ठेवतात, ते एक अशा साठवण्याच्या पद्धती आहेत. किंवा पश्चिम महाराष्ट्रात किंवा मराठवाड्यामध्ये आपण गेलो तर तिथं गंजी लावून सुका चारा साठवण्याच्या ह्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्या पद्धती वापरतच असताना त्याप्रमाणे शेतकऱ्याने त्यावर पावसाचं पाणी पडू नये त्यासाठी कागदाचं आवरण करणं तितकंच
1: गरजेचं आहे. सर, पावसाळ्यात जो पशूचा आहार आहे त्याच्यामध्ये जर समजा आपल्याला बदल करायचा असेल तर तो बदल करत असताना तो कसा केला पाहिजे याविषयी काय सांगाल?
0: साधारणपणे आपण पशुपालन शास्त्र

0: आपल्याला आताच बोलल्याप्रमाणे दोन तृतीयांश आपल्याला कोरडा चारा द्यायचा आहे आणि एक तृतीयांश आपल्याला हिरवा चारा द्यायचा आहे. म्हणजे पशुपालकांना जनावरांना जो कोरडा चारा देणार आहे त्या कोरडा चाराचं महत्व अद्वितीय आहे. म्हणजे तो चारा देणं त्यामध्ये गरजेचंच आहे. कारण काय होतं, ज्यावेळेस आपण जनावरांना हिरवा चारा देतो त्यावेळेस हिरवा चारा दिल्यानंतर त्या चाऱ्याबरोबर आपल्याला त्यामध्ये तंतुमय पदार्थाचं प्रमाण असणंही तितकंच गरजेचं आहे. त्यामुळं कोरडा चारा दिल्यानंतर पोटामध्ये जे रुमेन असतात, रुमेन आपण त्याला म्हणतो, पूर्ण जी सिस्टीम आहे त्यामध्ये वेगवेगळे जीवाणू, बॅक्टेरिया, प्रोटोजा असतात. ते प्रोटोजा त्याच्यावर क्रिया करून त्यापासून आपल्याला आवश्यक असणारे दुग्ध आणि दुग्धजन्य पदार्थ आणि जर आपण मटणासाठी जर पाळत असेल मटण तयार करणारे घटक ते तयार करून, म्हणजे त्या गाईलाच एक देवाची देणगी म्हणतो आपण, की जे जीवाणू आणि प्रोटोजा आहे ते निकृष्ट पद्धतीचा चारा खाल्ल्यानंतर चांगल्या दर्जाचे प्रथिने किंवा अमायनो आम्ल आपल्याला मनुष्यासाठी ते तयार करून देतात. म्हणून आपण म्हणतो की गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देव आहेत. ते देव नसून ते बॅक्टेरिया आणि जीवाणू आहेत, हे कार्य करत असतात. त्यामुळे कोरडा जो चारा आहे, जर कोरडा चारा आपण त्या गाईला जर दिला तर कोरड्या चाऱ्यामुळे तिथं ज्वलन होऊन ते ऊर्जेमुळे ते शरीर गरम राहण्याचा प्रयत्न होईल. आणि पावसाळ्यामध्ये आपण शक्यतो थंड पाणी द्यायचं नाही. थंड पाणी दिल्यामुळं जास्तच अजून फर्मेंटेशन होणार आहे किंवा ज्वलन होणार आहे त्या रुमेनमध्ये, कोटीपोटामध्ये. ते कोटीपोटामध्ये ज्वलन होण्यास त्यामुळं थोडा अटकाव होईल. आणि याच वेळेस आपल्याला ऊर्जा देणं तितकंच गरजेचं आहे. त्यामुळं ऊर्जायुक्त जे वेगवेगळे आहार आहेत, ज्यामध्ये मका असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, यांचंही प्रमाण आपण त्या काळामध्ये वाढवायचं आहे, की जेणेकरून जी आवश्यक असलेली जास्त ऊर्जा जनावरांना त्यामधून मिळेल. 1.5 ते 1 किलोपर्यंत मका किंवा मक्याचा जो बरडा असेल, गव्हाचा बरडा असेल किंवा बाजरीचा जो बरडा असेल, हा बरडा जनावरांना देणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध असलेले वेगवेगळे बायपास फॅट किंवा बायपास प्रथिने असतात, त्याचंही आपण गाईच्या दुग्ध उत्पादनानुसार आपल्याला 50 ग्रॅम, 100 ग्रॅम, 200 ग्रॅम, 500 ग्रॅम पर्यंत ही जास्त, ज्या गाई दूध देतात की ज्या गाई 50 लिटर पर्यंत दूध देतात, त्यामध्ये आपण बायपास फॅटचाही वापर करून पावसाळ्यामध्ये पशूच्या आहारात असा बदल करून आपण जास्तीत जास्त शुष्क भाग गाईच्या पोटामध्ये जाईल याकडे आपण जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतर ह्याचाच भाग आहे, आहारात बदल करत असताना हिरवा चारा देतो. हिरवा चाऱ्याचा जर विचार केला तर हिरवा चाऱ्यामध्ये 80% जवळजवळ पाण्याचं प्रमाण असतं आणि त्यात शुष्क भाग म्हणजे वाळलेला भाग आहे तो 20% असतो. मग जर जास्त हिरवा चारा खाऊ घातला तर त्या गाईचं शेण पातळ होतं आणि शेण पातळ झाल्यामुळं ते गोठ्यामध्ये खाद्यावर पडून त्यांचं शुष्क ग्रहण करण्याचं प्रमाण कमी होतं. त्यावेळेस अशी एक नवीन पद्धत आहे की TMR राशन, की एकत्रित खाद्य पद्धती. ह्या पद्धतीमध्ये आपण हिरवा चारा, वाळलेला चारा आणि खुराक मिश्रण एकत्र करून एका वेळीच हे सर्व मिश्रण आपण गाईला दिवसभरात 2 वेळा खाऊ घालू शकतो. ही एकत्रित खाद्यपद्धतीची जी कृत्रिम पद्धत आहे TMR पद्धत, ही चांगली प्रचलित होत चालली आहे. आणि ह्या पावसाळ्यामध्ये प्रामुख्याने आपण विचार करत असतो की गाईचं फॅट कमी लागतं, घन पदार्थाचं प्रमाण कमी आहे, खव्याचं प्रमाण तेवढ्या प्रमाणात येत नाही, तर हे आपल्याला पाहावं लागेल. त्यावेळेस आपल्याला खाद्यामध्ये तंतुमय पदार्थाचं प्रमाण किती आहे हेही पाहणं तितकंच गरजेचं आहे. तसेच प्रोबायोटिकचा वापर करणे गरजेचं आहे. प्रोबायोटिक म्हणजे लॅक्टोबॅसिलस ॲसिडोफिलस किंवा आपल्या लॅक्टोबॅसिलस पेंटारियम सारखे जे जीवाणू आहेत त्यांचाही वापर करणं गरजेचं आहे.
1: सर, ह्या पशुधनाच्या आहारामध्ये कोरडा आणि ओला असा चारा जो असतो तो क्षार मिश्रणाचा समावेश आपल्याला त्याच्यामध्ये जर करायचा असेल तर तो आपल्याला करता येतो का?
0: निश्चितच क्षार मिश्रण हे तर खाद्याचा एक अविभाज्य घटक आहे. पशुपोषण शास्त्राचा विचार केला तर त्या शास्त्रानुसार आपल्याला एक गाय आहे, त्या गाईचं जर आपण एक उदाहरण घेतलं, 400 ते 500 किलोची जी गाय आहे आणि ती 15 लिटर दूध देत आहे, तर त्या गाईला तिच्या वजनाच्या 3% आपल्याला शुष्क भाग गेला पाहिजे. शुष्क भाग म्हणजे आता आपण जे उदाहरण घेतलं की हिरवा चारा आहे, हिरवा चाऱ्यामध्ये शुष्क भागाचं प्रमाण फक्त 20% आहे. म्हणजे जर 1 किलो जर आपण हिरवा चारा गाईला खाऊ घातला तर त्यातून फक्त 200 ग्रॅम शुष्क भाग गाईला त्या मिळेल. तर मग आपली गाई जर 500 किलो वजनाची असेल तर तिला 15 किलो शुष्क भाग खाऊ घालावा लागेल.
1: बर,
0: मग ह्या शुष्क भाग खाऊ घालत असताना आपल्याला हिरवा चाऱ्यामध्ये किती शुष्क भाग आहे, मुरघासामध्ये किती शुष्क भाग आहे. साधारणपणे मुरघाशामध्ये 30% असतो, हिरवा चाऱ्याचा जर विचार केला हिरवा चाऱ्यामध्ये 20% शुष्क भाग असतो, मुरघासामध्ये 30% असतो, आणि कोरड्या चाऱ्यामध्ये शुष्क भाग जास्त असतो, त्यात पाण्याचं प्रमाण 10% कमी असतं, म्हणजे शुष्क भाग हा 90% असतो. आणि पशुखाद्य किंवा आंबवन किंवा खुराक मिश्रण आहे त्यामध्ये 90%

0: शुष्क भाग असतो. हे जे सगळे शुष्क भाग आहे हे आपल्याला 15 किलो त्या 500 किलो गाई आहे ती जी 15 ते 20 लिटर देते. तर हिला पूर्ण चारा देण्यासाठी तिच्या आहारामध्ये हिरवा चारा जर आपण खाऊ घालायचा असेल तर 20 ते 22 किलो हिरवा चारा एका दिवसासाठी, त्यात कोरडा चारा 5 ते 6 किलो, पशुखाद्य 6 ते 7 किलो हे विभागून दुग्ध उत्पादनानुसार 2 वेळेस देणं गरजेचं आहे. सकाळी दहार काढते वेळी आणि संध्याकाळी दहार काढते वेळी हे देणं गरजेचं आहे. जर हिरवा चाराऐवजी जर आपण मुरघास वापरत असू तर मुरघासात शुष्क भागाचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळं मुरघास हा 15 ते 16 किलो आपल्याला त्या गाईला द्यावा लागेल. साधारणपणे एका गाईला जे खुराक मिश्रण द्यायचं आहे ते 2.5 लिटर दुधासाठी आपल्याला 1 किलो खुराक मिश्रण देणं गरजेचं असतं. शरीर पोषणासाठी 1 ते 1.5 किलो खुराक मिश्रण देणं गरजेचं असतं. यानुसार पशुधनाच्या आहारात आपल्याला कोरडा ओला चारा आणि खनिज मिश्रणे जे आहेत, ज्या विभागानुसार क्षार मिश्रण आहे ते 50 ते 100 ग्रॅम प्रत्येक गाईच्या आहारात देऊ शकतो. आणि त्याचंच जर चिलेटेड मिनरल मिक्सचर असेल तर ते निम्म्या प्रमाणात द्यावे लागतात, 25 ग्रॅम ते 50 ग्रॅम आपल्याला या मिश्रणांचा क्षार मिश्रणांचाही आपण त्यामध्ये वापर करू शकतो. अशा पद्धतीनं आपण पावसाळ्यामध्ये ह्या गाईची जी गरज आहे ती गरज आपण या प्रकारे खाद्य देऊन आपण
1: पूर्ण करू शकतो. सर, पावसाळ्यात आपले जे जनावरं असतात त्यांची काळजी आपण आणखीन कशा प्रकारे घेऊ शकतो आणि कोणत्या कोणत्या गोष्टींवर विशेष लक्ष देणं गरजेचं आहे, विशेष करून आहाराविषयी?
0: आहाराविषयी जर विचार केला आपण तर पावसाळ्यामध्ये आपण पाहिल्यामध्ये कोकणाचा जर विचार केला, कोकण भागामध्ये पावसाळ्यामध्ये हिरवा चारा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतो आणि ह्यावर आपल्याला सर्वप्रथम खाद्यावर लक्ष देणे गरजेचं आहे. कारण कोकणामध्ये कमर्शियल डेअरी फार्मिंग जास्त प्रमाणात नाहीये. कोकणामधील शेतकरी गाईला दिवसभर चरण्यासाठी सोडतात आणि पावसाळ्यामध्ये काय होतं, नेमकं हिरवे आणि कोवळं गवत असतं आणि ते कोवळं आणि हिरवं गवत जे असतं ते खाल्ल्यामुळे त्या जनावरांना हगवण असेल, साधे अपचन असेल किंवा अतिसार असेल किंवा जास्त गवत पूर्ण दिवसभर चरायला सोडल्यामुळे पोटफुगी असेल, अशा प्रकारचे जे आजार होतात हे आजार होऊ नये यासाठी आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस आपण जनावराला सकाळी चरायला सोडतो त्यावेळेस जनावर दुपारी येऊन थोडा त्यांना रेस्ट घेऊन रवंथ करणं गरजेचं आहे. तो भाग कोकणामध्ये होत नाही कारण जनावर संध्याकाळीच येतं, त्यामुळे अनावश्यक जे चारा आहेत जसे पोटफुगीला जे कारणीभूत चारा किंवा कोवळं गवत खाल्लं जातं, सपोज ज्वारीचे जर ताटे असतील तर त्यामध्ये SCN म्हणून असतं, त्यामुळं ती पानं कोवळे असल्यामुळं त्याला किरळ लागण्याची शक्यता असते. त्यामुळं 6 महिन्याच्या आतील जे लहान वासरे असतील किंवा लहान शेळ्या असतील त्यांना दगावण्याची जास्त शक्यता असते. त्यानंतर हे कोवळं गवत खाल्ल्यामुळं कोवळ्या गवतावरच्या जो जंता असतात जंतामुळं हगवण म्हणजे पातळ शेण तयार होतं आणि चाऱ्याचा अपव्यय होण्याची जास्त शक्यता असते. तसंच आपण खाद्यावर विचार केला तर दुग्ध उत्पादनामध्ये वाढलं जातं, कारण कोवळं गवत जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळं दुग्ध उत्पादन वाढलं जातं. जे कोटीपोटामध्ये ऍसिड्स असतात, प्रोपेनिक ऍसिड, ऍसिडिक ऍसिड, ब्युट्रिक ऍसिड असतात, तर कोवळं गवत खाल्ल्यामुळं प्रोपेनिक ऍसिडची जास्त निर्मिती होते, त्यामुळं दुग्ध उत्पादन वाढतं. पण फॅटसाठी जे आवश्यक असणारं ऍसिडिक ऍसिड असतं ते कमी प्रमाणात उपलब्ध होतं त्या कोटीपोटामध्ये, त्यामुळे फॅट, SNF व इतर जे घटक दुधातले असतात ते कमी होतात. मग त्यासाठी आपल्याला चाऱ्यामध्ये तंतुमय पदार्थाचं प्रमाण वाढवणं गरजेचं आहे. आता आपण जर जनावरांना खुराक मिश्रण खाऊ घालत असेल, 2 प्रकारचे खाद्य असतात. पहिल्या प्रकारामध्ये 60% तंतुमय पदार्थ असणं गरजेचं आहे आणि दुसऱ्यामध्ये 12% तंतुमय पदार्थ असणं तितकंच गरजेचं आहे. तर हे तंतुमय पदार्थ तेवढे आवश्यक असणे गरजेचं आहे, तर ते नसतील तर त्या फॅट आणि SNF हा परिणाम होतो. ज्यावेळेस आपण कमर्शियल पद्धतीने डेअरी फार्मिंग करतो त्यावेळेस हे तंतुमय पदार्थ योग्य प्रमाणात संतुलित आहारात असणं गरजेचं आहे. त्यानंतर हिरवा चारा जो आहे, हिरवा चाऱ्याची जी आपण कुट्टी करतो, काय करतो साधारणपणे शेतकरी असं करतो की ती जी कुट्टी आहे तो एकदाच करून ठेवतो, मग ती कुट्टी खराब होती, बुरशी ती, त्याला कुबट वास येतो. मग हे टाळण्यासाठी आपल्याला कुट्टी दिवसातून एकदाच करणं गरजेचं आहे असं वाटतं शेतकऱ्याला, पण तसं करू नये. ज्यावेळेस गरज असेल त्यावेळेसच पावसाळ्यामध्ये कुट्टी करून ठेवणे. परत जो गव्हाण आहे त्या गव्हाण्यामध्ये जो चारा कुट्टी शिल्लक राहिलेली आहे ती राहिलेली कुट्टी दररोज आपण व्यवस्थित काढून घ्यायचे आहे, कारण गव्हाणीला चिकटल्यामुळे त्यात बुरशी वाढण्याची शक्यता असते. हे झालं खाद्यावर आपल्याला लक्ष देण्याचं. त्यानंतर गोठ्याचीही तेवढी स्वच्छता घेणे गरजेचं आहे, कारण आपण आहार व्यवस्थापन करत असताना जरी आपण आहार जरी चांगला देत असलो तरी जर गोठा स्वच्छ नसेल, तिथं शेण मलमूत्र पडलेले असेल, त्या गोठ्यामध्ये खाच कळगे असतील, सिमेंट काँक्रीट व्यवस्थित नसेल, तर अमोनिया वायू वाढून आपण जे खाद्य जरी चांगल्या पद्धतीचं दिलं असेल तरी पशुखाद्य असेल तिथं बुरशी लागण्याची शक्यता होऊन यकृतावर आणि दुग्ध उत्पादनावर तेवढाच परिणाम होण्याची दाट शक्यता असते. त्यानंतर आपण चाऱ्याची जी साठवणीकडे लक्ष दिलेलं आहे कोरड्या जागेत साठवण केली पाहिजे बुरशीपासून किंवा काळपट चारा जनावरांना खाऊ घातला नाही पाहिजे. त्यानंतर पावसाळ्यामध्ये काय होतं की साधारणपणे गढूळ पाणी किंवा रासायनिक खते शेतकरी वापरत असतात ते साठवणूक जे आहे आपण करतो चाऱ्याची तिथं ठेवू नये कारण विषबाधा होण्याची शक्यता असते कारण जनावरांना युरियाही खाऊ शकतात त्यामुळे अशा गोष्टीकडे लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे.
1: सर आता कार्यक्रमात जाता जाता शेवटचा प्रश्न विचारते की पावसाळ्यामध्ये आपण मगाशी क्षारयुक्त आहाराचा सुद्धा प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तर सुद्धा तुम्ही दिलं. पावसाळ्यात क्षार मिश्रण म्हणा किंवा ऊर्जायुक्त आहार असतो त्याचा वापर का आणि कशा प्रकारे आपण करू शकतो याविषयी काय सांगाल?
0: साधारणपणे पावसाळ्यात गाभण जनावर आहेत गाभण जनावरांना चयापचयाचे आजार होण्याची शक्यता असते कारण काय होतं लाचचे जे 15 दिवस असतात त्यामध्ये जर क्षार मिश्रण दिले आणि क्षार मिश्रणाचं प्रमाण दिलं ज्या हार्मोन्स असतात किंवा संप्रेरके असतात त्यांच्या क्रियानुसार जे कॅल्शियमची जी कमतरता गाई वेल्यानंतर जाणवते जर कॅल्शियमची जर कमतरता जर जाणवली तर दुग्धज्वरासारखे आजार होण्याची दाट शक्यता असते. तसेच केटोसिस हिमोग्लोबिन युरिया यासारखे आजार मिनरल मिक्सचर किंवा जीवनसत्वे असतात त्यामुळे होण्याची जनावरांना शक्यता असते. तर त्यांचं योग्य प्रमाण कॅल्शियम जे गाईला आवश्यक आहे त्या प्रमाणात कॅल्शियम देणं किंवा आहारामध्ये टाकणं तितकंच गरजेचं आहे. परत त्यांना त्यांची इम्युनिटी वाढवण्यासाठी आपल्याला व्हिटॅमिन ई आणि सेलेनियम असते त्याचाही प्रॉपर पुरवठा करणं गरजेचं आहे. पावसाळ्यामध्ये काय होतं असं आपण आत्ता बघितल्याप्रमाणे खुरामध्ये जखमा होतात तर त्यासाठी आपल्याला झिंक कोबाल्ट कॅल्शियम असेल किंवा जे अमायनो आम्ल असतात लायसिन मिथायनिन हे खुराक खाद्यामध्ये असणं तितकंच गरजेचं आहे. त्यानंतर स्टार्च नत्र पुरवठा आणि ऊर्जायुक्त घटकाचा जो आपण अगोदर म्हणलं होतं की ऊर्जायुक्त जे घटक आहेत ते म्हणजे मका असेल मक्याचा भरडा असेल तो जास्त 1/2 ते 1 किलो आपण त्या खाद्यामध्ये वाढवला पाहिजे की जेणेकरून पावसाळ्यामध्ये जो जनावरांना जो त्राण किंवा त्रास होईल किंवा त्यांना थोडा प्रॉब्लेम येईल तो प्रॉब्लेम आपण असे ऊर्जायुक्त क्षार मिश्रण किंवा स्टार्च किंवा नत्र पुरवठा करून आपण त्याची गरज भागवू शकतो आणि पावसाळ्यामध्ये निश्चितच आपण चांगल्या प्रकारे पशुपालन करू शकतो.
1: तर शेतकरी बंधू भगिनींनो आताच आपल्याला जगदाळे सरांकडनं खूप चांगली अशी माहिती मिळाली. डॉक्टर सुरेश जगदाळे सर तुम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्या सर्वच शेतकरी बंधू भगिनींना इतकी छान माहिती दिली. तर श्रोते हो आपल्याकडून आपल्या तज्ज्ञांकडनं पावसाळ्यातील पशु आहार आणि त्याचं व्यवस्थापन कसं असलं पाहिजे आणि आपले पशुपालकांनी आपल्या पशूंची कशी काळजी घ्यावी याविषयी एकूणच सर्व छान असं मार्गदर्शन डॉक्टर सुरेश जगदाळे सरांनी आपल्या सर्वांचं केलेलं आहे. तर निश्चितच आपल्या शेतकऱ्यांसाठी ही माहिती खूप मार्गदर्शन ठरलेली आहे. आपण दिलेला वेळ आणि मोलाचं मार्गदर्शन याबद्दल आपले आभार मानते सर. आणि शेतकरी बंधूंनो पावसाळ्यात योग्य आहार व्यवस्थापन केल्यास जनावरांचं आरोग्य टिकवता येतं आणि दुग्ध उत्पादनातही सातत्य राखता येतं. आणि सर तुम्ही इथं आलात आमच्या सर्व श्रोत्यांना छान असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले पण आभार नमस्कार.
0: आभारी आहे
2: मंडळी. आताच आपण पावसाळ्यातील पशुधनाचं आहार व्यवस्थापन याविषयी डॉक्टर सुरेश जगदाळे यांची संघमित्रा भंडारे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.

महेंद्र कपूर यांनी गायलेलं दादा कोंडके यांचं गीत आपण ऐकलं. राम लक्ष्मण यांचं संगीत होतं. मंडळी, निरोप घेण्यापूर्वी उद्याच्या कार्यक्रमाविषयी, उद्या सकाळी 6:40 आणि पुन्हा दुपारी 2 कृषीवाणी मिश्र मत्स्य शेती याबद्दलची माहिती उद्या संध्याकाळी 7:30 माझा आवार माझं शिवारमध्ये राज्यस्तरीय कृषी प्रसारण. उद्या आपण ऐकणार आहोत विषमुक्त शेती काळाची गरज याविषयी प्रगतिशील शेतकरी शिवप्रसाद कोरे यांची मुलाखत. तेव्हा आता निरोप घेऊया. माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि ऑस्ट्रेलियाची द्विपक्षीय भागीदारी हे भविष्यासाठीचं एक भक्कम नातं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. महाराष्ट्रात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी 7 जणांची समिती स्थापन केल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. अमेरिका इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या दरात 6% वाढ. आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या कनिष्ठ गट उपांत्यपूर्व फेरीत भारताचा अर्णव पापरकर पराभूत. भारत आणि ऑस्ट्रेलियाची द्विपक्षीय भागीदारी भविष्यासाठीचं एक भक्कम नातं असून आर्थिक आणि व्यापारविषयक सहकार्याला मिळालेली गती हे या चर्चेचं यश असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बनीज यांनी दोन्ही देशांमधल्या संरक्षण सहकार्याबाबतचं संयुक्त निवेदन जारी केलं. त्यावेळी ते बोलत होते. ऑस्ट्रेलियात मेलबर्न इथं दोन्ही नेत्यांची आज बैठक झाली. त्यानंतर हे निवेदन देण्यात आलं. यावेळी प्रधानमंत्री म्हणाले,
1: कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक कोऑपरेशन एग्रीमेंट यानी सीका पर तेजी से काम करने का निर्णय लिया है, जो दोनों देशों के लिए बैलेंस एम्बिशियस और विन विन होगा. हम बायलेटरल इन्वेस्टमेंट ट्रीटी पर भी तेजी से आगे बढ़ेंगे.
0: दोन्ही देशांमध्ये 2022 साली झालेला आर्थिक आणि व्यापारी सहकार्य करार विक्रमी वेळेत लागू झाल्यानंतर भारतातून ऑस्ट्रेलियाला होणारी निर्यात दुप्पट झाल्याचं यावेळी मोदी यांनी सांगितलं. हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता, स्थैर्य आणि प्रगती साध्य करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये सहकार्य आवश्यक आहे, असं ते म्हणाले. प्रधानमंत्र्यांनी आज मेलबर्न इथं आयोजित भारतीय समुदायाच्या मेळाव्यालाही संबोधित केलं. इलेक्ट्रॉनिक्स, वाहन निर्मिती आणि औषध निर्मिती क्षेत्रात जगभरात मेक इन इंडिया चा डंका वाजत असून चिप्स पासून शिप्स अर्थात जहाज बांधणी पर्यंत भारतीय उत्पादन परिसंस्था परिपूर्ण होत आहे, असं ते यावेळी म्हणाले. भारताच्या संरक्षण क्षेत्रातल्या प्रगतीपासून अंतराळ क्षेत्र आणि क्रीडा क्षेत्रातल्या प्रगतीचा आलेख त्यांनी मांडला. यावेळी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बनीज उपस्थित होते. महाराष्ट्रात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 जणांची समिती स्थापन केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. या समितीनं 6 महिन्यात अहवाल द्यावा आणि नागपूर इथं होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात समान नागरी कायदा आणायचा प्रयत्न करू, असंही त्यांनी सांगितलं. राज्यात 5 आणि 6 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीच्या गंभीर परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या स्थितीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी टीका केली. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवरचा सरकारचा कारभार नियोजनशून्य असल्याचं ते आज विधानसभेत म्हणाले. पायाभूत कामं निकृष्ट दर्जाची असल्याचं ते म्हणाले.
2: वाढलेलं पावसाचं प्रमाण, ढगफुटीचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये आता वेगवेगळ्या ठिकाणी आपण ऐकतोय. आणि ढगफुटी झाल्यावर जो प्रचंड पाऊस येतो त्याचं गणित करून आपण इन्फ्रास्ट्रक्चरची बांधकामं करणं अजून आपण का स्वीकारलेलं नाही.
0: महाराष्ट्रात कांद्यावर प्रक्रिया करून त्याची काही उत्पादनं तयार करण्यावर सरकारनं अभ्यास सुरू केला आहे. वर्षाला कांद्याला द्याव्या लागणाऱ्या अनुदानापेक्षा कमी खर्च यात होईल आणि शेतकऱ्यांना दीर्घकालीन फायदा होईल, असं मंत्री जयकुमार रावल यांनी विधान परिषदेत सांगितलं. देशात इतर राज्यातही कांद्याचं उत्पादन सुरू झाल्यानं मागणीपेक्षा जास्त कांदा उपलब्ध झाला आहे. यावर पर्याय म्हणून शेतकऱ्यांना इतर पिकाचा पर्याय सुचवता येईल का, यावर अभ्यास सुरू आहे, असंही ते म्हणाले. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेअंतर्गत ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या 3ऱ्या बैठकीचं उद्घाटन आज केंद्रीय परिवहन सचिव व्ही उमाशंकर यांच्या हस्ते झालं. उद्घाटनानंतर परिवहन कार्यगटाच्या एका सत्राला उमाशंकर यांनी संबोधित केलं. यावेळी पुनर्वापर, गतिशीलता, शहरी पायाभूत सुविधा, शाश्वत विकास या मुख्य मुद्द्यांवर तसंच परिवहन क्षेत्राशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. ब्रिक्स सदस्य देशांच्या परिवहन मंत्र्यांची मुख्य बैठक येत्या 11 आणि 12 जुलै रोजी होणार आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. परिवहन, पायाभूत सुविधा आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याशी संबंधित विविध महत्वाच्या विषयांवर या बैठकीत चर्चा होणार आहे. मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या फनेल झोनमधल्या जुन्या इमारतींच्या तसंच जुहू इथल्या मिलिटरी ट्रान्समिशन स्टेशनमुळे निर्बंध घालण्यात आलेल्या इमारतीच्या पुनर्विकासाला चालना द्यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. याबाबत विधानभवनात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या फनेल झोनमधल्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी महत्वाचे बदल केले आहेत अशी माहिती त्यांनी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिका इराण संघर्ष तीव्र झाल्यानं जागतिक बाजारपेठांमध्ये त्याचे पडसाद उमटले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा युद्धविराम संपुष्टात आल्याचं जाहीर केल्यानंतर कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत. ब्रेंट क्रूडचे दर 6% जास्त वाढ नोंदवत प्रतिबॅरल $78.80 पर्यंत पोहोचले आहेत. तर अमेरिकन कच्च्या तेलाच्या दरातही वाढ होऊन ते प्रतिबॅरल $75 गेले आहेत. अमेरिकेनं आज बुशेर अणुऊर्जा प्रकल्पाजवळ हवाई हल्ला केल्याचा दावा इराणनं केला आहे. अमेरिकेच्या लष्करानं इराणवरचे हल्ले थांबवल्याचं जाहीर केल्यानंतर काही तासात पुन्हा हल्ला झाल्याचा दावा इराणनं केला आहे. अमेरिकेने आज सकाळी इराणवर पुन्हा हवाई हल्ले केले. या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणनं बहरीन, कुवेत, कतारवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केल्याचा दावा केला. अमेरिकेच्या 2 दिवसांच्या हवाई हल्ल्यांमध्ये किमान 14 जण ठार तर 78 जण जखमी झाले आहेत. विम्बल्डन कनिष्ठ गटात उपांत्यपूर्व फेरीत पोहोचलेला भारताचा टेनिसपटू अर्णव पापरकर अंतिम फेरी गाठू शकला नाही. आज झालेल्या उपांत्य सामन्यात अमेरिकेच्या जॉर्डन लीनं त्याला 6-2, 7-5 असं पराभूत केलं. केरळमध्ये कोच्ची इथं आज ब्रिक्स महिला मंत्र्यांची बैठक झाली. ब्रिक्स सदस्य देशांसमोर महिलांच्या विकासाशी संबंधित अनेक समान आव्हानं असल्याचं केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी समारोप सत्रात सांगितलं. या समान मुद्द्यांवर संवाद आणि सहकार्य वाढवण्यात ब्रिक्स महिला मंत्रीस्तरीय मंच महत्वाची भूमिका बजावत असल्याचं त्या म्हणाल्या. महिला मंत्रीस्तरीय मंचाच्या इतिहासातल्या पहिल्या संयुक्त निवेदनाच्या स्वीकृतीनं बैठकीचा समारोप झाला. महिलांच्या नेतृत्वाखालील विकास हा सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासाचा महत्वाचा आधार असल्याचं या संयुक्त निवेदनात म्हटलं आहे. पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधल्या अशांततेबाबत अनेक ब्रिटिश खासदारांनी ब्रिटनच्या संसदेत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. पाकिस्तानी सुरक्षा दलांच्या कारवाईत अनेक नागरिकांचा मृत्यू झाला असून सध्या या भागात लॉकडाऊन संचारबंदी लागू आहे. या भागात शांततापूर्ण निदर्शनं करणाऱ्यांवर पाकिस्तानी सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात ब्रिटिश नागरिकांसह अनेक जणांचा मृत्यू झाला असून कैक जखमी झाले आहेत असं कन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते बॉब ब्लॅकमन यांनी सांगितलं. ब्रिटिश खासदार इम्रान हुसेन यांनीही या भागात सुरू असलेला रक्तपात आणि मनमानी अटकसत्राबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. आपल्या मागण्या मान्य न झाल्यास अंतिम टप्प्यातलं आंदोलन करण्याचा इशारा जॉईंट अवामी ॲक्शन कमिटीनं पाकिस्तानला दिला आहे. JSC नेते सरदार अमन खान यांनी कथित नाकेबंदी आणि लष्करी कारवाईमुळे निर्माण झालेल्या टंचाईचा हवाला देत भारताकडे मानवतावादी मदतीची मागणी केली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये मोशी इथं दुमजली इमारतीवर कचऱ्याचा ढिगारा कोसळल्याच्या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून आणखी 6 जण अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. गेल्या 22 तासांपासून युद्धपातळीवर सुरू असलेल्या बचाव मोहिमेत आतापर्यंत 17 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलेलं आहे. इमारतीमध्ये अंदाजे 23 जण होते. भारत आणि ऑस्ट्रेलियाची द्विपक्षीय भागीदारी हे भविष्यासाठीचं एक भक्कम नातं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. महाराष्ट्रात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी 7 जणांची समिती स्थापन केल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. अमेरिका इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या दरात 6% वाढ आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या कनिष्ठ गट उपांत्यपूर्व फेरीत भारताचा अर्णव पापरकर पराभूत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

लोकसंगीत कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं उत्तम गवांडे आणि सहकारी यांनी गायलेलं गीत. यानंतरचं गीत सुखदेव गायकवाड आणि सहकारी.

0: सुखदेव गायकवाड आणि सहकारी यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. लोकसंगीत कार्यक्रमात शेवटी ऐकूया.
1: लोकशाहीच्या तत्वाला जागा, लोकशाहीच्या तत्वाला जागा, सारे गुन्हा गोविंदा.

रामराव सीताराम बागुल आणि सहकारी यांनी गायलेलं शिक्षण प्रसार विषयक गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच लोकसंगीत कार्यक्रम आता संपला. 8:30 वाजलेत. भावधारा.

अंजली मुळे यांनी गायलेलं हे गीत होतं श्री दी इनामदार यांचं, संगीतकार विजय करंदीकर. आणि याबरोबरच भावधारा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. 9:09 वाजतायत आता. 9:09 ते 10 या वेळात आपण ऐकणार आहोत आकाशवाणी दिल्ली केंद्राचं प्रसारण.

प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण. रात्रीचे 10 वाजलेले आहेत. आता नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात एहसान अहमद यांचं गायन प्रसारित करीत आहोत, राग जय जयवंती. विलंबित बंदिश 1 तालात निबद्ध आहे, द्रुत बंदिश 3 तालात निबद्ध आहे. विलंबित बंदिशीचे बोल आहेत अरे हम जान लेने तोरे जिया की, आणि द्रुत बंदिशीचे बोल आहेत नंदन अखिया लागी रे. त्यांना तबला साथ अजित पाठक यांची आणि हार्मोनियमची साथ केली आहे जयंत फडके यांनी. ऐकूया एहसान अहमद यांचं गायन, राग जय जयवंती.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात एहसान अहमद यांचं गायन आपण ऐकलं. राग जय जयवंती. त्यांना तबला साथ अजित पाठक यांची होती आणि हार्मोनियमची साथ जयंत फडके यांनी केली होती. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकत होतात.
1: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
0: आकाशवाणीचं हे मुंबई केंद्र आहे. आपण ऐकत आहात अस्मिता वाहिनीचं प्रसारण. रात्रीचे 10:30 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम नभोनाट्य. शीर्षक
3: शेवटी बाजी कोणी मारली. लेखिका प्रियंवदा करंडे. सादरकर्त्या सुषमा हिप्पळगावकर. निर्मिती सहाय्य उमा दीक्षित.

0: अगं अगं काय आहे उषा? अगं 12 वाजून गेले तरी अजून तुझं फुलंच लावणं चाललंय.
1: बघू बघू तरी जरा, 4 इंच लांबीच्या केसांचे

0: हे नागिनी रूपांतर
1: गग ओढू नकोस ग अशी गंगावन सुटेल ना सोड सोड बघू शकता माझा
0: वा सासूबाई म्हणजे त्या पामेला कॅम्बेलला गंगावनातून दाखवणार वाटतं महाराष्ट्राची संस्कृती
1: हो येच मुळी म्हटलं या लांब केसात आहे आमची संस्कृती बेस्ट महाराष्ट्रीयन लेडी म्हणून ती सिक्रेट गिफ्ट मलाच मिळणार बघ मीच बाजी मारणार
0: त्या हुशार अमेरिकन पोरीला फसवणं सोपं नाही बरं तुमची भोळी भाबडी सून आहे का ती मी आपली
1: तू आणि भोळी भाबडी फुलं लाव फुलं पुष्कळ झालं
0: हसा हसा पण ही झेंडूची केशरी पिवळी फुलं म्हणजे आपली अस्सल महाराष्ट्रीयन संस्कृती आहे बघा बघा मी ही सजवलेली झेंडूची फुलं कशी दिसत आहेत
1: तू झेंडू लाव नाहीतर चेंडू लाव तुझा जन्म आफ्रिकेचा प्युअर महाराष्ट्रीय आहेसच कुठे तू
0: असं कसं म्हणतं सासूबाई आता माझ्या जन्माच्या वेळी माझे आई बाबा आफ्रिकेत होते यात माझा काय दोष
1: ते काय मला माहिती नाही पण आफ्रिकेची काळी तीट गालबोट लागलंच ना शेवटी सगळीकडे
0: अहो पण माझे आई बाबा महाराष्ट्रीयनच आहेत म्हणून मी देखील प्युअर महाराष्ट्रीयन लेडीच आहे अगदी 100% महाराष्ट्रीयन
1: मुळीच नाही
0: अहो पण मी 2 महिन्याची होते ना होते तोच तर बाबांनी पुन्हा इथे मुंबईला जॉब धरला
1: म्हणून तू 98% महाराष्ट्रीयन कळलं त्या आफ्रिकेतल्या जन्मामुळे तुझ्या सवयी पण रानटी आहेत आणि आवडीनिवडी पण तशाच रानटी
0: पण माझी ही जरीची काठ पदराची इरकली साडी आणि हा हा हा अंबाडा तर महाराष्ट्रीयनच आहे ना
1: साडी जरीची आहे ग पण पाचवारी अग उशे 9वारी साडी म्हणजे प्युअरेस्ट प्युअरेस्ट महाराष्ट्रीयन ड्रेस आता आपली पार्वतीबाई येईलच मला 9वारी नेसून द्यायला
0: छान छान वाट बघा तिची आत्ता
1: म्हणजे काय हसायला काय झालं तुला
0: अहो पण पार्वतीबाई शिकलीवर हाय असं तिचा मुलगा मगाशीच नाही का सांगून गेला
1: अरे देवा आता करू तरी काय मी
0: ही सप्लिमेंट नाचवा त्या पामेला पुढं शेवटी ही उशाराणीच बेस्ट महाराष्ट्रीयन लेडीची सिक्रेट गिफ्ट पटकवणार ढँटर अँड ढँ
2: अरे अरे अरे काय चाललंय काय हे ढँटेड अँड ढँ हा आज जेवायला आहे ना घरात
1: मी जिवंत आहे तोवर घरात जेवण आहे बर का
0: म्हणजे मी जेवण करत नाही की काय
1: असं म्हटलं का मी
2: अगं पण रोहिणी कशाला टोमणे मारते असतीला बिचारी उषा नोकरी करते घर आवरते
1: कळलं शेवटी सासरोबांसाठी सूनच चांगली तरी बर अर्धी काम मी करते आणि अर्धी तुम्ही करता उषा फक्त पप्पा भाजी छान झालीये जरा पाणी जास्त होत भाजीत मी चरचरून वाफ काढली पातेल टेबलावर ठेवलंय बर का असं गोड गोड म्हणणार
2: अग पण रोहिणी आपल्या उषाच्या हाताला चव आहे तिनं अन्नाच्या भांड्याला नुसता हात लावला ना तरी आतलं अन्न कसं छान चवदार लागत
1: आज जरा पिंजऱ्यातून पळालेल्या पोपटासारखी वटवट बरीच चालली आहे बर का इकडे आणि ती कुणासाठी कळलं ना उषे
0: त्या पामेल्या कॅम्बेलसाठी हो ना
1: हो ती अमेरिकन बाया कसला अभ्यास करते तर म्हणे महाराष्ट्रीय संस्कृतीचा
2: मग अगं खरंच ग्रेट दिसते पामेला गेले 3 महिने नुसती फिरतीये महाराष्ट्रात तेव्हा त्या पामेलाला कळायला नको का की महाराष्ट्रीयन कुटुंबात हेड ऑफ द फॅमिली असतो नवरा
1: हो
2: सासरा
1: हो, हो,
2: म्हणजे मी
1: हो,
2: आता थोड्या वेळासाठी मी राजा आहे या घरात
1: राजा काय आओ राजेसाहेब जरा उठा जागचे आणि ती सोफ्यावरची धूळ दटका धूळ हे घ्या पडक उठा
2: अग पण मी
1: पण नाही बिल नाही अगो बे 12:30 वाजून गेले की उशे अगं चांदीची ताट वाट्या पेले मांडलेस की नाही
0: हो केव्हाच
1: बर बर मी मगाशीच देवाकडे निरंजन पण लावून ठेवलंय
2: तुम्ही निरंजन लावलं
1: हो लावलं ना
2: अरे वा आज देवाचं भाग्य उजळलं की
1: काय
2: हो ना परमेश्वरा त्या अमेरिकन पोरीचे आभार मान बर
1: कुचकटपणा नको ना
2: कुचकटपणा नाही ग अगदी खरं तेच सांगतोय
1: काय खरं तेच सांगतोय
2: त्या पामेलाला आपली संस्कृती दाखवायला आज तरी तुपाचं निरंजन देवापुढे लागलं हो की नाही म्हणजे
1: काय
2: म्हणजे मला काय
1: म्हणायचं कळतंय सगळं तुम्हाला काय म्हणायचंय ते
2: अगं ऐक तरी जरा तुला रोज निरंजन लावायला आवडलं असतं ग पण तुझ्या महिला मंडळाच्या त्या सोशल वर्क म्हणून सुनबाई लावते एवढंच
0: बघा ना पप्पा ते करा

0: उशे तू म्हणजे इतकी धांदरट आहेस ना, बघ बघू जरा आधी. उशे उशे, अगं झालं की नाही धबधबीत अजून? घेऊन ये बाहेर टोप आणि आता चपात्या करून टाक. पापलेटचे तुकडे घे तळायला एका बाजूला आणि मोदक पण ठेव उकडायला बरं का.
1: ही तुझी अर्धी काम.
0: हो मग
1: काय हो सासूबाई, वा वा वा, छान छान छान.
2: पप्पा पप्पा, अहो ब्लड प्रेशर वाढेल ना. मेरी भी चूप नाही, फक्त मेरी भी चूप.
0: ऐकते ऐकते मी सगळं.
1: असू दे, आता पामेला येईल एवढ्या टेबलावर मॅट्स ठेवायला हव्यात. केलं की नाही हे सगळं?
2: मी करते हो सगळं.
0: अरे देवा, माझं नववारी राहिलंच की.
1: होय का?
0: ती मेली पार्वती आजच आली नाही, काय हो करू आता.
1: उपाय
0: काय? सोपं काय आहे
1: सांगतो ना, धोत्रा सारखा काष्टामर या साडीचा की झालं नववारी.
0: काहीतरी बोलणं झालं. आणि ओचा कसा घालायचा तो? अगो बाई, पामेला आली.
1: अरे अरे, बघा बघा बघा, कोणतरी दारू उघडा. थांबा मी चुगडतो. ओ हो हो, रमा वहिनी तुम्ही, हा हा हा, वंडरफुल प्युअर महाराष्ट्रीयन ब्युटी, हा हा हा, छान छान.
0: पुरे काय हो रमाबाई, आज यावेळी कशा टपकल्या तिथे?
3: सांगते सांगते. अहो रोहिणी ताई, आज आमचे हे गेले टूरवर, सुनबाईनी मुलगा सासूरवाडीला, म्हटलं शेजार धर्म पाळावा, कधीतरी फळ मिळेलच. काय
0: कसला शेजार धर्म आता, लवकर बोला हो.
3: अहो तुमच्याकडे आता अमेरिकन पाहुणी येणार आहे ना, तिला दाखवायला मी आज नऊवारी साडी नेसली आणि तुम्हालाही आणली एक नेसवायला.
0: पण या अमेरिकन पाहुणीचं तुम्हाला कसं उकळलं?
3: कसं म्हणजे? अहो पार्वतीबाई म्हणाली काल
0: काय,
3: ती नेसवणार होती ना तुम्हाला नऊवारी, पण ती आज पडली आजारी, म्हणून मीच म्हंटल आपण जाऊन करावी मदत.
0: अगो बाई, पामेला आली.
4: इच्छला विठ्ठला गजरी गजरी, अलगी ठुमठुमाली पांजरी पांजरी, ओ पांजरी बुटसांग. सॉरी, नमस्कार, मी पामेला.
3: नमस्कार नमस्कार. रोहिणी ताई,
0: रोहिणी ताई,
3: पामेला
0: पामेला या या.
4: किती किती सुंदर रोहिणी.
3: मैत्रीण मैत्रीण.
4: नमस्कार, म्हणजे ही तुझी मैत्रीण हाय?
0: म्हणजे मी हो.
1: आणि मी
4: रोहिणीचा न्यारा. बरोबर
1: करेक्ट, बरोबर. पण पप्पा म्हणतात मला सगळे.
4: हो लावले पप्पा. आणि हे कोण आले हे?
3: मी उषा. फुलं का ना?
4: थँक्यू थँक्यू, सो स्वीट ऑफ यू. उषा उषा म्हणजे तो सुनबाय ना? बरोबर. मी तुझं डायरी ओपन करते. सुनबाय सुनबाय, हा म्हणजे डॉटर इन
1: लॉ.
4: फुला घट हाईट घट. कसले फुल आहेत हे?
3: झेंडू.
4: झेंडू, झेंडाचे फुलं?
1: झेंडू नाही, झेंडू.
4: शुभ असतात ना. थँक्यू थँक्यू उषा, थँक्यू
3: थँक्यू थँक्यू. सासूबाई, बाजी मीच मारणार.
0: पामेला, पंढरपूर आवडलं का? यू
4: लाईक म्हणाचे? मला मला म्हणाची येत, म्हणजे थोड थोड खालत. मला पंढरपूर खूप खूप आवडलं. मला इच्छुबा
1: आवडलं.
4: रकुबाई आवडली.
1: छान छान छान. आणखी काय काय आवडलं तुम्हाला?
4: भाऊचा धक्का आवडला.
1: काय भाऊचा धक्का आवडला?
0: अगं बाई, सगळं सोडून भाऊचा धक्का का आवडला?
3: पण पामेला, तुम्हाला धक्का का आवडला?
4: कारण ना, कारण की तो धक्का मुंबईचा

0: पाणी पाहिलं भाऊचा धक्का, अहो धक्क्याचा धक्का, धाप लागली बिचारीला.
1: मराठी भाषा ना अशीच आहे, म्हणजे शब्द आय मीन शब्द शब्दाला किस करतात.
0: म्हणजे तिला तिला किस म्हणजे ते जोडाक्षर म्हणायचे.
1: मला मला धाप ना लागली पापा, नो धाप, छान छान लागली
0: हा बरोबर, तहान म्हणजे तहान, अगदी बरोबर, सुंदर, अति सुंदर, वा वा.
2: काय काय सुंदर, काय अति सुंदर,
0: हो उच्चार
2: असं
0: हिच्या तोंडून मराठी भाषेच्या शब्दांचा गोड गोड उच्चार ऐकताना असं होत.
2: कळलं कळलं कळलं, गप्प बसा बघू आता.
1: ओ रोहिणी ताई, तुमची साडी प्युअर महाराष्ट्रीयन, पंढरपूर मध्ये आपली रखुबा रखुबा अशी साडी नेसली होती, सेम टू सेम.
2: ओ पाहिला असते
1: पप्पा.
0: हो मी पप्पा. हो हो
1: तुमची धोती,
0: माझी धोती,
1: तुमची धोती विठोबा सारखी, सेम टू सेम विठोबा.
2: काय चाललंय का हिचं,
1: तुम्ही रखुबाय? ओ येस येस येस, विठोबा तू जरा इकडे उभा राहतो का? आणि रखुबाय तू जरा त्यांच्या बाजूला उभी राहते,
2: त्यांच्या बाजूला. हे
1: मला मारायचं ना. नो नो नो नो, प्लीज प्लीज.
2: काय काय चाललंय, करायचंय
1: मला. येस येस प्लीज स्माइल. ओ नो नो नो, वन मिनिट, तुमचा हात आहे ना विठोबा, तो वर कमरे कमरेवर ठेवा ना.
0: कमरेवर
1: पंढरपूर. Oh, what a lovely pose, a smile, please. Yes, ma'am. One second.
2: Hi, hi, hi.
1: Wow, wow, wow. Panjari, panjari, tuma tumali, panjari. What a song. I write it, I, tumala, tumala dance, aduka dance. Huh? You sure? मला मला जरा हा डान्स शिकवाल का कोणी? डान्स महाराष्ट्रीय
2: तिला पुन्हा टहान टहान लागली
1: वाटतं. मला कधी डान्स शिकवेल का?
2: मी शिकू डान्स. मी की नाही पामेला ताई, मला भरतनाट्यम येतो.
1: लावली
2: पण तो महाराष्ट्रीय डान्स आहे का? भरतनाट्यम म्हणजे
0: आयडिया. हिला तमाशातल्या लावणीवरचा डान्स शिकवायला हवा. अस्सल महाराष्ट्रीयन संस्कृती. बुगडी माझी सांडली ग जाता साताऱ्याला, ग जाता साताऱ्याला, गली नका सांगू ग कुणी हिच्या म्हाताऱ्याला, ग हिच्या म्हाताऱ्याला. बुगडी आणि चुगली
2: हा तुमचा विठोबा, हा म्हातारा, त्याला लागलाय म्हातार चळ आता.
1: ओ नो मैत्रीण, तो पप्पाची मैत्रीण आहेस ना.
2: तू चुप आहे,
1: तू चुप आहेस ग.
2: मला चुप बसायला सांग.
1: तू रखुबा आहे ना, तू तू जरा इकडे ये, इकडे.
2: मी
1: ना ये ग, लाजू नको ये. आता तू विठोबा इथे उभा
0: राहा,
1: तिच्या बाजूला उभा
0: राहा.
1: तू ना
2: काय करू मी,
1: तू ना विठोच्या गालावर ना तुझा मऊ मऊ हात ठेव.
2: काय चाललंय का हे
1: मैत्री? तू जरा गप्प बसशील का? मी सांगते ना त्यांना, हा ठेव ग, लाजू नको ठेव.
2: असं चालेल?
1: नाईस मैत्री. अगं तुझे केस किती छान आहेत ग, लॉंग लॉंग.
3: सासूबाई, आता ती सिक्रेट गिफ्ट तुम्हालाच बरं का?
2: थँक्यू पामिला, ही प्युअर महाराष्ट्रीयन वेणी आहे.
1: रिअली मला खूप आवडली. किती मऊ मऊ, किती लांब लांब. ओ नो, व्हॉट हॅपन?
2: ओ नो, सासूबाईंचं गंगावन चक्क पामिलाच्या हातात.
0: बापरे, प्युअर महाराष्ट्र.

0: ख्रिश्चन संस्कृती पामेलाच्या हातात.
1: अगो बाई, हे काय बलतत झालं?
2: मैत्रीण, ही वेणी लूज आहे का तुझी?
1: हो थोडीशी.
2: रकुबाई, तुझी हेअरस्टाईल किती छान आहे ग. पण ही पळते का?
3: नाही.
4: पामेला, काय
2: आहे
4: हा? खोपा आहे. खोपा प्युअर महाराष्ट्रीयन ट्रॅडिशन. काय आहे कशी घालायची सांगू का?
2: सांग सांग सांग.
4: अशी घट्ट वेणी घालू, ती वेणी अशी उलटी केली की खोपा झाला.
2: उलटी? वंडरफुल. बघू बघू बघू.
4: असं असं
2: माझा खोका खोका खोपा खोपा काढतेस का तू?
4: करते ना. पामेला, किती छान दिसता तुम्ही खोप्यामध्ये.
2: हो ना. रखुबाई, हे काय पडलं गे? काय होत?
4: पामेला, ही तर प्युअरेस्ट महाराष्ट्रीयन वस्तू आहे. नथ नथ नाही. अग, नाटकात काम करतो तो नट. आणि ही न थ
2: कुठे लावायची? केसात?
4: नाही ग, अशी. ए बघ, अशी नाका.
2: रखुबाई, तू किती छान दिसतेस का? सुंदर. पप्पा प्लीज प्लीज इक्रिया तुम्ही प्लीज. स्माइल स्माइल प्लीज. थँक यू. आय शुड थँक यू यू. किती सुंदर दिसत तुम्ही डोग. डिटो दॅट वॉट जोडा लक्ष्मी
0: नाची
2: बरोबर. हा की नाही रखुबाय?
5: सासूबाई, आता तुमचाही एक फोटो काढून घेऊया का?
1: उशे, हिला जाऊ दे, मग बघते तुझ्याकडे.
5: आता आता या लक्ष्मी नारायणाच्या जोड्याला नैवेद्य दाखवूया. काय आई, वाढून घेऊ का आता?
2: मैत्रीण, तू जेवणार नाही?
0: जेवणार, ती चांगली हादडणार आहे.
2: पप्पा, हादडणार म्हणजे व्हॉट?
0: हादडणार म्हणजे.
1: पामेला, तुम्ही काय काय खाणार?
2: ओ नो, आम्हाला भूकच नाही.
4: असं कसं? थोडं तरी खा. तुम्ही आमच्या चीफ गेस्ट आहात ना?
2: बरोबर आहे तुमचं. पण रकुबा, मी ना दमून गेलीये. खरंच दमलीये. म्हणजे दमून कशाने गेले?
4: कशाने?
2: खरी खरी महाराष्ट्रीयन गुरणी शोधताना.
4: गुरणी?
2: यस, गुरणी.
0: पाणी देतो, पाणी देतो.
2: येस,
0: आता बरं वाटत ना? तुम्ही काय करा, जोडाक्षर नका बोलू तुम्ही.
2: थँक्यू पप्पा, थँक्यू.
0: काय पामेला ताई, अहो जोडाक्षर बोलताना आम्हाला सुद्धा अजून दम लागतो. बत ते गुरणी गुरणी म्हणजे गृहिणीचं काय सांगत होतात?
2: हो येस ना. तर मला अजून आयटीएल म्हणजे रिअल
0: महाराष्ट्रीयन
2: मिळालीच नाही. म्हणजे अगदी रिअल हाऊस वाईफ. म्हणजे तशी एक भाऊच्या धक्क्यावर एक फॅमिली भेटली होती, पण ती गुळणी अशीच म्हणजे रकुबाई सारखी होती. लुकड
4: मारलेली,
2: डोक्यावर अंबाडा, दॅट यु नो वेणी,
1: फुलाची वेणी.
2: पण ती जॉग करतो ना भा, तशी ओरडत होती. आणि येस येस येस, कमरेवर ना दॅट मटलीची टोपली होती.
0: म्हणजे ती कोळी नव्हती पामेला ते. अहो कुळणी अशाच बोलतात प्रेमानं.
2: माय गॉड, मग ते भांडतात कशा?
0: भांडतात कशा? थांबा, आमची रोहिणी दाखवील ना तुम्हाला. रोहिणी? बरं, पण आता जेवणाचं बघूया का? आता पामेला धबधबीत आणा ना चपाती बरोबर.
2: पप्पा, व्हॉट इज दिस धबधबीत?
1: धबधबीत माय मीन्स क्लॅटर क्रॅब्स.
2: वंडरफुल. पण ते धबधबीत बनवायचं कसं? रेसिपी सांग ना मला मैत्रीण.
1: मी सांगते ना तुला रेसिपी, अगदी छान समजावून सांगते हो. हे बघ, ह्याला ना खूप खटाटोप करावा लागतो. आधी क्रॅब साफ करायचे इकडे.
2: आय नो मैत्रीण, पुढे काय करायचं?
1: तर हे क्रॅब्स इथे धावणार, तिथे धावणार, त्याला पकडून आणायचं आणि त्याची नांगी चांगली पिरगाळून तोडायची.
0: तोडायची
2: पिरगाळून म्हणजे वॉच पापा, पिरगाळून
0: पिरगाळून
1: पिरगाळून. उशे उशे इकडे ये जरा. हे पाहिलंस, ह्या हिचा कान मी पिरगाळते, अशी नांगी
2: पिरगाळायची.
1: अगं मी तिला नुसतं दाखवते पिरगाळायचं कसं. तर हे बघ पामिला, की अशी नांगी पिरगळायची आणि मग पातेल्यात तेल टाकायचं.
2: ओके.
1: ते तापत ठेवायचं. तेल चांगलं चुरचुरीत तापलं.
2: चुरचुरीत मीन्स व्हॉट?
1: मीन्स चुर चुर चुर चुर असा आवाज झाला.
2: वंडरफुल मीन्स ज्ञान बा चुकाराम, ज्ञान बा चुकाराम, चुर चुर चुर चुर असच ना.
1: हो. आता या तुकारामाला कुठे या तेलाच्या फोडणीत टाकते?
2: काय म्हणालीस मैत्रीण?
1: काही नाही. ऐक पुढे.
2: पुढे काय?
1: मग पुढे तेलात मीठ, दोन चमचे लाल तिखट,
2: खाट, हो दॅट मिर्च,
1: मिरची पावडर, मिरची पावडर.
2: आणि नो नो नो.
1: अगं खालीस कुठं मिरची पावडर?
0: बरं घ्या घ्या, पाणी घ्या,
3: पाणी घ्या. ओके ओके, बरं वाटलं. साखर घेऊ का थोडी?
2: हो नो थँक्स. पण रखुबाय, तुझा आवाज, तुझा आवाज म्हणजे साखर आहे, साखर स्वीट.
0: 100% राईट.
1: अगं पण माझी धबधबीतची रेसिपी तरी ऐक पामिला.
0: करपलं रे, करपलं ते धबधबीत, करपलं, जळलं जळलं. अरे अरे अरे अरे अरे, वास आला.
3: पामिलाताई, पामिलाताई, हे घ्या तुमच्यासाठी ही चपाती आणि हे क्रॅबचं धबधबीत.
2: नको नको, मला पाणी पाणी द्या फक्त, आणि फक्त चपाती, चपाती,
0: ओनली चपाती.
2: या
0: म्हणजे कोरडी चपाती खाणार तुम्ही?
3: कोरडी कशी?
0: मग
3: मी पिठलं केलंय ना, प्लेन पिठलं, नो मिरची, नो तिखट. हे बघा पामेला.
1: बाई बाई बाई बाई बाई, काय आगाऊपणा या रमाबाईचा? माझ्याकडची पाहुणी पिठलं करून आणते म्हणे ही.
2: चुप बस ना, मला जरी खाव दे ना. दे दे दे रखुबाई, दे.
3: घे ना, घे. छान आहे ना?
2: सुपर वंडरफुल. काय आहे, काय आहे?
3: पिठलं.
1: पिठलं,
3: पिठले, पिठलं. अगं काहीही म्हणा, प्युअरेस्ट महाराष्ट्रीयन फूड.
2: एक चपाती दे ना अजून थोडी, आणि आणि थोडं पिठालू.
3: पिठलं घालू.
1: दिली चिंबोरी चावली माझ्या बोटाला साफ करताना आणि म्हणे पिठलं छान.
2: राईट, पिठलं छान.
1: डोंबल,
2: डोंबल मीन्स व्हॉट? न्यू रेसिपी?
0: नाही नाही, डोंबल मीन्स काय नाही. बापरे, काहीतरी जळतंय का? सासू सुनेच डबडबीत जळलं रे बाबा, करपलं रे, करपलं. अरे अरे अरे,
2: तू पण पिठलं खा ना, बघ टेस्टी आहे.
0: बरोबर, हां खातो
2: खाय ना. एक मिनिट पिठलं, तुमच्या मॅरेज मध्ये असत ना, तसं कर बघू तू.
0: म्हणजे कसं?
2: सांगते. ए रखुबाई, तू इकडे.
3: मी काय?
2: चपातीला थोडं पिठलं लाव,
3: एवढं बस.
2: अच्छा, आता पप्पांना तो घास दे.
0: काय
1: काय देवा देवा, अहो अहो, हे काय चाललंय? काय घास काय देतात? आता उखाणा घ्या, उखाणा तेवढा चुरलाय.
2: राईट विठोबा, तुम्ही रखुबाईचं नाव घ्या, आणि रखुबाई तुम्ही विठोबाचं नाव घ्या. लाजू नका घ्या.
3: थांब, घेते उखाणा. पुंडलिकाच्या प्रेमापोटी, पुंडलिकाच्या प्रेमापोटी यांची स्वारी बिटेवरी. रखुबाय म्हणते विठोबाचे प्रेम भारी माझ्यावरी.
2: वंडरफुल. तू गाव का माहिती? विठोबा तुम्ही नाव घे, तू घे. रे लाजू नको घे.
0: शंकराची पार्वतीबाई, विष्णूची आहे लक्ष्मीबाई, सावळ्या विठोबाची मात्र लाडकी रखुबाई.
2: रखुबाई.

0: यू आर सो स्वीट. ही नववारी साडी नाद आणि आणि सगळ्यात बेस्ट पिठलं. रघुबाय तू खरी गोरी आहेस, बेस्ट लेडी आहेस. आता आता जरा शांत बसा, मी बेस्ट महाराष्ट्रीयन लेडी डिक्लेअर करते.
1: कोण
0: ती आहे? आहे रघुबाय.
2: सासूबाई,
3: सुनबाई,
2: माझी झेंडूची फुलं,
3: माझं धबधबे
2: सगळं फुकट गेलं.
0: रघुबाय कॉंग्रॅट्स अँड बाय बाय, थँक्स फॉर नाईस पिठलं. बाय एव्हरीबडी, बाय विठोबास, सी यू माय फ्रेंड, बाय बाय. आणि हो एक विसरलेस, तू हिला घेऊन येणार ना न्यूयॉर्कला विठोबा, विसरायचं नाही. हा
4: हो नक्की येणार, नक्की येणार, रघुबाईला घेऊन येणार. काय रघुबाई जायचं ना त्या काळी.

0: शेवटी बाजी कोणी मारली हे नभोनाट्य आत्ताच आपण ऐकलं. लेखिका होत्या प्रियंवदा करंडे, कलाकार जयंत सावरकर, कल्याणी पगडी, मेघा शिंदे, रश्मी जाईल, निलिमा दामले. सादरकर्त्या सुषमा हिप्पळगावकर. निर्मिती सहाय्य उमा दीक्षित. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
1: नभोनाट्याचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
2: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण. रात्रीचे 11 वाजत आहेत. ठीक 11 वाजता हिंदी समाचार आणि 11:05 इंग्रजी समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही हे दोन्ही समाचार सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार श्रोते हो, ए आय आर मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन ए आय आर ॲप्सवर आपण आमचे कार्यक्रम ऐकत आहात. रात्रीचे 11:11 आणि 45 सेकंद झाली आहेत. जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आता ऐकूया. आज मुंबई शहर आणि उपनगरात

मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. कमाल तापमान कुलाबा आणि सांताक्रूज या दोन्ही ठिकाणी प्रत्येकी 31 अंश सेल्सिअस इतकं नोंदविण्यात आलं. किमान तापमानाची नोंद कुलाबा आणि सांताक्रूज इथे प्रत्येकी 27 अंश सेल्सिअस इतकी करण्यात आली. हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथे 86% आणि सांताक्रूज इथे 87%. पावसाची नोंद कुलाबा इथे 0.8 mm आणि सांताक्रूज इथे पावसाची नोंद नाही. हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासामध्ये मुंबई शहर आणि परिसरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 27 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचीही शक्यता आहे. मच्छीमार बांधवांसाठी महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील 75 किलोमीटरच्या आत कोणताही इशारा नाही. 75 किलोमीटरच्या पुढील सागरी अंतरात वादळी वाऱ्याचा इशारा आगामी 24 तासासाठी आणि पुढील 5 दिवसांसाठी दिलेला आहे. मध्य आणि ईशान्य अरबी समुद्र, कर्नाटक, केरळ आणि कोकण किनारपट्टी, लक्षद्वीप लगतचा समुद्र, सोमालियाची किनारपट्टी, ओमान लगतचा समुद्र या भागात ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगाचे वादळी वारे वाहतील. वादळात हा वेग ताशी 65 किलोमीटर प्रतितास वाढण्याची शक्यता आहे. तरी मच्छीमार बांधवांनी या भागात या काळात जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिला आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. आपण ऐकत आहात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण. रात्रीचे 11:13 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेली आणि गायलेली कवी ग्रेस यांची रचना.

भावधारा कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलत श्रीधर फडके यांच्या स्वरात कवी ग्रेस यांची रचना. कार्यक्रमात यानंतर ऐकवीत आहोत मयूर सुकळे आणि अर्चना गोरे यांनी गायलेली लता गुठे यांची रचना. संगीत भगवंत नार्वेकर यांचं आहे. ऐकूया.

आशा भोसले यांच्या स्वरात सुरेश भट यांची रचना आपण ऐकलीत. संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं होतं. आणि श्रोते हो, यासोबतच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहोत. आपण ऐकत आहात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण. रात्रीचे 11:30 वाजले आहेत. नादब्रह्म अंतर्गत आता शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात जयेश रेगे यांचं तबलावादन प्रसारित करीत आहोत. ताल आडा चौताल हार्मोनियमची लहरा साथ त्यांना अतुल फडके यांनी केली आहे. ऐकूया जयेश रेगे यांच्या तबलावादनात आडा चौताल.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात जयेश रेगे यांचं आडा चौताल तालातील तबलावादन आत्ताच आपण ऐकलं. त्यांना हार्मोनियमची लहरा साथ अतुल फडके यांनी केली होती. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आपण AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून ऐकत होतात.
1: श्रोतेहो, अनेक उत्तमोत्तम भावगीतांनी मराठी रसिकांचं भावविश्व उजळणाऱ्या सुमन कल्याणपूर या नावाला हिंदी सिनेसंगीतातही एक वेगळं स्थान आहे. त्यांचं हे योगदान आणि त्याबरोबरच सुमनताईंच्या काही हृदय व्यक्तिगत आठवणी घेऊन येत आहेत सुसंवादिका मंगला खाडीलकर.
2: त्या असं म्हणायच्या की मी संगीतकाराची गायिका आहे. संगीतकाराला जसं माझ्याकडनं गाऊन घ्यायचंय तसं त्यांनी मला सांगावं आणि खटकलं कुठे तर मी सांगेन, किंवा मला ह्यापेक्षा थोडीशी वेगळी तान घेतली किंवा ही हरकत जर वेगळी घेतली तर तुम्हाला चालेल का असा प्रश्न मी विचारला.
1: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर विशेष अत्तर क्षणांचा दरवळ भाग दुसरा, सोमवार दिनांक 13 जुलै रोजी दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: श्रोतेहो, आपण ऐकत आहात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण. मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आकाशवाणीच्या संग्रहातून. या कार्यक्रमात पैठणी या मालिकेचा भाग 7.
4: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी सादर करीत आहोत नभोनाट्य मालिका पैठणी. लेखिका डॉक्टर विजया वाड. सादरकर्त्या उमा दीक्षित. पैठणी. आज ऐकूया या मालिकेचा भाग 7.
5: मोहन, मंजुषा आणि त्यांची मुलं दीप आणि कळी यांच्याकडे जेमतेम महिनाभर राहिला. मी परत अक्षताकडे आला. विश्वनाथला ते सहन झालं नाही आणि तो घराकडे परतला. पण इथं तरी मोहन सुखी होता का? अक्षताचा सतत लकडा. नवी मालिका हम दोनोत शलाकाला काढा, नीतीला घ्या. मोहनची कोंडी झालेली होती आणि नम्रताचे आढ्यताखोर उफराटं वागणं शशांकला असह्य होत होतं. संगीता एका निर्णयाप्रत आली होती. कोणत्या? ऐकूया पैठणी भाग 7 मध्ये.

0: संगीता, तू बोलवलंस आणि तशी निघून आले बघ तातडीनं. हा बघ, शशांक पण आलाय बरोबर. कंटाळा होता घरात. चित्राबाई कुठे?
1: त्या शंकराला अभिषेक घालायला गेले आहेत चिन्मयानंद मंदिरात.
0: का ग, काही विशेष?
2: काहीतरी विशेष आहे असं वाटतंय. हा पण संगीता, एक सांगू, छान दिसतेस तू.
0: मलाही खरंच खूप बरं वाटलं तुझ्याकडे बघून. कशाला उगाच उदास बसून राहायचं ना.
2: खरंच
1: हो, आनंदची आई एक्झॅक्टली हेच म्हणाली. त्यांनीच गजरा मारलाय केसात.
0: किती छान. ए बा, आपल्या आजूबाजूच्या माणसांनी काही रिमार्क पास केले ना तरी त्याकडे लक्ष देऊ नकोस. अगं, यातना तू भोगतीयेस, चित्राबाई भोगतायत.

0: पण बाकीचे लोकच दुःखी लोकांनी कसं वागावं याची आचारसंहिता ठरवतात.
1: खरे संगीता, तू अशीच राह प्रसन्न.
2: आनंदला ना फुलं खूप आवडायची. मोठे मोठे गजरे घेऊन यायचा, मद्रासी नट्या घालतात ना तसे. तो गेला आणि मी फुलांचं नावच टाकलं, पण आज आईंनीच गजरा आणला.
1: उत्तम केलं मग.
2: मावशी, मी आज दोन महत्वाचे निर्णय तुमच्या कानावर प्रत्यक्ष घालावे यासाठीच बोलवलो तुम्हाला.
1: मग मी असलो तर चालेल ना?
2: अरे तू का परकायस, तसं काही वाटून घेऊ नकोस प्लीज. तुमचं कुटुंबच मुळी माझ्यासाठी फार जवळचं आहे.
1: थँक्स संगीता, खरंच खूप बरं वाटलं हे ऐकून.
2: मावशी,
0: हा,
2: पूर्ण विचारांती मी हे मूल होऊ द्यायचा निर्णय घेतलाय. आनंदची आठवण.
0: चांगलं केलंस ग.
2: आनंदच्या आईलाही माझा निर्णय मान्य आहे. ह्या होणाऱ्या बाळाची जबाबदारी अर्थातच संपूर्णपणे माझी आहे.
0: तुझ्या खंबीरपणाचं खूप कौतुक वाटतं मला संगीता, आणि खूप अभिमानही वाटतो तुझा.
2: मावशी, आणखीन एक सांगायचं होतं.
0: बोल.
2: तुम्ही मला कोचिंग क्लासची जी ऑफर दिली होती ना त्याबद्दल.
0: हा.
2: तेव्हा माझं चित्त थाऱ्यावर नव्हतं. आता एकदा हा बाळ होऊ द्यायचा निर्णय पक्का झालाय ना, तेव्हा खूपच स्थिरस्थावर झालंय मन. गरोदरपणी बाई अगदी 9 महिन्यांपर्यंत काम करू शकते हे ठाऊक आहे मला. मी ठरवलंय आता काम करायचं.
0: तुझा होकार ठाम आहे ना?
2: हो मावशी.
1: दॅट्स ग्रेट.
0: चला, खरंच खूप छान झालं. तुझं साकळलेलं आयुष्य प्रवाही झालं ना की तुझा सुद्धा जगण्यातला उत्साह वाढेल बघ. हे जीवन खूप सुंदर आहे संगीता. सी द गुड साइड ऑफ लाईफ हा मंत्र मला खूप आवडतो.
1: मला सुद्धा.
0: चला मी निघू का मग? वैजनाथनी आजच कॉम्प्युटर अकॅडमी बरोबर मीटिंग फिक्स केली आहे.
2: हो हो हो, निघा मावशी. मी दुपारी येते क्लासवर.
0: बर,
2: जाहिरातीचा मसुदा घेऊनच येईन, म्हणजे पुढच्या आठवड्यात चालू करूया.
0: अरे वा.
2: SSC, CBSE, ICSE, IB सगळ्या बोर्डांचं गणित आणि सायन्स, 12वीचं गणित सायन्स. मला आत्मविश्वास आहे, 2 मैत्रिणीही बरोबर घेईन, माझ्या क्लासमेट्स.
0: हो चालेल ना. वा, खूप बरं वाटलं मला.
1: आई, हा, मी थांबतो थोडा वेळ.
0: अरे थोडा वेळ का, पुष्कळ वेळ थांब.

0: फार आपल्यापुरतं जगत राहतो, म्हणजे ते असं कुलूपबंद आयुष्य आणि ते त्यातले कुलूपबंद प्रॉब्लेम्स आपल्यापुरते.
1: आनंद आणि अर्जुन ट्रेकिंगमुळे सख्खे मित्र झाले होते.
0: आपण मानतो हा आनंदला.
1: शशांक.
0: हा बोल ना.
1: शशांक, या सगळ्याला मी जबाबदार आहे का रे?
0: संगीता, एक लक्षात ठेव, जो तो आपलं भाग्य बरोबर घेऊन येत असतो, ज्याची त्याची आयुष्य रेषा सुद्धा ईश्वरानं निश्चित केलेली असते.
1: अरे पण माझे दोन दोन नवरे.
0: बस बस, हे बघ, असला विचार सुद्धा यापुढे कधीही मनात आणू नकोस. तू दोन जीवांची आहेस. आता ना फक्त चांगले विचार मनात आणायचे. काय?
1: शशांक, खूप बरं वाटलं रे तुझ्याशी बोलून. मी किती दिवस एकटी पडली, कुणाशी बोलणंही नाही, संवाद तुटलेल्या जगात वावरतीये मी.
0: मी येत जाईन अधूनमधून.
1: आधी कधीच येत नव्हतास पण तू शशांक. लोक वेगळे अर्थ तर काढणार नाहीत ना यातून.
0: संगीता,
1: माझ्यावर रागवू नकोस प्लीज. खरं तर ना माझं मनच खूप हळवं झालंय हल्ली.
0: हे बघ, तू एवढा विचार करू नकोस. मी येईन. हवं तर चित्रा मावशीची परवानगी घेऊन येईन, झालं तर.
1: पण तुझी बायको
0: का? तिचं काय?
1: तिला चालेल?
0: चालेल. अगं, माझी बायको हा एक वेगळाच अध्याय आहे. महाभारत म्हटलंस ना तरी चालेल. कोणत्याही गोष्टीतलं सुख कसं निवडून शोधावं हे आमच्या आईकडून शिकावं, नि मनस्ताप कसा हुडकून काढावा हे माझ्या बायकोकडून अनुभवावं.
1: एनिवे, आता क्लास सुरू झाला की देखील माझा वेळ तसा उत्तमच जाईल.
0: हां, हो, दॅट्स ट्रू.
1: आणि माझ्या दुःखालाही उतारा मिळेल.
0: संगीता, तुझ्या पोटातल्या अभिमन्यूला आता रोड टू मॅथ्स सायन्सचे धडे मिळतील.
1: खरंच की रे?
0: हो ना. आणि आता तुझं बाळ जन्माला येता येता पास्कलचे नियम झालंच तर युक्लिडची जॉमेट्री हे सगळं शिकूनच जगात पाऊल टाकेल का?
1: शशांक, दॅट्स ग्रेट. पण मला आपलं वाटतं की हे सगळं करण्यापेक्षा त्याने पर्वतारोहण करावं.
0: का?
1: आनंदसाठी. तेवढीच त्याच्या आत्म्याला शांती.
0: कमॉन अगं, आत्मा वगैरे सगळ्या कल्पना आहेत ग. एकदा हे शरीर अनंतात विलीन झालं ना की मागे उरते ती फक्त चिमूटभर राख राख. आपण मात्र आपली मानसिक दुर्बलता गोंजारत जन्म पुनर्जन्म आत्मा परमात्मा या असल्या गोष्टींना शरण जात असतो. निदान मला तरी असं वाटतं.
1: पण शशांक, त्यातनं एखाद्याला सुख मिळत असेल तर?
0: तर काय संगीता, तर आमची हरकत नाही त्याला.
1: थँक्यू शशांक, थँक्यू.

0: शशांक तू चक्क क्लास मध्ये?
1: हो, यावंसं वाटलं.
0: अरे यावंसं वाटलं आणि आला सुद्धा, हे बरं झालं. आमची मीटिंग पण फार छान झाली.
1: मग काय सुरू होणार कम्प्युटर अकॅडमी?
0: हो, माझा टायपिंग क्लास एकदम कात टाकतोय. कॉम्प्युटर अकॅडमी आणि कोचिंग क्लासेस एकाच जाहिरातीत दोन्ही. शिवाय दोन्ही जॉईन करणाऱ्या विद्यार्थ्यांना 15% सवलत जाहीर केली.
1: अरे वा वा वा, झकास हा झकास. यू आर अन एक्सलंट मॅनेजर विदाऊट डुईंग एम बी ए.
0: अरे पण एम ई आहे ना मी.
1: एम ई?
0: हा, मास्टर ऑफ एव्हरीथिंग. संगीतापाशी थोडा वेळ बसला असते बरं झालं. फार एकटी झाली ती.
1: अगं उलटच झालं, संगीतापाशी बसून मीच चार्ज झालोय. अगं एकदा नाही दोनदा विधवा झाली ती. पण केवढी खंबीर आहे ग ती. आनंदची आठवण म्हणून बाळ वाढवणार आहे ती, नाहीतर मी. नम्रताचा चढेलपणा सुरू झाला की गर्भगळीत होऊन जातो, नर्वस होतो, घराबाहेर पळ काढतो. रागानं उशी फाडते ना ती, तेव्हा तर माझ्या अंगाला कंप सुटतो आहे. आय टेल यू शी नीड्स अ सायकॅट्रिक ट्रीटमेंट. पण हे तिला कोण सांगणार? उशीऐवजी मलाच फाडायची.

0: अरे काय झालं, आपल्याला तिच्या फॅमिलीची काहीच माहिती मिळाली नाही ना, तिथेच जरा घोटाळा झाला. अरे नम्रताची आई स्किझोफ्रेनिक आहे, वैजनाथकडून कळलं मला. जग इतकं छोटं आहे बघ, वैजनाथचे मामा आणि तिची आई शेजारीच राहतात आंबेगावला.
1: काय
0: हो, तुझ्या डोक्याला आणखीन त्रास नको म्हणून मी बोलले नाही तुला.
1: तुला सांगतो ना, ही बरी असली ना नम्रता की सुतासारखी सरळ असते, पण केव्हा तिचा अवतार बदलेल ते अतिशय अनप्रेडिक्टेबल आहे, अनाकलनीय आहे. शी इज जस्ट अनमॅनेजेबल देन.
0: वळलं तर सूत नाहीतर भूत,
1: अगदी नेमकं वर्णन केलं साई तू. आणि तिच्या पार्श्वभूमीवर संगीताचं मला खरंच खूप कौतुक वाटतं, रादर अभिमान वाटतो मला तिचा. बघ आत्ता फोन करून सांगतो मी तिला. हो तिला सांगतो, तुझ्याकडे येताना मी मलूल होतो पण तुझ्याकडून परतताना असं चैतन्य घेऊन आलोय.
0: बर बर, पण हे सगळं इथेच पूर्ण करो. घरी नम्रताच्या देखत अजिबात नको.
1: का?
0: अरे तू आणि संगीता एकमेकांशी नुसते फोनवर बोललात तरी अतिशय अपसेट होते ती. मत्सराला खतपाणी आपणहून पुरवू नकोस उगीच.
1: जशी आज्ञा मातोश्री आई साहेब.

0: तुम्ही नाक फुगून आढ्याकडे बघत बसा, मी काय करावं मग?
1: का माझ्या पायाशी बसता येत नाही?
0: अगं बाई, म्हणजे भगवान विष्णू आणि लक्ष्मी सारखं?
1: तू चेष्टा करून हसू नकोस हा. तिकडे त्या अक्षताकडे ठिय्या महाराज मोहन आणि इकडे तुमचा क्लास जपजाप्य.
0: अच्छा, म्हणजे मोहनचा राग माझ्यावर काढणं चाललंय तर हे बरं नाहीये. वड्याचं तेल वांग्यावर.
1: चला चला चला, निदान तू वांग आहेस एवढं तरी कबूल केलंस.
0: अहो वांगच काय, कडू कारलं म्हटलं तरी चालेल मला. हा, काही बदल होणार आहे का त्यांनी? आता शेवटी वांग्यासोबतच राहावं लागणार ना तुम्हाला. राग नुसता नाकावर बसलाय.
1: रागू नको तर काय करू, अजून आठवण झाली ना त्या दिवसाची तरी हात शिवशिवतात माझे. तो नालायक मोहन मला धक्का देऊन अक्षताच्या खोलीत घुसला आणि माझ्या नाकडावर दार आपटलं, आतून लावून घेतलं.
0: आपल्या लेकीनं ते चालवून घेतलं ना पण.
1: हेने, आपलंच रक्त जेव्हा असं वागतं ना, परक्याला दोष देण्यात काय अर्थ आहे? कळतंय मला, पण वळत नाही ना, काय करू?
0: साधी गोष्ट, माझ्यावर चिडा, अगदी हवे तेवढे चिडा.
1: तिकडे काय चाललंय कोण जाणे.
0: घट्ट मुठ्ठ तिथेच राहा तुम्ही, कदाचित शरम वाटेल तिला.
1: तू चल बरं परत तिकडे, आणि क्लासला जायचं नाही.
0: अरे मी येताना तुमच्यासाठी मुगाची भजी आणली देते.
1: विषय बदलू नकोस.
0: नाही हो, तुम्ही आनंदी राहावं म्हणून प्रयत्न करते मी.
1: प्रेम करतेस ना या चिडक्या बिब्यावर?
0: शंका आहे का आमच्या विष्णू देवांना?
1: पाय चेपत बसलात ना लक्ष्मीबाई तर नाही येणार शंका.
0: बर बर, आधी भजी आणते मग सेवा करते.
1: आण चांगले हादडतो, दुःख परिहाराचा खादाड मार्ग.
2: आई मी बाहेर जाते हा दोन दिवस.
0: एकटीच?
2: अर्थात एकटीच.
0: शशांकला सांगितलंस ना?
2: हो.
0: भजी खे ना थोडी.
2: नको, फार तेलकट असतात ती.
0: कुठे जातेस ग?
2: माझी ममा आली आंबेगावहून मला भेटायला, ग्रीनव्ह्यू हॉटेलमध्ये उतरली.
0: अगं बाई, हॉटेलात का? घरी बोलव ना त्यांना आपल्या.
2: नाही नको, म्हणजे काय आहे की आम्हाला दोघींना जरा बोलायचं आहे. मलाही मनातलं खूप काही सांगायचं आहे तिला. आणि माणसं असली चार अवतीभोवती की असा एकांत मिळत नाहीच ना, त्यांच्या शिवगास दात विचकून बोलत राहावं लागतं विनाकारणाचं. ओके बाय.
3: गेली का महामाया? हुश, सुटलो.
0: विचित्रच वाटतंय मला सगळं.
1: तुम्ही खपवून घेता ना म्हणून.
3: हो मग तुम्ही का नाही बोललात काही? हा, मला तर नम्रता घरी आल्यापासून माझाच सासुरवास चालू झालाय असं वाटतं.
1: अरे मग दे दोन दणके ठेवून.
3: दे दोन दणके ठेवून. पोलीस कंप्लेंट करेल ना ती, आणि काहीही न विचारता पोलीस मला सरळ कोठडीत टाकतील.
0: अरे
3: आणि मग आहे 7 वर्ष जेल.
0: शशांक, आता तो विषय बंद.
3: अगं
0: दोन दिवस नाही आहे ना ती, एन्जॉय कर.
3: एक्झॅक्टली, यू आर राईट. हो बाबा, एकटे काय भजी खाताय? द्या द्या, इकडे द्या इकडे द्या.
1: तेलकट असतात बाबा ती, तुझीच बायको सांगत होती ना मगाशी.
3: मग तुम्ही खाऊ नका, म्हाताऱ्याला सोसायची नाहीत ना ती. आणा इकडे.

0: मोहन, मेकअप रूम मधून बाहेर नाही आलास मला रिसीव करायला? इतका मास्क बरा नाही हा?
1: कम ऑन अक्षदा, आता वाटेल ते बडबडायला लागलीस तू. यात मास्क कसला आलाय?
0: ती शलाका कशाला आली होती तुझ्या मेकअप रूम मध्ये?
1: अगं मला एक सांग, आता तू आली नाहीयेस या आमच्या मालिकेत नसून सुद्धा. कम ऑन, ती तर माझी को ऍक्ट्रेस आहे.
0: तू वर तोंड करून उचकटून काय बोलतोयस आणि कुणाला बोलतोयस?
1: ओके, कूल डाऊन, आय एम सॉरी. ओके, आणि प्लीज आता तू आवाज चढवू नकोस हा. मी सुद्धा अतिशय शांतपणे बोलतोय. एक गोष्ट लक्षात ठेव, इथे भिंतीला सुद्धा कान आहेत आणि बाहेर सगळे टपलेले पत्रकार सुद्धा आहेत.
0: ठीक आहे, मलाही आहे त्याची जाण. तू अरुण फ्रँकशी माझ्या एंट्रीबद्दल बोललास की नाही?
1: अगं बोलतो ग बाई, बोलतो.
0: कधी शलाकाची एक्झिट केव्हा होणार आहे?
1: अगं होईल, लवकरच होईल, जरा शांत राहा ना तू.
0: हे बघ मोहन, गोष्टी आता माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे चालल्या आहेत.
1: ओके ओके, हे बघ मी आजच बोलतो त्याच्याशी, आज आत्ताच्या आत्ता. ओके, आता तू प्लीज घरी जाशील का?
0: पॅकअप किती वाजता आहे तुझं?
1: आय डोंट नो रिअली.

0: करून घे.
1: नक्की, आणि लगेच तुला फोन करून कळवतो. ओके,
0: वेळ कळ, नाहीतर मी अरुण फ्रँकला फोन करून विचारेन.
1: अच्छा, म्हणजे आता तुझा माझ्यावर विश्वास राहिलेला नाहीये? तर
0: गेला आठवडाभर तू बायकोला भेटून येतोयस गुपचूप.
1: अक्षता, हे जरा जास्त होतंय. तिकडे दीप तापानी फणफणलाय असं कळलं म्हणून जातोय मी, आणि त्याला बघून आपल्या घरीच येतोय ना मी.
0: मला सांगायला काय झालं होतं तुला?
1: अगं,
0: मी काय तुला दुष्ट चेटकीण वाटले का?
1: ए,
0: मी सुद्धा बघायला आले असते ना त्याला.
1: मला एक गोष्ट सांग, तू तिथे आलेलं मंजूला आवडलं असतं का? आणि त्यात तिची आई आली आहे हरिहरेश्वरून, तिला आवडेल का हे सगळं?
0: कसं आहे आता दीप?
1: आता जरा उतरलाय ताप त्याचा, पण
0: आज नको जाऊस तू.
1: ठीक आहे, नाही जाणार मी.
0: नाहीतर जा.
1: अरे,
0: एकदाचा शेवटचा सांगून टाक त्या मठ्ठ मूर्ख मंजूला की आता तू कधीही परत नाही येणार आहेस.
1: हो, असंच सांगतो त्या मठ्ठ मूर्ख मंजूला की आता मी कधीही परत येणार नाहीये.
0: आणि तिच्या आईच्या देखत सांग.
1: तसंच करतो.
0: तुझ्यासाठी मी माझ्या आई बाबांची पंगा घेतला हे तुझ्या लक्षात असू देत.
1: सगळं लक्षात आहे माझ्या.
0: मोहन,
1: हा,
0: आज हा अरुण फ्रँक दिसत नाही कुठे सेटवर ते.
1: हो अगं, फ्रँकली नाही ठाऊक मला.
0: मोहन, माझ्या सिरियलच्या एंट्री बद्दल तू कधी आणि कसं बोलणार आहेस? तू ना खोटारड आहेस आप मतलबी.
1: हे बघ, आता मी पॅकअप झालं की त्याच्याकडे स्वतः जातीने जाईन.
0: खरंच जाणार आहेस?
1: हो,
0: माझी शपथ.
1: हे घे तुझी शपथ. मग त्याला मस्तपैकी कुठेतरी डिनरला घेऊन जातो आणि मग शांतपणे त्याच्याशी सगळं बोलतो. इज दॅट ओके?
0: परफेक्ट.
1: हुश.
0: ओके देन, बाय
1: बाय.
0: आणि रात्री गुड न्यूज दे.
1: येस, आता पळ.
0: ओके, बाय
1: बाय. नीट जा.
0: येस.
1: सोमू, गेली का बघ रे जरा ती? वैताग नुसता गेली ना. हा ठीक आहे, ठीक आहे.

0: अगं काय झालं गं नम्रता, अशी पडून का राहिली आहेस? आईकडे जाऊन आलीस, चांगली 2-4 दिवस राहिलीस, मला तर वाटलं छान फ्रेश होऊन येशील, खूप आनंदात असशील.
1: किती बडबड करता हो तुम्ही, पडू दे मला.
2: नम्रता, आईशी नीट बोलायचं.
1: हे बघ, तू माझ्याशी नीट बोलायचं.
2: या घरात माझ्या आईचा अपमान केलेला मला चालणार नाही.
1: मी काय अपमान केला रे तुझ्या आईचा? मी शांतपणे माझ्या खोलीत पडू दे, त्याच आल्या बोलायला.
0: शशांक,
1: दुसऱ्याच्या आयुष्यात विनाकारण नाक खूप असणारी माणसं मला सहन होत नाही.
2: अगं,
1: मग ती सासू, सासरा, नवरा, नणन कोणीही असोत, आय डोंट स्पेअर इवन माय पॅरेंट्स. अंडरस्टँड? यू बेटर अंडरस्टँड.
2: स्वतःच्या आईकडे जाऊन आल्यापासून जास्तच शेफारलीस तू. बासा बास, आता माझी सुद्धा सहनशक्ती संपून गेली आहे तुझ्या बाबतीतली.
1: गप्प बस ना तू, बडबड बंद कर.
2: हे बघ
0: नम्रता. शशांक एक मिनिट. आय एम सॉरी नम्रता, पण मी जे तुला विचारलं ना त्यापाठीमागची भावना लक्षात घे. फक्त आपलेपणा होता ग त्याच्यात.
1: मला अलर्जी आली आहे हो तुमच्या आपलेपणाची.
2: नम्रता,
0: ठीक आहे, इथं पर नाही विचारणार मी तुला काही.
1: थँक्स अँड लीव मी अलोन नाऊ.
0: हो, जाते मी.
2: आई गेली, गेली हा माझी आई गेली. डोळ्यात पाणी होतं तिच्या.
1: इमोशनल फुलिशनेस.
2: इंटरनेटवर लग्न जमवणं हा तर टेक्निकल फुलिशनेस आहे.
1: जो तू केलास.
2: बस आता गप्प बस, झोप झोप तू. आता तुझ्याशी एक शब्द सुद्धा बोलायची इच्छा नाहीये माझी.
1: पण इच्छा नसली तरी ऐकावं लागणारच आहे तुला.
2: का म्हणून?
1: कारण मी जे सांगणार आहे त्या घटनेशी तुझा फार जवळचा संबंध आहे. इनफॅक्ट फक्त तुझा आणि माझाच संबंध आहे.
2: म्हणजे?
1: आय एम प्रेग्नंट.
2: व्हॉट?
1: आय एम प्रेग्नंट, तेच सांगायला गेले होते मी आईला.
2: आईला? बाळाच्या बापाला नंतर? तू नम्रता, नम्रता कॉंग्रॅच्युलेशन्स. खरंच काय?
1: हे बघ शशांक, माझं आणि आईचं एकमत झालंय.
2: कशाबद्दल? म्हणजे बाळंतपण कुठे करायचं याबद्दल का? तू काळजी करू नकोस, आपण सगळं इथे व्यवस्थित करू. आणि बघ, तुझ्या आईला तर अजिबात काळजी नको. आम्ही काही आमच्या बायकोचं बाळंतपण हॉटेलात करणार नाही आहोत. तुमच्या मातोश्री या शहरात येऊन मुलीच्या घरी न राहता हॉटेल रूमवर राहिल्यात, नाही का?
1: तुला माझ्याशी एक शब्दही बोलायची इच्छा नव्हती ना? माझ्या आईला नावं ठेवायला बरं सुचतंय तुला. आपल्या आईसाठी श्रावण बाळ आणि माझ्या आईसाठी

0: कराइदनका है
1: हो आई एम सॉरी नम्रता बट एनीवे कांग्रेचुलेशंस अरे मी म्हणजे मला ना खूप रिलीव्ह वाटतंय ग मी बाप होणार खरंच आय प्रूव्ह माय सेल्फ
0: शशांक मी आणि आईने एक निर्णय पक्का केलाय मी अबॉर्शन करून घेणार आहे
1: काय कशासाठी अगं येणाऱ्या बाळाला जगात येऊ दे ना नम्रता ए मी हे होऊ देणार नाही
0: अरे तू कोण आहेस रे कोण आहेस तू
1: म्हणजे
0: मातृत्व 100% खरं असतं सर्टन असतं देर इज नो सर्टिनिटी अबाउट पितृत्व
1: अरे किती किळसवणं बोलतेस तू नम्रता आय हेट यू
0: म्हणूनच अबॉर्शन करणार आहे मी तू अरे ज्या नात्यातच अजून तगणार की तुटणार याची निश्चिती नाहीये त्या नात्याला आणखी कशाला गुंतवायचं ते पोर सांभाळणार कोण मग
1: अगं मी सांभाळीन
0: मी जन्माला घातलं तर
1: ना असं नको वागूस ग प्लीज ए अगं माझे आई बाबा आहेत ना किती खुश होतील माहितीये ही बातमी ऐकून खरंच सांगतो तुला आणि ना कदाचित तुझं माझं नातं सुद्धा बरं होईल ग आपलं बाळ आपल्या दोघांना जवळ आणेल
0: आणि कदाचित मी जे आयुष्यभराचं एकटे पण सोसलं तेच माझ्या बाळाच्या वाट्याला आलं तर नाही नो नो नो नो माझा निर्णय पक्का आहे नाही नकोय मला बाळ नकोच आहे
1: नम्रता प्लीज ग प्लीज मी हवं तर वचन देतो तुला सगळं काही तुझ्या मनाला हवं ना तसं करू आपण म्हणजे मी तसाच वागत राहीन ग इज दॅट ओके हां ए नम्रता ऐकतेस ना तू नम्रता
0: तोंडाची वाफ नुसती डोंट वेस्ट माय टाइम मी अबॉर्ट करणार म्हणजे करणार
1: नम्रता
0: तू मला मारलास नालायक बेशरम
1: नम्रता आई एम सॉरी रियली आई एम सॉरी बट
2: अरे
1: अगं तू
0: मला मारलास
2: शशांक अरे काय गडबड काय मारा मारे चक्क
1: बाबा बाबा तुम्ही बघा तरी हो अहो हिला ना हिला बाळाची चाहूल लागली आणि ही आमचं बाळ अबॉर्ट करायला निघाली हो
2: काय
1: हो
2: काय म्हणालास नम्रता प्लीज असं काही करू नकोस
0: दॅट्स नन ऑफ युअर बिझनेस प्लीज डू नॉट इंटरफेअर ओके
1: अच्छा म्हणजे या बाबतीत तुझी आई बोलेल तो सल्ला काय आणि माझे आई बाबा बोलले तर ती लुडबुड आहे काय
0: यू कॅन ड्रॉ एनी कन्क्लुजन यू
1: नम्रता
0: माझ्या आईचा आणि माझा विचार साफ आहे जर आपलंच नातं अजून स्थिरस्थावर नाहीये तर नवा घोळ काय घालायचा
1: पण होईल ना स्थिरस्थावर आपलं नातं तू असं का करतेस मी प्रयत्न करीन नम्रता पण हे बाळ तू अबॉर्ट करू नकोस ग मी तुला असं वागू देणार नाही
0: म्हणजे अरे जा जा मी हे बोल अबॉर्ट करणार म्हणजे करणार समजलं
1: तू शांत नम्रता तू बाबा हिच्याकडे बघा बाबा

0: शशांक बाळा, आवर स्वतःला, रडू नकोस, शांत हो.
1: हे काय काय लागलंय का माझ्या राशीला?
0: शांत हो बर, रडून प्रश्न सुटत नाहीत शशांक. आणि मी आणि बाबा आहोत ना तुझ्या पाठीशी. तू एकटा नाहीयेस आणि कधीच एकटा नसशील, कायम लक्षात ठेव. आम्ही आहोत ना. शांत हो.

0: पैठणी या नभोनाट्य मालिकेचा भाग 7 आत्ताच आपण ऐकला. लेखिका होत्या डॉक्टर विजया वाड. यातील भूमिका आणि कलावंत विश्वनाथ मिलिंद सफई, अक्षता पल्लवी वैद्य, शशांक प्रसाद पणसे, नम्रता अनुपमा ताकमुगे, मोहन अक्षय पेंडसे. निर्मिती सहाय्य केलं होतं लीना चाळसकर यांनी आणि सादरकर्त्या उमा दीक्षित. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.
1: आकाशवाणीच्या संग्रहातून ही मालिका आपण ऐकलीत AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.

0: श्रोते हो, होमिओपॅथी औषधं कोणकोणत्या आजारात उपयुक्त ठरतात, या औषधांबरोबर कॉफी का घ्यायची नाही, होमिओपॅथी उपचार पद्धती समजून घेऊया डॉक्टर वैशाली भिडे यांच्याकडून.
1: जिभेच्या खाली ज्या नर्व्ज असतात, सेन्सरी नर्व्ज आपण ज्याला म्हणतो, तिकडनं औषधाचं पिकअप होतं. त्यामुळे तोंडामध्ये कुठलीही चव नाही, कुठलाही वास नाही. म्हणजे आता कसं होतं, आपण ब्रश करतो, मेंथॉल हेवी असते आपल्या टूथपेस्टमध्ये, त्याचा वास बराच काळ राहतो, तोही आम्हाला चालत नाही. म्हणून आम्ही रिकाम्या पोटी घ्यायला सांगतो की त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी ब्रश करा तुम्ही, जेणेकरून औषधाला ऍब्झॉर्प्शनला काही प्रॉब्लेम येणार नाही.
0: त्यापूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 14 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात न्यूज ऑन AIR ऍप, वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर वनिता मंडळ.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR ॲपवर देखील ऐकू शकता. रात्रीचे 12:30 वाजले आहेत. आता ऐकूया मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

गीतबहार या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं प्रीत तुझी माझी या चित्रपटातील गीत. उषा मंगेशकर आणि रवींद्र साठे यांनी गायलेलं हे गीत होतं जगदीश केबुटकर यांचं आणि याला संगीत दिलं होतं एन दत्ता यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकवीत आहोत खतरनाक या चित्रपटातील गीत. त्यागराज खाडीलकर यांच्या स्वरातील हे गीत आहे प्रवीण डवणे यांचं आणि याला संगीत दिलं आहे राम लक्ष्मण.

0: चला उद्या तुझ्या नानांना घेऊन ये देवीच्या दर्शनाला, थोडी अक्कल येईल त्यांना. नाही सांगतो
1: तुझं आपलं काहीतरी.
0: तू अगदी मनापासून पूजा करत होतीस पण काय ग मनापासून देवीकडे काय मागितलंस?
1: जे मला मागायचं होतं ना तेच मी मागितले.
0: मला माहिती आहे.

0: बेला शेंडे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं नटरंग या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीतरचना होती गुरु ठाकूर यांची आणि संगीत होतं अजय अतुल यांचं. गीतबहार या चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026. श्रोतेहो, अनेक उत्तमोत्तम भावगीतांनी मराठी रसिकांचं भावविश्व उजळणाऱ्या सुमन कल्याणपूर या नावाला हिंदी सिनेसंगीतातही एक वेगळं स्थान आहे. त्यांचं हे योगदान आणि त्याबरोबरच सुमनताईंच्या काही हृदय व्यक्तिगत आठवणी घेऊन येत आहेत सुसंवादिका मंगला खाडीलकर.
2: त्या असं म्हणायच्या की मी संगीतकाराची गायिका आहे. संगीतकाराला जसं माझ्याकडनं गाऊन घ्यायचंय तसं त्यांनी मला सांगावं आणि खटकलं कुठे तर मी सांगेन, किंवा मला ह्यापेक्षा थोडीशी वेगळी तान घेतली किंवा ही हरकत जर वेगळी घेतली तर तुम्हाला चालेल का असा प्रश्न मी विचारला.
1: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर विशेष अत्तर क्षणांचा दरवळ भाग दुसरा सोमवार दिनांक 13 जुलै रोजी दुपारी 12 वाजता प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर. वनिता मंडळ.

ही प्रीत गीत गाऊ आज राणी हे अपराधी चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीत गायलं होतं सुदेश भोसले, अनुपमा देशपांडे आणि श्रीकांत कुलकर्णी यांनी. रचना होती गीताची प्रवीण दवणे यांची आणि या गीताला संगीत दिलं होतं ऋषिराज यांनी. चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोते हो, रात्रीचं 1 वाजलं आहेत. आता नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुला भागवत यांचं गायन प्रसारित करीत आहोत. राग मधुकंस. विलंबित बंदिश झपतालात निबद्ध आहे. बंदिशीचे बोल आहेत काहे बिरमई सौतन के घर. द्रुत बंदिश 3 तालात निबद्ध आहे. बंदिशीचे बोल आहेत सागरी रैन की जागी. त्यांना तबला साथ राजेंद्र अंतरकर यांची आणि हार्मोनियमची साथ केली आहे प्रकाश वाघळ यांनी. ऐकूया विदुला भागवत यांच्या गायनात राग मधुकंस.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुला भागवत यांचं गायन आपण ऐकलं तर राग होता मधुकंस. त्यांना तबला साथ राजेंद्र अंतरकर यांची केली.

यांची होती आणि हार्मोनियमची साथ केली होती प्रकाश वाघळ यांनी. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून आपण ऐकत होतात.

0: श्रोत्याहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: श्रोते हो, होमिओपॅथी औषधं कोणकोणत्या आजारात उपयुक्त ठरतात, या औषधांबरोबर कॉफी का घ्यायची नाही, होमिओपॅथी उपचार पद्धती समजून घेऊया डॉक्टर वैशाली भिडे यांच्याकडून.
4: जिभेच्या खाली ज्या नर्व्ज असतात, सेन्सरी नर्व्ज आपण ज्याला म्हणतो, तिकडनं औषधाचं पिकअप होतं. त्यामुळे तोंडामध्ये कुठलीही चव नाही, कुठलाही वास नाही. म्हणजे आता कसं होतं, आपण ब्रश करतो, मेंथॉल हेवी असते आपल्या टूथपेस्टमध्ये, त्याचा वास बराच काळ राहतो, तोही आम्हाला चालत नाही. म्हणून आम्ही रिकाम्या पोटी घ्यायला सांगतो की त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी ब्रश करा तुम्ही, जेणेकरून औषधाला ऍब्झॉर्प्शनला काही प्रॉब्लेम येणार नाही.
3: त्यापूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका मंगळवारी 14 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात न्यूज ऑन AIR ऍप, वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर वनिता मंडळ.
5: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR ऍपवर देखील ऐकू शकता. रात्रीचा 1:30 आहे. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मालिका विशेष. आजच्या कार्यक्रमात लावण्य रंग या मालेचा भाग 10.

0: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: श्रोते हो नमस्कार। लावण्य रंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आज आपण संगीतकार वसंत पवार यांनी संगीतबद्ध केलेल्या काही ढंगदार अशा लावण्या ऐकणार आहोत। वसंत पवार यांची खरी वाटचाल सुरू झाली ती 1950 साली आलेल्या पठ्ठे बापूराव या चित्रपटापासून। असं म्हणतात की पठ्ठे बापूराव प्रदर्शित झाल्यापासून संगीतकार वसंत पवार यांनी पाठीमागं वळून पाहिलंच नाही। मराठी चित्रपटामध्ये अस्सल पेशवाई थाटाची मर्दानी रंगेल अक्कडबाज आणि जोगदार लावणी आणली ती वसंत पवार यांनीच।

वैजयंता या 1961 साली आलेल्या चित्रपटातली लावणी आत्ता आपण ऐकली आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजामध्ये. रचना गदी माडगुळकरांची होती. वसंतराव हरहुन्नरी कलावंत होते. लहानपणापासूनच ते अनेक मोठमोठ्या हिंदी मराठी साहित्यिकांमध्ये त्यांचा वावर होता. त्यामुळे मूळच्याच हुशार असलेल्या आणि उत्तम ग्रहणशक्ती असलेल्या वसंतरावांना केवळ व्यासंगामधून बहुश्रुतता, विद्वत्ता, चतुरस्त्र बुद्धिमत्ता प्राप्त झाली होती. एक पाठी स्मरणशक्ती असल्यामुळं जुनी गाणी, लावण्या, भजनं, शेरोशायरी सगळं त्यांच्या ओठावर असायचं. अनेक नव्या जुन्या कवींच्या आणि शायरांच्या रचना त्यांना मुखोद्गत होत्या. खाजगी बैठकीत आपल्या स्वच्छ आणि सुंदर वाणीनं ते सगळ्यांना मंत्रमुग्ध करत. आणि त्यामुळेच मैफलीचा चांद म्हणून पु ल देशपांडे वसंत पवार यांचा उल्लेख करत. मल्हारी मार्तंड या चित्रपटातलीच सुलोचना चव्हाण यांनी गायलेली गदी माडगुळकरांची एक ढंगदार अशी लावणी आता ऐकूया.

रामरुंद पिकला बिघा याची कुठवर ठेवशील निगा सुरेख वस्तू म्हणजे आवाज न जगा याला

वसंत पवार यांनी साधारणपणे 50 मराठी चित्रपटांना संगीत दिलं, 8 हिंदी चित्रपटांनाही संगीत दिलं आणि 4 नाटकांना देखील संगीत दिलं. 1959 साली आलेला सांगते ऐका चित्रपट, 1962 साली आलेला मानिनी हा चित्रपट, या दोन्ही चित्रपटांसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट संगीताचा फाळके गौरवचिन्ह पुरस्कार मिळाला. तर रंगल्या रात्री अशा आणि सवाल माझा ऐका या चित्रपटांना महाराष्ट्र राज्य सरकारचा उत्कृष्ट संगीताचा पुरस्कारही मिळाला. रंगल्या रात्री अशा या चित्रपटातली एक ढंगदार अशी लावणी आपण ऐकूया. 1962 साली आलेला हा चित्रपट, सुलोचना चव्हाणनी आणि सहकाऱ्यांनी गायलेली ही जगदीश खेवडकरांची रचना आहे.

रंगल्या रात्री अशा या चित्रपटातली ढंगदार अशी लावणी आत्ता आपण ऐकली. आणि रसिका हो, खरं तर वसंत पवार हे नाव घेतलं ना की मराठी चित्रपट रसिकाच्या ओठावर पहिल्यांदा येते ती त्यांची लावणीच. असंख्य लावण्यांना त्यांनी संगीतबद्ध केलेलं आहे. तसं बघायला गेलं तर वसंत पवार यांनी अंगाई गीतापासून अभंगापर्यंत आणि पोवाड्यांपासून लावणीपर्यंत विविध प्रकारच्या गाण्यांना चाली दिलेल्या आहेत. गाण्याचा प्रकार कोणताही असो, वसंतरावांच्या चालीत

मराठी संगीताच्या इतिहासात वसंत या नावाला काही आगळं वेगळं महत्त्व असावं, अन्यथा या एकाच नावाच्या तीन संगीतकारांनी इतकं सुरेल संगीत कसं काय दिलं असेल। आता बघा, वसंत देसाई, वसंत प्रभू आणि वसंत पवार हेच ते तीन संगीतकार। या तिघांनी दिलेल्या संगीतावर मराठी गीतरसिकांच्या चार पिढ्या आतापर्यंत तृप्त झालेल्या आहेत। अशीच आणखीन एक ढंगदार लावणी आपण ऐकूया सुलोचना चव्हाण यांच्या आवाजामध्ये, चित्रपट सवाल माझा ऐका।

श्रोते हो, केवळ 38 वर्षांच्या काळात वसंत पवारांनी संगीताचा अक्षरशः खजिना आपल्याला दिला असं म्हणायला हरकत नाही. वसंत पवार हे ख्रिश्चन होते हे कुणाला फारसं ठाऊक नव्हतं. 38 वर्षाचं अल्पायुष्य लाभलेल्या वसंत पवार नामक अवलिया संगीतकारानं महाराष्ट्राला द्यावं तरी काय, राम कदमांसारखा खंदा संगीतकार, सुमन कल्याणपूर यांच्यासारखी श्रेष्ठ गायिका, सुलोचना चव्हाण यांच्यासारखी लावणी सम्राज्ञी, जगदीश खेबुडकर यांच्यासारखा मोठ्या श्वासाचा गीतकार, एक प्रकारे गुणी माणसं जन्माला घालणारा हा रसिकराज लावण्या, अभंग, भावगीतं, युगलगीतं, सवाल जवाब, झगडे, पोवाडे, फटके किती प्रकार सांगावेत. 6 ऑगस्ट 1965 वसंत पवार यांचं निधन झालं. त्यांच्या स्मृतींना विनम्र आदरांजली वाहून गदी माडगुळकर यांनी लिहिलेली, मधुवाला झव्हेरी यांनी गायलेली एक ढंगदार लावणी आपण ऐकूया.

0: बरे तर श्रोते हो, याबरोबरच आजचा लावण्य रंग कार्यक्रम आता संपला. नमस्कार.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
2: मालिका विशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
3: श्रोते हो, होमिओपॅथी औषधं कोणकोणत्या आजारात उपयुक्त ठरतात, या औषधांबरोबर कॉफी का घ्यायची नाही, होमिओपॅथी उपचार पद्धती समजून घेऊया डॉक्टर वैशाली भिडे यांच्याकडून.
4: जिभेच्या खाली ज्या नर्व्ज असतात, ते सेन्सरी नर्व्ज आपण ज्याला म्हणतो, तिकडनं औषधाचं पिकअप होतं. त्यामुळे तोंडामध्ये कुठलीही चव नाही, कुठलाही वास नाही. म्हणजे आता कसं होतं, आपण ब्रश करतो, मेंथॉल हेवी असते आपल्या टूथपेस्टमध्ये, त्याचा वास बराच काळ राहतो, तोही आम्हाला चालत नाही. म्हणून आम्ही रिकाम्या पोटी घ्यायला सांगतो की त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी ब्रश करा तुम्ही, जेणेकरून औषधाला ऍब्झॉर्प्शनला काही प्रॉब्लेम येणार नाही.
3: त्यापूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 14 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात न्यूज ऑन AIR ऍप, वेव्ह OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर वनिता मंडळ.

0: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषीविषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 10 जुलै 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल विषमुक्त शेती काळाची गरज। याविषयी मुक्काम पोस्ट राणी सावरगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथील प्रगतशील शेतकरी शिवप्रसाद कोरे यांच्याशी वैशाली वांगीकर यांनी साधलेला संवाद। तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर।
1: श्रोते हो, अनेक उत्तमोत्तम भावगीतांनी मराठी रसिकांचं भावविश्व उजळणाऱ्या सुमन कल्याणपूर या नावाला हिंदी सिनेसंगीतातही एक वेगळं स्थान आहे। त्यांचं हे योगदान आणि त्याबरोबरच सुमनताईंच्या काही हृदय व्यक्तिगत आठवणी घेऊन येत आहेत सुसंवादिका मंगला खाडीलकर।
2: त्या असं म्हणायच्या की

0: मी संगीतकाराची गायिका आहे. संगीतकाराला जसं माझ्याकडनं गाऊन घ्यायचं आहे तसं त्याने मला सांगावं, आणि खटकलं कुठे तर मी सांगेन, किंवा मला ह्यापेक्षा थोडीशी वेगळी तान घेतली किंवा ही हरकत जर वेगळी घेतली तर तुम्हाला चालेल का, असा प्रश्न मी विचारले.
1: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर विशेष अत्तर क्षणांचा दरवळ भाग दुसरा, सोमवार दिनांक 13 जुलै रोजी दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर. वनिता मंडळ. श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
4: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. रात्रीचे 2 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कामगार बांधवांसाठी कार्यक्रम कामगार सभा. निर्मिती आहे आकाशवाणी पुणे केंद्राची.

नमस्कार श्रोतेहो, कामगार सभा या कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची परांजपेचा नमस्कार.

0: आज आपल्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर वर्षा सुपे आलेले आहेत. डॉक्टर वर्षा, तुमचं आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओत अगदी मनापासून स्वागत.
1: खूप खूप धन्यवाद मॅडम, आज तुम्ही मला संधी दिलीत. मी डॉक्टर वर्षा सुपे, राज्य कामगार विमा योजना रुग्णालय चिंचवड पुणे येथे मी वैद्यकीय अधीक्षक म्हणून काम पाहत आहे.
0: मुलाखतीच्या सुरुवातीला पहिलाच प्रश्न असा विचारावा असा वाटतोय की राज्य कामगार विमा योजना म्हणजे नेमकं काय?
1: राज्य कामगार विमा योजना ही एक सामाजिक सुरक्षा म्हणजे सोशल सिक्युरिटी स्कीम आहे, जी की प्रत्येक कामगाराच्या आरोग्याच्या दृष्टीनं भारत सरकारनं बनवली आहे. पूर्ण भारतभर ती राज्य कामगार विमा योजना नसून ती एक एम्प्लॉय स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन ESIC जी की भारतभर आहे, एम्प्लॉय स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन हे महामंडळ आहे, त्यांच्या मार्फत काही राज्यांमध्ये आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये ESIS या नावाने ती प्रचलित होती. एम्प्लॉय स्टेट इन्शुरन्स स्कीम म्हणजे राज्य सरकारकडून कॉर्पोरेशनच्या अंतर्गत राबवली गेलेली स्कीम, या सेंट्रलाइज स्कीमद्वारे राबवली जाते. परंतु महाराष्ट्रामध्ये ती राज्य कामगार विमा योजना म्हणून राबवली जात होती. 2018 पासून त्याचं रुपांतर सोसायटीमध्ये झालेलं आहे. त्याचा फायदा असा झाला की जे फंड होते ते राज्य सरकारकडे न जाता ते डायरेक्ट सोसायटीकडे येतात, त्यामुळे ही स्कीम जास्त प्रभावीपणे राबवण्याकडे आता जोर धरू लागलाय आणि त्यामार्फत कामगारांना जास्तीत जास्त सुविधा कशात पुरवल्या जातील याकडे राज्य सरकारचा कल आहे.
0: तर मग कोणकोणत्या कामगारांना ही लागू होते?
1: जसं की इंडस्ट्री आहे, MIDC एरियामध्ये जेवढ्या पण कंपनी येतात, फॅक्टरी येतात, ज्या काही आस्थापना असतील, अगदी आपण मॉलमध्ये जातो तुम्ही तिथे झाडू मारणारे लोक बघता, स्वीपर बघता, ह्या सगळ्या लोकांना ती लागू होते. 10 पेक्षा जिथे कामगार जास्त काम करतात अशा प्रत्येक आस्थापनेला ती लागू

0: होते. पेट्रोल पंपाचे कर्मचारी असतील, हॉटेलचे कर्मचारी असतील, मॉलमधले कर्मचारी, सिनेमा थिएटरचे कर्मचारी असतील, यांना देखील ती लागू होते. तुम्ही आता पुण्यामध्ये लक्ष्मी रोडवर फिरत असाल तर लक्ष्मी रोडवर जिथे जिथे दुकानं पाहता तुम्ही, त्या दुकानांमध्ये 10 पेक्षा जास्त कामगार काम करत असतील तर त्यांना ईएसआय लागू असतो.
1: म्हणजे हाऊसकीपिंगचे येणारे, सिक्युरिटीचे जे कळतात, ही सगळीच यामध्ये अंतर्गत होतात.
0: ज्यांचा पगार 21,000 पर्यंत आहे अशा सर्वांना लागू होतो.
1: अच्छा.
0: आणि जे अपंग आहेत त्यांच्या पगाराची मर्यादा 25,000 पर्यंत आहे.
1: म्हणजे ज्यांनी कोणी कंत्राटी तत्वावरती या लोकांना तिथे भरती
0: केलेलं आहे,
1: अशी सगळी लोक की ज्यांचा पगार 21,000 आत आहे.
0: कंत्राटी आणि परमनंट जरी असले तरी सुद्धा त्यांना त्या आस्थापनेला जर ईएसआय लागू असेल तर त्यांना त्या परमनंट कर्मचाऱ्यांचा ज्याचा पगार 21,000 आहे त्या कर्मचाऱ्याला त्या ईएसआयची फॅसिलिटी द्यावी लागते.
1: अच्छा. बर, म्हणजे मग आता ही जे ईएसआय म्हणताय, हा जो कामगार विमा योजना जी आहे ही, तर त्याचे फायदे नेमके काय काय आहेत?
0: फायदे ह्याचे कुठल्याही इन्शुरन्स स्कीमशी याची तुलना होऊ शकत नाही, इतके अचाट फायदे आहेत. हे फायदे कामगारांपर्यंत पोहोचवणं हाच आजचा माझा हेतू आहे. माणूस आजारी पडला, जर समजा साधा सर्दी खोकला जरी झाला किंवा अगदी ऍडमिट करायची वेळ आली रुग्णालयात, हे सगळे फायदे त्याला. आमची जी रुग्णालय आहेत ऑल ओव्हर महाराष्ट्र, 12 रुग्णालय आहेत, त्या कुठल्याही रुग्णालयात तो गेला तरी त्याला तिथे एकदम मोफत उपचार मिळतात, हा पहिला त्याचा फायदा आहे. दुसरं म्हणजे सिकनेस बेनिफिट. जसं की तो आजारी पडला, कामगार आजारी पडल्यावर काय करतो की तो पहिले जातो दवाखान्यामध्ये, एक गोळी औषध काहीतरी इंजेक्शन मारून घेतो आणि परत कामावर जातो. तो सुट्टी घेत नाही कारण त्याला सुट्ट्या वेगवेगळ्या कामांसाठी, घरच्या इमर्जन्सीसाठी हव्या असतात. हा अन्याय त्यांच्यावर होऊ नये म्हणून ईएसआयद्वारे काय केलं जातं की तो जर आजारी पडला त्याने ईएसआयच्या दवाखान्यात यायचंय, औषध गोळ्या घ्यायच्यात आणि सुट्टी घ्यायची. डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे तो सुट्टी घेतो आणि ही सुट्टी जी असते त्यावेळचा पगार, त्या सुट्टीच्या काळातला पगार ईएसआय मार्फत त्याला दिला जातो. म्हणजे समजा 100 रुपये त्याचा पगार असेल तर त्याला 70 रुपये पगाराच्या स्वरूपात दिले जातात, जेणेकरून त्याचं कोणतेही नुकसान होणार नाही. समजा त्याचा अपघात झाला असेल कंपनीमध्ये आणि त्याला कंपनीत असताना काही इजा झाली तर तो पगार 70% न राहता पूर्ण त्याला पगार दिला जातो. अजून यामध्ये अजून एक मोठा फायदा म्हणजे जसं सरकारी नोकरी करणाऱ्या स्त्रियांना मॅटर्निटी बेनिफिट असतं, म्हणजे पगारी 6 महिन्याची सुट्टी असते, तसंच कामगारांना सुद्धा, ज्या महिला कामगार आहेत त्यांच्यासाठी सरकारनं खूप मोठा हा फायदा करून दिलेला आहे की त्या प्रसूतीनंतर 6 महिने घरी बसून त्या आरामात बाळाची काळजी घेऊ शकतात, त्याला ब्रेस्ट फीडिंग करू शकतात, त्याचं सगळं संगोपन करू शकतात, त्यासाठी त्यांना 6 महिने पूर्ण पगार दिला जातो.
1: आता डॉक्टर, तुम्ही बोलता बोलता म्हणालात की ईएसआयच्या हॉस्पिटल्समध्ये त्यांनी यायचं आहे, हे दवाखाने मग नेमके कुठे आहेत?
0: तुम्हाला महाराष्ट्रामध्ये त्याचं जाळं पसरलेलं दिसेल. पुण्याच्या बाबतीत मी बोलायचं झालं, एक सेवा दवाखाना म्हणतात त्याला, हडपसरमध्ये आहे, एक चिंचवडमध्ये आहे, एक भोसरीमध्ये आहे, एक हिंजवडीमध्ये आहे, तळेगाव आहे, लोणावळा आहे, चाकण आहे आणि राजगुरुनगर, ज्याला खेड म्हणतो आपण, राजगुरुनगरमध्ये. आणि खालच्या दिशेला खेड शिवापूरपर्यंत हे जाळं पसरलेलं आहे. ह्या कोणत्याही दवाखान्यामध्ये त्याच्या इच्छेप्रमाणे तो कुठेही काम करत असेल त्याने येऊन त्या दवाखान्यामध्ये त्याचं कार्ड नोंदवायचं असतं. ते कार्ड नोंदवलं की त्या क्षणापासून त्याला ईएसआयचे सर्व बेनिफिट मिळायला सुरुवात होते.
1: अच्छा. डॉक्टर, आजचा हा आपला कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्रातले श्रोते ऐकतायत, तर पुणे सोडून सुद्धा विविध ठिकाणी असे हे दवाखाने आहेत आणि त्यांचं जाळं पसरलेलं आहे.
0: पूर्वी कसं होतं की काही एरियाच फक्त काही भागच कव्हर केले जात होते, परंतु आता पूर्ण महाराष्ट्रभर याचं जाळं पसरलेलं आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये तुम्हाला 25 किलोमीटरच्या अंतरापर्यंत एखादा तरी सेवा दवाखाना दिसेल किंवा हॉस्पिटल दिसेल किंवा त्याच्या अंतर्गत ज्यांना, ज्याला आपण टायअप म्हणतो, टायअप हॉस्पिटल सुद्धा मिळतात जिथे डायरेक्ट जाऊन इलाज घेऊ शकतात. अशा प्रत्येक जिल्हा, सातारा असू दे, कोल्हापूर असू दे, सोलापूर असू दे, नागपूर, अमरावती, अकोला, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, या सर्व ठिकाणी ईएसआयचे हॉस्पिटल्स आणि सेवा दवाखाने आपल्याला उपलब्ध मिळतील.
1: म्हणजे तुमच्या बोलण्यातनं असं लक्षात येतं की ईएसआयचं जाळं बऱ्यापैकी महाराष्ट्रभर आता पसरलेलं आहे आणि त्यामुळे तो कुठलाही कंत्राटी कामगार असू दे, तो तिथे जाऊन सेवा घेऊ शकतो, आपलं कार्ड बनवू शकतो, नोंदणी करू शकतो आणि मग अर्थातच त्या दवाखाना किंवा हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार करून घेऊ शकतो. यामध्ये आता मी बोलता बोलता मीही म्हटलं आणि खरं तर तुमच्यामुळेच मी तो उच्चार केला, कार्ड नेमकं काय असतं?
0: इन्शुरन्स कार्ड म्हणजे ज्या पण कामगाराला ईएसआय लागू होतं त्याच्या मालकानं

0: त्याला त्याचा एक ESI नंबर इन्शुरन्स नंबर जनरेट करायचा असतो. तो इन्शुरन्स नंबर जनरेट केला की त्याचं एक कार्ड तयार होतं. ते तीन पानी असतं. त्या कार्डमध्ये त्याचं स्वतःचं नाव, जन्मतारीख, ESIS नंबर, पत्ता आणि त्याच्यावर अवलंबून असलेल्या लोकांची नावं असतात. अवलंबून असलेली लोक म्हणजे त्याचं कुटुंब. तर कुटुंबाची व्याख्या काय केली आहे ESIने, की त्याचे आई वडील, त्याची पत्नी आणि त्याची मुलं. मुलाला 18 वर्षाचं होईपर्यंत ESIचा लाभ घेता येतो आणि मुलीला लग्न होईपर्यंत, तिला वयाची मर्यादा नाहीये, तिचं लग्न होईपर्यंत तिला ESIचा फायदा घेता येतो या कार्डवर. ह्या कार्डमध्ये त्यांचा एक फोटो असतो, फॅमिली फोटो. त्या फोटोवर त्यांनी शिक्का घ्यायचा. शेजारच्या कॉलममध्ये त्यांची स्वतःची सही असते. हे कार्ड घेऊन तो जवळच्या कोणत्याही सेवा दवाखान्यात जाऊ शकतो. तिथं जायचंय, त्यांनी तिथे ते कार्ड नोंदवायचंय आणि कुठलाही छोटं, त्याला छोटा मोठा कोणताही आजार झाला तर पहिल्यांदा तो त्या सेवा दवाखान्यात जाईल. तिथे तिथून इलाज शक्य, जेवढा शक्य असतील ते करतील. नसेल, त्याला ऍडमिटची आवश्यकता असेल तर ते तिथून त्याला रुग्णालयामध्ये पोहोचण्याची व्यवस्था करतात.
1: आता इथे एक माझ्या मनात आलेला प्रश्न असा आहे की नवरा बायको दोघंही अशा पद्धतीने काम करत असतील तर दोघांचे बेनिफिट्स कुटुंबाला मिळू शकतात का?
0: नवरा देखील कामाला आहे, बायको देखील कामाला आहे, दोघांना ESI लागू आहे. तर दोघांच्या कार्डमध्ये ते एकमेकांवर डिपेंडंट, फॅमिलीच्या फॅमिली मेंबर्समध्ये त्यांची नावं, म्हणजे जसं की नवऱ्याच्या कार्डमध्ये बायकोचं नाव असू शकतं आणि त्याच वेळेला बायकोच्या कार्डमध्ये नवऱ्याचं नाव देखील असू शकतं. ह्या दोन्ही गोष्टी घडू शकतात आणि त्या दोघांनाही एकमेकांच्या कार्डवर लाभ घेता येऊ शकतो.
1: हे जे काही मगाशी तुम्ही म्हणालात की त्याला काहीही रोग झाला किंवा काही प्रश्न, वैद्यकीय प्रश्न आला तर तो त्याजवळच्या सेवा केंद्रामध्ये जाऊ शकतो, दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये त्याला पाठवण्यात येऊ शकतं. पण या आपल्या सेवा केंद्रांमध्ये कोणकोणत्या प्रकारचे उपचार होऊ शकतात?
0: आपल्या रुग्णालयामध्ये ज्याला सेकंडरी केअर म्हणतात, ज्याच्यावर स्पेशलिस्ट, म्हणजे की स्पेशलिस्ट मार्फत उपचार दिले जातात, रुग्णालयात सर्व शस्त्रक्रिया होतात सेकंडरी केअरच्या अंडर. जसं की हर्निया असेल, हायड्रोसिल असेल, अपेंडिक्स असेल, नंतर ICU फॅसिलिटी आहेत. आमच्या सर्व रुग्णालयांमध्ये ICU उपलब्ध झालेला आहे. आता लवकरच भविष्यामध्ये डायलिसिसच्या पण सुविधा उपलब्ध होणार आहेत. ह्या सगळ्या सुविधा त्याला मिळतात. आणि ज्याला सुपर स्पेशालिटी म्हणतो आपण, ज्याच्यावर सुपर स्पेशलिस्ट काम करतो, जसं की कार्डिओलॉजिस्ट आहे, मेंदूचे डॉक्टर असतील, किडनीचे डॉक्टर असतील, ह्या सगळ्या सुविधा त्यांना आम्ही टायअप रुग्णालयाद्वारे पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. प्रायव्हेट हॉस्पिटल्स आमच्याशी टायअप आहेत आणि ठराविक पेशंट आमच्या मार्फत त्यांच्याकडे रेफर करून त्यांचे इलाज केले जातात. अँजिओग्राफी असेल, डायलिसिस असेल, मेंदूचे ऑपरेशन्स असतील, किडनीचे ऑपरेशन्स असतील, असे सर्व ऑपरेशन्स त्यामार्फत केले जातात. मोफत असते हे सर्व उपचार, पूर्णपणे मोफत असतात. यासाठी त्या कामगाराला एकही रुपया द्यावा लागत नाही.
1: पण मग इतकी सुविधा महाराष्ट्र शासन उपलब्ध करून देत असताना सध्या परिस्थिती काय आहे, तुमचा अनुभव काय आहे की हे कामगार त्या सुविधा घेतायत का, त्यांच्यापर्यंत हे पोहोचतंय का?
0: याच्यामध्ये एक मोठा अडसर म्हणजे कामगारांना ESIची माहिती न दिली जाणं त्यांच्या आस्थापनांकडून. कामगाराला पेमेंट स्लिपमध्ये दिसतं की माझे ESIचे पैसे कपात केलेले आहेत, परंतु ESI म्हणजे काय, इथपासून ती सुरुवात झाली होती. तर मागच्या वर्षी माननीय आरोग्यमंत्री प्रकाशजी आंबेडकर यांच्या अथक प्रयत्नानं आणि त्यांच्या दूरदृष्टीनं कॅम्प्स घ्यायला सुरुवात केली, हेल्थ कॅम्प आणि हेल्थ अवेअरनेस कॅम्प. त्याच्यामध्ये ESI अवेअरनेसचा पण अंतर्भाव होतो. जसं की आम्हाला ज्यांना हेल्थ कॅम्पची आवश्यकता नसेल तिथे आम्ही ESI बद्दल जाऊन माहिती देतो. आम्ही कंपन्यांमध्ये फिरतो, वेगवेगळ्या आस्थापनांवर फिरतो, तिथे कामगारांना एक 15-20 मिनिटांसाठी गोळा करतो आणि ESI म्हणजे काय, ते कार्ड कुठून घ्यायचं, ते कार्ड वर नावं कशी घालून घ्यायची, त्याची नोंदणी कशी करायची, नंतर आपल्या रुग्णालय कुठे कुठे आहेत, त्यांना नेमकं ऍड्रेस आणि त्यांनी कुठे जाऊन ते इलाज घ्यायचा आहे, याबाबत आम्ही त्यांना जागरूकता आणतो त्यांच्यामध्ये. आणि त्यामार्फत आमचा एवढाच एक हेतू आहे की कामगार हा गरीब वर्गातला आहे, त्याच्या जर त्याला दवाखान्यात ऍडमिट होण्याची वेळ आली, त्याला म्हणा किंवा त्याच्या नातेवाईकांना म्हणा, तर त्यावेळेला असं घडतं की अक्षरशः त्यांना घरदार विकून त्याचा इलाज करावा लागतो, लाखो रुपयांची ट्रीटमेंट लागते. ESIची ही खासियत आहे की तुम्हाला एक रुपयाही खर्च करावा लागणार नाहीये. आणि त्यानंतर येणार अपंगत्व असेल किंवा दीर्घकालीन चालणारे आजार असतील, जसं की कॅन्सर आहे, डायलिसिस आहे, महिनोन्महिने वर्षानुवर्ष त्याचा इलाज चालतो. तो इलाज तर मोफत होतोच, परंतु ESI मार्फत त्या पूर्ण कालावधीचा 2 वर्षापर्यंत आणि एक्सटेन्शन देऊन 3 वर्षापर्यंत

0: त्याचा पगार सुद्धा त्या कामगाराला स्वतःला दिला जातो, जर तो स्वतः हे आजाराने ग्रासित असेल तर. याच आजारांचे इलाज, कॅन्सर असेल, डायलिसिस असेल, हृदयाचे, मेंदूचे आजार, पक्षाघात, ह्या सगळ्याचा इलाज त्यांना या रुग्णालयांमध्ये मिळतो आणि त्यांना आणि त्यांच्या कुटुंबिया दोघांनाही मिळतो आणि त्यांना त्याचा पगारही दिला जातो त्या आजारपणाच्या कालावधीतला. समजा असं झालं की ऍक्सिडेंट झाला कंपनीमध्ये काही, त्या कंपनीच्या ऍक्सिडेंटमधून त्यांना काही अपंगत्व आलं, जसं की हात मोडणे, पाय मोडणे. तुम्ही प्रेसशॉप म्हणून नाव ऐकलं असेल, प्रेसशॉपमध्ये बऱ्याच वेळेला कामगारांचे हात आतमध्ये अडकले जातात आणि बोट हात कधी कधी पूर्ण हात क्रश होतो. तर अशा वेळेला जे अपंगत्व येतं, त्या अपंगत्वातून त्या आजारातून तो बाहेर आला की त्याचं एक मेडिकल होतं आणि मेडिकलमधून त्याचं अपंगत्वाची टक्केवारी ठरवली जाते, त्याप्रमाणे त्याला आजन्म पेन्शन स्वरूपात काही रक्कम पैसे मिळते.
1: तुम्ही मगाशी म्हणालात तसं विविध कॅम्प होणं, त्या त्या कंत्राटदारांना त्याची माहिती असणं, आणखीन ती माहिती नसेल तर ती पुरवणं, याचीच मला वाटतं सगळ्यात जास्त गरज आहे. तर अशी काही साईट उपलब्ध आहे का की समजा कॅम्प मध्ये तो आलेला नाहीये कामगार, पण साईटवर बघून तो माहिती मिळवू शकेल?
0: ईएसआय कॉर्पोरेशनची साईट तुम्हाला esic.org या नावानं दिसेल, त्यावर सगळी माहिती पण दिसेल, त्यामध्ये हिंदी आणि इंग्लिशमध्ये माहिती असते. परंतु आजची म्हणजे मला दुर्दैव वाटतं की लोकांना वेळ पण नाहीये ते जाणून घेण्याचा आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्यामध्ये पण आम्ही कमी पडतोय, कारण पसारा खूप मोठा आहे आणि नव्यानं आम्ही ह्या गोष्टीच्या मागे लागलोय की लोकांना कळू दे, त्यांच्यापर्यंत पोहोचता येऊ दे आणि त्यांच्या खिशाला चाट पडू नये कुठल्याही आजारपणाच्या इलाजासाठी. त्यांच्या खिशाला चाट पडली नाही पाहिजे हा आरोग्यमंत्र्यांचा मुख्य हेतू आहे. वर्षभरामध्ये झपाट्यानं ईएसआयमध्ये जी क्रांती घडून आणली आहे की आयसीयू सुरू करण्याच्या रुपानं असू देत, डायलिसिसच्या रुपानं असू देत, अनेक नवीन आस्थापनांना त्यामध्ये सामील करून घ्यायच्या रुपानं असू देत. इतक्यात तुम्ही ऐकलं असेल पेपरमधून की अंगणवाडी सेविकांना पण या ईएसआयचा लाभ घेऊन देण्याचं त्यांचं केलंय आता. तर माझं या माध्यमातून सगळ्यांना आव्हान हेच राहील, पणी मालकांना सुद्धा, कॉन्ट्रॅक्टर्सला सुद्धा आणि कामगाराला सुद्धा, की त्यांनी ईएसआयची माहिती नसेल तर ती का मालकाकडून करून घ्यावी, त्यांच्याकडून तुम्हाला माहिती मिळत नसेल कुठल्याही जवळच्या ईएसआय हॉस्पिटल किंवा सेवा दवाखान्यामध्ये यावं, तिथे येऊन आमच्याकडून ही माहिती घ्यावी. आम्ही तर त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतच आहोत, परंतु काही कंपन्यांचे नियम असे असतात की कंपन्यांच्या आतमध्ये आम्हाला अप्रोच मिळणं ह्या फार अवघड गोष्टी असतात. दोन तीन शिफ्टमध्ये लोक काम करतात, त्या शिफ्टमधून त्यांनी येणं, त्यांना ते समजणं आणि त्यांनी आमच्यापर्यंत तो फायदा घेण्यासाठी येणं हा सुद्धा एक आपल्याला वाटतं तितकं सोपी गोष्ट नाहीये. तो लोकांमध्ये वैचारिक अडचण असेल, काही आकस असेल किंवा बघू आपण आजारी पडू तेव्हा पाहू असं जर असेल तर ते त्या गोष्टीला मुकतात, कारण ऐनवेळे जेव्हा घरामध्ये देव न करो पण कोणाला हार्ट अटॅक आला, कोणाला पॅरालिसिस झाला, तर माणूस काय करतो, पहिल्यांदा त्या पेशंटला उचलून जवळपासच्या मोठ्या दवाखान्यात घेऊन जातो जिथे की त्यांना जागेवर गेल्या गेल्याच 1-2 लाख रुपये भरायची वेळ येऊ शकते.
1: महात्मा ज्योतिबा फुले योजना यामध्ये समाविष्ट केली आहे असंही काही ऐकायला मिळतंय, तर त्याबद्दलही सांगा.
0: आपण खूप चांगली गोष्ट विचारली, मागच्याच वर्षी महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य विमा योजना जी आहे त्याचा यामध्ये समावेश करण्यात आला. म्हणजे ईएसआयची जेवढी पण रुग्णालयं आहेत त्या ठिकाणी आतापर्यंत कसा भ्रम होता की ज्याच्याकडे ईएसआय कार्ड आहे तोच या रुग्णालयात पाऊल ठेवू शकतो, ज्यांच्याकडे ईएसआय कार्ड नाहीये पण आभा कार्ड आहे, महात्मा ज्योतिबा फुले योजनेचा लाभ ते आमच्या रुग्णालयात येऊन घेऊ शकतात. बरेचसे आजार आहेत, बरेचसे ऑपरेशन्स आहेत ज्याचा इलाज त्यामार्फत आम्ही पूर्णपणे मोफत देतो. तुम्ही इतर रुग्णालयात ऐकलं असेल कधी, महात्मा ज्योतिबा फुले योजनेमध्ये सुद्धा लोकांना काही वरचे पैसे भरावे लागतात, काही असे घेतले जातात त्यांच्याकडून, पण आमच्या रुग्णालयात आलं तर त्यांना ती जी स्कीम आहे त्याच्यामध्ये जेवढे पैसे अंतर्भूत सरकारकडून आम्हाला येतात तेवढ्यावरच आम्ही इलाज करतो, त्याच्यामध्ये त्यांना कमी जास्त काही केलं जात नाही, त्यांच्याकडून वरचे पैसे घेतले जात नाही, कुठली वस्तू त्यांना विकत आणायला लावत नाही आम्ही. त्यामुळे योजना जशी खरीखुरी फलद्रूप व्हायला पाहिजे त्या खऱ्या खऱ्या पद्धतीनं आमच्याकडे ती राबवली जाते.
1: तुमच्याकडे असं म्हणत असताना ईएसआयच्या सगळ्या
0: सेवा केंद्रांमध्ये
1: हॉस्पिटल्समध्ये. श्रोते हो, आज आपण राज्य कामगार विमा योजना म्हणजे काय आणि त्याच्यामध्ये कायद्यामध्ये कोणकोणत्या तरतुदी अंतर्भूत आहेत याबद्दल डॉक्टर वर्षा सुपे यांच्याकडून माहिती घेतली, त्यांच्याशी आपण बातचीत केली. डॉक्टर वर्षा, आज तुम्ही आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओत आलात आणि आम्हाला ईएसआय बद्दल विस्तृत माहिती सांगितली, त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.
0: मॅडम, तुम्ही मला इथे आकाशवाणीमध्ये यायला संधी दिलीत, ईएसआय बद्दल माहिती द्यायला संधी दिलीत. ईएसआय अंतर्गत येणाऱ्या सर्व सुविधांची माहिती आपल्यामार्फत कामगारांपर्यंत, मालकांपर्यंत, कॉन्ट्रॅक्टर्सपर्यंत पोचावी, त्यांना कधीही खासगी रुग्णालयाची पायरी चढावी लागू नये, त्यांना सर्व सुविधा इथंच आमच्याच रुग्णालयामध्ये मिळून मिळाव्यात, याबद्दल त्यांना सर्वांगीण माहिती मिळावी अशी माझी अपेक्षा आहे. माझं या कार्यक्रमाच्या अंतर्गत सर्वांना असं आवाहन आहे की ज्याच्याकडे ईएसआय कार्ड आहे किंवा ज्याला असं वाटतं की आपल्याला ईएसआय लागू आहे त्याची माहिती दिली गेली नाहीये, तर त्यांना जवळच्या ईएसआयच्या दवाखान्यात जावं, ईएसआयच्या रुग्णालयात जावं, अशा ठिकाणी जाऊन ईएसआयची माहिती घ्यावी. आपल्या मोबाईलमध्ये ESIC AAA म्हणजे AAA असं ऍप आहे, ते डाऊनलोड केलात आणि तुमच्याकडे फक्त ईएसआय नंबर जरी असलात आणि तो त्याच्यात टाकून पाहिला तर तुमचं ईएसआय कार्ड पण दिसेल तुम्हाला, ईएसआय अंतर्गत येणाऱ्या सुविधा दिसतील आणि तुमचं कार्ड चालू आहे बंद आहे हे सुद्धा तुम्हाला त्याच्यातून समजून घेता येईल. त्यामुळे कुठलीही अडचण आता राहिलेली नाहीये आणि ईएसआयचा जास्तीत जास्त फायदा घेण्याचा प्रयत्न करा. मॅडम, तुम्ही मला इथे बोलावलं, लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी दिली, त्याबद्दल मी तुमची आभारी आहे.
1: धन्यवाद मॅडम. आताच आपण शासकीय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर वर्षा सुपे यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. राज्य कामगार विमा योजना अर्थात सीएसआय बद्दल माहिती आपल्याला नक्कीच या मुलाखतीमधून मिळाली असेल. श्रोते हो, आपलं आयुष्य खरंच क्षणभंगूर आहे, त्यामुळे आला क्षण जगणे, अधिकाधिक समृद्ध होत जाणे, आपण हाती घेतलेलं काम किंवा रोज आपल्याला जे नेमानं करायचं आहे ते काम आपण नेटानं, उत्साहानं आणि आनंदानं पार पाडलं पाहिजे. आणि खरं तर आयुष्याकडे आपण जेवढ्या सकारात्मक दृष्टिकोनातून बघू तेवढं आयुष्य आपल्याला आनंददायी असंच वाटतं.

श्रोतेहो, आजचा कामगार सभा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला prasaran.pune@gmail.com या आमच्या ईमेल पत्त्यावर जरूर कळवा. फोन करून अथवा पत्र पाठवून देखील तुम्ही तुमचे अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवू शकता.

कामगार सभा कामगार बांधवांसाठी हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी पुणे केंद्राची. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. रात्रीचे 2:25 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया थोरली जाऊ या चित्रपटातील गीत. आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत आहे सुधीर मोघे यांचं आणि याला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: गौतम ऋषीची होती अहिल्या बाईले
1: असे की
0: राजा इंद्रान तिला डोळ भरून पाहिले, पतिरूप घेऊन तिला एकांतीत

0: असा होता पराशर मुनी केला दिसली मच्छी गंदा
1: असे
0: साधूपणाला झाली गा तित कशी मदनाची बाधा
1: बर
0: तिला भिजली बघून
1: काय झाले
0: त्याला

0: नरनारीची घातली अशी जल्माची गाठे.
1: बरोबर आहे की
0: किसन देवाच्या बायका 16108
1: असू द्यावा
0: तिच्या

जयवंत कुलकर्णी आणि सहकाऱ्यांच्या स्वरात हळदी कुंकू या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीतरचना होती जगदीश खेबुडकर यांची आणि या गीताला संगीतबद्ध केलं होतं विश्वनाथ मोरे यांनी. श्रोतेहो, यासोबतच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार इथेच समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोतेहो, आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.

श्रोतेहो, आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॅपवर देखील ऐकू शकता. रात्रीचे 3 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत मैत्रिणींसाठी कार्यक्रम वनिता मंडळ.

मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात ऐकूया आठवणीच्या गंधकोशी या मालेत ज्येष्ठ सिने अभिनेत्री उमा भेंडे आणि प्रकाश भेंडे यांची मुलाखत.

0: उमाताई, काशीनाथ घाणेकर म्हणजे एक सळसळती लाट, तर उमाताई म्हणजे मंद समयीतली वात. ही दोन व्यक्तिमत्व भिन्न स्वभावाची, ह्या दोघांनी एकत्र काम केलेला मधुचंद्र
1: हो,
0: तर त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल आणि काशीनाथ घाणेकरांबद्दलही आपण बोलाल.
1: हो, मधुचंद्र हा एम बी सामंतांनी निर्माण केला होता आणि त्याच्यामध्ये काशीनाथ आणि मी यांनी काम केलं होतं. त्याचे दिग्दर्शक होते राजदत्त. त्यांचा तो पहिलाच दिग्दर्शनाचा चित्रपट होता. आणि काशीनाथ घाणेकर हे अष्टपैलू अभिनेते होते. ते स्वभावाने असे जरा कडक होते, रागीट पण होते, आणि त्यांच्याबरोबर भूमिका करायला मला पहिल्यांदा भीती वाटली. पण काम करताना ते अतिशय समजूतदारपणे बरोबरीच्या अभिनेत्या किंवा अभिनेत्रीशी वागत असत आणि समरसतेने ती भूमिका करत असत. तर पहिल्यांदा मला भीती वाटली, पण नंतर त्यांच्याशी काम करताना मला माझी ती भीती कुठल्या कुठे पळून गेली. आणि आमच्या दोघांचेही त्या चित्रपटामध्ये फार अगदी एकमेकाशी ट्युनिंग छान जमलं.
0: मधुचंद्रातली एखादी आठवण सांगा ना.
1: हो, मधुचंद्रातली आठवण म्हणजे एक गाणं होतं त्याच्यात, हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी, दिसशी तू नवतरुणी काश्मीरी, असं ते गाणं होतं. आणि ते त्याचं चित्रण महाबळेश्वर इथे झालं होतं आमचं. आणि मला तो काश्मीरी सगळा ड्रेस वगैरे घालून तर मला पहिल्यांदा कसतरीच वाटलं की, पण सगळ्यांनी सांगितलं नाही नाही छान दिसतो तुला हा ड्रेस. आणि ते आमचं शूटिंग तिथे महाबळेश्वरला चांगल्या तऱ्हेने झालं. डान्स वगैरे त्याच्यात थोडासा होता, आणखीन असं नावेतून वगैरे शॉर्ट्स होते. तर काय काय वेळेला ते नावेत बसल्यानंतर नाव अशी अशी हालायची, मला भीती वाटायची की नाव उलटते की काय, पण देवाच्या कृपेने तसं काही झालं नाही आणि ते शूटिंग चांगल्या तऱ्हेने आमचं झालं.

0: मधुचंद्र म्हटलं की मला आठवतं ते लग्न. मग तुमचे प्रेमबंध कसे जुळले हो?
1: काय तो एक जरा मोठा किस्सा आहे.
0: नाही पण तो आम्हाला ऐकायला आवडेल आणि प्रकाशजी तुम्ही तो आम्हाला सांगा.
1: काय की कोल्हापूरची एक कंपनी होती बाहुबली चित्र म्हणून, तर त्यांना एक नवीन नायक पाहिजे होता आणि ते इथे दादरलंच माझ्या ऑफिसच्या बाजूला त्यांचं ऑफिस होतं. तर त्यांनी मला असं जाताना वगैरे पाहिलं आणि ते म्हणाले हा मुलगा कोण आहे, तर ते म्हणाले की ते बाजूलाच आहे आणि ते माझ्याकडे आले आणि त्यांच्या चित्रपटामध्ये अनुपमा काम करत होती आणि अनुपमा हिरोईन होती त्यातली आणि तिचा डबल रोल होता. इंग्रजी चित्रपट पॅरेंट्स ट्रॅप म्हणून या चित्रपटावरून तो बेतला गेला होता आणि मला वाटतं गदी माडगुळकरांची त्यात गाणी होती आणि माडगुळकरांचे भाऊ त्यांचे त्यात संवाद वगैरे होते. तर ते लोक मला म्हणाले की तुम्ही काम कराल का, तर मी अगोदर त्यांना नाही म्हणून सांगितलं कारण मी माझ्या टेक्स्टाईल या व्यवसायामध्ये जबरदस्त व्यस्त होतो. कारण माझ्याकडे जवळजवळ 100 अधिक माणसं कामाला होती. मुंबईमध्ये आणि सुरतमध्ये माझं डिपार्टमेंट होतं. एक मिनटाची मला फुरसत नव्हती. तर म्हटलं त्यातून या चित्रपटाकरता कुठे वेळ काढायचा आणि म्हणून मी नाही म्हटलं त्यांना. पण ते जास्तीच मला त्यांनी आग्रह केल्यानंतर मी म्हटलं चला करूया आणि ते मला त्यांची ट्रायल बघायला राजकमलमध्ये घेऊन गेले. त्याचवेळी योगायोग असा की राज कपूरांचं मेरा नाम जोकरचं काहीतरी तिथे मिक्सिंग वगैरे चाललं होतं. मंगेशजी हे करत त्याचं मिक्सिंग करत होतो आणि त्या मिक्सिंगच्या वेळेस राज कपूर तिथे स्वतः आले होते, शंकर जयकिशन वगैरे. आणि त्यांना कोणीतरी रिक्वेस्ट केली की हे असं पिक्चर आहे ते या तुम्ही, तर राज कपूरना मला त्यावेळी जवळून भेटता आलं आणि पाहता आलं आणि ते आता त्या चित्रपटाला येऊन बसले. तर ते तसं माझी त्या चित्रपटापासून माझी एक हिरो म्हणून करिअरला सुरुवात झाली. आणि त्या चित्रपटामध्ये एक सुंदर गाणं होतं, राम कदम म्युझिक डायरेक्टर होते, आज या एकांतकाली मिलनाची पर्वणी, आणि त्यावेळेला चंद्रशेखर गाडगीळ हे त्या चित्रपटामध्ये प्लेबॅक दिला होता आणि फार गाणं सुंदर झालं, फार सुंदर. आणि ते गाणं माझ्यावर आणि अनुपमावर चित्रित केलं. आणि असं हे नव्हतं की बाबा की आता मला कोणत्या भविष्यामध्ये एखाद्या अभिनेत्रीशी मी लग्न करीन की मला करायचं आहे असं काहीच मनामध्ये नव्हतं. आणि आमच्या पिक्चरचं असं शूटिंग चाललेलं असताना एकदा आमचे डायरेक्टर होते ते म्हणाले की भेंडे साहेब तुम्हालाच एक टेकिंगचा सेन्स वगैरे चांगला आहे, कारण आमच्या चर्चा वगैरे व्हायच्या तेव्हा ते ॲप्रिशिएट करायचे, तर तुम्ही जरा काही असे शॉर्ट्स आहेत ते जरा तुम्ही जाऊन घेऊ शकाल का. तर माझ्याकरता एक चांगली अपॉर्च्युनिटीज होती. तर मी म्हटलं हो करेन ना, कारण दिग्दर्शक हा चित्रकार असल्यामुळे माझ्यामध्ये होताच आणि बरेच दिग्दर्शकांबरोबर माझे संबंध होते तोरणे वगैरे. तर म्हटलं ही संधी चांगली आहे, तर म्हणजे मी जरा इथे कोल्हापूरमध्ये व्यस्त आहे तर तुम्ही पाटलांना घ्या, आमचे वसंतराव पाटील म्हणून कॅमेरामन होते त्यांना घ्या आणि तुम्ही शूटिंग करा. म्हटलं बरं ठीक आहे. तर आमचे कॅमेरामन वसंतराव पाटील ह्यांच्या मी घरी गेलो आणि म्हटलं काकी पाटील काका कुठे आहेत, म्हणजे ते जरा उमाकडे गेलेले आहेत. म्हटलं कुठे राहतात त्या, म्हणजे सायनला राहतात तुम्हाला माहिती आहे. म्हटलं नाही मला पत्ता द्या आणि मी पण राहायला त्यावेळेला सायनमध्येच होतो.
0: बर.
1: तर मी पत्ता घेतला, त्या ज्या राहत होत्या उमा तिथे गेलो. माझ्या काही ध्यानीमनी नाही की त्या असतील घरी, मला पाटील काकांना भेटायचं होतं. तर मी

0: प्रथम बेल वाजवली, बेल वाजवल्यानंतर दार उघडलं गेलं आणि साक्षात उमा
1: समोर
0: ह्या माझ्यासमोर उभ्या ठाकल्या.
1: बर.
0: त्यांना पाहिल्यानंतर असं कुठेतरी मनामध्ये आलं
1: लगेच
0: अशी हो की अशी सुंदर सोजवळ चेहऱ्याची पत्नी आपली असावी.
1: वा,
0: म्हणजे अगदी सत्य सांगतो,
1: किणकिणलं मग काहीतरी आतमध्ये.
0: तर म्हणजे सुंदर सोजवळ चेहरा, बाकी असं मनामध्ये काही नाही की अभिनेत्री आहे आणि तिच्यावर लग्न करायचं, आणि मला अभिनेत्रीवर लग्न करायचंच नव्हतं मुख्यतः.
2: पण नशिबात होतं ना.
0: तर तिथे तिला पाहिल्यानंतर मला असं वाटलं की सुंदर सुजवळ असा चेहरा, पण तिला वाटलं की मी पंजाबी आहे आणि तिने आपको कौन चाहिए म्हणून पहिल्यांदा तिचं डायलॉग.
2: मी हिंदीत बोलायला लागले.
0: आपको म्हटलं, मी म्हटलं महाराष्ट्रीयन आहे, तुम्ही मराठीत बोललात तर चालेल,
2: कारण हे चांगले गोरे अगदी लालबुंद पंजाबी युवकासारखे.
0: त्यावेळेचा हिरोच म्हटलं नंतर मग काय, कारण मला सगळे आमच्या व्यवसायात देखील गुजराती लोक आमचे सगळे डिरेक्टर्स वगैरे ते हिरो सेठ म्हणूनच ओळखायचे. तर ते तिने पाहिल्यानंतर हिंदी बोलायला लागली. म्हटलं मी आपल्याला कोण पाहिजे, मी म्हटलं पाटील का काय आहेत का, म्हणे हो आहेत ना, मी त्यांना भेटायला आलो आहे, आमच्या चित्रपटाचं शूटिंग आहे म्हणून, या ना या आत या. आणि प्रथम ती आमची भेट. आता तिला माझ्या बाबतीमध्ये त्यावेळेस काय वाटलं ते माहीत नाही, ते तुम्हीच.
1: उमाताई, तुम्हाला बघताच त्यांनी आतमध्ये कुठंतरी किणकिणलं आणि मग मला वाटतं तुम्हालाही तसंच झालं असेल.
2: तसंच किणकिणलं.
1: एक घंटा वाजली,
2: घंटा वाजली.
1: खरंय खरंय,
2: म्हणजे दोन्हीकडे म्हणतात ना.
0: आणि त्या चित्रपटाचा, माझ्या चित्रपटाचं नाव होतं ज्यात अनुपमा काम करत होती, नाते जडले दोन जीवाचे.
1: ते
2: नातं जडलं माझ्याशी,
0: माझं नातं जडलं. मला अनुपमा मस्करीने म्हणायची, अरे तू उमा बरोबर का लग्न करत नाही, तिच्यावर लग्न करून टाक ना.

0: उमाताई, चित्रपटातील भूमिका आणि तुमचं प्रत्यक्ष दोघांचं जगणं, कधी नवरेशाही डोकावते हो त्यांची?
1: हो, कधी कधी डोकावते.
0: मग ते रुसवे फुगवे?
1: हो, कारण ते आहेत तसे स्ट्रिक्ट, म्हणजे त्यांना अगदी शिस्त व्यवस्थितपणा हा फार आवडतो. आणि मला, मी कधी असं म्हणजे लग्नाच्या आधी फक्त चित्रपटात भूमिका करायच्या हे एवढंच मला ठाऊ, तर मी कधी घरकाम वगैरे असं जास्त केलेलं नव्हतं, तर मला ते काही जमायचं नाही पहिल्यांदा घरकाम वगैरे किंवा काय असं, म्हणजे जेवण वगैरे मी कधीही केलेलं नव्हतं, तर त्यामुळे मला काही जमायचं
2: की नवरा बायको मध्ये नुसतं सगळं गुढी गुढी असल्यानंतर सगळं ते मिळमिळत वाटतो.
0: बरोबर,
2: आपण रोज जर आपण श्रीकंठपुरी खायला लागलो तर आपल्याला त्याचा कंटाळा येतो. एखाद्या वेळेला एखादी झणझणीत काहीतरी
0: झुणका हवाच, एखादा
1: झटका हवा ना.
0: बरोबर. उमाताई, तुम्ही म्हणलात की कामाची तुम्हाला सवय नाही.
1: हो ना,
0: असं. हा,
1: पूर्वी लग्नाच्या आधी
0: पतीच्या जवळ जाण्याचा मार्ग मात्र पोटातून असतो असं म्हणतात.
1: हो,
0: तर तुम्ही प्रकाशजींच्या जवळ छान छान पदार्थ त्यांना खिलवून जवळ गेलात का अभिनयाने? का हो प्रकाशजी,
2: तिला बोलू देऊ.
1: मला वाटतं जे लग्न झालं जेव्हा तेव्हा मला काहीच येत नव्हतं, काही सुद्धा चहा सुद्धा करता यायचा नाही.
2: त्याचा किस्सा मी सांगतो. काय झालं, माझी आई नेहमी जेवण वगैरे करायची आणि एकदा आई कुठेतरी बाहेर गेली, घरात कोणी
0: नव्हतं.
2: आता हिच्यावरती प्रसंग आला तो जेवण करण्याचा.
1: जेवण करण्याचा.
2: आता मी म्हटलं काय हो, काय करायचं? म्हटलं काय बाहेरून वगैरे काय मागवू का? तर ती म्हणे नाही नाही मी करते ना, मी आहे ना. म्हटलं तुला जमेल का?
1: उष्णावा आवण.
2: मी म्हटलं, ती म्हणे का नाही जमणार. म्हटलं कर मग, जेवण तू करणार अशील तर कर. काय करू आता मला माहिती आहे, असं काय मोठं सांगितलं हे काय कर. म्हटलं असं कर तू, सासरी आपली खिचडी कर आणि दही वगैरे घेऊन आपण ते बटाट्याचे अशा चिप्स वगैरे करून जेऊया आणि ते लवकर होईल. म्हटलं तर ठीक आहे म्हणाले, मी खिचडी करते तुमच्यासाठी. आणि जेवायला बोलवलं, जेवण वाढलं गेलं तर पेज आहे, खिचडी आहे, खीर आहे. म्हटलं नेमकं काय आहे ते मला सांग. खीर आहे कळायला मार्ग नाही, पेज आहे कळायला मार्ग.
0: पण प्रकाशजी, ते प्रेमाने खिलवलेलं होतं.
2: तेच मी जाणलं. आणि मी त्यानंतर तिला चायनीज, त्यानंतर मोगलाई वगैरे ह्या क्लासेसला पाठवलं.
0: बर.
2: आणि तिने ते इतकं आत्मसात केलं की आज आमच्या सारस्वत पद्धतीचं जेवणही ती फार उत्कृष्ट करते.
0: अरे वा.
2: आणि तिच्या हातच्या जर तुम्ही चपात्या खाल तर तुम्ही म्हणणार की रोज मी तुमच्या घरी जेवायला.
0: अरे वा. म्हणजे ह्याच का उमाताई, त्यांना काहीच नाही येणार असं तुम्हाला वाटतं?
2: आमच्या मीनाक्षीताई पाटील ज्या मंत्री होत्या, त्यांनी त्यांना हिच्या चपात्या इतक्या आवडल्या की त्यांच्या स्वयंपाकिणीला ते आमच्या घरी येऊन

0: झाल्या या कशा करतात ते बघ आणि तशा मला तिथे चपात्या करून खायला घाल. पण तिला काय ते जमलं नाही. प्रत्येकाचे
1: उमाताई तुम्ही खरं आता क्लासेसच काढायला पाहिजे. म्हणजे अनेक रसिक बायका तुमच्याकडे तुम्हाला बघायला तरी त्या निमित्ताने येतील जवळ.
0: खाण्याच्या बद्दल मला एकदा आमचे जोगळेकर जोगळेकर मला माझ्या ऑफिस जवळ भेटले. अरे बाबा म्हणे आम्ही पण दिग्दर्शन वगैरे केली पण आमच्या बायकांनी कधी आम्हाला कोल्हापूरला डबे पाठवले नाहीत. म्हटलं काय झालं. अरे म्हणे तुझी बायको तुला मोठमोठे चांगले चांगले खाणं पदार्थ करून कोल्हापूरला पाठवते आणि तू ते सगळ्या युनिटला वाटत असतोस. तर हे किस्से माझ्या कानावर आले. म्हणजे इथपर्यंत लोकांनी तिच्या जेवणाचं वगैरे हे केलं.
1: अशा पद्धतीने खरं तर तुमचं हे नाजूक नातं फुलत गेलं फुलत गेलेलं आहे. रसिक हो आज वेळ संपूच नेत आणि या गप्पा थांबूच नेत असंच वाटतं ना. पण भेटूया ना पुढल्या भागात.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. पहाटेचे 3:30 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया शाहीर बालकराम वर्लीकर यांच्या स्वरात लोकगीत.

मिश्र संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलत शाहीर बालकराम वर्लीकर यांच्या स्वरात लोकगीत. कार्यक्रमात यानंतर ऐकूया शरद जांभेकर यांनी गायलेलं भक्तिगीत.

0: श्यामा खळे यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांचं हे बालगीत आपण ऐकलात, कोळीगीत आपण ऐकलात. श्रोते, आपण ऐकत आहात मिश्र संगीताचा कार्यक्रम.
1: भाल घाल पिंगा वारा माझा परसा.
2: श्रोते हो, अनेक उत्तमोत्तम भावगीतांनी मराठी रसिकांचं भावविश्व उजळणाऱ्या सुमन कल्याणपूर या नावाला हिंदी सिनेसंगीतातही एक वेगळं स्थान आहे. त्यांचं हे योगदान आणि त्याबरोबरच सुमनताईंच्या काही हृदय व्यक्तिगत आठवणी घेऊन येत आहेत सुसंवादिका मंगला खाडीलकर.
3: त्या असं म्हणायच्या की मी संगीतकाराची गायिका आहे. संगीतकाराला जसं माझ्याकडनं गाऊन घ्यायचंय तसं त्यांनी मला सांगावं, आणि खटकलं कुठे तर मी सांगेन, किंवा मला यापेक्षा थोडीशी वेगळी तान घेतली किंवा ही हरकत जर वेगळी घेतली तर तुम्हाला चालेल का असा प्रश्न मी विचारला.
2: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर विशेष अत्तर क्षणांचा दरवळ भाग दुसरा, सोमवार दिनांक 13 जुलै रोजी दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर वनित

सलील कुलकर्णी, संदीप खरेस आणि सहकाऱ्यांच्या स्वरात आपण हे बालगीत ऐकलं. गीतरचना होती संदीप खरे यांची आणि संगीत दिलं होतं सलील कुलकर्णी यांनी. मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.

0: श्रोते हो, होमिओपॅथी औषधं कोणकोणत्या आजारात उपयुक्त ठरतात, या औषधांबरोबर कॉफी का घ्यायची नाही, होमिओपॅथी उपचार पद्धती समजून घेऊया डॉक्टर वैशाली भिडे यांच्याकडून.
1: जिभेच्या खाली ज्या नर्व्ज असतात, ते सेन्सरी नर्व्ज आपण ज्याला म्हणतो, तिकडनं औषधाचं पिकअप होतं. त्यामुळे तोंडामध्ये कुठलीही चव नाही, कुठलाही वास नाही. म्हणजे आता कसं होतं, आपण ब्रश करतो, मेंथॉल हेवी असते आपल्या टूथपेस्टमध्ये, त्याचा वास बराच काळ राहतो, तोही आम्हाला चालत नाही. म्हणून आम्ही रिकाम्या पोटी घ्यायला सांगतो की त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी ब्रश करा तुम्ही, जेणेकरून औषधाला ऍब्झॉर्प्शनला काही प्रॉब्लेम येणार नाही.
0: त्यापूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 14 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात न्यूज ऑन AIR ऍप, वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर वनिता मंडळ.
2: मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया धाडीला राम तिने का वणी या नाटकातील आशा खाडीलकर यांनी गायलेलं राजा भडे यांचं नाट्यगीत. संगीत जितेंद्र अभिषेकी यांचं आहे.

सुलोचना चव्हाण यांच्या स्वरात एम पी भावे यांची ही यांचं हे लोकगीत आपण ऐकलं. संगीत होतं विश्वनाथ मोरे यांचं. श्रोते हो, मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत होतात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.

श्रोतेहो, आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. पहाटेचे 4 वाजले आहेत. आता नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात निहार काबिनीतल यांचं बासरीवादन आता प्रसारित करीत आहोत. राग जौनपुरी. विलंबित गत 1 तालात तर द्रुत गत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ अजित पाठक यांनी केली आहे. ऐकूया निहार काबिनीतल यांचं जौनपुरी रागातील बासरीवादन.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात निहार काबनी तल यांचं बासरीवादन आत्ताच आपण ऐकलं. तर राग होता जौनपुरी, त्यांना तबला साथ अजित पाठक यांची होती. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवर आपण ऐकत होतात.

0: श्रोते हो, होमिओपॅथी औषधं कोणकोणत्या आजारात उपयुक्त ठरतात, या औषधांबरोबर कॉफी का घ्यायची नाही, होमिओपॅथी उपचार पद्धती समजून घेऊया डॉक्टर वैशाली भिडे यांच्याकडून.
1: जिभेच्या खाली ज्या नर्व्ज असतात, सेन्सरी नर्व्ज आपण ज्याला म्हणतो, तिकडनं औषधाचं पिकअप होतं. त्यामुळे तोंडामध्ये कुठलीही चव नाही, कुठलाही वास नाही. म्हणजे आता कसं होतं, आपण ब्रश करतो, मेंथॉल हेवी असते आपल्या टूथपेस्टमध्ये, त्याचा वास बराच काळ राहतो, तोही आम्हाला चालत नाही. म्हणून आम्ही रिकाम्या पोटी घ्यायला सांगतो की त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी ब्रश करा तुम्ही, जेणेकरून औषधाला ऍब्झॉर्प्शनला काही प्रॉब्लेम येणार नाही.
0: त्यापूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 14 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात न्यूज ऑन AIR ऍप, वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर वनिता मंडळ.

0: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 10 जुलै 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल विषमुक्त शेती काळाची गरज. याविषयी मुक्काम पोस्ट राणी सावरगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथील प्रगतशील शेतकरी शिवप्रसाद कोरे यांच्याशी वैशाली वांगीकर यांनी साधलेला संवाद. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण. पहाटे जे 4:30 आहेत, आता नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ज्योती काळे यांचं नटभैरव रागातील गायन प्रसारित करीत आहोत. मध्यलय बंदिश झपतालात निबद्ध आहे. बंदिशीचे बोल आहेत पार्वती पाते उमापती. द्रुतबंदिश एकतालात निबद्ध आहे आणि बोल आहेत मोपर कृपा करो. त्यांना तबला साथ किशोर तळवळे यांची आणि हार्मोनियमची साथ अनंत केमकर यांनी केली आहे. ऐकूया ज्योती काळे यांनी गायलेला राग नटभैरव.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ज्योती काळे यांनी गायलेला राग नटभैरव आत्ताच आपण ऐकलात. त्यांना तबला साथ किशोर तेलवाणे यांची आणि हार्मोनियमची साथ अनंत केमकर यांनी केली होती. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून ऐकत होतात.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 10 जुलै 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल विषमुक्त शेती काळाची गरज. याविषयी मुक्काम पोस्ट राणी सावरगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथील प्रगतशील शेतकरी शिवप्रसाद कोरे यांच्याशी वैशाली वांगीकर यांनी साधलेला संवाद. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: श्रोते हो, आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. तसंच आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या ॲपवर देखील ऐकू शकता. पहाटेचे 5 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया माहेरची माणसं या चित्रपटातील गीत. देव

ही पंडित अपर्णा मयेकर, ज्योत्स्ना हर्टीकर, रवींद्र साठे आणि श्रीकांत पाडगावकर, अरुणा इंगळे यांनी गायलेलं सुधीर मोगे यांचं हे गीत आहे. संगीत सुधीर फडके यांनी दिलं आहे.

0: श्रोतेहो, अनेक उत्तमोत्तम भावगीतांनी मराठी रसिकांचं भावविश्व उजळणाऱ्या सुमन कल्याणपूर या नावाला हिंदी सिनेसंगीतातही एक वेगळं स्थान आहे. त्यांचं हे योगदान आणि त्याबरोबरच सुमनताईंच्या काही हृदय व्यक्तिगत आठवणी घेऊन येत आहेत सुसंवादिका मंगला खाडीलकर.
1: त्या असं म्हणायच्या की मी संगीतकाराची गायिका आहे. संगीतकाराला जसं माझ्याकडनं गाऊन घ्यायचंय तसं त्यांनी मला सांगावं, आणि खटकलं कुठे तर मी सांगेन, किंवा मला ह्यापेक्षा थोडीशी वेगळी तान घेतली किंवा ही हरकत जर वेगळी घेतली तर तुम्हाला चालेल का, असा प्रश्न मी विचारलाय.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर विशेष अत्तर क्षणांचा दरवळ भाग दुसरा, सोमवार दिनांक 13 जुलै रोजी दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात चांदणी शिंपीत जा या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीतकार मधुसूदन कालेलकर, संगीतकार प्रभाकर जोग. श्रोतेहो, गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या स्वरात लक्ष्मीची पाऊले या चित्रपटातील गीत. गीतरचना आहे सुधीर मोघे यांची आणि या गीताला संगीतबद्ध केलं आहे सुधीर फडके यांनी.

पंडित भीमसेन जोशी आणि सहकलाकारांनी गायलेला संत नामदेव महाराजांचा अभंग आपण ऐकला. संगीत बाळ पळसुले यांचं होतं आणि चित्रपट पंढरीची वारी याबरोबरच गीतबहार चित्रपट संगीत कार्यक्रम आता संपला. आकाशवाणी मुंबईच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीबरोबरच आपण ऐकत आहोत न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपचे